सुप्रभात श्रोते हो, नमस्कार. 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 मेगाहर्ट्स या एफ एम वाहिनीवर आणि न्यूज ऑन ए आय आर या लाईव्ह मोबाईल ॲपवर हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. श्रोते हो, आज गुरुवार भारतीय सौर दिनांक 29 श्रावण शके 1948 अर्थात 20 ऑगस्ट 2026. सकाळचे ठीक 5:58 आणि 33 सेकंद झाली आहेत. आमच्या या पहिल्या प्रसारण सभेत मी सोनाली सावंत तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. या प्रातःकालीन सभेची मंगलमय सुरुवात करूया मंगलध्वनीनं.

आल्यानेच जीवनाची चादर विणली जाऊ शकते. सुविचार पुन्हा एकदा. विनोबा भावे म्हणतात, ज्ञान आणि कर्म या दोन्ही गोष्टी कापडाच्या उभ्या आणि आडव्या तंतूसारख्या आहेत. दोन्ही एकत्र आल्यानेच जीवनाची चादर विणली जाऊ शकते. सुविचार आत्ताच आपण ऐकलात.

श्रोतेहो, आता प्रसारित करीत आहोत भक्तिसंगीताचा कार्यक्रम मंगल प्रभात. कार्यक्रमाची सुरुवात करूया वैभवी शेटे यांच्या स्वरातल्या दत्तात्रय स्तोत्राने.

दत्तगुरूंचे नाम घेता मन होई प्रसन्न. दत्तगुरूंचे नाम घेता मन होई प्रसन्न. कृपा छायेत त्यांच्या जीवन होई धन्य. कृपा छायेत त्यांच्या जीवन होई धन्य. ब्रह्मा विष्णू महेश यांचा वास ज्यांच्या ठाई असतो त्या श्री दत्तगुरूंना शतशः नमन. नारदकृत दत्तात्रय स्तोत्र आत्ताच आपण ऐकलं. श्रोते हो, पहाट वेळ आहे. सूर्य आता पूर्वेला उगवायला लागलेला आहे आणि या पहाट वेळेला आपण आता देवालाही जाग करूया. ऐकूया जगदीश खेबुडकर यांची रचना. स्वर आहे वाणी जयराम यांचा. संगीतबद्ध केली आहे राम कदम यांनी.

नामस्मरणात मनाला लाभे शांती, अंतरी जागे भक्तीची ज्योती. नामस्मरणात मनाला लाभे शांती, अंतरी जागे भक्तीची ज्योती. भगवंताचे नाम ओठी राहो, जीवनाचा प्रत्येक क्षण पावन होवो. जीवनाचा प्रत्येक क्षण पावन होवो. श्रोते हो, संत नामदेव महाराज यांनी नामाचं महत्त्व सांगितलेला हा अभंग आत्ताच आपण ऐकलात. नाम गाऊ, नाम ध्याऊ, नाम विठोबासी वाहू. स्वप्नील गोरे यांच्या स्वरातला हा अभंग संगीतबद्ध केला होता पंडित अवधूत बाम यांनी. मंगलप्रभात भक्तिगीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. बुद्धांच्या वाणीने मनामनात शांतीचा दीप उजळतो. बुद्धांच्या वाणीने मनामनात शांतीचा दीप उजळतो. करुणा मैत्री मानवतेचा मार्ग जगाला दाखवतो. करुणा मैत्री मानवतेचा मार्ग जगाला दाखवतो. कार्यक्रमात आता ऐकूया गौतम सुत्रावे यांची ही रचना, संगीतबद्ध केली आहे मधुकर पाठक यांनी, स्वर आहे पुष्पा पागधरे यांचा.

दत्तराज पाहुनी आज तुष्टलोमनी आर एन पराडकर यांच्या स्वरातली ही रचना आपण ऐकलीत. संगीतबद्ध केली होती विठ्ठल शिंदे यांनी. भक्ती संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया हरिओम शरण यांनी गायलेलं, लिहिलेलं आणि संगीतबद्ध केलेलं हे हिंदी भजन.

जय जन्मभूमी जय हो समूह स्वरातल्या या देशभक्तीपर रचनेबरोबरच श्रोतेहो मंगल प्रभात हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आम्ही प्रसारित केला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: आपल्या लाडक्या गणरायाच्या पूजेची परिपूर्ण तयारी करण्यासाठी आजच भेट द्या
1: जोशी अगरबत्ती उद्योग निवळी फाटा रत्नागिरी
0: संपर्क क्रमांक 70283807 89

0: श्रोते हो, हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. आता वेळ झाली आहे कृषीवाणी या कार्यक्रमाची. कार्यक्रमात ऐकूया जमिनीची धूप होण्याची कारणे याविषयीची माहिती. या माहितीचं वाचन केलं आहे गायत्री भरणकर यांनी.
1: मंडळी, शेतीचा आत्मा म्हणजे जमीन, कारण त्यामध्येच पिकाची वाढ होत असते. मात्र वारा, पाऊस यामुळे जमिनीची धूप होते. जमिनीचा सुपीक, उत्पादक आणि अन्नद्रव्ययुक्त असा थर पाण्याबरोबर वाहून जातो आणि हळूहळू जमीन नापीक होत जाते. हे सर्व टाळण्यासाठी जमिनीची धूप होण्याची कारणं कोणती आहेत, त्याचे परिणाम काय होतात आणि त्यावर काय उपाययोजना असतात याविषयीची माहिती जाणून घेतली पाहिजे. जमिनीच्या पृष्ठभागावरील माती किंवा मातीचे कण एकमेकांपासून वेगळे होऊन त्याचं एका जागेवरून दुसऱ्या जागी वहन होणं म्हणजेच जमिनीची धूप होणं. खडक, दगड, वाळू यांच्यावर ऊन, वारा, पाऊस, थंडी, उष्णता अशा हवामानातल्या सगळ्या घटकांचा परिणाम होत असतो आणि त्याचं मातीमध्ये रूपांतर होत असतं. ही अत्यंत सावकाश होणारी अशी प्रक्रिया आहे. खडकापासून माती तयार व्हायला अनेक वर्ष लागतात. नैसर्गिक प्रक्रियेमध्ये जमिनीची धूप होण्याची वातावरणीय कारणं असली तरी जमिनीसह विविध घटकांमध्ये होत असलेल्या मानवी हस्तक्षेपामुळे मातीची धूप प्रचंड वाढली आहे. यामध्ये चुकीची मशागत पद्धती, नदी, ओढे, नाले यावरचं अतिक्रमण, अचानक बदलणारे प्रवाह, जमिनीच्या नैसर्गिक चढउतारामध्ये छेडछाड करणं ही प्रमुख कारणं आहेत. जमिनीच्या सपाटीकरणाच्या नादामध्ये मातीचा चांगला सुपीक थर मातीखाली जाण्याचं प्रमाणही वेगानं वाढत आहे. अशा अनेक कारणांमुळे शेतीयोग्य जमीन देखील पडीक होत आहे. मंडळी, जमीन

0: समतल आहे की उताराची यावर जमिनीची धूप अवलंबून असते. उताराच्या जमिनीवर पाण्याच्या प्रवाहाला गती मिळून जमिनीची अधिक धूप होते. बेसुमार वृक्षतोड हेही एक कारण आहे. पावसाचे थेंब वृक्षाच्या पानांवर पडल्यावर त्याचा वेग संथ करतात. त्यामुळे वृक्षांच्या मुळांमुळे माती घट्ट धरून ठेवली जाते. झाडांच्या तोडीमुळे पावसाचा प्रत्यक्ष आघात जमिनीवर होतो आणि मोकळ्या झालेल्या मातीची धूप होते. शेतामध्ये केलेल्या मशागतीमुळे मातीचे कण मोकळे होतात. पाण्याच्या प्रवाहातला बदल होतो. माती वाहून जाण्याला त्यामुळे मदत होते. एखाद्या विशिष्ट प्रदेशात हवामान कोणत्या प्रकारचं आहे यावरून सुद्धा धूप होण्याची तीव्रता ठरत असते. जास्त पाऊसमान असणाऱ्या प्रदेशात पावसामुळे तर तापमानामध्ये भिन्नता असणाऱ्या प्रदेशांमध्ये जमिनीच्या आकुंचन प्रसरण पावण्यामुळे सुद्धा मातीचे कण सुटे होतात आणि वाऱ्याबरोबर दूरवर वाहून नेले जातात. माती आणि परिसरातील निसर्गामध्ये सातत्याने हस्तक्षेप केल्यामुळे जमिनीची धूप मोठ्या प्रमाणात होते. तसंच पाळीव आणि जंगली प्राणी यांच्या विविध हालचालींमुळे सुद्धा जमिनीची धूप होत असते. अशा प्रकारे वेगवेगळ्या कारणांमुळे मोकळी झालेली माती पाणी किंवा वाऱ्यासोबत एका जागेवरून दुसऱ्या जागेवर वाहून जाते. जमिनीच्या या धुपेमुळे वजनानं हलकी मात्र अन्नद्रव्ययुक्त अशी कसदार माती वाहून जाते आणि वजनानं अधिक असलेले वाळूचे खडे दगड गोटे हे वाहून जात नाहीत आणि वालुकामय मृदेची निर्मिती होते. धुपेमुळे अन्नद्रव्ययुक्त कसदार मातीचा थर वाहून गेल्यानं जमिनीची उत्पादकता घटते आणि सुपीकता कमी होते. सातत्याने जलाशयांमध्ये मातीचं अथवा गाळाचं स्थिरीकरण होत गेल्यामुळे जलाशयांची जलधारण क्षमताही कमी होते आणि पाणीसाठा कमी राहिल्यानं भविष्यात पाणी टंचाई भासू शकते. त्यामुळे मंडळी जमिनीची धूप रोखण्याची ही जी महत्त्वाची कारणं आहेत त्याकडे वेळीच लक्ष देणं फार आवश्यक आहे. बरं तर मंडळी, पुन्हा भेटूया पुढल्या कृषीवाणीमध्ये. नमस्कार.
1: जमिनीची धूप होण्याची कारणे या विषयाची माहिती आपण ऐकलीत. या माहितीचं वाचन केलं होतं गायत्री भरणकर यांनी. कृषीवाणी या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण आपण ऐकू शकाल 2:00 PM. हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र.

श्रोते हो, यानंतर ठीक 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: आकाशवाणी जळगाव केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात होमिओपॅथी आणि आपले आरोग्य या माहितीचा भाग चौथा. तज्ज्ञ आहेत डॉक्टर रुपेश पाटील.
1: होमिओपॅथीच्या उपचार पद्धतीमध्ये मला बऱ्याचदा लोकांचा अनुभव असा येतो की त्यांच्या भूतकाळामध्ये त्यांच्या मनावर अतिशय वाईट परिणाम झालेले असतात आणि खूप काळ त्या

0: वाईट गोष्टींचं चिंतन केल्याने, त्या गोष्टींचं मनन केल्याने किंवा साध्या भाषेमध्ये त्या गोष्टी मनाला लावून घेतल्यामुळे त्या भावनांच्यामुळे काही विशिष्ट आजार तयार होत असतात. आणि डॉक्टर हनुमान यांनी या सगळ्या गोष्टींवर अतिशय मोठं संशोधन केलं होतं आणि म्हणूनच ते या सगळ्या गोष्टींना ते शास्त्राच्या रूपाने त्यांनी जन्म दिला. मन आणि शरीर एकत्र राहत असताना जर मनामध्ये काही वेदना, दुःख, काही रागाच्या चिंतेच्या भावना सातत्याने शरीरात असतील तर त्याच्यामुळे काही आजार तयार होतं. जसं मॉडर्न सायन्स म्हणजे ॲलोपॅथी पण आता हे मान्य करतं, काही आजार हे सायकोसोमॅटिक डिसीजेस असतात, म्हणजे शरीर आणि मन यांच्या संयुक्तरित्याने ते फॉर्म होत असतात. म्हणजे साध्या भाषेमध्ये शरीर आणि मनाचं कॉम्बिनेशन झाल्यानंतर काही आजारांची उत्पत्ती होते जर त्या शरीरामध्ये आणि मनामध्ये नकारात्मक भावना असल्या तर. जसं चिंता करणाऱ्या पेशंटना पेप्टिक अल्सर किंवा गॅस्ट्रिक डिसीजेस होत असतात, तर होमिओपॅथीला पण हे गोष्टी मान्य होत्या. आणि म्हणून जुन्या भावनांचं हिलिंग झालं पाहिजे, म्हणजे जुन्या भावना तुमच्या निघून जाऊन तुमच्या त्या ठिकाणी न्यूट्रल अशा भावना निर्माण झाल्या पाहिजे, ते होमिओपॅथी करते. म्हणजे जसं एखाद्याच्या अपत्याच्या निधनाने जर त्याच्या मनामध्ये खूप दुःख असेल तर होमिओपॅथी त्या पद्धतीची उपचार पद्धती करून त्या पेशंटचं त्या दुःखाची तीव्रता बऱ्याच अंशी कमी करण्याचं काम करत असते. म्हणजेच दुःखाची नकारात्मक भावना कमी होते आणि नकारात्मक दुःखाची नकारात्मक भावना कमी झाल्याच्यामुळे जे डिसीजेस फॉर्म होऊ शकतात ते थांबण्याची शक्यता रुग्णांमध्ये खूपशी वाढते. आणि मला असं वाटतं होमिओपॅथीचं हे सगळ्यात मोठं वरदान आहे की तुमच्या भूतकाळावरती जेव्हा ती काम करते, तुमच्या बालपणीचे अनुभव, तुमच्या तरुणपणीचे अनुभव, जसं एखाद्याचा प्रेमभंग झाला असेल तर प्रेमभंगाच्यामुळे त्याच्या मनामध्ये जे दुःख तयार होतं ते खूपदा व्यक्त स्वरूपात ते बाहेर व्यक्त होत नाही, तर ते एखाद्या डॉक्टरकडे तुम्ही गेले आणि ते छानपणे तुम्ही मांडू शकले तर त्याच्यावरती जे काही औषध देतील तर त्या भावनांची तीव्रता आणि त्या भावनांच्या सहाय्याने तुमच्या शरीरात होणारी रोगनिर्मिती थांबण्यासाठी नक्कीच मदत होईल. म्हणजेच एखाद्याचा दुःखी भूतकाळ हा चांगल्या वर्तमानामध्ये बदलण्याची ताकद होमिओपॅथी हे शास्त्र ठेवते. आणि माझ्या इतक्या 24 वर्षाच्या अनुभवातून मी असं सांगू शकतो की त्या भावना जरी बदलल्या तरी शरीरामध्ये फॉर्म होणारे काही सायकोसोमॅटिक डिसीजेस प्रिव्हेंट होऊ शकतात, तसेच ऑलरेडी फॉर्म झालेले डिसीजेस पण दुरुस्त होऊ शकतात. मला असं वाटतं की होमिओपॅथीचं हे जे वरदान आहे ते तुमचा भूतकाळ दुरुस्त करून तुमचं वर्तमान आणि तुमचं भविष्य आनंदी करण्याच्यासाठी नक्कीच फायद्याचं ठरतं. होमिओपॅथीच्या या तत्त्वज्ञानामुळे अनेक रुग्णांना आता त्याचा फायदाही होतो आहे आणि अनेक लोक या सगळ्या पद्धतीकडे आता सकारात्मक पद्धतीने बघत आहे. आणि काहींना त्या गोष्टींचं कळतं आहे आता की ते जुने दुःख किंवा जुन्या गोष्टी ते आपण विसरलं पाहिजे आणि ते विसरण्याच्यासाठी होमिओपॅथी या सगळ्या गोष्टींमुळे नक्कीच मदत करत असते.
1: आत्ताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात होमिओपॅथी आणि आपले आरोग्य या माहितीचा भाग 4 ऐकलात. तज्ज्ञ डॉक्टर होते रुपेश पाटील आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नरेंद्र कुमार ठाकूर. ही निर्मिती आकाशवाणी जळगाव केंद्राची होती.

0: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल 2:05. सकाळचे 6:50 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम परिसर.
1: परिसर. श्रोते हो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोते हो आजच्या कार्यक्रमात पर्यावरण प्रदूषण आणि कायदा याविषयी प्राध्यापक डॉक्टर योगेश महाजन यांनी दिलेली माहिती ऐकूया. कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार.
2: श्रोते हो नमस्कार. ज्युडिशरी म्हणजे न्याय व्यवस्थेने सुद्धा पर्यावरण प्रदूषण रोखण्यासाठी अत्यंत मोठे पावले उचलली आहेत. मोठमोठ्या दुर्घटनेपासून आपण जर विचार केला तर भोपाळ गॅस लिकेज केस, गंगा पॉल्युशन केस, ताजमहल केस, अशा या वेगवेगळ्या घटना ज्या पर्यावरण प्रदूषणाशी झालेल्या आहेत, ज्यामध्ये मनुष्याचा जीव गेलेला आहे, त्यामध्ये सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाने योग्य तो रोल आपला दर्शविला आहे व प्रदूषण करणाऱ्या इंडस्ट्रीजला शिक्षा देण्यात आलेली आहे, फाईन देण्यात आलेला आहे. कारण पर्यावरण प्रदूषण हे एक अत्यंत घातक समस्या आहे. ते लोकांच्या

0: जीवनाशी खेळत आहे. आर्टिकल 21 जो मूलभूत अधिकार आहे त्यावरती उल्लंघन होत आहे. तर अशा पद्धतीमध्ये जे काही केसेस होत चाललेले आहे, न्यायनिवाडे कोर्टाने दिलेले आहे, ते एक अत्यंत महत्वाचं पाऊल उचलला गेलेला आहे. आणि भविष्य काळामध्ये सुद्धा याचा आधार घेऊन आपण अशा प्रकारे या केसेसचं रेफर करून कोर्टापुढे मांडणी करू शकतो. त्यासोबत आज कोर्टाने जनहित याचिका ही एक संकल्पना खूप चांगली पद्धत आणलेली आहे. जनहित याचिका म्हणजे आज आपण बघतो की समाजामध्ये बरेचसे लोक दुर्बल घटक आहेत, आर्थिक परिस्थिती त्यांची खालवलेली आहे आणि ते अन्यायाला मुकत आहेत. अशा परिस्थितीमध्ये जनतेच्या वतीने कुठलाही एक व्यक्ती, सामाजिक व्यक्ती असेल किंवा कुठलाही व्यक्ती, त्यांच्या वतीने जनहित याचिका दाखल करू शकतो. पर्यावरण कायद्यामध्ये आपल्याला जनहित याचिकाचा संदर्भ आलेला आहे. MC मेहता वर्सेस युनियन ऑफ इंडिया या केसेस जे दर्शवित आहे त्यामध्ये त्यांनी जनहित याचिका दाखल केलेली. MC मेहता हे पब्लिक इंटरेस्ट लिटिगेटिंग लॉयर आहे आणि त्यांनी पर्यावरण प्रदूषण मुक्त करण्यासाठी बरेचशा अशा परिस्थितीमध्ये न्याय मिळवून देण्यात आलेला आहे. अशा प्रकारे ज्युडिशरी म्हणजे न्याय व्यवस्थेने आपल्यासाठी एक अत्यंत महत्वाची भूमिका बजावली आहे आणि त्या पद्धतीने आज आपण पर्यावरण प्रदूषणाचं काय करू शकतो की आपण बचाव करू शकतो. आज काळाची गरज आहे की प्रत्येक व्यक्तीला हे माहिती असणं गरजेचं आहे की पर्यावरण प्रदूषण काय आहे, कायदे काय आहे, त्याची अंमलबजावणी कशा पद्धतीने आपण करू शकतो आणि आपण पर्यावरण संरक्षण किती चांगल्या पद्धतीने करू शकतो, जेणेकरून भविष्यामध्ये आपल्याला कुठलेही संकट येऊ नये व आपण निसर्गमय व चांगल्या पद्धतीने पुढील जीवन जगू शकतो. कारण पर्यावरण प्रदूषण मुक्त जीवन जगणं हे आज मूलभूत अधिकार कळलेला आहे. आर्टिकल 21 नुसार जसं आपण वर बघितलेलं आहे त्याप्रमाणे राईट टू लाईफ भाट आहे की वी शुड गेट, की आपल्याला हेल्दी एन्व्हायरमेंट भेटलं पाहिजे आणि त्या पद्धतीने आपण पर्यावरण संरक्षण करणं आज प्रत्येकाची जबाबदारी आहे, सरकारची आहे, व्यक्तीची आहे, न्याय व्यवस्थेची आहे, जेणेकरून आज आपण आपलं संरक्षण करून पुढील भविष्य काळासाठी, पुढील पिढीसाठी सुद्धा पर्यावरण प्रदूषण मुक्त करू शकतो. आणि अशा पद्धतीने आपण पर्यावरण प्रदूषण रोखलं गेलं पाहिजे, ह्या कायद्याची अंमलबजावणी चांगल्या पद्धतीने केली पाहिजे, लोकांना या कायद्याची माहिती पोहोचवणं गरजेचं आहे आणि त्यासोबतच जे दुर्बल घटक आहे, आर्थिक घटक परिस्थिती नाही आहे, तर त्यांना PIL जी जनहित याचिका ही संकल्पना आहे ती एकदम चांगली संकल्पना आज कोर्ट स्वीकारत आहे, त्यांच्या वतीने आपण न्याय मिळवू शकतो. धन्यवाद.
1: श्रोते हो, आताच आपण परिसर या कार्यक्रमात पर्यावरण प्रदूषण आणि कायदा याविषयी प्राध्यापक डॉक्टर योगेश महाजन यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा ऐकला. श्रोते हो, याबरोबरच परिसर हा कार्यक्रम संपला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विजय भुयार. ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

श्रोतेहो, हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. आता जाणून घेऊया रूपरेषा आमच्या दिवसभरातल्या कार्यक्रमांची काही क्षणातच.

रूपरेषेनंतर लगेचच म्हणजे ठीक 7 वाजता प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकाल गोष्टीतून दृष्टी. 7:20 जाणून घ्याल दिनविशेष. 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही सहक्षेपित करू. 7:40 ग्राहक केंद्रित कार्यक्रम श्री विश्ववल्लभ आयुर्वेद. 7:50 ग्राहक केंद्रित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था. 7:55 भावधारा. 8:40 कोकणची खाद्य संस्कृती. या कार्यक्रमात ऐकाल आदिती भावे यांनी सांगितलेल्या पाककृती. त्यांच्याशी संवाद साधला आहे पल्लवी गोडसे यांनी. 9:00 हिंदी चित्रपटगीतांचा आपण आनंद घ्याल आमच्या लखलख चंदेरी या कार्यक्रमात. 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात ऐकाल मासिक पाळी आणि स्त्रियांचे आरोग्य याविषयी डॉक्टर शुभांगी बेडेकर यांची दीप्ती मुसळे यांनी घेतलेली मुलाखत. 10:00 शर्विल होमिओपॅथी हा प्रायोजित कार्यक्रम. 10:10 मराठी चित्रपट संगीत आम्ही प्रसारित करू. 10:30 NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम उमंग. 11:05 गाता रहे मेरा दिल. 12:00 आकाशवाणीच्या मुंबई केंद्राचे कार्यक्रम

आम्ही सहक्षेपित करू. यामध्ये ठीक 12 वाजता महिलांसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ. या कार्यक्रमात आपण ऐकाल आरोग्य संवाद. या मालिकेमध्ये मेमरी इम्प्रूव्हमेंट याविषयी डॉक्टर जयश्री शिवलकर यांची मुलाखत, तसंच जागर आर्थिक साक्षरतेचा, यामध्ये व्यवसायातील ताळेबंद याविषयी प्रीती राजदेकर यांची मुलाखत. 1:05 गीतबहार, 1:40 भंडारा जिल्ह्याचं वार्तापत्र, 1:45 भावधारा, 1:55 ऐसी अक्षरे रसिके. 2:05 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या पुनःप्रसारणात होमिओपॅथी आणि आपलं आरोग्य याविषयी डॉक्टर रुपेश पाटील यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा आपण ऐकू शकाल. 2:10 परिसर या कार्यक्रमाच्या पुनःप्रसारणात पर्यावरण प्रदूषण आणि कायदा याविषयी प्राध्यापक डॉक्टर योगेश महाजन यांनी दिलेली माहिती भाग चौथा याचाही प्रसारित होईल. 2:30 नाद ब्रह्म या कार्यक्रमात सौम्या कटक यांनी गायलेला राग शुद्ध सारंग आपण ऐकू शकाल.

आमच्या सायंकालीन सभेत 5:02 गीतसंध्या मराठी चित्रपट संगीताचा आपण आनंद घ्याल. 5:30 युवक दोस्तांसाठीचा कार्यक्रम युवावाणी, यामध्ये प्रासंगिक सद्भावना दिवस यात पुण्यातील अमोल मिराची यांची गोष्ट, मालिका सांजवेळ आणि मालिका अनुभवाचे बोल यामध्ये नागपुरातील नामवंत शिल्पकार मौतिक काटे यांची मुलाखत. 6:10 गीतबहार, 6:30 जाणून घ्याल रूपरेषा, 6:35 कौटुंबिक संवाद मावळतीचे रंग, लेखन आहे ज्योती मुळे यांचं, सहभाग आहे रोहित देव, विद्या तावडे, ऋचा गद्रे यांचा, निवेदन आहे विद्या तावडे यांचं. 7:15 अर्थविशेष, 7:30 किसानवाणी, 8:15 सुगम संगीत, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 कंट्रीवाईड, 9:45 इन्साईट्स, 10:00 रजनीगंधा, 10:30 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात विदुषी पद्मा तळवलकर यांनी गायलेला राग यमन आणि हमीर आपण ऐकू शकाल. याशिवाय सर्व बातमीपत्र आमच्या नेहमीच्याच वेळेत प्रसारित होतील. तर श्रोते हो, ही होती रूपरेषा आमच्या चौरवरीत आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची. आमचा यानंतरचा कार्यक्रम काही क्षणातच.

0: एक चांगलंय, भेसळीच्या एवढ्या बातम्या येत असताना आपण बिनधास्त आहात,
1: कारण आम्हाला ठाऊक आहे
0: अस्सल गोष्टींची पारख तुम्ही नेहमीच करता.
1: आणि अस्सल पनीर म्हणजे वारणा पनीर,
0: शुद्ध दुधापासून बनवलेले संपूर्ण पोषण देणारे
1: वारणा पनीर.
0: खा बिनधास्त, जगा बिनधास्त.
2: फिनोलेक्स अकॅडमी म्हणजे कोकणातील अनेक विद्यार्थ्यांना नोकरी मिळवून देणारं अभियांत्रिकी महाविद्यालय.
3: बेंचमार्क, कॅपजेमिनी, टाटा कन्सल्टन्सी, इन्फोसिस यासारख्या आयटी तसंच रिलायन्स, सिमेन्स, स्नायडर, फिनोलेक्स, महिंद्रा सस्टेन, फोरेसिया या आणि यासारख्या अनेक आंतरराष्ट्रीय कोर अभियांत्रिकी कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांना नोकरी देऊन फिनोलेक्स कॉलेजने मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स, भारत सरकार सपोर्टेड एक्सलन्स इन प्रोव्हाइडिंग प्रिफर्ड एन्व्हायरमेंट फॉर प्लेसमेंट हा सन्मान प्राप्त केला आहे.
2: फिनोलेक्स अकॅडमी, दर्जेदार शिक्षणाबरोबर उज्ज्वल यशाची हमी.
4: श्रोते, आता प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी.
5: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत इन्फिगो आय केअर हॉस्पिटल. कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी.
6: तुमच्या डोळ्यांनी हे सुंदर जग कोणत्याही त्रासाविना बघता यावं म्हणून इन्फिगो आय केअर हॉस्पिटल सज्ज आहे सर्व अद्ययावत सुविधांनी.
7: अत्याधुनिक तंत्रज्ञान, शंकर नेत्रालयाचे सुपर स्पेशालिटी डॉक्टर्स, कुशल तंत्रज्ञ,
6: डोळ्यांची जलद तपासणी आणि वेळेची बचत.
2: प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, साळवी स्टॉप, रत्नागिरी.
8: महाराष्ट्रातील सर्वात मोठं नेटवर्क असलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, दृष्टी जपणारी माणसं.
9: नमस्कार श्रोतेहो, मी डॉक्टर श्रीधर ठाकूर. सगळं जग सध्या पैशांभोवती फिरतं. आता अर्थ म्हणजे पैसा आणि सगळे पैशाभोवतीच फिरतं असंच आपण म्हणायला

0: आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये पैशाला एक वेगळं स्थान आहे. आज पैशानं माणसाचं सगळं जीवन, सर्व अंग, सर्व काळ व्यापून टाकलेलं आहे. या पैशाचं एक शास्त्र असतं, त्याला आपण अर्थशास्त्र म्हणतो. आज आपण ज्यांच्याबद्दल बोलणार आहोत ते ॲडम स्मिथ. हे खूप मोठे अर्थशास्त्रज्ञ होते आणि त्यांनी वेल्थ ऑफ नेशन नावाचं एक पुस्तक व्यापारी दृष्टिकोनातून लिहिलं. पुस्तक म्हणण्यापेक्षा ग्रंथ आहे. आणि उद्योगधंदा आणि व्यापार चालवण्याचे पैसा हे एक साधन आहे आणि व्यापारासाठी उत्पादन वाढ हे एक महत्त्वाचं साधन आहे असं तत्व त्यांनी सांगितलं. आर्थिक व्यवहारासंबंधी ॲडम स्मिथनी काही विशिष्ट सूत्र, विशिष्ट तत्व त्याच्यामध्ये नियमित करून दिले. या ॲडम स्मिथ जे होते त्यांचा जन्म स्कॉटलंडमधल्या एका खेड्यात झाला. ऑक्सफर्ड विद्यापीठातून ते शिकले, तिथून त्यांनी पदवी घेतली आणि त्यांची विचार करण्याची जी झेप होती, क्षमता होती, ही प्रचंड होती. 1759 साली, म्हणजे आजपासून जवळजवळ 300 वर्षापूर्वीचा काळ जर तुम्ही लक्षात घेतला, तर तेव्हा त्यांनी थिअरी ऑफ मॉरल सेंटिमेंट्स नावाचं पुस्तक लिहिलं आणि त्यांनी त्यानंतर वेल्थ ऑफ नेशन हे पण पुस्तक, हा ग्रंथ लिहिला. आणि त्या वेल्थ ऑफ नेशनमध्ये अर्थशास्त्रीय सिद्धांतावरती आपले विचार अतिशय सविस्तररित्या विवेचन करून मांडले. आता काही ठराविक वेळ गेल्याशिवाय पैसा मिळत नाही हे सर्वसाधारण सूत्र आहे आणि त्याच्यासाठी काळ, काम, वेग यांचं प्रमाणही विचारात घ्यावं लागतं. पैशाची गुंतवणूक ही जशी महत्त्वाची बाब असते, तशी ही गुंतवणूक कशी करायची याचं नियोजन करणंही महत्त्वाचं असतं. पैसा मिळवताना वेळेचा विचार महत्त्वाचा ठरतो आणि उद्योग आणि व्यापाराला राजकीय बंधनं किंवा राजकीय व्यवस्था काही वेळेला प्रोत्साहित करते, काही वेळेला मारक बनते. खुल्या व्यापाराचं सुद्धा एक वेगळंच महत्त्व असतं आणि व्यापारामध्ये जर मुक्तता असेल, जाचक बंधनं नसतील, तर व्यापाराची आणि त्या प्रदेशाची भरभराट होते असं ते म्हणतात. आणि तेच पुस्तकामध्ये त्यांनी मूलभूत तत्व म्हणून मांडलं. एखाद्यानं जर धाडस केलं आणि व्यापार सुरू केला तर हा व्यापार संरक्षित व्यापारापेक्षा अधिक वेळा यशस्वी ठरतो असंही त्यांनी आगळंवेगळं तत्वज्ञान मांडलं. काही लोकांना त्यांचे विचार पटायचे, त्यामुळे त्यांनी स्वतःचे उद्योग सुरू केले, स्वतःचे व्यापारी संस्था स्थापन केल्या आणि स्मिथच्या अर्थशास्त्रीय विचारांचा, मताचा विचार करून त्यांनी धाडस दाखवलं. त्यामुळे त्यांचं उत्पादनही वाढलं, व्यापारही वाढला आणि याच्यातून समृद्धी आली, नफा मिळाला. याचवेळी काही धाडसी व्यक्तींनी नवीन भूप्रदेश शोधून काढले आणि तिथे इंग्लंडने आपल्या वसाहती स्थापन केल्या. त्यामुळे पूर्वीपेक्षा इंग्लंडचा व्यापार कितीतरी पटीने वाढला. अनेक लोकांनी, अनेक राष्ट्रांनी हा इंग्लंडचा मार्ग नंतर अनुसरला. हॉलंड असेल, फ्रेंच असतील, या सर्वांनी तो मार्ग अवलंबला. वेल्थ ऑफ नेशन म्हणजे राष्ट्राची संपत्ती आणि हा ग्रंथ पुढेच्या कित्येक पिढ्यांना मार्गदर्शक असा ग्रंथ ठरला. हे पुस्तक जरूर वाचा, हे पुस्तक इंटरनेटवरती मिळतं. या पुस्तकातल्या, या ग्रंथातल्या तत्वानुसार कामाचे विभाजन, जे डिव्हिजन ऑफ वर्क, त्यानंतर पैसा, किमती म्हणजे प्राइझिंग आणि रोजचं वेतन म्हणजे डेली वेजेस आणि विभाजनाचं तत्व इत्यादी अनेक गोष्टींवरती विचार सुरू झाला. अनेक प्रकारचे विचारवंत आणि युरोपातल्या देशांनी स्मिथच्या अर्थशास्त्रामधल्या कल्पनांचा बारीक अभ्यास केला आणि यातूनच कॅपिटलिस्ट समाजरचना जी होती, म्हणजे भांडवलशाही समाजरचना जी युरोपची प्रधान व्यवस्था बनली, हिचा पाया त्या पुस्तकातल्या विचारांमध्ये घातला गेला. अर्थशास्त्रामध्ये ॲडम स्मिथनी मोठे क्रांतिकारक विचार मांडले, त्यामुळे अर्थशास्त्राचं महत्त्व जगाला पटलं. हे सुद्धा 300 वर्षापूर्वी, त्यामुळे जगात ते एक मोठे महान अर्थशास्त्रज्ञ म्हणून गणले गेले, त्यांची ओळख तयार झाली.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते इन्फिगो आय केअर हॉस्पिटल. कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी.
2: गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: कोकण म्हणजे सुंदर निसर्ग,
1: हिरवीगार वनराई,
0: खळाळत वाहणाऱ्या नद्या आणि नाले,
1: अफाट अथांग पसरलेला समुद्र
0: आणि या सगळ्या बरोबर अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथली खवय्यगिरी,
1: अर्थात कोकणातल्या पदार्थकृती,
0: कोकणची खाद्य संस्कृती.
1: दर गुरुवारी सकाळी 8:40
0: सादर करते विवेक वानखडे.
2: कोकणची खाद्य संस्कृती अवश्य ऐका आज सकाळी 8:40.

0: असं हे पुणे केंद्र आहे. थोड्याच वेळात म्हणजे ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या आम्ही प्रसारित करत आहोत.
1: श्रोत्याहो, येत्या बुधवारी वनिता मंडळ कार्यक्रमात अवश्य ऐका केल्याने होत आहे रे हे सिद्ध करून दाखवणाऱ्या प्लास्टिक वॉरियर डॉक्टर मेधा ताडपत्रीकर यांची विद्यागौरी तामनकर हिने घेतलेली मुलाखत.
2: वेस्ट मॅनेजमेंट करायचं असेल तर मला वाटतं आधी पहिल्यांदा स्वतःच्या घरात सुरू करावं आणि आजूबाजूच्या जरी तुम्ही दोन घरात, कारण समाज म्हणजे शेवटी काय, आपण आपलं घर आणि आजूबाजूची एक 4-5 घरं जरी सुरुवात केली तरी तिथनं सुरुवात होत, कारण जग बदलायचं असेल ना तर ते खूप अवघड आहे. पण आपल्या आजूबाजूचं आपण जर जग पहिलं बदलायला सुरुवात केली आणि एवढा जरी प्रत्येक महिलेने विचार केला ना, कारण मला असं वाटतं की 1 किलो जरी आपण प्लास्टिक वाचवलं तर म्हणजे आपण 6 किलोग्रॅम कार्बन डायऑक्साईड एमिशन वाचवतो. आणि प्रत्येकाने एवढं जरी केलं ना तरी मला वाटतं प्रत्येक जणच लीडर आहे.
1: जरूर ऐका बुधवारी 26 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वनिता मंडळ कार्यक्रमात आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून आणि 27 ऑगस्ट रोजी दुपारी 12 पुणे विविध भारती 101 FM वरून. सूत्रसंचालन विद्यागौरी तामनकर, सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन. ऐकला का हा आवाज? हा आवाज आहे गुदमरणाऱ्या पर्यावरणाचा.
3: काय अहो, हा तर प्लास्टिकच्या पिशवीचा आवाज आहे आणि मी तर एकच टाकली होती.
4: अहो, एक एक करता त्या करोडो पिशव्या असतात ना, ना त्या मातीत मिसळतात ना पाण्यात, त्या तशाच पडून राहतात. एक पिशवी नष्ट व्हायला 1000 वर्ष लागतात.
1: आणि आपण फेकलेलं प्लास्टिक मायक्रो प्लास्टिक बनून आपल्या ताटात येत आहे. लाखो पक्षी जलचर जीव गमावत आहेत.
3: अंदाजे 400 दशलक्ष टन प्लास्टिक कचरा होतो आणि 9% फक्त रिसायकल होतो, बाकीचा कुठे जातो विचार करा.
4: चला आजच ठरवू, खरेदीला जाताना कापडी पिशवी नेऊ.
1: एकदाच वापरता येणार नको असं प्लास्टिक जीव घेणार.
3: खरंच, मी पण प्रतिज्ञा करतो, नको प्लास्टिकचा वापर, करू पर्यावरण रक्षणाचा जागर.
5: प्लास्टिक हटवा, पृथ्वी वाचवा.
6: आजादी का जश्न BSNL के संग फ्रीडम ऑफर. सिर्फ 1 रुपए में पाएं 1 GB डेटा रोज, 100 SMS रोज, अनलिमिटेड कॉलिंग और 24 दिन की वैधता. सीमित अवधि का खास ऑफर. हर दिल जुड़े, भारत बढ़े. BSNL के साथ आगे बढ़े. अधिक जानकारी के लिए टोल फ्री नंबर 1-800-180-1503 पर कॉल करें.
0: ऐकूया प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी पुणे प्राची गावस्कर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राष्ट्रीय परीक्षा यंत्रणेचं संस्थात्मकीकरण होणं गरजेचं असल्याचं सर्वोच्च न्यायालयाचं मत। तरुण पिढी नशेच्या आहारी गेल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा तरुणांना नशेच्या गर्तेत ढकलणाऱ्या प्रवृत्तींना प्रतिबंधित करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना। राज्यात मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेच्या वेळापत्रकात बदल, अंतिम मतदार यादी 4 नोव्हेंबरला। श्रीलंकेविरुद्धच्या 2 कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना भारतानं जिंकला आणि FIH हॉकी विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानवर भारताचा विजय। आता सविस्तर बातम्या। राष्ट्रीय परीक्षा यंत्रणा अर्थात NTA संस्थात्मकीकरण होणं गरजेचं असल्याचं मत सर्वोच्च न्यायालयानं काल पुन्हा एकदा नोंदवलं। या संस्थेकडे सुरक्षित पायाभूत सुविधा, समर्पित परीक्षा केंद्र, सायबर सुरक्षा यंत्रणा, संस्थात्मक तज्ज्ञ असावेत। तसंच भविष्यात पेपर फुटीसारख्या घटना टाळण्यासाठी परीक्षेसंदर्भातली कायमस्वरूपी यंत्रणा असावी असंही न्यायालयानं नीट पेपर फुटी प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सुचवलं। राधाकृष्णन समितीच्या शिफारसींची अंमलबजावणी करण्यासाठी काय उपाययोजना केल्या याबाबतचं प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेशही न्यायालयानं

शिक्षण मंत्रालयांच्या सचिवांना दिले. तरुण पिढी नशेच्या आहारी गेल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा तरुणांना नशेच्या गर्तेत ढकलणाऱ्या प्रवृत्तींना प्रतिबंधित करावं अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिल्या. नशामुक्त महाराष्ट्र धोरणाच्या सादरीकरण बैठकीत ते बोलत होते. तरुणांच्या समस्या लक्षात घेऊन त्यांना सहानुभूतीनं या दुष्टचक्रात जाण्यापासून रोखावं. नशामुक्त महाराष्ट्रासाठी शासकीय यंत्रणांचा दृष्टिकोन महत्वाचा ठरणार आहे. सर्व संबंधित विभागांनी आपली जबाबदारी ओळखून प्रभावी भूमिका बजावल्यास पुढील काळात निश्चितच नशामुक्त महाराष्ट्र घडवता येईल असं मुख्यमंत्री म्हणाले. प्रत्येक शासकीय रुग्णालयांमध्ये नशामुक्ती केंद्र स्थापन करावं. निकालाची कार्यवाही पूर्ण होण्यासाठी जलदगती न्यायालय स्थापन करावी अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केल्या. राज्य निवडणूक आयोगानं सुरू केलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण पडताळणीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी निवडणूक आयोगानं सुधारित वेळापत्रक जाहीर केलं आहे. त्यानुसार अंतिम मतदार यादी आता 7 ऑक्टोबर ऐवजी 4 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. SIR प्रक्रियेच्या दुसऱ्या टप्प्यात 24 ऑगस्टला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार होती. आता राज्यातील या प्रक्रियेला महिनाभराची मुदतवाढ मिळाली आहे. राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी 17 ऑगस्ट रोजी केलेल्या विनंतीनंतर आयोगानं हे सुधारित वेळापत्रक जाहीर केलं आहे. राज्यात पिकलेला कापूस आणि त्यापासून तयार झालेली उत्पादनं आता थेट परदेशातील मॉलमध्ये झळकणार आहेत. फार्म टू फॉरेन या संकल्पनेद्वारे महाराष्ट्र जागतिक निर्यात केंद्र होईल असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. असोचेम या उद्योग संघटनेच्या फार्म टू फॉरेन कॉन्क्लेव 2026 या कार्यक्रमात ते काल बोलत होते. कापूस उत्पादनापासून ते जागतिक फॅशन बाजारपेठेपर्यंतची साखळी अधिक बळकट करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचं शिंदे यांनी सांगितलं. राज्यातल्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषेचं व्यावहारिक ज्ञान असणं अनिवार्य असून या नियमाची अंमलबजावणी आजपासून करण्यात येणार आहे. मराठीचं व्यावहारिक ज्ञान नसलेल्या चालकांना प्रथम 1 महिन्याची नोटीस देण्यात येईल. या कालावधीत मराठी न शिकल्यास त्यांचा बॅच 3 महिन्यांपर्यंत निलंबित करण्यात येईल. त्यानंतरही मराठी शिकण्यास जाणीवपूर्वक नकार दिल्यास बॅच आणि परवाना रद्द करण्याची कारवाई केली जाईल अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत दिली. राज्यातल्या सर्व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची अर्थात ग्रामसेवकांची हजेरी आता GPS आणि बायोमेट्रिक प्रणालीच्या माध्यमातून घेतली जाणार आहे. या निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी करण्याचा आदेश राज्यातल्या सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना एका पत्राद्वारे देण्यात आला आहे. राज्यातल्या अधिसूचित आजारांच्या यादीत सर्पदंशाचा समावेश केल्याची माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे. सर्पदंशामुळे होणारे मृत्यू आणि अपंगत्व रोखण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं. गडचिरोली जिल्ह्यात जपतलाई इथल्या आश्रमशाळेत सर्पदंशामुळे 3 विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारनं हा निर्णय घेतला आहे. सर्पदंश प्रतिबंध प्रथमोपचार आणि वेळेवर रुग्णालयात दाखल होण्याचं महत्व याबाबत जनजागृती करण्याची जबाबदारी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. शिवसेनेचं धनुष्यबाण हे पक्षचिन्ह आम्हाला देणार नसाल तर गोठवा अशी मागणी उद्धव ठाकरे यांचे वकील कपिल सिब्बल यांनी काल सर्वोच्च न्यायालयात केली. शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्हाच्या बाबत सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान त्यांनी ही मागणी केली. शिवसेना ही ठाकरेंचीच आहे आणि पक्षाचं नाव आणि पक्षचिन्ह एकनाथ शिंदे यांना देणं हा ठाकरेंवर अन्याय असल्याचं सिब्बल म्हणाले. आमदारांची पात्रता विधानसभा अध्यक्षांनी स्पष्ट केलेली नसताना विधिमंडळ पक्षातल्या बहुमताच्या आधारे निवडणूक आयोगानं निर्णय देणं गैर असल्याचा युक्तिवाद उद्धव ठाकरे यांच्या वतीनं वकील देवदत्त कामत यांनी केला. त्यावर विधानसभा अध्यक्षांचा निर्णय बदलू शकतो का असा सवाल सर्वोच्च न्यायालयानं केला. अध्यक्षांनी न्यायाधिकरणाच्या रुपातून तो निकाल दिल्यानं बदलण्याचा पूर्ण अधिकार सर्वोच्च न्यायालय असल्याचं कामत यांनी लक्षात आणून दिलं. त्यावर विधानसभा अध्यक्षांनी घेतलेला निर्णय कायद्यानुसार नसेल तर तो बदलू असं निरीक्षण न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची यांनी नोंदवलं. पुणे विभागातल्या रेल्वे विकास कामांना गती देण्याची सूचना केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केली आहे. ते काल पुण्यात मध्य रेल्वे क्षेत्रातील खासदारांच्या बैठकीत बोलत

0: होते. पुणे स्थानकावर 6 अतिरिक्त फलाटांचं नियोजन, अनधिकृत प्रवेश मार्ग बंद करणं, CCTV वाढवणं आणि पाणी गळतीवर कायमस्वरूपी उपाय करण्याचे निर्देश त्यांनी दिले. यावेळी उपस्थित खासदारांनी आपापल्या जिल्ह्यातल्या रेल्वे संदर्भातल्या मागण्या सादर केल्या. माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जलसंधारण विषयक दूरदृष्टीला अभिवादन करण्यासाठी यंदापासून 21 ऑगस्ट हा त्यांचा जन्मदिवस जलसंधारण दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय शासनानं घेतला आहे. यानिमित्त जलसंधारणाच्या जनजागृतीसाठी उद्या राज्यभरात महावॉकेथॉन 2026 वॉक फॉर वॉटर हा उपक्रम आयोजित केला जाणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात आयोजित या 3 किलोमीटर चालण्याच्या स्पर्धेतून एक पाऊल तुमचं एक थेंब भविष्यासाठी हा संदेश दिला जाईल. या महावॉकेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी ऑनलाईन नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. जुन्नर तालुक्यातल्या पिंपळवंडी इथं अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी आळेफाटा पोलिसांनी 25 वर्षीय संशयित आरोपीला अटक केली आहे. आरोपीनं गुन्ह्याची कबुली दिल्याचं पोलिसांनी सांगितलं. या घटनेची माहिती मिळताच पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी पिंपळवंडी इथं भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला. या प्रकरणाचा तपास जलदगतीनं पूर्ण करून 15 दिवसात आरोपपत्र दाखल करण्यात येईल असं आश्वासन त्यांनी दिलं. दरम्यान या प्रकरणी आरोपीवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश पोलीस प्रशासनाला दिले आहेत असं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सांगितलं. हा खटला जलदगती न्यायालयात चालवला जावा अशी विशेष विनंती मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचंही त्या म्हणाल्या. आकांक्षित जिल्हा कार्यक्रमाअंतर्गत नीती आयोगानं ठरवून दिलेली उद्दिष्ट गाठण्यासाठी विविध योजना आणि उपक्रम राबवले जात आहे. यामध्ये पत्रकारांची भूमिका महत्वपूर्ण आहे असं प्रतिपादन नीती आयोगाचे उपाध्यक्ष डॉ अशोक लाहिरी यांनी व्यक्त केलं. केंद्र सरकारच्या पत्रसूचना कार्यालयानं आकांक्षित जिल्ह्यातील पत्रकारांचा अभ्यास दौरा नवी दिल्लीत आयोजित केला आहे. या कार्यक्रमात ते काल पत्रकारांशी बोलत होते. या दौऱ्यात राज्यातील धाराशिव, वाशिम, गडचिरोली आणि नंदुरबार या 4 आकांक्षित जिल्ह्यातील पत्रकार प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना भारतानं 165 धावांनी जिंकला. भारतानं श्रीलंकेच्या संघासमोर विजयासाठी 372 धावांचं लक्ष ठेवलं होतं, मात्र श्रीलंकेचे सर्व फलंदाज 206 धावातच बाद झाले. मानव सुतारनं श्रीलंकेचे 6 गडी बाद केले. FIH हॉकी विश्वचषक स्पर्धेत भारतीय पुरुष हॉकी संघानं काल अंतिम गटातील सामन्यात पाकिस्तानचा 5-3 असा पराभव करत पुढील फेरीत प्रवेश केला आहे. हरमनप्रीत सिंग आणि हार्दिक सिंग यांनी प्रत्येकी 2 गोल केले तर अभिषेकनं 1 गोल केला. या विजयामुळे पाकिस्तानची गटटप्प्यावरील मोहीमही संपुष्टात आली आहे. तर भारतीय महिला हॉकी संघ अंतिम ड गटात इंग्लंडशी सामना करणार आहे. सामना जिंकणं किंवा बरोबरीत सोडवणं यावर भारताचं पूलमधील भवितव्य ठरणार आहे. मंगळवारी भारतानं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 6-1 असा विक्रमी विजय मिळवल्यानंतर महिला संघ आता आत्मविश्वासानं पुढील फेरीसाठी सज्ज झाला आहे. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज बऱ्याच ठिकाणी पाऊस पडेल तर विदर्भात काही ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राष्ट्रीय परीक्षा यंत्रणेचं संस्थात्मकीकरण होण्याचं गरजेचं असल्याचं सर्वोच्च न्यायालयाचं मत. तरुण पिढी नशेच्या आहारी गेल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा तरुणांना नशेच्या गर्तेत ढकलणाऱ्या प्रवृत्तींना प्रतिबंधित करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना. राज्यात मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेच्या वेळापत्रकात बदल, अंतिम मतदार यादी 4 नोव्हेंबरला. श्रीलंकेविरुद्धच्या 2 कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना भारतानं जिंकला आणि FIH हॉकी विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानवर भारताचा विजय. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. ठीक 7:20 झाली आहेत. जाणून घेऊया दिनविशेष काही क्षणातच.

श्रोते हो, आज आहे 20 ऑगस्ट. भारताचे माजी पंतप्रधान माननीय राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकात्मता आणि शांततेचा संदेश देणारा सद्भावना दिवस आज पाळला जातो. तसंच सौर, पवन आणि जलविद्युत यांच्यासारख्या अपारंपरिक ऊर्जास्रोतांच्या वापर

20 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिवस म्हणूनही पाळला जातो. महाराष्ट्रातील अंधश्रद्धा निर्मूलनाचे प्रणेते आणि विचारवंत डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ समाजात वैज्ञानिक आणि विवेकवादी दृष्टिकोन रुजवण्यासाठी या दिवसाचं विशेष महत्त्व आहे. जागतिक पातळीवर 20 ऑगस्ट हा दिवस जागतिक मच्छर दिवस म्हणूनही पाळला जातो. या निमित्ताने मलेरिया आणि डासांमार्फत पसरणाऱ्या रोगांबद्दल आणि त्यांच्या नियंत्रणाबद्दल जागरूकता निर्माण करण्याचा या दिवशी प्रयत्न केला जातो. यासाठी जागतिक मच्छर दिवस हा पाळला जातो.

जागतिक मच्छर दिवस म्हणूनही पाळला जातो. यानिमित्ताने मलेरिया आणि डासांमार्फत पसरणाऱ्या रोगांबद्दल आणि त्यांच्या नियंत्रणाबद्दल जागरूकता निर्माण करण्याचा या दिवशी प्रयत्न केला जातो. यासाठी जागतिक मच्छर दिवस हा पाळला जातो.

20 ऑगस्ट रोजी 2008 मध्ये भारताचा कुस्तीगीर सुशील कुमार याने बीजिंग ऑलिम्पिकमध्ये ब्रॉन्झ पदक मिळवलं.

1828 मध्ये राजा राममोहन रॉय, द्वारकानाथ टागोर आणि कालिनाथ रॉय यांनी याच दिवशी ब्राह्मो समाजाची स्थापना केली.

20 ऑगस्ट 2014 रोजी बी के एस अय्यंगार, भारतीय योगगुरु आणि अय्यंगार योगपद्धतीचे संस्थापक, पद्मविभूषण, पद्मभूषण, पद्मश्री अय्यंगार यांचं निधन झालं. जादूगार रघुवीर, भारतातले प्रसिद्ध जादूगार यांचंही 1984 साली 20 ऑगस्ट रोजीच निधन झालं. दिनविशेष आत्ताच आपण ऐकलेत. यानंतर ठीक 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचलनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी उन्नती जगदाळे आपलं स्वागत करते. पावसाचा प्रत्येक थेंब जपला तरच भविष्यातील पाण्याची गरज भागवता येईल. जलसंधारण ही केवळ पाणी अडविण्याची संकल्पना नसून ती शेती, पर्यावरण, भूजल आणि ग्रामीण विकासाशी जोडलेली व्यापक चळवळ आहे. याच जलसंधारणाच्या विचाराला दूरदृष्टी देणारे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय सुधाकर रावजी नाईक यांचं योगदान अत्यंत महत्वाचं आहे. त्यांच्या जलसंधारणाविषयक कार्याची आठवण आणि त्यांचा विचार पुढील पिढ्यांपर्यंत नेण्यासाठी यंदापासून 21 ऑगस्ट हा दिवस जलसंधारण दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे. या विशेष दिनाच्या निमित्तानं स्वर्गीय सुधाकर रावजी नाईक यांची जलदृष्टी, पाणी अडवा पाणी जिरवा या विचारांचं महत्व,

0: पाणी आजच्या काळातील जलसंधारणाची गरज याविषयी आपण जाणून घेणार आहोत. यासाठी आज आपल्यासोबत आहेत मृद व जलसंधारण विभागाचे सचिव जितेंद्र पापळकर सर. चला तर मग जाणून घेऊया स्वर्गीय सुधाकरराव नाईक यांच्या जलदृष्टीचा वारसा आणि आजच्या जलसंधारण दिनामागची भूमिका. नमस्कार सर.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमात आपलं स्वागत आहे.
2: सर, एक अत्यंत महत्वाचा विभाग आणि अत्यंत महत्वाचा दिवस आणि त्यानिमित्तानं आपल्या विभागाचे विविध उपक्रम सुरू आहेत. तर पाणी अडवा पाणी जिरवा हे अत्यंत मोलाचं असा मंत्र त्यांनी दिला आणि त्यानंतर आत्ताही तो आपल्याला उपयोगी पडतोय. आपण बघतोय हवामान बदलतंय, पाणी टंचाई होते, तर काय सांगाल सर सुरुवातीला या बाबतीत?
1: सर्वप्रथम तर मी या महाराष्ट्र शासनाचे आणि आमचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय सुधाकरराव नाईक यांच्या जन्मदिनानिमित्त जे आम्ही 21 ऑगस्टला जलसंधारण दिन म्हणून त्याला 7 ऑगस्टला या शासनाने त्याला मान्यता दिली आणि खऱ्या अर्थानं जलसंधारण दिन साजरा करण्यासाठी हा पहिलाच त्यांचा उपक्रम असल्यामुळं ह्या वर्षीपासून त्याची मोठ्या प्रमाणात त्याची सुरुवात करावी हा आजच्या ह्या जलसंधारण दिनाच्या निमित्तानं माझी पहिली अपेक्षा होती. आणि त्यासाठी आमच्या खात्याचे मंत्री आदरणीय संजय राठोड साहेब आणि आमचे राज्यमंत्री इंद्रनील नाईक साहेब यांनी देखील मोठा सहभाग नोंदवला आणि 2 प्रोग्राम आम्ही ज्या निमित्तानं खऱ्या अर्थानं घेण्यासाठी सुरुवात केलेली होती. परंतु ह्या जलसंधारणाचं जे काही महत्त्व जर काही आपण लोकांना पटवून द्यायचं म्हटलं तर पाणी अडवा पाणी जिरवा हा जो काही मूलमंत्र सुधाकर नाईक साहेबांनी त्या काळात दिला होता आजही तो तसाच्या तसा उपयोगाचा आहे. याचं कारण असं की अल्निनोच्या पार्श्वभूमीवरती आता पाण्याचं सावट, पाण्याचं संकट हे प्रत्येक गावागावापर्यंत पोहोचलंय. प्रत्येक काही ठिकाणी पाणी पाऊस असा पडतो, काही ठिकाणी वेगात पडून निघून जातो, काही ठिकाणी पाऊस पडत नाही, उष्णतामान फार मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. ह्या सर्व बाबी विचारात घेता आता या मूलमंत्राच्या अनुषंगाने काम करणे, त्यासाठी एक लोक चळवळ निर्माण करणे, लोकांच्या मनामनात गावागावात घराघरापर्यंत हा मूलमंत्र पोहोचवणे हे मुळात या आजच्या या जलसंधारण दिनानिमित्ताचं पहिलं काम हे आमच्या विभागाचं राहणार आहे.
2: आपल्या संपूर्ण या विभागाच्या जनतेसाठी असलेल्या उपयोगी अशा योजना कोणत्या राबवता आहात, नेमके उपक्रम काय राबवता आहात?
1: ह्या निमित्तानं आमच्या आपल्याला तुम्हाला आठवत असेल की 14 ते 19 या कालावधीमध्ये एक जलयुक्त शिवार नावाची योजना मागच्या सरकारच्या काळामध्ये झाली होती आणि त्याला इतका ओव्हरवेल्मिंग असा रिस्पॉन्स लोकांच्याकडनं मिळाला आणि खऱ्या अर्थानं तो गावागावापर्यंत ते काम सगळं त्यात पोहोचवता आलं. साधारणतः त्या काळामध्ये 22,000 गावं ही आम्हाला जलपरिपूर्ण करता आली. तो जो 7.5 लाख हेक्टर एरिया हा त्यानिमित्त आम्हाला ट्रीट करता आला आणि मोठ्या प्रमाणामध्ये जे काही वॉटरशेड्स होते ज्याला आपण मायक्रो वॉटरशेड्स आपण ज्याला म्हणतो त्या मायक्रो वॉटरशेडचं जलसंधारणाचं काम हे त्या काळामध्ये झालेलं होतं. मग तोच कार्यक्रमाचं पुन्हा आम्ही रिपीट करून घेऊन तो आता जलयुक्त शिवार 2.0 दुसरी योजना ह्या 19 ते 24 या कालावधीमध्ये आता संपुष्टात येते आहे. त्याही कालावधीमध्ये जवळपास आम्ही 5,500 ते 6,000 गावं ट्रीट केली आणि प्रत्येक गावाचं वॉटर बजेट करून घेऊन पाण्याचा ताळेबंद करून पडणारं पाणी वाहणारं पाणी ते कसं त्या गावापर्यंत आपल्याला कसं साठवता येईल ती एक योजना आमची जलयुक्त शिवारची आता सध्या सुरू आहे. दुसरी अतिशय महत्वाची आणि लोकांना अतिशय आवडलेली योजना जी आहे ती आहे गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार. आणि या माध्यमातून जवळपास मागच्या 3 वर्षामध्ये 9,80,00,000 क्युबिक मीटर एवढा गाळ आम्ही जवळपास 3,300 धरणांमधून आम्ही काढलेला आहे आणि हा गाळ काढून शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात स्वतः पसरवला. त्यामुळे साधारणतः महाराष्ट्रामधील 2 लाख एकर जमीन ही सुपीक व्हायला मदत झाली आहे. त्याच्यामुळे त्यांच्या शेतातल्या त्यांच्या उत्पादकतेत वाढ झालेली आहे आणि जवळपास 811,00,000 घनमीटर एवढा पाण्याचा संचय देखील या कालावधीमध्ये वाढलेला आहे. तिसरी आमच्या विभागाची जी आमची योजना आहे ती म्हणजे पंतप्रधान कृषी सिंचाई योजना PMKSY 2.0. याही निमित्तानं आम्ही सर्व वॉटरशेड ट्रीटमेंट करत असतो. त्याही निमित्तानं यावर्षी जवळपास 5.5 लाख हेक्टर जमीन ही आम्ही या कालावधीमध्ये आम्ही ट्रीट केलेली आहे जेणेकरून लोकांना पाण्याचा स्तर वाढवणे, भूगर्भातली पाण्याची पातळी वाढवणे हा याचा मूळ मागचा उद्देश आहे. ती एक योजना आमच्या विभागामार्फत राबवतोय आम्ही. चौथी आमची योजना आम्ही करतोय अमृत सरोवर. अमृत सरोवरमध्ये म्हणजे आम्ही गावाच्या बाजूला ज्या ठिकाणी आमच्या शासकीय जमिनी आहेत त्या शासकीय जमिनीवरती जलसंधारणाच्या विभागाच्या माध्यमातून त्याचा सर्व्हे करून घेऊन त्या ठिकाणी एक तलाव तयार करून घेणे जेणेकरून पडलेलं पाण्या पावसाचं पाणी हे त्या तलावामध्ये साठून राहील आणि अशा वेळेला अल्निनोच्या पार्श्वभूमीवरती किंवा दुष्काळाच्या वेळेला किंवा पाऊस कमी पडला तर या तलावातलं पाणी त्या गावातील लोकांना वापरता येईल. त्यामुळे आजूबाजूच्या सर्व शेतामधला पाण्याचा स्तर वाढेल आणि लोकांना शेतीसाठी देखील त्याचा पाण्याचा उपयोग होतो.

0: म्हणून ती एक योजना आमची अमृत सरोवरची आम्ही योजना राबवतोय. विदर्भातल्या म्हणजे पूर्व विदर्भातले जे काही 8-9 जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये माझी मालगुजारी तलावाची एक बरेच जुने माझी मालगुजारी तलाव आहेत त्या तलावाचं पुनरुज्जीवन करणे, त्यातील गाळ काढणे, त्याची दुरुस्ती करणे, जेणेकरून त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला पाणी साठवता येईल, तीही योजना आम्ही आमच्या विभागामार्फत राबवतो आहे. अशा विविध योजनांच्या माध्यमातून जलसंधारण विभाग तर काम करतच आहे, परंतु हा जलसंधारण विभागाचं केलेलं काम हे फक्त तिथे जलसंचय करून एवढं चालणार नाही, तर आम्हाला लोकांच्या सहभागाची देखील फार गरज आहे. त्याच्यासाठी हे आम्ही हा उपक्रम या ठिकाणी राबवतो.
1: नक्कीच सर, आपलं जलयुक्त शिवार असेल, अटल भूजल असेल, आणि आता आपण बऱ्याच नाविन्यपूर्ण अशा योजना सांगितल्या की ज्या जनउपयोगी आहे, जर त्याच्यात लोकांचा सहभाग असेल, जनांचा सहभाग असेल, तर ती योजना नक्कीच यशस्वी होते. तर आपण महाराष्ट्रात काय वातावरण बघता आहात की जनसहभाग कसा आहे, लोकांचा प्रतिसाद या सगळ्या योजनांना कसा आहे?
0: लोकांचा सहभाग, लोकांच्यापर्यंत आपण पोहोचलो की लोक त्याला सहभागी होतातच होतात, याचं अनेक अनेक उदाहरणं आता दिसत आहेत. आपल्या राज्यामधले जी काही आपल्याकडे आपण मोठी नावं आपण घेतो, अण्णा हजारेंचं राळेगण सिंदे गाव घ्या, किंवा पोपटराव पवारांचं हिवरे बाजार घ्या, किंवा संभाजीनगरमधलं पाटोदा गाव घ्या, ह्या सर्व गावांमध्ये लोकांनी सहभाग नोंदवला. आणि तुम्ही वॉटर कप, आमिर खानने वॉटर कप पाणी फाउंडेशनमधून घेतला होता, त्याही काळामध्ये लोकांनी त्याला सहभाग दिला आणि भरभरून लोक सहभाग करतायत, कारण लोकांना इमिजिएटली त्याचा रिझल्ट मिळतो. जर तुम्ही एखाद्या गावामध्ये छोट्या छोटी जरी कमी वॉटर जलसंधारणाचे लहान लहान कामं घेतली तरी तुमच्या वॉटर लेवल, त्याच्या विहिरीचं पाणी वाढलं की शेतकरी त्याला मदत करतात, हा आमचा बिलकुल चांगला अनुभव आहे.
1: आणि त्या दृष्टीने आपण त्याची जनजागृती सगळ्या जनतेमध्ये करता.
0: फक्त तोच एक, आता ह्या निमित्तानं आम्ही जनजागृती करण्याचं मेनच काम आम्ही या निमित्तानं सुरू करत आहोत. या 21 तारखेच्या निमित्तानं आम्ही दोन प्रोग्राम घेतो आहोत, तो एक म्हणजे वॉक फॉर वॉटर आणि दुसरा आहे की रील चॅलेंज स्पर्धा. वॉक फॉर वॉटरमध्ये आम्ही म्हणतोय की तुम्ही पाण्यासाठी चला, पाण्यासाठी चला हा मूलमंत्र, जसा पाणी अडवा पाणी जरवा सुधाकर नाईक साहेबांनी दिलेला मूलमंत्र होता, तसा पाण्यासाठी तुम्ही जर का सोबत चाललात तर तुम्हाला सोबत पाणी सोबत तुम्हाला घेऊन जाईल, असा असा त्याच्यामागचा इतिहास आहे, असे त्याच्यामागची हिस्ट्री आहे. त्याच्यामुळे आज जर का आपण आपलं भविष्य सिक्युअर करायचं असेल तर पाण्यासाठी आपल्याला चलावं लागेल. म्हणूनच आजच्या आमचा जो ब्रीदवाक्य आमचं जे आहे ते तेच आहे की सेव्ह सॉइल, सेव्ह वॉटर आणि सिक्युअर टुमॉरो.
1: 21 ऑगस्ट आपण जलसंधारण दिन साजरा करतोय, 15 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट पर्यंत जलसंधारण सप्ताह साजरा करतो आहोत, आणि 15 ऑगस्ट ते 26 जानेवारी संपूर्ण जलसंधारण अभियान, असे वेगळे वेगळे उपक्रम, भव्य दिव्य उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रभर गाजतायत, आम्हीही बघतोय प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून. तर एकूणच हे कार्यक्रम नेमके जर विस्तृत प्रेक्षकांना सांगायचे झाले तर नेमकी जनजागृती नेमकं कशा पद्धतीने सुरू आहे, काय सांगाल सर?
0: आम्ही एक पहिल्यांदा तर 15 ऑगस्टला माननीय मुख्यमंत्री आणि माननीय पालकमंत्री महोदयांच्या हस्ते आमच्या लोगोचं अनावरण प्रत्येक जिल्ह्यामध्ये 15 ऑगस्टच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं केलं, आणि लोगोचं अनावरण करून एक शपथ पण आम्ही त्या दिवशी जमलेल्या सर्व लोकांना त्या ठिकाणी दिली. तोच प्रोग्राम आता पुन्हा आपण 21 ऑगस्टला पण आपण घेतो आहोत. त्याच्यामध्ये हा थोडासा त्याचं स्वरूप वेगळं असणार आहे, त्याच्यामध्ये आपण लोकांना इन्व्हॉल्व्ह करतो आहोत आणि एक आपण वॉक 3 किलोमीटरचा प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपण आयोजित केलेला आहे. त्याची आपण त्याला बक्षिसांची पण व्यवस्था ही जिल्हास्तरावरती करण्याच्यासाठीचं नियोजन करण्यात येत आहे. हा एक प्रोग्राम होणार आहे. त्या दिवशीच्या प्रोग्रामचं साधारणतः नियोजन असं असणार आहे की त्या दिवशी सकाळी 5:30 सगळ्या लोकांनी एकत्र जमणे ग्राउंडवरती, त्याच्यासाठी त्यानंतर 6 ते 7:45 पर्यंत त्यांचा एक योगाचा आम्ही तिथे क्लास त्यांचा ठेवलेला आहे, आणि 7:45 एक पाण्याची आपली एक जलसंधारणाची शपथ दिल्या जाणार आहे, आणि 7:00 तुमचे जलसंधारणाचं वॉक सुरू होईल. 3 किलोमीटरचा साधारणतः वॉक झाला की मग त्या ठिकाणी आलेल्या सर्व स्पर्धांच्या माध्यमातून, स्पर्धकांच्या माध्यमातून त्यांना त्यांचं बक्षिसाचं वितरण वगैरे करून हा कार्यक्रम वॉकॅथॉनचा त्या ठिकाणी संपणार आहे. दुसरा जो आम्ही उपक्रम घेतोय तो म्हणजे रील चॅलेंज. रील चॅलेंजमध्ये फक्त आम्ही युवकांना युवतींना त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह करून घेतोय, 15 ते 30 वयोगटातील, त्याच्यासाठी आम्ही त्यांचे विषय त्यांना नमूद करून दिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांना आकर्षक बक्षिसांची देखील व्यवस्था आपण केलेली आहे. त्याच्या सर्वांचं जिल्ह्याच्या स्तरावरती त्याचं स्क्रीनिंग होणार आणि त्या स्क्रीनिंगच्या माध्यमातून जे काही चांगले रील्स तयार होतील. रील्स हा आताचा रील्सचा जमाना आलाय. आता तुम्हाला तुमचं प्रिंट मीडियामध्ये जाणे किंवा याच्याकडे जाण्यामध्ये आता लोकांना इंटरेस्ट आला नाही की 2 मिनिटात आम्हाला कसं कळेल, आणि म्हणून आम्ही ही रील्सची स्पर्धा आणि त्यानिमित्ताने युवकांमध्ये एक चांगला जागरूकता निर्माण करणे हा त्याच्यामागचा मूळ उद्देश आहे. कारण विद्यार्थ्यांच्या पर्यंत जर का तुम्ही एखादा प्रोग्राम नेला तर तुम्हाला त्याचा रिझल्ट अतिशय चांगले मिळतात, आणि म्हणून या माध्यमातून लोकांच्या घरांमध्ये पोहोचवणे, लोकांना पाण्याचा वापर काटकसरीने पाण्याचा वापर कसा करावा हे सांगणे, पावसाचं पडलेलं पाणी आपल्याला कसं साठवता येईल, त्याच्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग आपल्याला कसं मदत करू शकेल याच्या अनुषंगाने त्यांना मार्गदर्शन करणे, ह्या सर्व बाबी ह्या रील फॉर चॅलेंज

0: च्या माध्यमातून पुढे येतील आणि त्याच्याच माध्यमातून त्याचा सर्व ठिकाणी प्रचार आणि प्रसार होईल. अशा आम्ही या दोन योजना ह्या सप्ताहाच्या निमित्तानं आम्ही ठेवलेल्या आहेत. आणि 15 ऑगस्ट ते 26 जानेवारी हा जो आम्ही पूर्ण स्पॅन ठेवला आहे तो आपल्या ग्रामपंचायतीमध्ये किंवा आपल्या शहरामध्ये असलेले जेवढे काही आमचे वॉटरचे स्ट्रक्चर्स आहेत त्या सर्व स्ट्रक्चर्सना व्हिजिट करणे, त्या ठिकाणी जलपूजन करणे, झालेले चांगले कामं लोकांच्यापर्यंत सांगणे, ह्याच्यामुळे झालेलं पाण्याचा जो काही संचय तिथे झाला असेल त्याच्यामुळे तुमच्या तुमच्या शेतामध्ये तुम्हाला तुमच्या वॉटर लेवल कशा वाढणार त्याच्याविषयी त्यांना महत्त्व समजावून सांगणे, ह्या सर्व बाबींचं मग त्यांना मार्गदर्शन करणे, हा ह्या सर्व कार्यक्रम हे या निमित्तानं होणार आहेत. त्याही कालावधीमध्ये आम्ही 2-3 अतिशय महत्त्वाचे कार्यक्रम लोकांच्यापर्यंत नेतोय. एक म्हणजे संपूर्ण जिल्ह्यामध्ये एक तरी गाव हे रेन वॉटर हार्वेस्टिंग तर 100% घरांमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग झालेलं असलं पाहिजे. किंवा रिचार्ज पीठ नावाचं एक छोटासा एक स्ट्रक्चर असतं, जे स्ट्रक्चर तुम्ही केलं तर तुम्हाला तिथं पडलेलं पावसाचं पाणी त्या ठिकाणी जमा होतं आणि मग तिथली वॉटर लेवल एकदम वाढते. तर ते एक छोटंसं स्ट्रक्चर जर का आपण प्रत्येक गावामध्ये 1,000 किंवा जिल्ह्यामध्ये 10,000 असं आम्ही 360,000 आपण अशी रिचार्ज पीट्स हे आपण आमचं उद्दिष्ट आम्ही जिल्ह्या राज्यासाठी ठेवतोय, जेणेकरून प्रत्येक गावागावापर्यंत जलसंधारणाची सगळी कामं पोहोचवता येतील आणि खऱ्या अर्थाने लोकांना महत्त्व त्याचं पटलं की लोकांनी आपोआप मग त्याच्यामध्ये पुढे त्यांनी जावं हा त्याच्या मागचा उद्देश आहे.
1: श्रोते हो, स्वर्गीय सुधाकर रावजी नाईक यांनी पाण्याचा प्रश्न केवळ शासनाचा विषय न मानता तो समाजाच्या सामूहिक सहभागातून सोडविण्याची दिशा दिली. पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरवणं, स्थानिक जलस्रोतांचं संवर्धन करणं आणि भूजल पातळी वाढवणं हा त्यांचा विचार आजही तितकाच महत्वाचा आहे. आजच्या भागात आपण त्यांच्या कार्याची आणि जलदृष्टीची माहिती घेतली. पुढील भागात मृद व जलसंधारण विभागामार्फत राज्यभर सुरू असलेल्या विविध योजना आणि उपक्रमांविषयी आपण जाणून घेणार आहोत. तोपर्यंत उन्नती जगदाळेला निरोप द्या, ऐकत रहा दिलखुलास. नमस्कार.

0: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. ठीक 7:40 आणि 20 सेकंद झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम श्री विश्ववल्लभ आयुर्वेद.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार. श्री विश्ववल्लभ आयुर्वेद प्रस्तुत गप्पा गोष्टी डॉक्टर आबासाहेब गर्दे यांच्याशी या कार्यक्रमात मी शिबानी जोशी आपल्या सर्वांचं स्वागत करते. श्रोते हो, या कार्यक्रमामध्ये पुण्याचे सुप्रसिद्ध डॉक्टर आबासाहेब गर्दे आपल्याला डोळ्यांचे विकार आणि त्यावर असलेले आयुर्वेदातले उपचार याविषयीची माहिती देत असतात. आपण या कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद देत आहात त्याबद्दल आपले मनापासून आभार. आपण हा कार्यक्रम असाच ऐकत राहा
3: की अयोग्य तर ते अर्ध सत्य आहे. मी मागेही सांगून झाले, विकारानुरूप शारीरिक अवस्थानुरूप आपल्याला ते ठरवावं लागतं. त्यामुळं ज्यावेळेला आपण बस्ती किंवा तत्सम पंचकर्माचा विचार करायला लागतो त्यावेळेला शारीरिक अवस्था दोष ह्या सगळ्यांचा विचार करून ऋतू याचा विचार करून मग आपल्याला पंचकर्म करावं लागतं. खरं तर बस्ती हे वातासाठी नाही नुसती, इतर कफ आणि पित्तासाठी असते हेही मी सांगून झालं. आता येतोय पंचकर्मातला दुसरा पार्ट म्हणजे वमन. खरं तर वमन हे कशासाठी आहे, वमन म्हणजे काय, विरेचन म्हणजे काय आणि नस्य म्हणजे काय? वमन म्हणजे उलटी लोकांना समजायच्या भाषेत, विरेचन म्हणजे जुलाब आणि नस्य म्हणजे नाकात ड्रॉप टाकणं. शास्त्रीय भाषेत ज्यावेळेस आपण सांगायला जातो त्यावेळेला वमन आणि विरेचनाची व्याख्या करताना किंवा त्याची माहिती सांगताना आपल्याला असं बोलावं लागतं की जवळच्या मार्गानं शरीरातले दोष बाहेर काढून टाकायची प्रोसेस म्हणजे वमन. जनरली जवळच्या मार्गानं म्हणजे आता सपोज कफाचे विकार असतील, कफ हा जनरली आपण आपल्याला माहिती आहे की तो छातीच्या वरच्या भागात असतो, मग जवळच्या मार्गानं तो कसा काढला जाईल, तर तो उलटीच्या मार्गानं काढला जातो.
2: तर डॉक्टर, आता आपण पंचकर्माविषयी माहिती

0: सांगताय हीच माहिती अजूनही पुढे ऐकायची, पण त्याआधी घेऊया एक छोटासा ब्रेक.
1: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिवपेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98225261999, 98225261999.
2: पित्ताचा विकार आहे तो नाभ्यांना आम्ही सन्निध गोष्टींशी किंवा अवयवांशी निगडीत किंवा त्या भागात असतो, तर त्याचा जवळचा भाग म्हणजे जुलाब हे समजलं जातं. तर जवळच्या मार्गानं बाहेर दोष काढणं म्हणजे वमन किंवा विरेचन. थोडक्यात काय, पंचकर्म आयुर्वेदानुसार ज्यावेळी विचार करतो, थोडक्यात कोणताही विकार उत्पन्न करणारे दोष जे शरीरात साठलेले आहेत ते दोष कोणत्याही जवळच्या मार्गानं, मग तो वात पित्त कफाच्या अनुषंगानं जे काही जवळ आहे, दोष बाहेर काढून टाकायचा जो बहिर्मुख स्रोतस आहे त्याच्यातून ते काढून टाकणं म्हणजे पंचकर्म. त्यातला वमन हा कफासाठी स्पेसिफिक केला जातो आणि त्याचे परिणाम आपल्याला कफज विकारामध्ये घेता येऊ शकतात.
0: तर डॉक्टर, आता आपण पंचकर्माविषयी माहिती सांगताय हीच माहिती अजूनही पुढे ऐकायची, पण त्याआधी घेऊया एक छोटासा ब्रेक.
1: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिवपेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98225261999, 98225261999.
2: हे जसं मी सांगितलं, कफज विकार म्हणजे नेमकं कोणतं, म्हणजे आपल्याला माहिती असलेले काय आहे, तर सततची सर्दी होणं, कफाशी संबंधित डोळ्यांचे आजार आहेत, कफाशी संबंधित कानाचे विकार आहेत, कफाशी संबंधित मेंदूशी विकार आहेत, ह्या सगळ्या विकारांमध्ये आपल्याला ते वमन करता येतं. मग नेमकं वमन म्हणजे काय आणि वमन प्रोसेस कशी केली जाते? कसं होतं की बऱ्याचदा मी दरवेळेला व्याख्यानात सांगत असतो की ज्यावेळेला मलाचा संचय व्हायला लागतो मोठ्या आतड्यात, त्यावेळेला डिकम्पोजिशन होऊन गॅसेस फॉर्मेशन व्हायला लागतात. त्याचं सोल्युशन काय असतं की मळाचं निस्सरण होणं, आणि ते तसं केलं जात नाही आणि मग गॅस फॉर्मेशन व्हायला लागतो. हे जसं मळाच्या बाबतीत आणि कोष्ठगतवात म्हणजे गॅसेच्या बाबतीत होतं, तसं बऱ्याचदा काय होतं, कफज आहार विहार जर असेल सततचा आणि तो दोषांचा संचय होत गेला तर ते कफ जो आहे तो शरीरात फाकत जातो, शरीरात संचय होत जातो, शरीरात साठत जातो. मग हे साठत गेल्यानंतर मग कफामुळे होणारी जिरलेली सर्दी आहे, कफामुळे होणारे बरेच नेत्रविकार आहेत, म्हणजे कफविदग्ध दृष्टी नावाचा एक विकार आहे ज्याच्यात रातांदळेपणा हे लक्षण आहे, किंवा कानाशी संबंधित कफाचे विकार आहेत, किंवा मेंदूशी संबंधित कफाचे विकार आहेत. ह्या सगळ्या विकारांमध्ये हे दोष, आता तो विकार बरा करायचा असेल तर जो संचय कफाचा झाला आहे तो शरीरातनं आधी काढून टाकला पाहिजे, तर शमन चिकित्सेला, तर आपल्या पोटातल्या औषधांना फायदा मिळेल किंवा यश येईल. आणि यासाठी म्हणून आपण वमन प्रोसेस करतो. मग त्यात बऱ्याचदा असं होतं, 7 दिवस पूर्ण अंगाचा मसाज, स्टीम देणं, औषधी तूप जी आहे, मग तो विकार कोणता आहे, तो डोळ्याचा विकार आहे, कानाचा आहे, मेंदूचा आहे, घशाचा आहे, घशाच्या छातीच्या वरती कोणता विकार आहे कफाचा, त्यानुसार ते औषध निवडलं जातं आणि ते तूप मग आपल्याला प्यायला दिलं जातं आणि मग 1 दिवस विश्रांती देऊन 9व्या दिवशी आपल्याला वमन केलं जातं.
0: तर डॉक्टर, आत्ता आपण पंचकर्माविषयी माहिती सांगताय हीच माहिती अजूनही पुढे ऐकायची, पण त्याआधी घेऊया एक छोटासा ब्रेक.
1: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिवपेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98225261999, 98225261999.
2: हे जर वमन आहे हे करत असताना मग आपण म्हणजे जसं 7 दिवस स्नेहस्वेदन, पोटात अभ्यंत स्नेहपान, 8व्या दिवशी विश्रांती आणि 9व्या दिवशी वमन, ही प्रोसेस केल्यानंतर 7 दिवस संसर्जन क्रम असतो, म्हणजे अगदी पहिल्या दिवशी पाणी, मग भाताचं पाणी, मग भाताचं शीत आणि पाणी, म्हणजे असे टप्प्याटप्प्यात मग सातव्या दिवशी आपल्याला जेवण असतं. ह्याचा फायदा असा, कफ शरीरातला जो संचय आहे तो कमी व्हायला लागतो आणि मग त्यानंतर आपण जी ट्रीटमेंट करू त्या त्या विकारांची

0: त्याला बळ मिळतं, ते दोष कमी व्हायला लागतात आणि त्याचा फायदा तो दोष कमी केल्यामुळं विकार घालवण्यासाठी खूप मोठा मेजर इम्पॅक्ट येतो. आता कफाचे म्हणजे बऱ्याचदा असं होतं की जिरलेली सर्दी खूप वर्षांची असते, कंटिन्यू सर्दी राहते आणि ह्या लोकांना, सर्दीच्या विकाराच्या लोकांना, कानाचा विकार किंवा बऱ्याच वेळा रात्री कमी दिसणं, चष्म्याचा नंबर लागणं आणि तो झपाट्यानं वाढणं, मेंदूशी संबंधित विकार यायला लागणं, असे विकार उत्पन्न होतात. अशा केसेसमध्ये ज्यावेळेला आपण वमन करतो आणि त्याच्यासोबत आयुर्वेदिक औषधं पोटातली घ्यायला लागतो, त्यावेळेला हे विकार तर जातातच, पण ह्या कफाच्या आजारांमुळं, जिरलेल्या सर्दींमुळं, जे डोळ्यांसारखे, रातांदळीपणासारखे जे विकार उत्पन्न होतात, त्यालाही आळा बसवायला मदत व्हायला लागते आणि आपल्याला ह्या आयुर्वेदिक चिकित्सेचा, पंचकर्माचा, या वमनाचा फायदा करून हा विकार कायमस्वरूपी बरा करता येतो. त्यामुळं नुसतंच ऋतूनुसार नाही, तर व्यक्तिगत त्या त्या व्यक्तीनुरूप त्या व्यक्तीनुरूप जे दोष आहेत त्यानुसार वमन, विरेचन, बस्ती की नस्य हे पंचकर्म ठरवून जर प्रोसेस केली गेली तर मग आपल्याला पंचकर्माचा उपयोग कायमस्वरूपी विकार शांती करण्यासाठी नक्की करून घेता येऊ शकेल.
1: तर डॉक्टर, आपण या कार्यक्रमामध्ये पंचकर्माविषयीची माहिती खूप छान सांगितलीत, पण हा विषय एवढा मोठा आहे की याची माहिती आम्हाला अजूनही पुढच्या भागात घ्यायची आहे. त्यामुळे पुढच्या भागातही आपण पंचकर्म आणि आयुर्वेदातले डोळ्यांसाठी असलेले उपचार याविषयीची माहिती जाणून घेऊया. या भागात इथेच थांबूया. नमस्कार.
0: नमस्कार.
1: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 9825261699, 9825261699.
2: श्री विश्ववल्लभ आयुर्वेद हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात. हा कार्यक्रम आम्ही प्रसारित केला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
3: आपल्या लाडक्या गणरायाच्या पूजेची परिपूर्ण तयारी करण्यासाठी आजच भेट द्या
4: जोशी अगरबत्ती उद्योग, निवळी फाटा, रत्नागिरी.
3: संपर्क क्रमांक 7020830789.
2: 7:50 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था.
5: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
6: नमस्कार श्रोते हो, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. अनुरूपचा तन्मय कानेटकर आपल्या बरोबर आहे. नमस्कार तन्मय.
7: नमस्ते.
6: खरं तर आपण म्हणतो की टेक्नॉलॉजी जेवढी आपल्याला मदत करते तेवढीच काही काही वेळेला ती आपल्याला खाली सुद्धा ओढते, फसवते. हे सगळं मी या दृष्टिकोनातनं बघतीये की आत्ता ऑनलाईन फ्रॉड बरेच होत आहेत, मग ते अगदी जसे पेमेंटच्या बाबतीत होत आहेत तसेच मॅट्रिमोनियल साईटच्या बाबतीत सुद्धा होत आहेत. तर या सगळ्याबद्दल तू काय सांगशील, कसं स्वतःला सिक्युअर केलं पाहिजे?
7: ही बाब खरीच आहे की ऑनलाईन फ्रॉडच्या बऱ्याच न्यूज आपल्या कानावरती येत आहेत, मॅट्रिमोनियल साईट्सवरनं घडणाऱ्या घटना आपल्या कानावरती येत आहेत, पण त्याच्यापासून वाचणं शक्य आहे. म्हणजे अनुरूपमध्ये आम्ही एक दोन गोष्टी ज्या केलेल्या आहेत त्या खूप महत्वाच्या ठरतात या बाबतीत. पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आय डी प्रूफ असल्याशिवाय अनुरूपमध्ये तुम्हाला मेंबरच होता येत नाही.
6: ओके.
7: त्यामुळे फेक प्रोफाईल्स किंवा ज्या प्रोफाईलच्या मागे कोण व्यक्ती आहे ह्याचा पत्ताच लागणार नाही अशा पद्धतीचं आपल्याकडे घडतच नाही, कारण आय डी प्रूफ मँडेटरी आहे. तुम्ही जर आय डी प्रूफ दिलं नाहीत तर तुमचं प्रोफाईल ब्लॉक होतं. त्या व्यतिरिक्त तुम्हाला ऍड्रेस प्रूफ, इन्कम प्रूफ, एज्युकेशन प्रूफ या गोष्टी अपलोड करायची सोय आहे. रीमॅरेज असेल तर डेथ सर्टिफिकेट किंवा डिवोर्स डिक्री हे पण डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावं लागतं, त्याशिवाय तुम्हाला रजिस्टर नाही करता येत. त्यामुळे आपण बॅकग्राऊंडच्या दृष्टीने जी जी महत्वाची डॉक्युमेंट्स आहेत ती अपलोड करायला सांगतो. अर्थातच प्रायव्हसीचा विचार करता ती डॉक्युमेंट्स काही समोरच्यांना बघता येत नाहीत, पण अनुरूपची एक छोटी टीम आहे की जी ते डॉक्युमेंट्स बघते आणि सगळ्या माहिती आणि त्या डॉक्युमेंट मधली माहिती ही बरोबर आहे ना याची तपासणी करते.
6: ओके.
7: आणि तुम्ही दिलेली माहिती आणि डॉक्युमेंट मधली माहिती ही जर मॅच झाली तर तुमच्या प्रोफाईलवरती व्हेरीफाईडचा टिक मार्क येतो.
6: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच दोनाचे चार हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800 2

0: 267 89 91 1800 267 89 91 1800 267 89 91 आणि वेबसाईट www.anurupvivah.com. तन्मय, आपण बोलत होतो ऑनलाईन फ्रॉडपासनं आपण अनुरूप म्हणून इतरांना कसं सिक्युअर केलं याबद्दल.
1: मी म्हटलं तसं डॉक्युमेंट्स तर आपण अपलोड करायला सांगतो, त्यामुळे एक व्हेरीफाईड टिकमार्क येतो, विश्वासार्हता येते. या व्यतिरिक्त अनुरूप सातत्याने फोन करून संवाद साधत असतं आपल्या मेंबर्स बरोबर, त्याबरोबर मेंबर्सच्या ऍक्टिव्हिटीवरती सुद्धा लक्ष असतं की काही चुकीच्या गोष्टी तर घडत नाहीयेत ना इथे. याबरोबर मला एक दोन गोष्टी महत्वाच्या सांगायला आवडेल या निमित्ताने की बऱ्याचदा जे फ्रॉड्स होतात मॅट्रिमोनियल साईट्सवर किंवा ऑनलाईन प्रकारातले, तर त्याच्यातला एक मुद्दा असा असतो की पटकन भुलून एखाद्या गोष्टीला, तर तशा पद्धतीचं एखादं प्रोफाईल दिसतं आणि त्या गोष्टीला भुललं जातं आणि त्याच्या मोहात पडलं जातं. तर हे टाळणं, सावध असणं, सतत संशयी असण्याची गरज नाही पण सावध असणं, कॉशस असणं हे गरजेचं आहे. पैशाची कोणी मागणी केली तर त्याकडे संशयाने बघणं गरजेचं आहे, पैशाचे व्यवहार शक्यतो टाळावेतच, या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याबाबत खरं तर सातत्याने अवेअरनेस होत असतो, पण तरी त्या पॉईंटला समोरचं प्रोफाईल आपल्याला आवडलेलं असतं, एखाद्या वेळेस बोलणं झालेलं असतं तर ते आवडलेलं असतं, असं वाटत असतं की अरे हे लग्न होत आहे आणि मग आपण कशाला मोडता घालतो एवढ्याशा गोष्टीने, आणि मग तिथे फसगत होते. तर असं जर काही घडत असेल तर तात्काळ अनुरूप सारख्या संस्थेला संपर्क साधणं, त्यांचं सल्ला मसलत घेणं, आपल्याकडे काउन्सिलिंग टीम आहे, गायडन्स टीम आहे, त्यामुळे असे जर काही घटना घडत असेल असं दिसलं तर त्याबद्दल आपण संवाद साधू शकतो, बोलू शकतो, योग्य ती तज्ज्ञांची मदत घेऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही बाबतीत पटकन भुलून न जाता, पटकन इम्प्रेस होऊन त्या विचारांमध्ये पुढे न जाता, शांतपणे सावधपणे विचार करून घाबरून नाही जायचं पण सावध राहायचं, एवढं मात्र आपल्याला पाळायला हवं.
0: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण, डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800 267 89 91 1800 267 89 91 1800 267 89 91 वेबसाईट www.anurupvivah.com. पुन्हा भेटूयात. अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तन्मय कानिटकर यांच्यासह, तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: अनुरूप विवाह संस्था हा प्रायोजित कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
4: एक चांगलंय, भेसळीच्या एवढ्या बातम्या येत असताना आपण बिनधास्त आहात,
5: कारण आम्हाला ठाऊक आहे
4: अस्सल गोष्टींची पारख तुम्ही नेहमीच करता.
5: आणि अस्सल पनीर म्हणजे वारणा पनीर,
4: शुद्ध दुधापासून बनवलेले, संपूर्ण पोषण देणारे
5: वारणा पनीर.
4: खा बिनधास्त, जगा बिनधास्त.
3: श्रोते हो, आता भावधारा या कार्यक्रमात ऐकूया कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेलं मंगेश पाडगावकर यांचं गीत. संगीतबद्ध केलं आहे शांक नील यांनी.

या गीताबरोबरच भावधारा हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोतेहो, यानंतर ठीक 8 वाजता समाचार प्रभात 7:15 मॉर्निंग न्यूज आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. 8:30 पुणे केंद्रावरून दिलं जाणारं राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. ही बातमीपत्रं आम्ही सहक्षेपित करीत आहोत. 8 वाजता समाचार प्रभात दिल्ली केंद्रावरून.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 8:30 आणि 20 सेकंद झाले आहेत. राष्ट्रीय मराठी बातमीपत्र प्रसारित करत आहोत.
1: आकाशवाणी दीपा भंडारे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत 13,041 कोटी रुपये खर्चाच्या 5 प्रकल्पांना मंजुरी. भारत सिंगापूर मंत्रीस्तरीय गोलमेज परिषदेची चौथी फेरी आज सिंगापूरमध्ये. राष्ट्रीय रशियातील मॉस्कोमध्ये आजपासून 4 दिवसीय इंडिया डे महोत्सवाला सुरुवात. 35 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर बांगलादेशात आज राष्ट्रपती पदासाठी निवडणूक. आणि FIH हॉकी विश्वचषकात भारतीय पुरुष हॉकी संघाचा पाकिस्तानवर विजय. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत 13,041 कोटी रुपये खर्चाच्या 5 प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. यामध्ये 4 रेल्वे प्रकल्प आणि 1 महामार्ग प्रकल्पाचा समावेश आहे. नवी दिल्लीत काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी प्रसारमाध्यमांना याबाबत माहिती दिली. पश्चिम बंगाल, ओडिशा, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश या राज्यांमधील 8 जिल्ह्यांमध्ये रेल्वेचे 4 मल्टी ट्रॅकिंग अर्थात अतिरिक्त मार्गिका प्रकल्प राबवले जातील. 9,450 कोटी रुपये अंदाजित खर्च असलेले हे प्रकल्प 2030-31 पर्यंत पूर्ण करण्याचं नियोजन करण्यात आलं आहे. केंद्रीय मंत्रिमंडळानं बिहारमधील राष्ट्रीय महामार्ग 22 मुझफ्फरपूर सीतामढी सोनबरसा या विभागाचे 4 पदरी मार्गात श्रेणी सुधारणा करण्यासही मंजुरी दिली आहे. भारत सिंगापूर मंत्रीस्तरीय गोलमेज परिषदेची चौथी फेरी आज सिंगापूरमध्ये होत आहे. यामध्ये भारताच्या वतीनं अर्थमंत्री निर्मला सीतारामन, परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर, वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल तसंच वाणिज्य उद्योग इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री जितीन प्रसाद हे मंत्री सहभागी होत आहेत. ISMR ही यंत्रणा नवीन आणि उदयोन्मुख क्षेत्रांसह विविध क्षेत्रांमधील सहकार्य वाढवण्यासाठी एक महत्वाचं व्यासपीठ आहे. याची पहिली बैठक सप्टेंबर 2022 नवी दिल्लीत, त्यानंतर दुसरी बैठक ऑगस्ट 2024 सिंगापूरमध्ये आणि तिसरी बैठक ऑगस्ट 2025 नवी दिल्लीमध्ये झाली होती.

या बैठकांमध्ये प्रगत उत्पादन, संपर्क व्यवस्था, डिजिटलायझेशन, आरोग्य सेवा आणि वैद्यकीय क्षेत्र, कौशल्य विकास आणि शाश्वतता यावरच्या चर्चांमधून भारत सिंगापूर सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीचा आराखडा तयार करण्यात आला होता आणि त्याचं प्रकाशन गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग यांच्या भारत भेटीदरम्यान करण्यात आलं होतं. दरम्यान परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी काल सिंगापूरचे परराष्ट्र मंत्री व्हिव्हियन बालकृष्णन यांची सिंगापूरमध्ये भेट घेतली. या भेटीदरम्यान दोन्ही देशांमधील सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ करण्याबाबत या नेत्यांनी चर्चा केली. त्यानंतर डॉ एस जयशंकर यांनी बालकृष्णन यांच्यासोबत सिंगापूरमधील भारतीय उच्चायुक्तालयाच्या नवीन कार्यालयीन इमारतीची पायाभरणी केली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज नवी दिल्लीत जपानचे संरक्षण मंत्री शिंजिरो कोइझुमी यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. दोन्ही मंत्री सागरी सुरक्षा क्षेत्रातील सखोल सहकार्य तसंच मेक इन इंडिया अंतर्गत संरक्षण उपकरणं आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीत अधिक सहकार्य वाढवण्याबाबत विचारविनिमय करणार आहेत. दरम्यान जपानचे संरक्षण मंत्री शिंजिरो कोइझुमी पहिल्यांदाच भारताच्या दौऱ्यावर आले असून त्यांनी काल मुंबईतील वेस्टर्न नेव्हल कमांडला भेट दिली. यावेळी त्यांनी नौदल प्रमुख अॅडमिरल कृष्णा स्वामीनाथन आणि वेस्टर्न नेव्हल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ व्हाईस अॅडमिरल संजय वात्सायन यांच्याशी चर्चा केली. तामिळनाडूत चेन्नईजवळ महाबलीपुरम इथं आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली 31वी दक्षिणी क्षेत्रीय परिषद होत आहे. यामध्ये तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ आदी राज्यांचे मुख्यमंत्री, दोन वरिष्ठ मंत्री तसंच पुद्दुचेरी, अंदमान, निकोबार, लक्षद्वीप समूह या केंद्रशासित प्रदेशांचे उपराज्यपाल आणि प्रशासकीय अधिकारी सहभागी होत आहेत. यामध्ये मुख्यतः दक्षिणेकडील राज्यांमधील अंतर्गत सीमावाद, कावेरी पाणीवाटप प्रश्न आदी विविध महत्वाच्या प्रश्नांवर चर्चा होण्याची अपेक्षा आहे. या राज्यांमधील परस्पर सहकार्य वाढवण्याच्या दृष्टीनं तसंच केंद्र सरकारशी अधिक समन्वय राखण्याच्या दृष्टीनं महत्वपूर्ण बाबींवरही यावेळी विचारविनिमय करण्यात येणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. रशियातील मॉस्कोमध्ये आजपासून 4 दिवसीय इंडिया डे महोत्सवाला सुरुवात होत आहे. हा महोत्सव संस्कृती, परंपरा आणि दोन्ही देशांमधील नागरिकांमधील संबंधांचा उत्सव असून तो मॉस्कोमधील गोस्तिनी द्वोर इथं आयोजित करण्यात आला आहे. संस्कृतींची एकता, लोकांची मैत्री या संकल्पनेवर आधारित या महोत्सवात विविध ठिकाणी अनेकविध कार्यक्रम सादर केले जातील. सुमारे 20 विशेष विभागांमध्ये योग, बुद्धिबळ, भारतीय विवाह सोहळे, नृत्य आणि आयुर्वेद यांसारख्या भारतीय संस्कृतीच्या विविध पैलूंचा अनुभव घेण्याची संधी नागरिकांना मिळेल. या महोत्सवात रशियातील सुमारे 75 योग संस्था आणि इतर देशांमधील प्रशिक्षक सहभागी होतील. तसंच भारतीय नृत्याची विविधता आणि कलात्मक परंपरा दर्शवणाऱ्या सादरीकरणांमध्ये 200 अधिक भारतीय आणि रशियन नर्तक सहभागी होणार आहेत. याव्यतिरिक्त उत्सवात सहभागी होणाऱ्या नागरिकांना पाककलेचं प्रात्यक्षिक वर्ग तसंच अस्सल भारतीय पदार्थ रेस्टॉरंट यांच्या माध्यमातून भारतीय खाद्य संस्कृतीचा अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे. 35 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर बांगलादेशात आज राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होत आहे. यात सत्ताधारी बीएनपीचे ज्येष्ठ नेते मिर्झा फखरुल इस्लाम आलमगीर आणि 11 पक्षीय विरोधी आघाडीचे उमेदवार कर्नल ओली अहमद यांच्यामध्ये ही लढत होत आहे. राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी संसदेच्या इमारतीमध्ये आज दुपारी 2 ते सायंकाळी 5 या वेळेमध्ये मतदान पार पडेल. निवडून आलेले नवीन राष्ट्राध्यक्ष उद्या संध्याकाळी बंग भवनच्या दरबार हॉलमध्ये बांगलादेशचे नवीन राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतील. पदच्युत पंतप्रधान शेख हसीना यांचे निकटवर्तीय मोहम्मद शहाबुद्दीन यांनी आपला 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करण्यापूर्वीच गेल्या महिन्यामध्ये प्रकृती अस्वास्थ्यामुळे राजीनामा दिल्यामुळे ही राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होत आहे. युवा संगमच्या 7व्या टप्प्यातील नोंदणीसाठीची अंतिम मुदत या महिन्याच्या 31 तारखेपर्यंत वाढवण्यात आली असल्याचं

0: शिक्षण मंत्रालयानं कळवलं आहे. 18 ते 30 वयोगटातील तरुण, उच्च शिक्षण संस्था, एनएसएस स्वयंसेवक आणि युवा व्यावसायिक हे अधिकृत युवा संगम पोर्टलद्वारे नोंदणी करू शकतात. युवा संगम मध्ये निवडले गेलेले विद्यार्थी विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचा 5 ते 7 दिवसांच्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक दौरा करणार आहेत. क्रिकेट. श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना भारतानं 165 धावांनी जिंकला. भारतानं श्रीलंकेच्या संघासमोर विजयासाठी 372 धावांचं लक्ष ठेवलं होतं. मात्र श्रीलंकेचे सर्व फलंदाज 206 धावांमध्येच बाद झाले. मानव सुतारनं श्रीलंकेचे 6 गडी बाद केले. एफआयएच हॉकी विश्वचषकात भारतीय पुरुष हॉकी संघानं काल झालेल्या सामन्यात पाकिस्तानचा 5-3 असा पराभव करत पुढील फेरीमध्ये प्रवेश केला आहे. हरमनप्रीत सिंग आणि हार्दिक सिंग यांनी प्रत्येकी 2 गोल केले तर अभिषेकनं 1 गोल केला. भारतीय महिला हॉकी संघ अंतिम ड गटामध्ये आज इंग्लंडशी सामना करणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत 13,041 कोटी रुपये खर्चाच्या 5 प्रकल्पांना मंजुरी. भारत सिंगापूर मंत्रीस्तरीय गोलमेज परिषदेची 4थी फेरी आज सिंगापूरमध्ये. रशियातील मॉस्कोमध्ये आजपासून 4 दिवसीय इंडिया डे महोत्सवाला सुरुवात. 35 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर बांगलादेशात आज राष्ट्रपती पदासाठी निवडणूक. आणि एफआयएच हॉकी विश्वचषकात भारतीय पुरुष हॉकी संघाचा पाकिस्तानवर विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. ठीक 8:40 आणि 17 सेकंद झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम कोकणची खाद्य संस्कृती. श्रोते, आज या कार्यक्रमात ऐकूया आदिती भावे यांनी सांगितलेल्या काही पाककृती. संवादिका आहेत पल्लवी गोडसे.

0: कोकणची खाद्य संस्कृती,
1: आजीच्या, आत्याच्या, मावशीच्या, काकूच्या,
0: आईच्या, ताईच्या, अहो सगळ्यांच्या हाताच्या खास चवीच्या पदार्थ कृती,
1: कोकणची खाद्य संस्कृती।
0: श्रोते हो नमस्कार। कोकणची खाद्य संस्कृती या कार्यक्रमात मी रेडिओ सखी पल्लवी गोडसे तुमचं मनापासून स्वागत करते। श्रोते हो, आपल्या कोकणची खाद्य संस्कृती चव आणि आरोग्याचा मेळ साधते। मसालेदार असून सुद्धा सौम्य असते, पौष्टिक असून सुद्धा हलकी असते, साधी असून सुद्धा उत्सवपूर्ण असते। ही कोकणी आत्म्याची पाककला अभिव्यक्ती आहे। परंपरेत रुजलेली आणि सादरीकरणात नाविन्यपूर्ण आणि चवीच्या असंख्य स्तरांनी युक्त अशी ही आपली खाद्य संस्कृती आहे। श्रोते हो, साहित्य तेच वापरून वैविध्यपूर्ण रेसिपी बनवणं, पदार्थ बनवणं म्हणजेच खऱ्या अर्थाने सुगरण असं म्हटलं पाहिजे। तर आजच्या कार्यक्रमातही आपण निरनिराळ्या रेसिपींचा आनंद घेणार आहोत आणि त्यासाठी आजही आपल्या स्टुडिओमध्ये आम्ही आमंत्रित केलंय आदिती भावे यांना। मॅडम नमस्कार।
2: नमस्कार।
0: आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे।
2: धन्यवाद।
0: खूप छान रेसिपी तुम्ही गेले 2 आठवडे आमच्या श्रोत्यांना सांगतच आहात। आजच्या एपिसोडमध्ये कुठला पदार्थ पहिला सांगताय?
2: आपल्याकडे केळी आणि ह्याचं पण बऱ्यापैकी तसं उत्पादन होत असतं।
0: हो हो।
2: आणि घरामध्ये प्रत्येकाच्या एखादं केळीचं झाड असतं।
0: अगदी अगदी, परसावात एक झाड हवंच आणि मला वाटतं ते।
2: मग इथे ना जवळपास माझ्या 1-2 मैत्रिणी आहेत, त्यांच्या घरी अशी केळीची झाडं वगैरे असे गावात वगैरे राहतात, त्यांच्याकडे आहेत तशी परसावात त्यांच्या बऱ्यापैकी। तर त्यांचा व्यवसाय आहे हा की केळ्याचं पीठ वगैरे बनवायची, तर त्याच्यापासून मला ही सुचलेली पाककृती आहे।
0: अच्छा, बरं बरं बरं। त्यामुळे थोडक्यात याला साहित्य काय लागतं तर केळ्यांचं पीठ हे मला वाटतं मेन साहित्य आहे। आणि काय लागतं?
2: 2 वाटी केळीचं पीठ लागेल इकडे आपल्याला, 1 वाटी तूप लागेल, 1 वाटी किसलेला गुळ।
0: अच्छा,
2: म्हणजे आपण गुळ का घालतो तर डायबेटिक लोकांना सुद्धा म्हणजे जनरली साखर नको वगैरे असं म्हणतो म्हणून
0: ऑप्शन।
2: आणि खारीक पावडर 1 पाव वाटी, नंतर सुक्या खोबऱ्याचा किस 1/2 वाटी।
0: अच्छा,
2: ड्रायफ्रूट थोडेसे म्हणजे हेल्दी करायसाठी आपण,
0: बरोबर
2: हे उपासाला पण चालतात।
0: बरोबर। हो,
2: जायफळ पूड 1 चमचा भर असं हे साहित्य आहे।
0: अच्छा,
2: आता पहिल्यांदा आपण कृती बघूया आता याची। पहिल्यांदा कढईमध्ये खोबऱ्याचा किस छान भाजून घ्यायचा।
0: बर।
2: हा, त्याच्यानंतर तूप घालून त्याच्यामध्ये

0: केळीचं पीठ घालायचं आणि मग चांगलं ते भाजून घ्यायचं पीठ.
1: अच्छा.
0: हा म्हणजे बेसनाचा लाडवाचं आपण कसं भाजतो ना
1: त्या स्टाईलने भाजत राहायचं.
0: आणि मग ते गार झाल्यावर त्याच्यावरती मग आपण खारीक पावडर, किसलेला गुळ, ड्रायफ्रूट आणि खोबऱ्याचा किस थोडासा बारीक करून तो असा घालायचा. ड्रायफळ पावडर घालून ते छान त्याचे लाडू वळून घ्यायचे.
1: सोपंच आहे एकदम. म्हणजे मला असं वाटतं की बेसिक भाजणं ही गोष्ट खूप संयमाने आणि पेशंटली करायला हवी.
0: मिडियम फ्लेम वरती ते छान भाजत. म्हणजे आपल्याला वास आला की आपण कसं बेसनाचा लाडवाला अंदाजानं कळतं की
1: बरोबर
0: झालंय हे आता भाजून, त्याप्रमाणे ते
1: करू शकतो आपण.
0: आणि पचायला पण हलके आहेत. बाकीचं कुठल्या उपासाच्या वेळेला वगैरे खायला की असं मधले छोट्या भुकभुकेला
1: बरोबर किंवा तुम्ही बाहेरच आहात समजा आणि तुम्हाला घरी यायला चान्स नाही तर डब्यातनं दोन लाडू घेऊन गेला तर तुमची थोडीशी वेळ भुकेची मारून नेऊ शकता. नाही का मॅडम? मला ह्याच्यामध्ये एक आता तुम्ही बोलताय तर त्याच्यातनं इनोव्हेशन सुचलं. तुम्ही डायबेटीस असा उल्लेख केलात की त्या लोकांना चांगलं, तर मला वाटतं ह्याच्यामध्ये खजुराचा वापरही आपण करू शकतो. नाही का?
0: करायचा
1: गुळ स्किप करून खजूर घातला तर तेही एक चांगलं कॉम्बिनेशन होऊ शकतं. नाही का? यानंतरची रेसिपी कोणती आहे?
0: आता आपण थोडीशी खमंग चटपटीत बघूया.
1: बरं.
0: मी स्वतः इनोव्हेट केलेली आहे रेसिपी. आणि फोडशीची भाजी आपल्याला मिळते ना आता पावसामध्ये.
1: अच्छा.
0: अशी त्याच्यापासून बनवलेली मी ही अशी चटपटीत वडी आहे. जशी कोथिंबीर वडी किंवा बाकीच्या वड्या आपण करतो ना त्या स्टाईलमध्येच ही थोडीशी पण थोडा वेगळा प्रकार आहे.
1: आणि ही रानभाजी आहे.
0: रानभाजी आहे.
1: म्हणजे मला असं वाटतं की ही जर रेसिपी करायची असेल तर तुम्ही हा एपिसोड झाल्यावर लगेचच त्याचा अंमलात ती आणली पाहिजे. नाही का?
0: या सीझनलाच ती अवेलेबल होते.
1: बरोबर आहे. काय साहित्य लागेल त्यासाठी?
0: त्यासाठी बारीक चिरलेली फोडशीची भाजी आपली, त्याची एक वाटी साधारण ती भाजी चिरून घ्यायची म्हणजे धुवून साफ करून असं.
1: बरोबर.
0: यात थोडस वेगळं म्हणून मी मक्याच्या कणसाचे दाणे घेतले.
1: अच्छा.
0: ते एक वाटी भर आहेत. हरभर डाळीचं पीठ अर्धी वाटी. तांदूळाचं पीठ पाववाटी. तांदूळ क्रिस्पीनेस थोडस वाढतो ना.
1: बरोबर.
0: डाळीनं खमंगपणा येतो म्हणून.
1: बरोबर.
0: आणि आलं लसूण पेस्ट एक चमचा, हे तुम्ही स्किप पण करू शकता श्रावणात कोणी खात नसला तर. ओवा एक चमचा पचायसाठी म्हणून आपल्याला चांगलं म्हणून. धने दोन चमचे घ्यायचे. तीळ दोन चमचे. तिखट मीठ आपल्याला गरजेनुसार. आणि तीळ आपल्याला का घालते मी त्याला खमंगपणा यासाठी म्हणून. तेल गरजेनुसार घ्यायचं आहे.
1: बरोबर.
0: तर कृती बघूयाची. धने जर असे आपण अर्धवट वाटून घ्यायचे म्हणजे अर्धे बोबडे करून
1: खरंगटून घ्यायचे.
0: हा हा. जेणेकरून ते असे दाताखाली आले की छान लागतात. आणि मक्याच्या कणसाचे दाणे ते मिक्सरवरनं काढून घ्यायचे.
1: अच्छा.
0: न वाफवताच काढून घ्यायचे.
1: कारण
0: आपण नंतर ती वडी पूर्ण वाफवून घेणार आहे. आणि मग त्याच्यामध्ये फोडशीची भाजी आपण चिरलेली आहे ती मक्याच्या त्या दाण्यांमध्ये घालायची. आणि आता आलं लसूण पेस्ट, ओवा, तीळ, मीठ हे सगळं पहिल्यांदा एकत्र मिक्स करून घ्यायचं.
1: ओके.
0: आणि त्याच्यात थोडस मग तेल लावून घ्यायचं म्हणजे छान ते तेलानं असं कच्चच तेल घालायचं.
1: बरोबर.
0: वडी आपली खुसखुशीत होण्यासाठी मदत होते.
1: जसं आपण गरम तेलाचं मोहन घालतो तसंच थोडस हे होईल मला वाटतं.
0: पण कच्चच घालायचं, गरम हे नको.
1: बरोबर.
0: आणि आता हे सगळं असं मिक्स करून घेतलं की थोडस पाणी सुटेल. त्याच्यात आपण हरभर डाळीचं पीठ, तांदळाचं पीठ घालायचं आणि थोडस बाइंडिंगला आपल्याला अगदी कमीच पाणी लागतं.
1: अच्छा.
0: ते घालून आपण असं जसं गुंडळी करतो ना त्याच
1: बरोबर रोल करायचा थोडक्यात.
0: रोल करून घ्यायचा आणि कुकरच्या डब्याला तेल लावून तो रोल त्याच्यामध्ये वाफवून घ्यायचा.
1: ओके.
0: एक 10 मिनिटं वाफवून घ्यायचा. मग गार झालं
1: शिटी नाही काढायची.
0: नाही शिटी शिवाय.
1: बरं.
0: आपण नेहमी वाफवतो ना तसं.
1: हा हा हा.
0: वाफवून घेतलं की 10 मिनिटानं मग ते गार झाल्यावरती त्याचे कट करायच्या वड्या आणि मग त्या तळून घ्या किंवा तुम्ही शॅलो फ्राय करून घ्या.
1: अरे वा.
0: आणि सॉस बरोबर किंवा असं तुम्ही नुसतं छान खाऊ शकता.
1: अरे वा वा. मला असं वाटतं की ही रेसिपी खूप छान का आहे कारण रानभाज्या मिळतात त्याची आपण भाजी करतो बऱ्याचदा.
0: काय काय वेळेला मुलं भाजी खायला त्यांच्या पोटात ह्या ह्याच्याने जाऊ शकते.
1: आणि मला असं वाटतं की या रानभाज्यांचा उद्देशच हा आहे की या सीझनला त्या येतात आणि त्याच सीझनला त्या पचतातही. आणि त्यानिमित्ताने त्याचे गुणधर्म आपल्या पोटात जातात. कारण तुम्ही उद्या म्हणालात की एप्रिलमध्ये मला फोडशीचे वड्या करायच्यात तर त्या होणार नाहीत. त्या आत्ताच होऊ शकतात. नाही का? आणि मला असं वाटतं की आता हे तुम्ही फोडशीचं केलंय तशा इतरही रानभाज्यांचं ट्रायल ह्याला घ्यायला काहीच हरकत नाही. नाही का? की जे तुम्ही म्हणालात तसं मुलं खात नाहीयेत तर त्यासाठी आणि मुलांचं सोडा मोठ्यांना सुद्धा असंच काहीतरी चमचमीत दिलं तर तेही पटकन खातात. हे मॅडम खूप छान रेसिपी तुम्ही सांगताय म्हणजे आताच्या सीझनला ज्या केल्या जाऊ शकतात अशा. यानंतरची रेसिपी कोणती आहे?
0: थोडं लोणच्याचा प्रकार आपण बघूया. आपल्याकडे आंबोशी म्हणजे आपण सुकवलेल्या कैरीच्या फोडी असतात ना त्याच्यापासून लोणचं करतो.
1: बरोबर. त्याला आंबोशी
0: म्हणतात. आंबोशीचं लोणचं.
1: बरोबर.
0: ते बघूया. त्याची पण

0: चव अशी आंबट गोड
1: अशी
0: अशी असते.
1: बरं बरं, मग त्याला साहित्य काय?
0: साहित्य लागणार त्यासाठी आंबोशी दोन वाट्या, म्हणजे साधारण मध्यम आकाराच्या कैरीच्या फोडी वाळवलेल्या असतात त्या.
1: बरोबर आहे. हे सगळं तुम्हाला मगाशी जसं फणशाच्या गऱ्यांची पीठ केलं तसं ही सगळी तुम्हाला बॅकस्टेज मे महिन्यात तयार करून ठेवायला हवं, म्हणजे त्याचा आनंद तुम्हाला पावसात घेता येईल.
0: कैरीची साल काढून त्या फोडी त्याच्या वाळवून त्याच्यापासून आपण ते
1: आंबोशी
0: बनवतो.
1: बरोबर.
0: गुळ 200 ग्रॅम, हळद 2 चमचे, तिखट 2 चमचे, रंगाचा तिखट थोडंसं घ्यायचं.
1: बरोबर.
0: रंग छान
1: येतो, चांगला येतो.
0: मीठ चवीनुसार, मेथ्या 1 चमचा आणि लाल मोहरी अर्धी वाटी, लोणच्याची मोहरी म्हणतो ना आपण ती, थोडीशी आपण घुसळून याच्यामध्ये घालणार, त्यामुळे त्याची टेस्ट कशा
1: वेगळी येते. ओके ओके.
0: तेल 1 वाटी. आता कृती आपण बघूया. आंबोशी म्हणजे सुकवलेल्या करीच्या फोडी पहिल्यांदा गरम पाण्यात त्याच्यात ओतायचं आणि मग त्या निथळून घ्यायच्या चाळणीमध्ये.
1: बरोबर.
0: पण ते जे पाणी असतं ना ते टाकून नाही द्यायचं.
1: ओके.
0: ते तसंच ठेवायचं, त्याच्यामध्ये आपल्याला गुळाचा पाक करायचा आहे.
1: अच्छा. हा बर. मग ते पाणी पण मोजून घ्यायला लागेल की काय?
0: नाही, साधारण आपण ते
1: बुडेल
0: एवढ्या घ्यायच्या. साधारण 2 वाटीला, साधारण 2 वाट्या तेवढं पाणी पुरेसं होतं.
1: बरोबर.
0: ते असं धुवून आणि त्या गरम पाण्यातनं काढून घेतल्या बाहेर की ते पाणी जे शिल्लक राहतं त्या पाण्यामध्ये आपण 1 वाटीच्या पाण्यामध्ये गुळाचा पाक करणार आहे आणि 1 वाटी पाण्यामध्ये आपण लाल मोहरी भिजत घालणार.
1: बर बर बर. म्हणजे पाण्याचा सुद्धा आपण वापर
0: करणार आहे. तर मग तसं करायचं आपण. नंतर त्या फोडी साधारण इथळून झाल्या की एका कापडामध्ये गुंडाळून ठेवून द्यायच्या, सुकतील पूर्ण.
1: बरोबर.
0: आणि धुतलेल्या पाण्यामध्ये मग आपण म्हटलं तसं गुळ घालून ठेवलेला आहे बारीक चिरलेला आणि एक त्याला फक्त कड काढायचा, तो पाक झाला त्याचा थोडासा, आणि मग त्या मोहरी त्याच्यात भिजवून आपण ठेवून द्यायची.
1: बर.
0: आणि आता फोडणी करताना फोडणी आपण नेहमी करतो त्याप्रमाणे फोडणी करायची, पण त्याच्या आधी आपण थोड्याशा तेलामध्ये मेथ्या तळून घ्यायच्या.
1: अच्छा.
0: मेथ्या तळून घेतल्या की त्या बाजूला काढून घ्यायच्या आणि त्याच तेलामध्ये आपण आपली
1: रेग्युलर
0: फोडणी करतो तशी
1: करायची.
0: आणि पण त्या मेथ्या गार झाल्या की त्या थोड्याशा वाटून घ्यायच्या आहेत.
1: ओके.
0: थोडासा त्याच्यामध्ये ना बाइंडिंगला ते उपयोग होतो त्या लोणच्या, म्हणजे दाटपणा येतो ना तो मेथ्यांमुळे येतो. चव पण थोडीशी वेगळी, तळल्यामुळे वेगळी लागते. पावडर आपण मेथीची घालू शकतो पण तळल्यामुळे चव त्याची जराशी छान
1: लागते.
0: बरोबर. म्हणून तशी घालायची. जसं हिंग पण आपण फोडणीत तळून घालतो ना,
1: हिंगाची
0: चव वाढते,
1: नक्कीच वेगळी लागते.
0: त्याप्रमाणे मेथीचं आहे ते. मग आता त्या आपल्या आंबोशीच्या फोडी छान सुकलेल्या आहेत, म्हणजे फडक्यात आपण वाळवून घेतल्या, त्यामुळे त्याच्यावरती आपण आता आपण तळलेल्या मेथ्यांची पावडर आणि मग मीठ असं घालून ठेवून द्यायचं.
1: अच्छा.
0: आणि मग फोडणी गार झाली की त्याच्यात ती फोडणी मिक्स करायची.
1: बर.
0: आणि आपण जी मोहरी भिजत ठेवलेली होती ना लाल मोहरी लोणच्याची, ती वाटून घ्यायची.
1: बर.
0: ती त्याच्यात ऍड करायची आणि गुळाचा पाक
1: हे
0: सगळं घालून छान मिक्स करायचं. आपलं लोणचं बनतं तयार.
1: अजून एक प्रश्न तुम्हाला याच्यामध्ये विचारते, असा की जी मोहरी तुम्ही भिजत ठेवली ती साधारण किती वेळ ठेवायची असते?
0: ती 1-2 तास बाद झाली.
1: अच्छा.
0: त्याच्यामध्ये मग तिशी चढायला आपल्याला ते छान असं
1: लोणचं नाकात जाणं हा जो काही आपण म्हणतो.
0: बरोबर. मग ती लाल रंगाची जी प्रॉपर लोणच्याची मोहरी मिळते ना तीच वापरा, म्हणजे अजून त्याची चव छान,
1: चव चांगली लागते, जी प्रॉपर तुम्हाला लोणच्यासाठी हवी असते. ह्या वा वा, मला असं वाटतं खूप छान आहे. थोडीशी मेहनत आहे पण त्या मेहनतीने तो पदार्थ खूप चांगला लागणार.
0: लोणचं खातो, आंब्याचं खातो, थोडासा हा एक मिरचीचं खातो, म्हणजे जरा असं वेगळी चव आणि जरा
1: वेगळी चव आहे. आणि ते लोणचं आपण मे महिन्यात घालतो आणि मग मला वाटतं 1-2-4 महिने पुढे खात असतो, पण हे लोणचं तुम्ही ताजं बनवून खाऊ शकता.
0: कधी 12 महिने खाऊ शकता. तुम्हाला वाटलं की आता आपण आपल्याकडे फोडी आहेत म्हणजे
1: करायचं
0: आहे, तर मग ते आपण कधीही बनवू शकतो.
1: खरं खूप छान आहे. आणि पुन्हा म्हटलं असं की आपल्याच इथे बनणार आहे हे, की आंबा तर आपल्या कोकणचा राजाच आहे, त्यामुळे त्याचं वेगवेगळ्या पद्धतीने आपण पदार्थ करतच असतो त्या सीझनला.
0: स्टोर करून पण आपण ठेवतो.
1: एक्झॅक्टली. त्या व्यतिरिक्त जर आपल्याला करायचं असेल तर थोडीशी पुन्हा तेव्हा मेहनत घेऊन ठेवायची. की मला असं वाटतं की पुढे तुम्ही म्हणाला तसं वर्षभर आपण हे लोणचं कधीही करू शकतो आणि त्याचा आनंद घेऊ शकतो ताज्या लोणच्याचा.
0: बरोबर
1: आहे. नाही का, खूप छान आहे. मला आवडली ही रेसिपी एकदम तुमची. मॅडम, पुढची पदार्थ कृती कोणती आहे?
0: आता जसं आपण मगाशी बघितलं की आंबोशीचं लोणचं जे आपण सुकवून कैरीचं करतो, तसं आता कैरीचं टाकू बघूया.
1: अच्छा.
0: ते आता जनरली आपण बऱ्यापैकी घरातल्या आपण महिला असतो ते आपण कैरी साठवून कशी ठेवतो ते माहितीच आहे सगळ्यांना, की कैरी आपण किसून ती फ्रीझरला का झिपलॉकच्या पिशवीमध्ये म्हणा किंवा एका कंटेनर मध्ये घालून ठेवून देतो, ती आणि वर्षभर राहते तशी.
1: बरोबर.
0: मग तसंच ते कैरीचं टाकू आहे ते कैरीच्या किसापासून केलेलं असं.
1: बरोबर. म्हणजे सीझनला आपण करतो तो करतो, पण जसं आंबोशीचं लोणचं तुम्ही म्हणाला तसं की आपण कधीही करू शकतो, तसा हा पदार्थ आपण कधीही करू शकतो. सांगायचं

0: साहित्य,
1: त्यासाठी आपल्याला कैरीचा किस एक वाटी, आणि कैरी खूप आंबट असेल तर म्हणजे त्याप्रमाणे आपण गुळ ऍडजस्ट करून घ्यायचा त्याच्यामध्ये. पण मी आता म्हणतात एक वाटी गुळ बारीक केलेला, तिखट 2 चमचे, मीठ चवीनुसार, आणि फोडणीचं साहित्य त्याच्यामध्ये. मग तेल 1 मोठा चमचाभर, डावभर असं तेल आपल्याला. आता फोडणी करून घ्यायची आणि कैरीच्या किसामध्ये गुळ, मीठ, आणि मग तुम्हाला थोडस 1 चमचाभर तिखट त्याच्यातच मिक्स करायचं, आणि नंतर 1 चमचाभर फोडणीत घालायचं. म्हणजे आपण हिंग मोहरीवर थोडस
0: फोडणी करतो
1: तसं रंग यासाठी म्हणते, तेलात घातलं की त्यामुळे मग ते चांगला कलर छान येतो. आणि गार झाली फोडणी की त्या मिश्रणात घालायची, मिक्स करायचं, एन्जॉय
0: तयार. मला असं वाटतं की ही अगदीच साधी आणि सोपी रेसिपी आहे,
1: झटपट होणारी.
0: हा झटपट होणारी आहे. फक्त तुमच्याकडे कैरीचं स्टोरेज असेल तर तुम्ही पटकन कधी पाहुणे आले किंवा स्वतःलाही कधीतरी असं होतं की काहीतरी चमचमीत
1: हवं लावायला हवं
0: तर पटकन होऊ शकते ही रेसिपी. मस्त एकदम. यानंतर कुठली रेसिपी सांगणार?
1: आंब्याचीच अजून एक सांगते.
0: बरोबर.
1: आपण आंब्याचा रस पण स्टोअर करून ठेवतो बऱ्यापैकी,
0: हो,
1: किंवा आपल्याला टीन मध्ये वगैरे पण अवेलेबल होतो बाजारामध्ये.
0: अगदी अगदी.
1: तर त्याचा आंब्याचं सांदण किंवा आंब्याची इडली.
0: अच्छा. बरोबर.
1: आपण फणसाचं सांदण जनरली करतोच नेहमी, सीझनला करतो, किंवा आपण फणसाचा पण रस फ्रीज मध्ये
0: स्टोअर करून
1: ठेवत असतो.
0: बरोबर.
1: हे आंब्याचं सांदण मी सांगते, किंवा मँगो इडली असं म्हणायला हरकत नाही.
0: हरकत नाही, चालेल चालेल. यासाठी साहित्य सांगा.
1: आंब्याचा रस 1.5 वाटी लागेल आपल्याला. तांदुळाचा रवा, आता पुन्हा त्या तांदूळ आलेलाच आहे
0: आपल्याकडे.
1: तांदुळाचा रवा 2 वाटी, तुम्ही घरी काढलेला रवा पण घेऊ शकता, तो अजून छान म्हणजे.
0: अच्छा.
1: आणि मी थोडस आंबट गोड चव यासाठी म्हणून दही घेतलेले 1/2 वाटी. साखर जसा आंब्याचा रस आहे ना, त्याच्या गोडीप्रमाणे तुम्ही साखर ऍडजस्ट करायची. जर तुम्हाला साखर जास्ती तुमच्या घरी गोड खात असतील तर त्या हिशोबाने साखर घ्या, नाहीतर 1 वाटी साखर पुरेशी आहे.
0: अच्छा. हे तुम्ही 1 वाटीचं प्रमाण सांगताय.
1: मी आंबारच 1.5 वाटी म्हटलं.
0: 1.5 वाटी म्हटलं त्याला 1 वाटी साखर.
1: अच्छा. आंबार असं म्हणजे समजा तुमची साखर ऑलरेडी असेल,
0: हा,
1: तर तुम्ही ती साखर त्याप्रमाणे चवी
0: मॅनेज करा.
1: तूप गरजेनुसार लागणार आहे आपल्याला.
0: बरोबर.
1: काजू गर लागतील 5-6 असं, किंवा 10-12
0: सजावटीसाठी
1: असं. नारळ खोवलेला 1 वाटी. त्याचं आपण हे सांदण आहे आंब्याचं किंवा मँगो इडली ही आपण नारळाच्या दुधाबरोबर एन्जॉय करणार आहे. त्यामुळे नारळ एक आपल्या खोवलेला, एक तुमच्या गरजेनुसार नारळ लागेल.
0: ओके.
1: तांदूळाचा रवा थोडासा आधी भाजून घ्यायचा आहे, तुपावर नाही, नुसताच भाजून घ्यायचा. तो भाजून घ्यायचा आणि गाळ झाल्यावरती त्याच्यावर मग आपण आंब्याचा रस, दही, साखर गरजेनुसार, आणि मग चिमूटभर मीठ असं घालून मग त्याच्यामध्ये आपण 1/2 तास भिजवून
0: ठेवायचं.
1: दह्यानं थोडस कसं ते फुलल्यासारखं होतं आणि रवा पण तो फुलतो.
0: बरोबर. पण
1: थोडस भिजलं की मग त्याच्यात आपल्याला वाटलं तर एक थोडस कणभर पाणी घालून तुम्ही त्याची कन्सिस्टन्सी आपण इडलीचं बॅटर असं त्याप्रमाणे
0: बनवू शकतो. बरोबर.
1: आणि मग नंतर इडली पात्राला तूप लावून घ्यायचं आणि त्याच्यात तूप लावून त्याच्यामध्ये काजू गराची एक ठेवून द्यायची पाकळी काजूची थोडी, आणि मग त्याच्यात हे आपलं बॅटर आहे मिश्रण म्हणजे ह्याचं मँगो इडलीचं, ते त्याच्यावरती घालायचं. म्हणजे आपण जेव्हा ती काढतो बाहेर तेव्हावरती काजूच्या पाकळीनं ते अजून
0: काजू वरती येतो आणि त्याचा
1: केशरी रंग त्याचा आणि प्लस काजूचं ते असं ते छान दिसतं म्हणून. मग 15 मिनिटं वाफून घ्यायचं आपण हे.
0: अच्छा.
1: आणि मग वाफून घेतल्यानंतर मग आपण
0: नेहमीसारखं गार झाल्यावर ते पात्रातून
1: काढायचं आणि नारळाचं दूध आपल्याला काढायचं, म्हणजे नारळ मिक्सरनं वाटून घ्यायचं, गाळून घ्यायचं ते दूध. तुम्हाला हवा असेल त्याच्यात थोडीशी साखर तुम्ही दुधात घालू शकता, किंवा नुसतं पण त्या सांदणाबरोबर तूप, दूध आणि हे सांदण छान एन्जॉय करू.
0: वा वा वा. मला असं वाटतं की आपण बऱ्याचदा पक्वान्न करताना किंवा पक्वान्नाचा विचार जेव्हा करतो तेव्हा नेहमीचे आपले पदार्थ जे असतात की श्रीखंड, बासुंदी, तर त्याऐवजी पुन्हा एकदा तुमच्याकडे जर रस तयार असेल तर तुम्ही हा पदार्थही करू शकता. आणि श्रावणातले एवढे जे सण असतात किंवा काहीतरी आपण काय करूया असा जेव्हा प्रश्न पडतो तेव्हा हे पदार्थ करू शकतो आपण. नक्कीच नक्कीच. यानंतरची रेसिपी कोणती आहे?
1: आता घावनाचे एक प्रकार आहे, सातप्पी घावन, म्हणजे पारंपरिक आपली कोकणातली रेसिपी आहे ती.
0: चालेल. यासाठी लागणारं साहित्य सांगा.
1: तांदूळ 3 वाटी आणि पाणी गरजेनुसार आणि चिमूटभर याच्यामध्ये घालायला मीठ चवीनुसार,
0: म्हणजे
1: ओला नारळ 1 वाटी, गुळ 1 वाटी, तेल गरजेनुसार आणि तूप. आता तांदूळ आपण रात्रभर भिजवत ठेवायचे आहे आणि सकाळी मग ते वाटून घ्यायचे बारीक, ते आपलं पीठ तयार झाल्याचे, थोडस मीठ घालून ते पीठ तयार होईल.
0: अच्छा. म्हणजे फर्मेंट नाही करायचं. करायचा?
1: नाही नाही.
0: बर.
1: आणि मग नारळामध्ये बारीक चिरलेला गुळ घालायचा, तो घालून ठेवून द्यायचा आणि तुपावरती आपण ते जसं मोदकाचं
0: सारण करतो
1: त्यामध्ये परतून तो नारळ आणि गुळ घ्यायचा.
0: बर.
1: आणि नंतर मग आता तव्यावरती आपण शक्यतो बिडाचा तवा घ्या, त्याच्यावरती तेल पसरून घ्यायचं आणि मग नंतर हे आपलं वाटलेल्या तांदळाचं पीठ आहे ना ते पसरायचं आणि मग अर्ध्या साईडला आपलं हे

0: आपण नारळाचं आणि म्हणजे
1: सारण केलंय
0: ते घालायचं आणि मग झाकण ठेवून द्यायचं. मग ते असं हाफ फोल्ड करायचं म्हणजे अर्ध असं बरोबर घ्यायचं म्हणजे ते सारण असं कव्हर होईल पूर्ण.
1: बरोबर.
0: आणि मग नंतर जिथं जी जागा रिकामी राहिली आहे तिथे पुन्हा आपण थोडस तेल लावून तिथे पुन्हा ते पीठ आपण पसरून घ्यायचं तांदळाचं. अशा प्रकारे आपण उलट पलट करून सात वेळा झालं की मग आपलं हे सात कापी तव्यावर काढायचं आणि कट करून ते तुपावर एन्जॉय करायचं.
1: वा वा वा. मला असं वाटतं की खूप साध्या साध्या या रेसिपी आहेत आणि पुन्हा एकदा जे कोकणात आपल्या बनतं जे कायम उपलब्ध असतं त्याच्यापासून बनणाऱ्या ह्या रेसिपी आहेत.
0: बरोबर.
1: पुन्हा आपण भेटणार आहोत आदिती भावे यांना पुढच्या गुरुवारी 8:40. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे. कोकणची खाद्य संस्कृती
2: आजीच्या आत्याच्या मावशीच्या काकूच्या
1: आईच्या ताईच्या अहो सगळ्यांच्या हाताच्या खास चवीच्या पदार्थकृती
2: कोकणची खाद्य संस्कृती.
3: कोकणची खाद्य संस्कृती या कार्यक्रमात आदिती भावे यांनी सांगितलेल्या पाककृती आत्ताच आपण ऐकल्यात. संवादिका होत्या पल्लवी गोडसे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: निसर्ग इतिहास आणि संस्कृतीचा संगम असलेली भूमी म्हणजे कोकण।
1: ही केवळ भूमी नाही तर प्रत्येक मनात कायमची रुजणारी एक स्मृती।
0: निसर्गरम्य कोकणाची सफर,
1: कोकण दर्शन,
0: निसर्गाच्या कुशीतलं एक सुंदर स्पंदन,
1: दर शुक्रवारी सकाळी 8:40
0: तुमच्या आवडत्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर मध्यम लहरी 1143 kHz वर।
1: सादर करते विवेक वानखडे।

हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. आता आनंद घेऊया हिंदी चित्रपट संगीताचा आमच्या लखलख चंदेरी या कार्यक्रमात.

कार्यक्रमाची सुरुवात करूया बॉस या चित्रपटातल्या मनोज यादव यांच्या गीताने. स्वर आहे अरिजित सिंग आणि नीती मोहन यांचा, संगीतकार चिरंतन भट्ट.

श्रोते हो, अरिजित सिंग यांच्या इतकंच सुंदर गाणं नीती मोहन यांनीही हे गायलं होतं. नीती मोहन 18 नोव्हेंबर 1979 जन्म असणाऱ्या या एक भारतीय गायिका. 2012 सालच्या स्टुडंट ऑफ द इयर ह्या बॉलिवूड चित्रपटामधल्या इश्कवाला लव आणि जब तक है जानमधल्या जिया रे या दोन गाण्यांसाठी खूप प्रसिद्ध झाल्या. आणि या दोन्ही गाण्यांसाठी त्यांना एकत्रितपणे आर डी बर्मन यांचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. नीती मोहन यांची अनेक गाणी गाजली आहेत. तर अशा या दोघांच्या सुंदर गाण्याने आजच्या लखलख चंदेरी या कार्यक्रमाची आपण सुरुवात केली. कार्यक्रमात आता ऐकूया श्रेया घोषाल यांनी गायलेलं संदीप नाथ यांचं गीत. संगीतबद्ध केलं आहे अंकित तिवारी यांनी. चित्रपट आशिकी 2.

दबंग टू या चित्रपटातलं हे गीत होतं. इरफान कमाल यांचं, साजिद वाजिद यांनी संगीतबद्ध केलेली ही रचना गायली होती सोनू निगम आणि तुलसी कुमार यांनी. लख लख चंदेरी या कार्यक्रमात श्रोते हो आणखीनही काही गाण्यांचा आनंद आपण घेणार आहोत, मात्र या छोट्याशा जाहिरात विश्रांतीनंतर.

0: एक चांगलंय, भेसळीच्या एवढ्या बातम्या येत असताना आपण बिनधास्त आहात,
1: कारण आम्हाला ठाऊक आहे
0: अस्सल गोष्टींची पारख तुम्ही नेहमीच करता.
1: आणि अस्सल पनीर म्हणजे वारणा पनीर,
0: शुद्ध दुधापासून बनवलेले, संपूर्ण पोषण देणारे
1: वारणा पनीर.
0: खा बिनधास्त, जगा बिनधास्त.
2: शम्स की रामपुर मेरठ और इटावा.

ब्रदर की दुल्हन, लख लख चंदेरी या कार्यक्रमात यानंतर ऐकूया ए आर रहमान यांनी संगीतबद्ध केलेली ही गीतरचना.

नीती मोहन यांच्या स्वरातलं हे गीत होतं गुलजार यांचं. चित्रपट जब तक है जान. श्रोते हो, या गीताबरोबरच लख लख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: दमदार लोकांसाठी कसदार दूध वारणा दूध।
1: श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम इंद्रधनुष्य। या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत मासिक पाळी आणि स्त्रियांचं आरोग्य याविषयी डॉक्टर शुभांगी बेडेकर यांची दीप्ती मुसळे यांनी घेतलेली मुलाखत।

0: श्रोतेहो नमस्कार. इंद्रधनुष्य या कार्यक्रमामध्ये मी दीप्ती आपलं मनपूर्वक स्वागत करते. आजचा विषय हा प्रत्येक महिलेच्या आयुष्याशी निगडीत आहे. किशोरवयापासून रजोनिवृत्तीपर्यंत महिलांच्या शरीरात अनेक हार्मोनल बदल होत असतात. त्यामधल्या PCOS, मासिक पाळीच्या तक्रारी आणि मेनोपॉज ह्या तीन महत्त्वाच्या टप्प्यांवर आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर शुभांगी बेडेकर. मॅडम नमस्कार.
1: नमस्कार.
0: कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: मॅडम, पहिल्यांदा मला सांगा की PCOS म्हणजे नक्की काय, आणि आता PCOSचं नामकरण PMOS असं झालंय, तर ते नाव का बदललं आहे?
1: आजकाल मी पाहतेय OPD मध्ये माझ्याकडे 20-30 ज्या मुली येत आहेत, त्याच्यापैकी 40-50% मुलींना पाळीचे प्रॉब्लेम आहेत आणि ते PCOS मुळे आहेत. तर PCOS म्हणजे नक्की काय? तर पॉली म्हणजे भरपूर, सिस्ट म्हणजे पाण्याच्या गाठी, ओव्हरी म्हणजे अंडाशय आणि सिंड्रोम म्हणजे आजार. पूर्वी सोनोग्राफीतच अंडाशयात पाण्याच्या गाठी दिसल्या तर पेशंटला PCOS मानलं जायचं. तर मग असं लक्षात आलं की लोक फक्त सोनोग्राफीवरच PCOSचं निदान करतायत, किंवा लोकही सोनोग्राफीत दिसलं तरच PCOS मानतायत. तर PCOS फक्त सोनोग्राफी डायग्नोसिस नसून तो शरीरामध्ये हार्मोनल फार मोठी समस्या आहे आणि त्याचा इतर बाकी सिस्टीमशी पण खूप मोठा त्याच्याशी कनेक्शन आहे, आणि म्हणून त्याचं नाव आता बदलून पॉलिसिस्टिक मेटॅबॉलिक ओव्हेरियन सिंड्रोम असं दिलेलं आहे. PCOS मध्ये जे शरीरात इतर हार्मोनल बदल होतात, पेशंटमध्ये डायबिटीज, ब्लड प्रेशर, ओबेसिटी याचं प्रमाण वाढतं, ह्या सगळ्यांना आपल्याला एकत्रित म्हणून त्याला PMOS असं नाव दिलेलं आहे.
0: आणि आजकालच्या तरुणींमध्ये जसं तुम्ही म्हणालात की 20-30 तरुणी तुमच्याकडे येतात आणि त्यांच्यामध्ये PMOSचं प्रमाण खूप वाढलंय, पण हे प्रमाण नेमकं कशामुळे वाढलंय?
1: हल्लीच्या तरुणींमध्ये सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे ते बदलती जीवनशैली, म्हणजे बैठक काम, अभ्यास करताना असो, ऑफिसमध्ये असो, पूर्ण वेळ बसून, काही फिजिकल ॲक्टिव्हिटी नाही, याशिवाय जंक फूड, स्ट्रेस आहे, झोपेच्या वेळा अनिश्चित आहेत,

0: आणि या सगळ्यांमुळे जी बदललेली जीवनशैली आहे त्यामुळे ह्या हॉर्मोनल समस्या पेशंट्समध्ये येत आहेत आणि म्हणून त्यांच्या पाळीवर परिणाम होतोय.
1: बरोबर. आणि याशिवाय म्हणजे आजकाल असं पण आढळून येतं की खूप लहान वयामध्ये मुलींना मासिक पाळी सुरू होते, तर त्यामागे सुद्धा काही कारणं आहेत का?
0: अगदी खरं आहे. आत्ताच्या मुलींना 8-9-10 वर्षाच्या वयात सुद्धा मासिक पाळी येते आणि याचं कारणही हेच आहे की या मुलींचं शालेय जीवन इतकं व्यस्त आहे की त्यांना फिजिकल ऍक्टिव्हिटी किंवा खेळणं यासाठी वेळच नाहीये आणि त्यामुळे शारीरिक काही एक्सरसाइज नाहीये, शिवाय बसून बसून अभ्यास करणं, खाणं जंक फूड आणि स्क्रीन टाइम या सगळ्यांमुळे पाळी लवकर येते.
1: PMOS मासिक पाळी अनियमित होणं हे एकमेव लक्षण आहे की अजून कोणकोणती लक्षणं आहेत ज्याच्यामुळे लक्षात येऊ शकतं की आपल्याला याचा त्रास होतोय?
0: PMOS जे आहे ते मासिक पाळी अनियमित येणं हे त्याचा फक्त एक सिस्टीमचं लक्षण आहे.
1: बरोबर.
0: मी जसं मगाशी म्हटलं तसं हे एक मल्टी सिस्टीम हार्मोनल डिस्टर्बन्स आहे, त्यामुळे चेहऱ्यावर मुरुमं येणे, मेल पॅटर्न चेहऱ्यावर केस येणे जसं मिशी दाढी अशा ठिकाणी सुद्धा स्त्रियांना केस येणे, मेल पॅटर्न हेअर लॉस म्हणजे केस गळतात एस्पेशली पुरुषांच्या पॅटर्नमध्ये, सेंट्रल ओबेसिटी म्हणजे लठ्ठपणा पोट वाढणे, मानेवर काखेमध्ये त्वचा काळी होणे, थोडी जाडसर अशी काळी होणे आणि ग्लुकोज इंटॉलरन्स म्हणजे त्याच्यामध्ये डायबिटीज होऊ शकतो, कोलेस्ट्रॉल वाढू शकतं, हे सगळे लक्षणं PMOS अंतर्गत होऊ शकतात.
1: बरोबर. आणि PMOSचा गर्भधारणेच्या वेळी त्याच्यावर काही परिणाम होतो का? त्याचा
0: PMOS-मुळे गर्भधारणेत नक्कीच प्रॉब्लेम होतो, कारण PMOS-मध्ये तुमचं जे दर महिन्याला अंडं वाढून फुटायला हवंय ते होत नाहीये, एका विशिष्ट लेवलला येऊन अंड्यांची ग्रोथ अरेस्ट होतीये आणि स्त्रीबीज न फुटल्यामुळे प्रेग्नन्सी सुद्धा राहायला प्रॉब्लेम होतो.
1: आणि आता तुम्ही आत्ता जी लक्षणं सांगितली तर ती लक्षणं जर आपल्याला येत असतील लक्षात तर अर्थातच स्त्री रोग तज्ज्ञांना भेटायला हवं, पण त्यासाठी कोणकोणत्या तपासण्या करायला लागतात?
0: दोन प्रकारचे PMOS-चे पेशंट असतात, एक असतात लीन म्हणजे बारीक PMOS आणि एक असतात ओबीज, ओबीज म्हणजे थोडेसे स्थूल असे PMOS-च्या पेशंट. प्रत्येकाला पेशंट बघून आम्हाला तपासण्या सांगाव्या लागतात, पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे हार्मोनल टेस्ट ह्याच महत्वाच्या असतात याच्यामध्ये. PMOS मुख्यतः डायग्नोसिस तर पेशंट तपासूनच होते, पण त्या व्यतिरिक्त काही टेस्ट असतात ते कस्टमाइज पर्सनलाइज असतात, तर पेशंट पाहून ते करायला लागतात, पण हार्मोनल टेस्ट याच्यामध्ये खूप महत्वाच्या आहेत. आणि हार्मोनल टेस्ट व्यतिरिक्त ऑब्व्हियसली सोनोग्राफी सुद्धा आपल्याला करायला लागू शकते.
1: बरोबर. PMOS या आजारावर औषध घेत असताना त्यासोबत आपण आपल्या जीवनशैलीत नेमके कोणते बदल करणं आवश्यक आहे, तर याबद्दल जरा मार्गदर्शन करा.
0: फार चांगला प्रश्न आहे हा दीप्ती. PMOS-च्या ट्रीटमेंटमध्ये औषधांचा जितका रोल आहे तितकाच जीवनशैली बदलण्याचा इक्वल रोल कदाचित जास्तच म्हणता येईल.
1: बरोबर.
0: वजन कमी करणे, तुम्ही बारीक असाल, लीन PCOD असाल किंवा लीन PMOS असाल तरी सुद्धा तुम्हाला रोज व्यायाम करणं गरजेचं आहे, कारण व्यायाम केल्यानेच तुमचे हॉर्मोन्स जे डिस्टर्ब झालेले असतात ते नॉर्मल होतात, त्यामुळे व्यायाम करणे हे बंधनकारकच आहे. या व्यतिरिक्त वजन कमी करण्यासाठी आहारावर नियंत्रण ठेवणे, स्ट्रेस कमी घेणे, त्याच्यानंतर प्राणायामाचा खूप उपयोग होतो याच्यामध्ये, पुरेशी झोप घेणे, 7-8 तास तरी झोप घ्यायला हवी आणि आपला ताण कमी करण्यासाठी कुठला तरी छंद जोपासणे हे पण खूप महत्वाचं आहे. या सगळ्या तुम्ही जेव्हा जीवनशैलीत बदल करता तेव्हा आणि औषधं घेता तेव्हा एकत्रितपणे तुमचा PMOS दुरुस्त होतो.
1: बरोबर. आणि आहारावर नियंत्रण म्हणजे कोणत्या प्रकारचा आहार घेताय त्यावरही नियंत्रण हवं.
0: अगदी. समतोल आहार म्हणायला पाहिजे. आहारामध्ये बदल करणे म्हणजे नुसतं बाहेरचं खाणं कमी करणे नाही, तर जे आपण खातोय त्याच्या पोर्शनकडे लक्ष ठेवायला पाहिजे, त्याच्यामध्ये फायबर वाढवायला पाहिजे, प्रोटीन्स अधिक घ्यायला पाहिजे, हे बदल पण करणं गरजेचं आहे. आणि आपण लक्षात ठेवलं पाहिजे की इतर स्त्रियांना वजन कमी करायला जितके प्रयत्न करायला लागतात त्यापेक्षा जास्त प्रयत्न PMOS-च्या स्त्रियांना करायला लागतात, कारण जे हार्मोनल बदल आपल्या शरीरात झालेले असतात ते वजन कमी होऊ देत नाहीत, त्यासाठी आपल्याला अधिक जोमाने प्रयत्न करावे लागतात. त्यामुळे योग्य आहार तज्ज्ञांचा सल्ला घेऊन आणि तुमच्या

0: स्त्रीरोग तज्ज्ञांचा सल्ला घेऊन तुम्ही हे प्रयत्न एकत्रितपणे केले पाहिजेत.
1: नक्कीच, म्हणजे त्या प्रयत्नांमध्ये सातत्य असलं तर त्याचा तुम्हाला इफेक्ट औषधांसोबत तुमची योग्य जीवनशैली जर तुम्ही अंगीकारली तर त्या PMOS पासून तुम्ही स्वतःला मुक्त करू शकता.
0: नक्कीच नक्कीच.
1: आणि म्हणजे तो त्रास आहे तर तो पूर्णपणे नाहीसा होऊ शकतो ना, म्हणजे हे असे जर प्रॉपर प्रयत्न केले गेले त्याच्या मागे.
0: हां, हे सर्दी खोकल्यासारखं आजार पण बरं होऊ शकत नाही, हे जीवनशैलीत बदल आहे. आणि हा कायम, जोपर्यंत तुम्हाला पाळी आहे ती जीवनशैलीतला बदल हा कायम ठेवायला हवाय. म्हणजे आज तुम्हाला पाळी नियमित यायला लागली म्हणून तुम्ही जर पूर्वीच्या जीवनशैलीकडे गेला तर ते पुन्हा येणार आहे. तर PMOS ला बरं होण्यासाठी औषधं घेऊन इतक्या वेळात मला बरं होईल ना असा विचारच नाही करायचा. हा जीवनशैलीतला बदल आयुष्यभर सोबत ठेवायचा आहे.
1: बरोबर बरोबर. पण मॅडम, आपण आता PMOS बद्दल बोललो, म्हणजे PMOS हा एक आजारच झाला, पण त्याशिवायही अशा अनेक महिला आहेत ज्यांची पाळी नियमितपणे येते पण त्या पाळीच्या वेळी त्यांना त्रास होतो, ज्याच्याकडे त्या दुर्लक्ष करतात. पण मग महिलांनी नक्की काय लक्षात घेतलं पाहिजे की ठीक आहे, मला PMOS नाही आहे पण माझी पाळी जेव्हा येते तेव्हा कधी कधी मला खूप रक्तस्राव होतोय किंवा काही जणींना खूप कमी रक्तस्राव होतो, अशी काही लक्षणं आहेत का की ज्याच्याकडे पण महिलांनी लक्ष दिलं पाहिजे?
0: पाळी आल्यानंतर ज्या समस्यांकडे आपण दुर्लक्ष केलं नाही पाहिजे त्या समस्या मी आता तुम्हाला सांगते. पाळीच्या दरम्यान जर अति तीव्र वेदना होत आहेत किंवा दर 21 दिवसाच्या आत पाळी येते किंवा 35 दिवस होऊन गेले तरी पाळी आलेली नाही आहे, किंवा तुम्हाला अतिरक्तस्राव होतोय, 7 दिवसांहून जास्त पाळीचा फ्लो होतोय, किंवा 2 दिवसांपेक्षा कमी पाळी जाते तर तेही ॲबनॉर्मल आहे, पाळी येत नाही आहे, तुमचा नेहमीची सायकल जर 1.5 महिन्याची आहे पण 2 महिने झाले, 2.5 महिने झाले आणि पाळी येत नाही आहे तर ते एक लक्षण आपण इग्नोर करायला नाही पाहिजे. पाळीच्या दरम्यान तुम्हाला खूप चक्कर येते, गरगरत आहे किंवा थकवा वाटतोय तर आपण डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. पाळी व्यतिरिक्त पाळी आल्यानंतर मधल्या दिवसांमध्ये जर तुम्हाला स्पॉटिंग होत आहे, ब्लीडिंग होत आहे किंवा शारीरिक संबंध ठेवल्यानंतर जर ब्लीडिंग होत असेल तर या सगळ्या लक्षणांसाठी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे.
1: नक्कीच, म्हणजे महिलांनी ही लक्षणं नक्कीच विचारात घेतली पाहिजेत आणि असं कधीही वाटलं तर नक्कीच स्त्रीरोग तज्ज्ञांना भेटलं पाहिजे. डॉक्टर, मला अजून एक प्रश्न आहे की किशोरवयातल्या मुली आणि 40 नंतरच्या महिलांमध्ये पाळीच्या तक्रारी वेगवेगळ्या असतात का?
0: हो, खरं बघायला गेलं तर पाळीच्या तक्रारी ह्या प्रत्येक वयोगटात बायकांच्या वेगवेगळ्या असतात. किशोरवयीन मुलींमध्ये अनियमित पाळी असते कारण पाळी आल्यानंतर पहिले 2 वर्ष ती सेट होण्यात एक वेळ जातो, त्यामुळे त्या दरम्यान ती अनियमित होऊन अतिरक्तस्राव होऊ शकतो. मग त्यानंतर 20-30 मुली असताना आम्ही म्हटलं तसं PMOS खूप कॉमन कारण आहे ज्याच्यामुळे पाळी अनियमित होते, मग आली की खूप जास्त रक्तस्राव होतो. त्यानंतर साधारण एक 40-50 बायकांमध्ये फायब्रॉइड किंवा अंडाशयाच्या गाठी किंवा पॉलिप हे अशा प्रकारचे काहीतरी गर्भाशयामध्ये गाठी असू शकतात आणि त्यामुळे पाळीच्या व्याधी होऊ शकतात. रजोनिवृत्तीनंतर पोस्ट मेनोपॉझल ब्लीडिंग आम्ही म्हणतो ते गर्भाशयाचं किंवा गर्भाशयाच्या मुखाचं कॅन्सरचं लक्षण असू शकतं आणि ह्या वयोगटांमध्ये पण ही एक खूप महत्वाचं लक्षण आहे जे बायका इग्नोर करतात, त्याचं निदान करून घेणं गरजेचं असतं.
1: बरोबर. मॅडम, मगाशी तुम्ही बोलत असताना फायब्रॉइड बद्दल बोललात जे आजकाल खूप मोठ्या प्रमाणात ऐकायला मिळतं, तर हा फायब्रॉइडचा जो त्रास आहे तो नेमका कोणाला होण्याची जास्त शक्यता असते?
0: फायब्रॉइडचा त्रास हा ज्या बायका ज्यांना तारुण्यात PMOS होतं किंवा ब्लड प्रेशर ज्यांचं वाढलेलं असतं, ज्यांचं लग्न झालेलं नाही आहे, ज्यांना मुलं नाही आहेत किंवा अनुवंशिक ज्यांच्या आईला, मावशीला, बहिणींना फायब्रॉइडचा त्रास असेल तर त्या स्त्रियांना फायब्रॉइड होण्याची शक्यता जास्त असते. बहुतांश फायब्रॉइड हे बिनाईन म्हणजे त्याचं काही ॲबनॉर्मल नसतात, पण क्वचित प्रसंगी फायब्रॉइड हे कॅन्सरस पण असू शकतात. त्याच्यामुळे जर फायब्रॉइड तुम्हाला डिटेक्ट झाला असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानी त्याचे उपचार करणं गरजेचं आहे. फायब्रॉइडचे उपचार हे कशावर अवलंबून असतात तर ते कुठल्या वयात तुम्हाला डिटेक्ट होतात आणि फायब्रॉइडचं साईज काय आहे आणि फायब्रॉइडचं लोकेशन काय आहे म्हणजे ते गर्भाशयात कुठे आहेत. कधी कधी अगदी 1 सेंटीमीटरचा फायब्रॉइड पण तो गर्भाशयाच्या कॅव्हिटीच्या आत असेल तर तोही त्रास

0: त्रासदायक असतो आणि कैक वेळा 10-10 सेंटीमीटरचे फायब्रॉइड जर ते गर्भाशयाच्या कॅव्हिटीच्या बाहेरच्या बाजूला असतील तर त्यांचा काही त्रास नसतो. फायब्रॉइडमुळे अतिरक्तस्राव होतो किंवा गर्भधारणेला प्रॉब्लेम होतो किंवा पाळीच्या वेळी खूप पोटात दुखतं, लघवीला त्रास होणे किंवा लघवी तुंबणे, संडास साफ न होणे ही सुद्धा फायब्रॉइडची लक्षणं असतात. ह्यापैकी कुठलंही लक्षण तुम्हाला जाणवलं असेल तर स्त्रीरोग तज्ज्ञांकडे जाऊन सोनोग्राफी करून घेऊन जर गरज असेल तर फायब्रॉइडचं उपचार म्हणजे आयदर मेडिसिन्सनी किंवा त्याला सर्जिकली काढून टाकावं लागतं हे करून घेणं गरजेचं आहे. फॅमिली जर तुमची कम्प्लीट असेल तर काही वेळा फायब्रॉइड मोठा असेल तर डॉक्टर तुम्हाला गर्भाशय काढून टाकण्याचाच निर्णय म्हणजे सजेस्ट करतात. आजकाल गर्भाशय काढून टाकण्याची सर्जरी ही लॅप्रोस्कोपी पद्धतीनं खूप सोप्या पद्धतीनं होते. पेशंट 2 दिवसच ॲडमिट राहतो आणि रिकव्हरी फास्ट असते. दुसऱ्या दिवशी पेशंट चालायला लागते आणि पेशंटला सर्जरीचा फार त्रास होत नाही. फायब्रॉइड अगदी लहान असतील आणि तुमचा मेनोपॉज जवळ आला असेल किंवा पाळी बंद झाली असेल तर त्याच्यात ट्रीटमेंट करण्याची गरजच नसते. ते आपोआप हळूहळू श्रिंक होतात किंवा ते त्रासदायक नसतात. पण जर फायब्रॉइडमुळे तुम्हाला असे सगळे त्रास होत असतील तर त्याच्याकडे नक्कीच लक्ष दिलं पाहिजे. कारण मी मगाशी म्हटलं तसं पाळी जाण्याचं वय हे 50-व्या वर्षीपर्यंत पाळी स्त्रियांची राहते आणि मग जर तुम्हाला 40-42-व्या वर्षी जर फायब्रॉइड डिटेक्ट झाला असेल तर 7-8 वर्ष पुढची तुम्ही हा अतिरक्तस्रावाचा त्रास सहन करून आपल्या जीवाची हानी करून घेत आहात हे बायकांनी लक्षात ठेवलं पाहिजे.
1: मगाशी तुम्ही गर्भाशयाच्या कॅन्सरबद्दल बोललात तर त्याच्या लक्षणांबद्दल थोडं सांगाल का?
0: साधारण हे पेरीमेनोपॉज आणि मेनोपॉजल एज ग्रुपच्या बायकांमध्ये जाणवून येतं. जर तुम्हाला तुमच्या नेहमीच्या पाळीच्या पॅटर्नपेक्षा हेवी ब्लीडिंग होत असेल किंवा दर 15 दिवसांनी पाळी येते आहे किंवा पाळी आली तर 7-8 दिवस पाळी राहते आहे तर अशावेळी तुम्हाला हे सोनोग्राफी करून बघायला हवं की तुमच्या गर्भाशयाचं अस्तर वाढलेलं तर नाही आहे ना. गर्भाशयाच्या कॅन्सरबद्दल एक चांगली गोष्ट अशी आहे की ती खूप अर्ली स्टेजमध्ये प्री मॅलिग्नंट स्टेजमध्ये पण आपल्याला कळू शकते. म्हणजेच काय तर गर्भाशयाचं अस्तर आपण तपासायला देतो आणि ते कॅन्सर होण्यापूर्वीची जी स्टेज असते त्याच्यात जर आपल्याला निदान झालं तर तुम्ही त्याचे उपचार लगेच घेऊ शकता आणि कॅन्सर होण्यापासून स्वतःला वाचवू शकता. त्यामुळे 40-नंतरच मी म्हणेन की पाळीत अतिरक्तस्राव हे लक्षण किंवा पाळी येऊन गेल्यानंतर अधेमध्ये ब्लीडिंग होणं हे जर लक्षण तुम्हाला दिसत असेल गर्भाशयाच्या कॅन्सरची चाचणी करून घेणं अनिवार्य ठरेल. गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सरसुद्धा भारतीय बायकांमध्ये खूप कॉमन आहे. त्यामध्ये सगळ्यात मुख्यतः मेन लक्षण आहे ते म्हणजे शारीरिक संबंध ठेवल्यानंतरचं जर ब्लीडिंग होत असेल तर गर्भाशयाच्या मुखाचं कॅन्सर असण्याची शक्यता असते. तर या कॅन्सरचं निदान करण्यासाठी जी पॅपस्मिअर नावाची चाचणी असते ती दर 3 वर्षांनी मॅरिड बायकांनी करून घेतली पाहिजे. एक अंडाशयाचा कॅन्सरसुद्धा स्त्रियांमध्ये होतो तर याची लक्षणं खूप वेग आहेत. म्हणजे पोटात दुखणे, पोट फुगणे आणि अस्वस्थ वाटणे आणि ह्याचं पाळीशी काही लक्षणं दिसत नाहीत शक्यतो. त्यामुळे ह्या कॅन्सरचं निदान करण्यासाठी सोनोग्राफीच करावी लागते. पण यापैकी काही लक्षणं तुम्हाला जर जाणवत असतील तर विलंब न करता तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
1: आता आपण तक्रारींबद्दल बोललो की पाळीच्या वेळी जी काही लक्षणं दिसत आहेत आणि तक्रारी आहेत पण आपली आलेली जी पाळी आहे तर त्या काळामध्ये आपल्याला आहाराचं आणि व्यायामाचं नियोजन कसं करता येईल की जेणेकरून ते सगळं सुखरूप आणि व्यवस्थित पार पडेल.
0: पाळीच्या वेळी आपल्याला रक्तस्राव होत असतो त्यामुळे ऑब्व्हियसली आपल्याला थकवा येणं स्वाभाविक आहे. या दरम्यान आपल्या दैनंदिन जीवनावर काही परिणाम होऊ नये त्यासाठी आपण आहारात काही बदल केले पाहिजेत आणि रोज हलका व्यायाम केला पाहिजे. आहारामध्ये मी म्हणते तसं समतोल आहार ज्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स, फॅट्स, फायबर, फ्रूट्स ह्या सगळ्याचा समावेश केला पाहिजे. पाणी कमीत कमी 3-3.5 लिटर प्यायलं गेलं पाहिजे आणि मोकळ्या हवेत फिरणं किंवा हलके योगासनं करणं याने पाळी सुखकर तर होतेच पण तीव्र वेदना होत असतील तर त्याही कमी होतात. या दरम्यान आपण तिखट, तेलकट बाहेरचं खाणं टाळलं पाहिजे आणि पुरेशी विश्रांती घेतली पाहिजे जेणेकरून आपल्याला पाळी दरम्यानचे दिवस सुखकर होतील.
1: खूप छान माहिती सांगितली. आता आपण मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये येतोय. आपण बोलूया.

0: मेनोपॉज म्हणजेच रजोनिवृत्ती ह्याच्याबद्दल. तर मेनोपॉज म्हणजे नक्की काय आणि तो कोणत्या वयापासून साधारण सुरू होतो?
1: मेनोपॉज म्हणजे जेव्हा पाळी 1 वर्ष येत नाही त्या स्थितीला स्त्रियांमध्ये आपण मेनोपॉज आला असं म्हणतो. मेनोपॉज साधारण 45 ते 50 वयोगटातील बायकांना येतो. भारतीय बायकांना 48 ते 50 वयोगटात मेनोपॉज येतो. पण अलीकडे आम्ही बघतोय की खूप लवकर स्त्रियांना मेनोपॉज येतो आहे. कारण एक तर पाळी लवकर येते आहे त्यामुळे मेनोपॉज लवकर येतो आहे. आणि आत्ता स्त्रियांना जो स्ट्रेसला सामोरं जावं लागतं आहे, वर्किंग वुमनना म्हणा, खाण्यापिण्यातले बदल, पोल्युशन, या सगळ्या गोष्टींमुळे पाळी लवकर जाण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. त्याला आम्ही प्रीमॅच्युअर ओव्हेरियन इन्सफिशियन्सी किंवा प्रीमॅच्युअर मेनोपॉज असं म्हणतो.
0: आणि आत्ताच तुम्ही जसं सांगितलं की आजकाल लवकरच्या वयामध्ये पण मेनोपॉजची लक्षणं सुरू होत आहेत, तर ही नेमकी लक्षणं म्हणजे आता तुम्ही म्हणालात तसं की 1 वर्ष पाळी येत नाही, पण त्या व्यतिरिक्तही काही लक्षणं असतील तर त्या लक्षणांबद्दल जरा सांगाल का?
1: पाळी जेव्हा पूर्णपणे बंद 1 वर्ष येत नाही त्याआधी ती अनियमित होते. म्हणजे 2-3 महिन्यांनी पाळी येते आणि मग ती पूर्णपणे बंद होते. त्यामुळे आधी पाळी अनियमित होते, मग हॉट फ्लॅशेसचा त्रास होतो, म्हणजे अचानक गरम होतं, बॉडी हीट वाढल्यासारखं वाटतं, अचानक घाम येतो, भीती वाटते किंवा बेचैन वाटतं, चिडचिड होते, मूड स्विंग्स होतात, झोप लागत नाही, योनी मार्गात कोरडेपणा जाणवतो, तर ही सगळी लक्षणं मेनोपॉज दरम्यान होतात,
0: जाणवायला लागतात. बरोबर आहे मॅडम. मेनोपॉज हा महिलांच्या आयुष्यातला महत्त्वाचा टप्पा आहे, तर मेनोपॉजनंतर महिलांनी काय काळजी घेतली पाहिजे?
1: पाळी ही खरी आपली ना मैत्रीण आहे. ती असते तोपर्यंत आपल्याला आपली स्किन, केस किंवा हृदयाला प्रोटेक्शन असतं, हाडांना बळकटी असते. पाळी बंद झाल्यानंतर हृदयविकाराचे धोके वाढतात किंवा हाडं ठिसूळ होतात, फ्रॅक्चरचं प्रमाण वाढतं, स्किन निस्तेज होत जाते, केस गळायला लागतात. त्यामुळे पाळी बंद झाल्यानंतर आपण सगळ्यात महत्त्वाचं आपलं न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज पूर्ण करायला पाहिजे. म्हणजे कॅल्शियमचं, मल्टीव्हिटॅमिनचं इंटेक घ्यायला पाहिजे, लठ्ठपणाकडे लक्ष द्यायला पाहिजे, कारण मग हार्ट अटॅकचं प्रमाण वाढतं किंवा स्ट्रोकचं प्रमाण वाढू शकतं. त्याच्यामुळे कोलेस्ट्रॉल आणि शुगर ह्या दोन्ही गोष्टी नियंत्रणात राहायला पाहिजेत. नियमित व्यायाम आणि प्राणायाम या गोष्टी केल्या तर ब्लड प्रेशर आणि डायबिटीज यापासून आपण लांब राहणार. पडणं झडणं अवॉइड केलं पाहिजे, कारण फ्रॅक्चर्स या वयामध्ये झाले तर ते भरायला अधिक वेळ घेतात. आणि जर यापैकी काही लक्षणं तुम्हाला जाणवली तर डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे, काय योग्य त्या तपासण्या करून त्याचं निदान करून घ्यायला पाहिजे. आणि जेणेकरून तुम्हाला निदान करून घेतलं तर आपण मेनोपॉज नंतर सुद्धा ह्या असल्या व्याधींपासून दूर राहू.
0: बरोबर. म्हणजे आत्ता जसं तुम्ही म्हणालात की मासिक पाळी ही आपली मैत्रीण आहे, पण खरंच महिलांना नकोशी वाटणारी मासिक पाळी किती महत्त्वाची आहे हे आत्ता तुमच्या बोलण्यावरनं जाणवलं की ती आहे तोपर्यंत ती आपली काळजी घेते, पण ती जेव्हा जाते तेव्हा आपल्या स्वतःला आपल्या शरीराची काळजी घ्यायची आहे. तर महिलांनी नक्कीच लक्षात घेतलं पाहिजे की त्यांनी स्वतःच्या तब्येतीची मेनोपॉज नंतर काळजी घेणं खूप महत्वाचं आहे. डॉक्टर मला मग सांगा की मेनोपॉज नंतर आपल्याला कोणत्या नियमित चाचण्या केल्या पाहिजेत?
1: मेनोपॉज नंतर शुगर तपासली गेली पाहिजे नियमित, नियमित रक्तदाब तपासून घेतला पाहिजे, स्तनांची तपासणी करून घेत स्वतः, ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन, आणि गरज पडली तर डॉक्टरांकडे जाऊन. एक पॅप स्मिअर नावाची टेस्ट असते ज्याच्यामध्ये गर्भाशयाच्या मुखाचं पाणी आपण स्मिअर करून ते तपासायला देतो. ते दर 3 वर्षांनी स्त्रियांनी करायला हवं. आणि कोलेस्ट्रॉलची तपासणी आणि बोन मिनरल डेन्सिटी म्हणजे आपल्या हाडांची घनता बघण्याची एक चाचणी असते, या साधारण तपासण्या सगळ्या स्त्रियांनी करून घ्यायला हव्या.
0: ठीक आहे. आणि आपण आता मेनोपॉजबद्दल बोलतोच आहोत, तर प्री मेनोपॉज हा एक असा काळ असतो जो प्रत्येक स्त्रीसाठी खूप कठीण असतो, आणि त्यावेळी आपल्या कुटुंबातल्या सदस्यांनी सुद्धा त्या स्त्रीला एक मानसिक बळ देणं गरजेचं असतं, तर त्याबद्दल थोडं तुम्ही सांगाल का?
1: हा खूप छान प्रश्न आहे दीप्ती. कारण बायका जेव्हा मेनोपॉजमध्ये

0: असतात तेव्हा त्यांची मुलं टीन एज ह्या फेजमध्ये असतात. त्यामुळे दोन्ही फेजेसमधल्या हॉर्मोनल चेंजेसना सामोरं जाताना बऱ्याचदा घरात वादाचे प्रसंग निर्माण होतात. अशा वेळी घरच्यांनी फक्त आईला समजून घेणं, तिची चिडचिड होत असेल तर ती समजून घेणं, तिला पुरेशी विश्रांती आणि वेळ देणं, तिचं म्हणणं ऐकून घेणं, डॉक्टरांकडे तिला सोबत करणं, तिला तपासण्या करून घेणं, तिला एकटं वाटू न देणं आणि तिच्या आरोग्याला आणि आवडीनिवडींना प्राधान्य देणं, ह्या गोष्टींची काळजी घेतली तर हे कलह कमी होऊ शकतो.
1: कुटुंबातल्या सदस्यांनी पण समोरच्या स्त्रीला समजून घेतलं पाहिजे.
0: या अगदी सिम्पल गोष्टी जर फॉलो केल्या तर स्त्रियांचा मेनोपॉज ही फेज फार त्रासदायक होणार नाही.
1: म्हणजे कुटुंबातल्या सदस्यांनीही तिला थोडं जपलं पाहिजे या काळामध्ये. आपण आता कार्यक्रमाच्या शेवटाकडे येतोय आणि आज आपल्याला जसं मॅडमनी सांगितलं की मासिक पाळीच्या वेळी आपल्याला जी काही महिलांना लक्षणं दिसतात तर ती लक्षणं लक्षात आल्यानंतर आपण ताबडतोब स्त्रीरोग तज्ज्ञांना भेटायला हवं आणि आपल्याला जी काही लक्षणं वाटत आहेत जाणवत आहेत तर त्याबद्दल मन मोकळेपणाने त्यांना सांगणं फार महत्त्वाचं आहे असं आपल्या सगळ्यांना एकंदरीत लक्षात आलं आहे. तर नक्कीच आपल्या महिला वर्गांनी तुम्हाला कुठल्याही बारीक सारीक लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका आणि वेळेवर तपासणी, योग्य उपचार आणि निरोगी जीवनशैली हेच महत्त्वाचं आहे जेणेकरून मासिक पाळीच्या वेळी ज्या काही येणाऱ्या समस्या आहेत त्या आपल्याला सगळ्यांना टाळता येतील. मॅडम, तुम्ही आज इथे आलात आणि मासिक पाळी या विषयावर अतिशय सोप्या आणि साध्या पद्धतीने अत्यंत उपयुक्त मार्गदर्शन केलं त्याबद्दल तुमचे आकाशवाणी आणि श्रोत्यांच्या वतीने मी खूप खूप आभार मानते.
0: धन्यवाद.

मासिक पाळी आणि स्त्रियांचे आरोग्य याविषयी डॉक्टर शुभांगी बेडेकर यांची दीप्ती मुसळे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. हा कार्यक्रम आम्ही प्रसारित केला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोतेहो, डॉक्टर बेडेकर यांनी खूप सुंदर आणि सोप्या शब्दात किती महत्त्वपूर्ण माहिती दिली ऐकलीत ना. त्यांनी एक छान वाक्य म्हटलं की मासिक पाळी ही आपली मैत्रीण आहे. आणि खरंच जेव्हा एखाद्या गोष्टीविषयी मैत्रभावना निर्माण होते तर तिथे त्या गोष्टीचा द्वेष, राग, घृणा हे आपसुकच बाजूला होतं. मनापासून स्वीकार केला तर बऱ्याच गोष्टी, अगदी न आवडणाऱ्या गोष्टीही आपल्याला आवडायला लागतात. तसंच मासिक पाळीच्या बाबतीत आहे. आपली मासिक पाळी ही स्त्रीच्या आरोग्याचा एक अत्यंत महत्त्वाचा आणि नैसर्गिक भाग आहे. या काळात स्वच्छतेची योग्य काळजी घेणं, पुरेसं पाणी पिणं, पौष्टिक आहार घेणं, शरीराला आवश्यक विश्रांती देणं हे खूप गरजेचं आहे. पाळीची अनियमितता, खूप जास्त रक्तस्राव होणं, असह्य पोटदुखी किंवा वेगवेगळे त्रास वारंवार जाणवत असतील तर त्याच्याकडे अजिबात दुर्लक्ष करता कामा नये. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मासिक पाळीविषयी लाज, संकोच, भीती यापैकी काहीही न बाळगता मोकळेपणाने याविषयी तज्ज्ञांशी संवाद साधणं, घरात संवाद साधणं हेही तितकंच गरजेचं आहे. कारण योग्य माहिती, स्वच्छता आणि वेळेवर मिळालेला वैद्यकीय सल्ला यामुळे आरोग्यविषयक निर्माण होणाऱ्या अनेक समस्या आपण निश्चितच टाळू शकतो. शरीरातले बदल समजून घेणं आणि स्वतःच्या आरोग्याची स्वतः काळजी घेणं ही प्रत्येक स्त्रीची स्वतःच्या प्रती असणारी जबाबदारी आहे. कारण मासिक पाळी हा स्त्रीच्या आरोग्याचा एक महत्त्वाचा आरसा आहे. पाळी नियमित न होणं, खूप जास्त किंवा कमी रक्तस्राव, पोटदुखी, वजन वाढणं, अनावश्यक केस वाढणं अशी लक्षणं वारंवार जाणवत असतील तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करता कामा नये. तातडीने वैद्यकीय सल्ला हा घ्यायलाच हवा. अनियमित पाळी येण्याबरोबरच त्वचा, केस, प्रजनन, आरोग्य यावरही विपरीत परिणाम होऊ शकतात. म्हणूनच यावेळेला तज्ज्ञांचा सल्ला घेतला तर बरीचशी परिस्थिती आपण नियंत्रणात आणू शकतो. एकूणच मासिक पाळीचं हे चक्र स्त्रीला देवाने जन्मतः दिलेलं आहे, त्याच्यामुळे या चक्र

हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. श्रोते हो, उद्या 21 ऑगस्ट रोजी आमच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल गतिमंद आणि बौद्धिक दिव्यांग मुलांसाठी निवासी स्वयंरोजगार केंद्र चालवणाऱ्या रत्नागिरीतल्या आशादीप या संस्थेचे संस्थापक दिलीप रेडकर यांची गौरी मुळे यांनी घेतलेली मुलाखत.

0: ठीक 10:13 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम शर्विल होमिओपॅथी.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत शर्विल होमिओपॅथी.

0: श्रोते हो नमस्कार. शर्विल होमिओपॅथी प्रस्तुत आनंदाचा दीप देऊ दे या कार्यक्रमात मी शिवराज सणस आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो.
1: आज आपण चर्चा करणार आहोत आतड्यांच्या आजाराबद्दल,
0: आणि याच विषयावर आपल्याशी चर्चा करण्यासाठी इथं उपस्थित आहेत डॉक्टर योगेश पाटोळे. नमस्कार डॉक्टर, स्वागत आहे आपलं या कार्यक्रमात.
2: नमस्कार
1: डॉक्टर. पहिला प्रश्न आपल्यासाठी, आतड्यांचे आजार म्हणजे नेमकं काय?
3: आतड्यांचे आजार हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर सर्वात प्रथम नेमके आतड्यांचे कार्य काय असते, कारण जर बारकाईने पाहिलं तर जवळपास पचनाच्या 80% आजारांचं कारण हे आतड्यांमध्ये दडलेलं आहे. तर साध्या भाषेत जर सांगायचं झालं तर पचनाच्या प्रक्रियेमध्ये अन्नाची व्यवस्थित घुसळण करणं, त्यानंतर त्यातून पोषक तत्व व्यवस्थित शोषून घेणं आणि नको असलेला मलभाग पुढे सरकवणं हे आतड्याचं प्रमुख कार्य आहे. जर आपण पाहिलं जर हे कार्य व्यवस्थित झालं नाही तर शरीराला मिळणारी ऊर्जा ही कमी पडू शकते, आणि आतड्यांचे आजार जर असतील, पोट साफ होणं नसेल, पचनाच्या तक्रारी वारंवार असतील, तर आपल्याला लक्षात येतं की शारीरिक आजारांसोबत काही मानसिक समस्या देखील उद्भवू शकतात. आता आपल्याला समजले असेल की आपले पोट साफ होणे किती गरजेचे आहे आपल्या शरीराच्या आणि मनाच्या संवर्धनासाठी.
1: श्रोते हो, होमिओपॅथिक उपचारांबद्दल आपल्याला काही माहिती हवी असेल तर आमच्या रत्नागिरी इथल्या उपचार केंद्राला अवश्य भेट द्या. आमचा संपर्क क्रमांक आहे 730-459-1355, 730-459-1355. फोन नंबर पुन्हा एकदा 7304591355. डॉक्टर, सर्वसामान्य माणसाला कसं समजेल की आपल्याला आतड्याचा विकार झालाय?
3: यासाठी आपण काही समज आणि गैरसमज पाहूयात. सर्वसामान्यांच्या डोक्यामध्ये आतड्यांचा आजार म्हणजे अल्सरच झाला आहे अशी एक भीती असते. उलट पक्षी काही रुग्ण असे असतात की मला फक्त ॲसिडिटीचा त्रास आहे, पचनाचा त्रास आहे असे समजून ते स्वमनाने वर्षानुवर्षे औषधोपचार करतात, आणि ॲक्सिडेंटली अचानक एक दिवस समजतं की ह्या आजाराचं स्वरूप खूप मोठं झालेलं आहे, आणि त्यानंतर मात्र त्यांचे कन्फ्युजन होणे किंवा घाबरगुंडी होणे हे स्वाभाविक आहे. जसे आपण पाहिले की तपासण्या करणे गरजेचे आहे का, कार्यात्मक विकारांमध्ये ज्यावेळेस तपासणी करतो त्यावेळेस रिपोर्ट्स नॉर्मल येतात. मग कन्फ्युजन होतं काय की आजाराचं निदान तर झालं नाही आहे, मग उपचाराची दिशा काय ठरवायची, नेमके आपण जे उपचार करणार आहोत हे कोणत्या स्तरावर केले पाहिजेत आणि ते कसे केले पाहिजेत हे आपल्याला समजत नाही. वर्षानुवर्षे अशी परिस्थिती जर चालू राहिली तर नंतर त्यांना सांगितलं जातं की तुम्हाला कुठला विशेष आजार झालेला नाही आहे, हे फक्त तुमचं मानसिक आहे,

ना तर सायकेट्रिक ट्रीटमेंट सुद्धा सुचवली जाते आणि किंबहुना काही लोक त्यासाठी सायकेट्रिक ट्रीटमेंट घेतात देखील. तर तपासण्या प्रत्येक वेळी करणं गरजेचंच आहे असे नाही, परंतु तपासण्या योग्य वेळी करणं हे जास्त महत्त्वाचं आहे. त्यासाठी आपण ज्यावेळेस लक्षणांचा उहापोह करतो, लक्षणांचा एकत्रित विचार करतो, त्यावेळेस आपल्याला तपासणीची योग्य दिशा ठरवता येते. तपासणीतून जे निदान समोर येईल त्याच्या अनुषंगाने आपण उपचार देखील व्यवस्थित करू शकतो. तर आपण आता लक्षणांचा बारकाईने विचार करूयात. मी मुद्दामून अगदी बोलीभाषेत ही लक्षणं सांगत आहे की जेणेकरून सर्वसामान्यांना समजेल की आपल्याला आतड्यांचा विकार झाला आहे किंवा भविष्यात होऊ घालू शकतो. जर आपणापैकी कुणाला ही लक्षणे जाणवत असतील तर नक्की त्याचा गांभीर्याने विचार करा आणि योग्य पद्धतीने त्याच्यावर उपचार घेण्याची मानसिकता ठेवा. आता आपण सुरू करूयात लक्षणांना. जिभेवर जाड थर तयार होणे, पिवळसर पांढरा थर तयार होणे, अतिरिक्त लाळ सुटणे, लाळेचा दुर्गंध येणं, लाळेची चव बदलणं, अन्नाची चव न लागणं, घशामध्ये खवखव होणं. आता ही घशामध्ये जी खवखव होती ही कशामुळे होते? कारण जे जठरामध्ये जे पित्त तयार होतं ते जर गुळणीच्या मार्फत घशापर्यंत येऊ लागलं तर आवाजामध्ये बदल होणं, घशात खवखव होणं हे आपल्याला दिसतं. मग ज्यावेळेस कान ना घशांच्या डॉक्टरांकडे गेल्यानंतर समजतं की हे टॉन्सिल्स वगैरे इतर काही आजार नाही आहेत, हे घशाचे आजार नाही आहेत, हा घशाचा त्रास आहे परंतु हा ॲसिडिटीमुळे आहे. त्यानंतर सतत मळमळ जाणवणं, भूक मंदावणं, अन्न समोर आल्यानंतर मळमळ होणं, खाण्याची इच्छा न होणं, सकाळी जेवला असाल तर अन्नपचन जड झाल्यामुळे संध्याकाळी जेवणाची इच्छा न होणं हे आपल्याला लक्षणांमध्ये दिसून येतं. थोडंसं आपण खाली सरकूयात. अन्ननलिकेमध्ये जळजळ होणं, अन्न गिळताना अन्न ज्यावेळेस खाली जठरामध्ये उतरत असतं तसं कापल्यासारखं होणं, जळजळ होणं, अडकल्यासारखं होणं, छातीच्या आणि पोटाच्या मधला जो पडदा आहे त्याच्यावर दाब आल्यानंतर छातीवर प्रेशर आल्यासारखं होतं, श्वास अपुरा पडणं, घाबरल्यासारखं होणं, छातीवर दाब पडणं ही देखील लक्षणं आपल्याला दिसून येतात. जठरामध्ये आग होणं, भूक सहन न होणं, भूक भरपूर लागली आहे परंतु थोडं खाल्ल्यानंतरच लगेचच पोट भरणं हे देखील आपल्याला लक्षणांच्या स्वरूपात दिसून येऊ शकतं. नंतर आपण पोटाची जी पोकळी आहे, ॲब्डोमिनल कॅव्हिटी आहे, याच्या संदर्भात जी आपल्याला लक्षणे दिसून येतात त्यामध्ये पोट गच्च होणं, पोट डंबरल्यासारखं होणं, श्वास घेण्यास त्रास होणं, पुन्हा वायू फिरणं. अक्षरशः जर कुणी बाजूला बसला असेल तर त्याच्या पोटातला जो वायू फिरणारा आहे हा सुद्धा आपल्याला ऐकायला येऊ शकतो. पोट गच्च होणं, यासोबत पोट कडक टाईट होतं, जो गॅस बनला आहे तो सुद्धा पास होत नाही, वारंवार शौचाला जाण्याची इच्छा होते, एकदा शौचाला जाऊन आल्यानंतर समाधान होत नाही. रोजच्या रोज व्यवस्थित पोट साफ होणं हे खूप गरजेचं आहे. प्रातविधी हा जर व्यवस्थित असेल तर पुढचा दिवस खूप सुखकर होतो. परंतु होतं काय की एकदा जाऊन आल्यानंतरसुद्धा समाधान वाटत नाही, मग चहा घेतला परत गेले, नाश्ता केला परत गेले, काही रुग्णांना तर सकाळीच 3 ते 4 वेळा जाण्याची इच्छा होते. नंतर काही रुग्णांमध्ये आपल्याला असे दिसून येते की शौचाला लागल्यानंतर कंट्रोल राहत नाही, घाईघाईने जावंसे लागते, शौचामध्ये खडा होणं, लेंड्या पडल्यासारखी होणं, फसफसल्यासारखं होणं, चिकट होणं, आव पडणं, कधीकधी ही आव रक्तमिश्रित देखील असू शकते. संडासला जाण्याआधी आणि जाऊन आल्यानंतर संडासच्या जागी आग होणं, भगभगल्यासारखं होणं, सुया टोचल्यासारख्या वेदना होणं, चरचरणं, तिथे आपण एक प्रकारचं अस्वस्थता जाणवते. काहींना शौचाच्या वेळी त्या भागामध्ये सूज आल्यासारखं देखील वाटतं. काही रुग्णांमध्ये आपल्याला लक्षणे अशी दिसून येतात की जेव्हा ते घरात आहेत त्यावेळेस त्यांना पचनाचा कुठला त्रास होत नाही, पण ज्यावेळेस ते टूरवर जातात, काही विशेष महत्त्वाचा कार्यक्रम असेल, समारंभ असेल, मीटिंग असेल, अशावेळी मात्र त्यांना शौचाचा त्रास होतो. आणि तो कुठला होतो की वारंवार शौचाला जाण्याची इच्छा होते, अगदी सकाळी खाल्लेलं दुपारीसुद्धा त्यांना पचत नाही. आणि ही जी वेदना असते, शौचाला जाण्याची जी संवेदना असते ही पूरक वाटत नाही, त्यामुळे एकदा जाऊन आल्यानंतर देखील परत परत जाण्याची इच्छा होते. असे रुग्ण महत्त्वाचा समारंभ असेल, ट्रीप असेल, टूर असेल, कुठली मीटिंग असेल हे शक्यतो टाळतात, त्यांना बाहेर जाण्याची इच्छा होत नाही. ते घरात आहेत, घरात असताना त्यांना सुखकर वाटतं, सोयीचं वाटतं. कुठल्या कार्यक्रमाला ते गेले तरी सगळ्यात पहिली त्यांची नजर असते ती शौचालयावर, कुठे शौचालय दिसतं आहे का, आणि ज्यावेळेस ते त्यांना दिसेल त्यावेळेस ते त्यांच्या कम्फर्ट झोनमध्ये येतात. अशी भरपूर आणि वेगवेगळ्या पद्धतीची जी लक्षणे आपल्याला
पचनाच्या आणि आतड्यांच्या आजारांना

0: दिसून येतात.
1: तर श्रोते हो, हे होते डॉक्टर योगेश पाटोळे. डॉक्टर, आज आपण आतड्यांच्या आजाराबद्दल सर्व श्रोत्यांना ही उपयुक्त माहिती दिलीत, आपले मनपूर्वक आभार. नमस्कार.
0: नमस्कार.
1: श्रोते हो, होमिओपॅथिक उपचारांबद्दल आपल्याला काही माहिती हवी असेल तर आमच्या रत्नागिरी इथल्या उपचार केंद्राला अवश्य भेट द्या. आमचा संपर्क क्रमांक आहे 730-459-1355, 730-459-1355. फोन नंबर पुन्हा एकदा 7304591355. तर श्रोते हो, पुन्हा आपली भेट याच दिवशी याच वेळी आनंदाचा दीप देऊ दे या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते शर्विल होमिओपॅथी.
2: संकल्पना आणि निर्मिती शिवराज सणस.
3: शर्विल होमिओपॅथी हा प्रायोजित कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीत कार्यक्रमाची सुरुवात करूया. गम्मत जम्मत या चित्रपटातल्या अनुराधा पौडवाल यांनी गायलेल्या शांताराम नांदगावकर यांच्या गीताने संगीतबद्ध केलं आहे अरुण पौडवाल यांनी.

0: तुला कॉलेजचे दिवस आठवतात?
1: अरे कॉलेजच्या आठवणी सोड, किती गोष्टी विसरून गेलो आहे. तेव्हाचा बँक अकाउंट सुद्धा लक्षात नाहीये.
0: बँक अकाउंट जुना असेल तर माहिती मिळू शकते.
2: कशी मिळू शकते?
0: उद्गमने. आरबीआयच्या उद्गम पोर्टलवर रजिस्टर करून लॉग इन करा आणि तुमचे डिटेल्स टाकून 10 वर्ष किंवा त्याहून जुनी निष्क्रिय खाती सर्च करा.
2: हो,
0: बँकेशी संपर्क साधून खातं सक्रिय करा.
2: आजच सर्च करतो.
0: मग आजचा चहा तुझ्याकडून.
2: हो हो.
3: आरबीआय सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.
5: मनोरंजन पूरे परिवार का, कनेक्टिविटी पूरे भारत की. BSNL फाइबर सुपर प्लस OTT 1199 रुपए वाला प्लान अब पाई सिर्फ 1111 में. 200 Mbps, 25 OTT, 5000 GB डेटा और 24/7 अनलिमिटेड कॉलिंग. सीमित अवधि का ऑफर. अधिक जानकारी के लिए टोल फ्री नंबर 1800444 पर कॉल करें. BSNL, हर परिवार का भरोसा.

सुदेश भोसले, विनय माणके, ज्योत्स्ना हर्डीकर आणि अनुपमा देशपांडे यांनी गायलेलं हे गीत आपण ऐकलं. चित्रपट होता फेका फेकी. संगीतकार अनिल मोहिले आणि शब्द होते प्रवीण दवणे यांचे. मराठी चित्रपट संगीताचा श्रोते हो आपण आनंद घेत आहात तुमच्या आवडत्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, काही गाणी काही चित्रपट हे कायम आपल्या लक्षात राहतात. गम्मत जम्मत, एकापेक्षा एक, अफलातून, फेकाफेकी, थरथराट याच्यासारखे कितीतरी चित्रपट आहेत मराठीतले की ज्यांची नावं असतील, ज्यातली गाणी असतील, गायक कलाकार असतील हे नेहमीच आपल्या लक्षात राहिलेले आहेत. कार्यक्रमात यानंतर ऐकूया आणखीन एक असंच सुंदर गाणं.

2 रुपये 2 रुपये दे रे मला, विनय माणके आणि शोभा जोशी यांनी गायलेली ही गीतरचना होती शांताराम नांदगावकर यांची. संगीतबद्ध केली होती अरुण पौडवाल यांनी आणि चित्रपट होता एकापेक्षा एक. श्रोते हो, या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात तुमच्या आवडत्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

विशेष कार्यक्रम इन्फिगो प्रस्तुत गोष्टीतून दृष्टी रोज सकाळी 7 वाजता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून इन्फिगो दृष्टी जपणारी माणसं.

नमस्कार नमस्कार नमस्कार श्रोते हो, गाता रहे मेरा दिल या तुमच्या आवडत्या म्युझिकल जर्नीत मी सोनाली सावंत तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, हिंदी चित्रपट बघायला आपल्या प्रत्येकालाच आवडतं, हो की नाही? त्यातली ती तरल प्रेमकथा, आपणही नकळत त्याच्यात गुंतून जातो, रंगून जातो. प्रेम एक अडीच अक्षरी शब्द, पण बघा ना, हा नुसता शब्द जरी उच्चारला ना तरी मनात कितीतरी आठवणी जाग्या होतात. कुणाची पहिली भेट आठवते, कुणाची पहिली नजर आठवते, कधीच हळू ओठावर उमटलेलं स्मित आठवतं. नकळत कधीतरी मनात जागलेल्या, निर्माण झालेल्या त्या सुंदर भावनेची ती चाहूलही आठवते. खरंच या प्रेमाला शब्दांची गरज नसते, कारण अनेकदा एखादं गाणंच मनातलं सगळं काही सांगून जातं. कधी ते गाणं आपल्या पहिल्या प्रेमाची आठवण करून देतं, तर कधी एखाद्या खास व्यक्तीची. श्रोते हो, आजच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमामध्ये देखील अशाच काही प्रेमगीतांची सुरेल सफर आपण अनुभवणार आहोत. प्रेमाच्या वेगवेगळ्या रंगांची, कधी हळूवार, कधी स्वप्नाळू, कधी मनाला अलगद स्पर्श करणारी ही गाणी. चला तर या कार्यक्रमाची, या म्युझिकल जर्नीची आता सुरुवात करूया अशाच या सदाबहार गाण्याने.

काय श्रोते हो, गाणं ऐकताना डोळे मिटले ना आणि डोळ्यासमोर तरळला जो जीता वही सिकंदर हा चित्रपट. उदित नारायण आणि साधना सरगम यांनी गायलेलं हे तितकंच तरल गीत होतं. मजरूह सुलतानपुरी यांचं संगीतबद्ध केलं होतं जतीन ललित यांनी. बघा ना, प्रेमाची गंमत, अगदी साधी सोपी सरळ अशी ही भाषा. प्रेमात पडल्यानंतर डोळ्यांवर येणारी नशा, मनात उडणारी फुलपाखरं, सगळं काही वेगळंच असतं, हो ना. या पहिल्या प्रेमाची ती हळुवार चाहूल मनाला लागली ना की समोरची व्यक्ती जी आपण रोज बघत असतो पण तरीही ती आपल्याला कितीतरी वेगळी, कितीतरी खास वाटू लागते. तिचं हसणं, तिचं बोलणं, तिचं दिसणं, सगळंच काही एखाद्या कवितेसारखं भासू लागतं. प्रेमात पडल्यावर जगण्याची हीच तर खरी गंमत असते, कारण प्रेमात पडलेल्या माणसाला अगदी साध्या साध्या गोष्टींमध्येही सौंदर्य दिसू लागतं.

जावेद अख्तर यांचं हे गीत गायलं होतं कुमार सानू यांनी. संगीतबद्ध केलं होतं आर डी बर्मन यांनी. चित्रपट 1942 अ लव स्टोरी. श्रोते हो, तुम्हालाही जाणवलं ना हे गाणं ऐकताना की एखादी व्यक्ती प्रेमात पडल्यानंतर आपल्या प्रिय व्यक्तीला किती उपमा देऊ शकते. जसं मी मगाशी म्हटलं तसं, साध्या साध्या गोष्टीतही एक वेगळंच सौंदर्य जाणवत राहतं. हीच आहे प्रेमाची जादू. प्रेमातली पहिली भेट, पहिली ओढ आणि मनात उमटलेली ती हळुवार भावना, या सगळ्याला एक वेगळीच गोडी असते. पहिलं प्रेम म्हणजे आयुष्यात जपून ठेवावी अशी एक सुंदर आठवण. जेव्हा या मनाला जाणवतं की हीच ती व्यक्ती आहे जिच्या मी प्रेमात पडलो आहे किंवा जिच्या मी प्रेमात पडले, त्याच वेळेला त्या भावनेला शब्द देणारं एखादं गाणं

आयुष्याला एक नवा अर्थ देते. कुणीतरी आपल्या आयुष्यात येतं आणि मग अचानक मनाच्या बंद खिडक्या उघडतात आणि तेच रोजचं कंटाळवाणं नीरस जाणारं आयुष्य एकदम सुंदर वाटू लागतं, हो ना?

काय श्रोते हो, प्रेमगीतांचा हा प्रवास, ही म्युझिकल जर्नी तुम्हाला आवडते आहे ना? आत्ता आपण जे गाणं ऐकलं ते गाणं होतं ये है मुंबई मेरी जान या चित्रपटातलं. कुमार सानू यांचा स्वर होता, रचना इंदिवर यांची आणि संगीतबद्ध केली होती जतीन ललित यांनी. श्रोते हो, पहिल्या प्रेमाची निरागसता अनुभवताना आपण आता अशा भावनेपर्यंत येऊन पोहोचतो जिथे एखाद्या खास व्यक्तीची साथ

क्रिमिनल या चित्रपटातलं हे गीत गायलं होतं कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांनी. रचना इंदिवर यांची, तर संगीतबद्ध केली होती एम एम किम यांनी. श्रोते हो, प्रेमातली काही नाती ही अशीच असतात जी काळाच्या ओघात मनातून कधीच पुसली जात नाहीत. हां, काही क्षण मागे राहतात, काही माणसं दूर जातात, पण तरीही त्यांच्यासोबत घालवलेल्या त्यांच्या त्या आठवणी मनाच्या एखाद्या कोपऱ्यात कायम जिवंत राहतात. म्हणूनच प्रेमात विरह असला ना, तरीही आठवणींची सोबत कायम असते.

याद नहीं भूल गया, श्रोते हो कुठच्या चित्रपटातलं गाणं हे आठवलं का? हे गाणं होतं लम्हे या यश चोप्रांच्या दिग्दर्शनातल्या या चित्रपटातलं, एक अत्यंत वेगळा आणि हळूवार असा प्रेमपट. अनिल कपूर आणि श्रीदेवी यांच्या अप्रतिम अभिनयाने या सजलेल्या चित्रपटातली गाणीही तितकीच सुंदर होती. विरह, आठवणी आणि नात्यांची गुंतागुंत या गाण्यांच्या माध्यमातून खूप सुंदर गुंफले. असंच हे गाणं याद नाही भूल गया अगदी प्रत्येकाला भावेल असं गाणं. हे गीत होतं आनंद बक्षी यांचं, संगीतबद्ध केलं होतं शिवहरी यांनी आणि स्वर होता लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांचा. गाता रहे मेरा दिल, श्रोते हो ही म्युझिकल जर्नी आपण करत आहात तुमच्या आवडत्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रासोबत.

श्रोते हो, प्रेमाचा हा प्रवास दोघांचा दोघांनी सोबत करायचा. एकमेकांच्या सोबतीने एकमेकांना जाणून घ्यायचं, एकमेकांना मदत करायची, एकमेकांना आधार द्यायचा आणि एकमेकांसोबत पुढे जायचं. आत्ता जे आपण गाणं ऐकलं ते होतं कहो ना प्यार है या चित्रपटातलं. लकी अली आणि रमैया यांनी गायलेलं हे गीत होतं इब्राहिम अश्की यांचं. संगीतबद्ध केलं होतं राजेश रोशन यांनी. प्रेमाच्या या सुरेल प्रवासात आपण कधी पहिल्या प्रेमाची चाहूल अनुभवली, कधी खास व्यक्तीच्या भेटीने खुललेलं मन पाहिलं, तर कधी जुन्या आठवणींमध्ये अलगद हरवून गेलो. प्रेम म्हणजे खरं तर अशीच एक सुंदर भावना जी कधी शब्दात व्यक्त होते, कधी नजरेतून जाणवते आणि कधी एखाद्या गाण्यातून थेट मनापर्यंत पोहोचते.

श्रोते हो, भोली सी सूरत आँखों में मस्ती गाणं आठवलं ना? दिल तो पागल है या चित्रपटातलं हे गाणं लता मंगेशकर आणि उदित नारायण यांनी गायलं होतं. आनंद बक्षी यांची ही रचना, संगीतबद्ध केली होती उत्तम सिंग यांनी. याच सुंदर अशा गाण्याला मनात घोळवत आठवत आता गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूच, तोपर्यंत नमस्कार.

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. निवेदन होतं सोनाली सावंत यांचं. श्रोते हो, 1143 किलोहर्ट्सवर हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. यानंतर ठीक 12 वाजल्यापासून आकाशवाणीच्या मुंबई केंद्राचे एक कार्यक्रम प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करू. या पहिल्या प्रसारण सभेतून मी सोनाली सावंत आता आपला निरोप घेते. नमस्कार.

मैत्रिणींनो नमस्कार. वनिता मंडळी आपल्या आवडत्या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आणि आज मी आहे तुमच्याच बरोबर तुमची मैत्रीण मंजुषा वंजारी. मैत्रिणींनो कशा आहात? छानच असणार आहे, कारण सध्या सर्वांचा आवडता श्रावण महिना सुरू आहे. तेव्हा श्रावण महिन्याचा भरभरून आनंद घ्या आणि आपल्या कार्यक्रमाची आणि आपल्या कार्यक्रमाचा सुद्धा. मैत्रिणींनो आपण आपल्या आरोग्य संवाद या मालिकेमध्ये नेहमी छान छान विषय घेऊन येत असतो, वेगळ्या विषयांवर प्रकाश टाकत असतो. आजचा आपला विषय आहे मेमरी इम्प्रूव्हमेंट, स्मरणशक्ती सुधारणं. बरेचदा आपल्याला वयानुसार किंवा काही गोष्टींमुळं लक्षात राहणं कमी होतं, विसराळूपणा वाढायला लागतो, किंवा मुलांमध्येही हल्ली आपण एकाग्रतेची कमी बघतो, तेव्हा काही गोष्टी लवकर विसरून जाणं, लक्षात न राहणं आणि त्याचा परिणाम आपल्या कामांवर, आरोग्यावर आणि दैनंदिन जीवनावर होतो. आज आपण आपल्या आरोग्य संवाद या मालिकेमध्ये याच विषयी म्हणजेच मेमरी इम्प्रूव्हमेंट याविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत डॉक्टर जयश्री शिवलकर यांच्याकडून. चला तर

0: मैत्रिणींनो, स्मरणशक्ती ही केवळ अभ्यासापुरता मर्यादित नसून ती आपल्या दैनंदिन जीवनाचा महत्वाचा पाया आहे. त्यामुळे वाढते ताणतणाव, धावपळीची जीवनशैली आणि डिजिटल साधनांचा वापर यात ही मेमरी कशी इम्प्रूव्ह करता येईल या महत्वाच्या विषयावर आज आपण या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संवाद साधणार आहोत. आणि याविषयी माहिती देण्यासाठी स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेला आहे बालरोगतज्ञ आणि बालमानस शास्त्रतज्ञ डॉक्टर जयश्री शिवलकर. भरपूर वर्षाचा अनुभव मॅडमचा या क्षेत्रातला आहे, तर आपला विषय आहे मेमरी इम्प्रूव्हमेंट, त्यावर सविस्तर मार्गदर्शन त्यांच्याकडून घेऊया. नमस्कार डॉक्टर जयश्री शिवलकर.
1: नमस्कार.
0: आणि कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: प्रत्येकाला वाटतं आपली बुद्धिमत्ता चांगल्या प्रकारे वाढायला हवी आणि मेमरी सुद्धा, तर बुद्धी आणि मेमरी याचा काय संबंध आहे, काय सांगाल?
1: खूप छान प्रश्न विचारला. माणसाने जी उत्क्रांती केलेली आहे त्याच्यामध्ये माणसाची बुद्धिमत्ता हा एक खूप महत्वाचा फॅक्टर राहिलेला आहे. आणि या बुद्धिमत्तेमधला एक खूप महत्वाचा फॅक्टर जो आहे तो म्हणजे आहे आपली स्मरणशक्ती, किंवा आपण ज्याला पॉप्युलरली मेमरी असं म्हणत असतो. तर आपल्या बुद्धिमत्तेचं हे खूप महत्वाचं लक्षण आहे, कारण आपल्याला जर मेमरी नसती तर आपण आपल्या ज्ञानाची पुढची पायरी घेऊ शकलो नसतो, कारण आपण तिथेच अडकलेलो राहिलो असतो. आणि जितकी तुम्ही ही मेमरी तुमची चांगली राहणार आहे, जितकी ती स्ट्रॉंग राहणार आहे, तितकं तुमची बुद्धिमत्ता उत्तम राहणार आहे, तितके तुमचे विचार डेव्हलप होणार आहे, तितकं तुमची जाणीव डेव्हलप होणार आहे. आणि एकूणच म्हणजे जसं तुम्ही विद्यार्थी म्हटलं किंवा आपण जनरलीही असं म्हटलं, या सगळ्यांच्याच आयुष्यात स्मरणशक्ती हा एक खूप महत्वाचा भाग आहे.
0: बरोबर. भविष्याचा हा पुढचा पायाच म्हणायला हरकत नाही. जर स्मरणशक्ती आपली नीट असेल तर नक्कीच आपण प्रगती करू शकू. जे विचार आपण मनामध्ये ठेवतो, जे ध्येय गाठतो, ते अगदी इझिली आपण ते मिळवू शकू.
1: आता याचं एक छोटंसं उदाहरण मी तुम्हाला देईन की पूर्वीच्या काळी जेव्हा लिखित गोष्टी उपलब्ध नव्हत्या तेव्हा लोकांनी पाठांतरांनी अनेक गोष्टी लक्षात ठेवलेल्या होत्या, आणि हे पाठांतर त्यांची बुद्धिमत्ता वाढण्यासाठी कारणीभूत ठरलेलं होतं. तसंच आता जर आपण ह्या बुद्धिमत्तेतला हा जो आपला मेमरीचा एक स्किल आहे ते वापरणं जर हळूहळू कमी केलं, कारण आता सगळ्या गोष्टी डिजिटली आपल्याला उपलब्ध आहे, तर कुठेतरी ही मेमरीची आपली स्किल कमी होणार का काय, ही पण एक शंका आता तज्ञांच्या मनात येत आहे.
0: हो, पण त्यावरही कारण आपण आपली शोधू शकतो.
1: नक्कीच.
0: बरं, आता स्मरणशक्ती म्हणजे नेमकं काय याबद्दल सांगा ना.
1: हो, स्मरणशक्ती म्हणजे आपल्या संवेदनातनं, म्हणजे आपण जे बघतो किंवा आपण जे ऐकतो किंवा जे आपले सेन्स ऑर्गन्स आहे त्याच्यातनं जी इन्फॉर्मेशन माहिती आपल्या मेंदूला पोहोचते, ती मेंदू एका विशिष्ट पद्धतीने कोडिंग करून ती आपल्या ब्रेनमध्ये ठेवत असतो.
0: बरं.
1: परंतु प्रत्येकच माहिती ठेवल्या गेलीच पाहिजे असं नसतं. त्यामुळे काय की मेमरी जी आहे ही

0: दोन ह्याच्यात विभागली गेलेली आहे, शॉर्ट टर्म मेमरी आणि लॉंग टर्म मेमरी.
1: बरं,
0: जसं आता एखादी कारचा प्रकार आहे तो लॉंग टर्म मेमरीत माझ्या आलेला आहे की ह्या कारच्या प्रकाराला असं म्हणतात, तर माझ्या बाजूनी जेव्हा ती कार जाईल तेव्हा माझा मेंदू मला सांगेल की ही कार माझ्या बाजूनी गेली, पण ती कार माझ्या बाजूनी गेली ही तशी नगण्य गोष्ट, अशा अनेक गोष्टी माझ्या बाजूनी जात असतात. म्हणून ती गोष्ट ती घटना मेंदू रजिस्टर नाही करणार.
1: बरं,
0: ती फक्त शॉर्ट टर्म मेमरीमध्ये की ती कार मला दिसली, मी ओळखते त्या कारला, पण ती लॉंग टर्म ह्याच्यामध्ये जाणार नाही की माझ्या बाजूनी ही कार गेली. पण एखादी अशी अद्भुत कार माझ्या बाजूनी गेली की मी जी आयुष्यात कधीच पाहिली नव्हती, तर माझा मेंदू ती कार रजिस्टर पण करेल आहे आणि ती माझ्या आठवणीत पण ती लॉंग टर्म मध्ये जाईल. आणि जर मी ती घटना अजून दोन तीन जणांना सांगितली की आज मी तसं पाहिलं, तर ती घटना हळूहळू माझ्या मेंदूमध्ये पक्की बसून जाईल.
1: बरं,
0: कदाचित 5 वर्षांनी मला आठवलं, अरे तिथून जाताना मी ती अशी गाडी बघितलेली होती.
1: हो,
0: तर हे मेंदूचं हे जब रसायन आहे हे अतिशय कॉम्प्लेक्स आहे. परंतु सांगण्याचा उद्देश असा की शॉर्ट टर्म मेमरीमध्ये आपला मेंदू रजिस्टर करतो, पण ती गोष्ट लॉंग टर्म मेमरीमध्ये जाण्यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत असतात.
1: बरोबर,
0: आणि ते जो बॅलन्स आहे तो आपला मेंदू साधत असतो, सातत्याने ते कार्य तो करत असतो.
1: जसं तुम्ही ते कारचं उदाहरण घेतलं, कदाचित काही विद्यार्थी किंवा काही मुलं घरी जाऊन त्या विषयाचा अभ्यासही करत असतील, थोडी माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करत असतील, म्हणजे ऑटोमॅटिकली त्या मेंदूला चालना
0: मिळाली आणि मग ती गोष्ट त्याच्या मेंदूमध्ये रजिस्टर झाली.
1: हो,
0: आणि मग तो 10 वर्षांनी पण सांगेल आहे की असं असं झालं होतं आणि त्याच्या पुढे जाऊन मी असं असं वाचन केलं होतं.
1: बरं,
0: पण अशा असंख्य गाड्या आपल्या बाजूनी जातात, आपला मेंदू ते लक्षात नाही ठेवत.
1: म्हणजे खरं इंटरेस्टिंग आहे जाणून घेण्यासाठी.
0: अतिशय.
1: तर या मेमरी बद्दल अशा इंटरेस्टिंग गोष्टी काही सांगता येतील का?
0: हो, म्हणजे जसं आता तुम्हाला 10 आकडी फोन नंबर दिला, तर तुमच्या मेंदूला ते रजिस्टर होतं की हा फोन नंबर आहे आणि हा मला लक्षात ठेवायचा आहे. तुमचा मेंदू ताबडतोब त्या नंबरला ऑर्गनाईज करतो, 3 3 4 किंवा 5 5 नंबर किंवा हे 2 नंबर माझ्या फोनची मॅचिंग आहे. सो विद इन अ फ्रॅक्शन ऑफ टाइम तुमचा मेंदू त्या नंबरला अनालाइज करतो आणि तो स्वतः तो नंबर कसा लक्षात ठेवायचा हा विचार करून मग तो नंबर आपला डोक्यामध्ये रजिस्टर होतो.
1: बरं,
0: पण एखादा 10 आकडी असाच रॅन्डम नंबर तुम्ही पाहिला आणि म्हटलं की आता मला तो आठवून दाखव, तर आपण तो आठवू नाही शकणार कदाचित.
1: बरं,
0: पण जेव्हा आपल्या मेंदूला ती इन्स्ट्रक्शन मिळालेली आहे किंवा ती जाणीव झाली की हा मला लक्षात ठेवायचा आहे, आपला मेंदू त्याला क्लासिफाय करतो आणि ही पद्धत आपला मेंदू सतत वापरत असतो. तर हा पण एक मेमरीचा भाग आहे. किंवा जसं आता आपण अभ्यासाचं म्हटलं की अभ्यास हा एक मेमरीच्या माध्यमातून होत असतो, पण आपण ज्या कला शिकतो किंवा आपण जे स्किल शिकतो, जसं सायकल चालवणं आहे किंवा स्वयंपाक करणं आहे, हे पण आपल्या मेंदूमध्ये एका पर्टिक्युलर, ज्याला परफॉर्मन्स मेमरी आपण म्हणत असतो, त्याद्वारे आपल्या मेंदूमध्ये रजिस्टर्ड असतं.
1: बरं,
0: त्याच्यामुळे तुम्ही सायकल लहानपणी शिकला असलात तरी सुद्धा मोठेपणी तुम्ही 10 वर्षाच्या गॅप नंतर सायकल चालवू शकता. अजून खूप मोठी गॅप गेली तर तुम्हाला कदाचित थोडी प्रॅक्टिस लागेल आहे, पण तुम्ही ते करू शकता.
1: हो, आणि अशा काही घटना असतात ज्या घडून गेलेल्या असतात पण आपल्याला त्याचा थोडा विसर पडलेला असतो.
0: हो,
1: पण त्या घटनांचे पडसाद कुठेतरी दैनंदिन जीवनात उमटतात, कुठेतरी आपली ती बॉडी रिएक्शन तशी व्हायला लागते. तर याचं काय कारण आहे?
0: याचं कारण म्हणजे जसं आता एखादी घटना घडली तर ती आपल्या जसं अजाणतेपणात घडली, म्हणजे जेव्हा आपल्याला तेवढी जाणीव नव्हती त्या घटनेची की घरी काही घटना घडली, मला कुत्रा चावला किंवा काही पण, पण 5 वर्षाच्या आधीच्या या घटना कदाचित आपल्याला नाही आठवणार, पण त्या घटना काही विशिष्ट भावना म्हणून आपल्या अनकॉन्शियस माइंडमध्ये चालल्या जातात आणि मग त्याची भावना जी आहे ती आपल्याला येते. म्हणजे ज्या घटना आपल्या अनकॉन्शियस माइंडमध्ये गेल्यात त्याची जाणीव नाही आपल्याला घटनांची, पण त्या घटनांच्या सोबत जी भावना आहे ती मात्र बरेचदा राहते.
1: बरं,
0: हा, आणि काही घटना आपण प्रयत्नपूर्वक विसरायचा प्रयत्न करतो की बा ती नकोशी आठवण आहे, मला नाही आठवण काढायची आहे त्या गोष्टीची, असं करत काही काही हळूहळू त्या फरगेटमध्ये चालले जातात.
1: बरं,
0: किंवा जसं एखादी मी भाषा शिकली आहे, जसं 10वीमध्ये 4 होत्या, संस्कृत हिंदी मराठी इंग्लिश, त्यातली संस्कृत चांगली भाषा यायची किंवा पूर्णच्या पूर्ण मार्क मिळाले असतील तेव्हा, पण त्याच्यानंतर मी ती नाही वापरली आहे, तर आज मला ती भाषा येत नाही आहे, परंतु मराठी आणि इंग्लिश भाषा मी तेव्हापासून वापरत आलेली आहे, तर माझी त्या भाषेमध्ये प्रगती होऊन राहिलेली आहे.
1: हो,
0: तर काही गोष्टी आपण काही नाही वापरलं तर हळूहळू फरगेटमध्ये चाललं जातं.
1: बरं,
0: हा,
1: तर आता मुलांच्या बाबतीत आपण अर्थात सगळ्याच वयानुसार आपण यावर प्रकाश टाकणार आहोत, खास करून विद्यार्थी दशेतल्या मुलांना त्यांची मेमरी कशा पद्धतीने ते वाढवू शकतात, स्ट्रॉंग बनवू शकतात, काय सांगाल?
0: सगळ्यात पहिले तर मी हे

0: सांगेन आहे की विद्यार्थ्यांसाठी मेमरी हे खूप मोठं टूल आहे आपली बुद्धिमत्ता वाढवण्याचं किंवा आपला जो एक अभ्यास आहे त्याच्यामधला आपला कौशल्य वाढवण्याचं. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी मेमरी स्किल्स जे आहे ते वाढवण्यासाठी खूप प्रयत्न केले पाहिजे, म्हणजे ते प्रयत्न आपल्याला करायला लागतात. तर आता ह्याचे काही टेक्निक्स असतात. आणि दुसरी गोष्ट असं आहे की पहिल्या 10 वर्षांमध्ये आपला मेंदू सुद्धा डेव्हलप होत आहे. तर तुम्ही जशी जशी तुमची मेमरी वाढते किंवा जसं जसं तुम्ही ज्ञान ग्रहण करता तेव्हा आपला मेंदू विकसित होत जातो. एक छोटंसं उदाहरण देईन मी की जसं आता मराठी मीडियममध्ये शिकलेला व्यक्ती टेबल्स मराठीमध्ये शिकला असेल आणि पुढे त्यांनी इंग्लिशमध्ये शिक्षण घेतलं असेल, पण टेबल्स म्हणताना कदाचित तो मराठीमध्येच म्हणेल आहे. किंवा लहानपणच्या बऱ्याच गोष्टी, श्लोक असतील, आरत्या असतील, ह्या आपल्याला अगदी खूप नंतरपर्यंत आठवत राहतात, कारण त्या म्हणजे ऍक्च्युअली आपल्या ब्रेनचे कनेक्शन्स वाढलेले आहे. सायनॅप्टिक कनेक्शन्स आपण त्याला म्हणत असतो. ते प्रत्येक तुमच्या ब्रेनच्या ऍक्टिव्हिटी सोबत वाढत असतात. हे बालपणीचं वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून लहानपणी जितकं मुलं वाचतील, जितकं ज्याला आपण रिसायटेशन म्हणतो, पाठांतर म्हणतो, जितकं पाठांतर करतील आहे किंवा त्यांना मिळालेलं ज्ञान ते पुन्हा पुन्हा ते रिपीट करतील आहे, आणि एवढंच नव्हे तर त्या ज्ञानाचा उपयोग ते बोलण्यासाठी, लिहिण्यासाठी, अधिक ज्ञान घेण्यासाठी किंवा प्रत्यक्ष करून बघण्यासाठी, अशा सगळ्या गोष्टीसाठी जर ते वापरत गेले तर त्यांची स्मरणशक्ती लहानपणी खूप जास्त विकसित होते. त्याचा त्यांना आयुष्यभर फायदा होतो.
1: बरोबर. जेव्हा विद्यार्थी अभ्यास करतात, पण अनेक विद्यार्थ्यांची तक्रार असते, मी तर भरपूर वाचलं, मी तर खूप अभ्यास केला, पण वाचलेलं आठवतच नाहीये.
0: हो,
1: असं का होतं?
0: असं याच्यासाठी होतं की जसं मी तुम्हाला सांगितलं की एक शॉर्ट टर्म मेमरी असते, एक लॉंग टर्म मेमरी असते, आणि ह्याची एक प्रोसेस असते. प्रत्येक गोष्ट आपण शॉर्ट टर्मची लॉंग टर्म मध्ये नाही टाकत. आपला मेंदू ते जज करतो की खरंच हे महत्वाचं आहे का. तर त्या विद्यार्थ्यांनी ते महत्व त्या कंटेंटला देणं आवश्यक आहे. विद्यार्थी जर लिहितो आहे सिंपल, जसं आता स्पेलिंग आपण म्हटलं की तो स्पेलिंग लिहितो आहे पण त्याचं लक्ष समोर टीव्हीकडे आहे, किंवा तो प्रश्नोत्तर लिहितो आहे पण लक्ष त्याचं टीव्हीकडे आहे, तर भलेही त्यांनी ते लिहिलं असेल पण त्याला ते पाठांतर होणार नाही. पण त्यांनी जर त्याच्याकडे बघितलं, त्या कंटेंटकडे, सांगितलं की हे मला लक्षात ठेवायचं आहे, ही जेव्हा इन्स्ट्रक्शन मेंदूला जाईल तेव्हा तो अधिक चांगल्या रीतीने ते लक्षात ठेवू शकेल.
1: हो.
0: किंवा तीच गोष्ट त्यांनी वारंवार ऐकली तरी सुद्धा तो लक्षात ठेवू शकतो. पण जसं जसं विद्यार्थी मोठा होतो तसं तसं त्याला हे कोणी वारंवार ऐकवत नाही जसं लहानपणी ऐकतो.
1: हो.
0: मग त्याला ते स्वतःच प्रयत्न करायला लागतात. तर आता विद्यार्थ्यांमध्ये काय समस्या येते की ते जर अभ्यासाला बसले असताना त्यांनी जर त्या अभ्यासाच्या प्रक्रियेला तेवढं महत्वच दिलं नाही की मला हे का बरं करायचं, किंवा त्यांना हे नाही कळलं की मला आज वाचलेलं 8 दिवसांनी परीक्षा आहे किंवा 10 दिवसांनी आहे किंवा महिनाभरांनी आहे, लक्षात ठेवायचंय, हे जर नाही सांगितलं तर मेंदू ते कदाचित लक्षात ठेवणार नाही. आणि एक जी साधारण पद्धत आहे की तुम्ही आज जसं शिक्षकांनी शिकवलं तर तुम्ही घरी जाऊन वाचलं, 4 दिवसांनी तुम्ही ते तो लेसन पुन्हा थोडा रिवाईज केला, पुन्हा 4 दिवसांनी तुम्ही तो पुन्हा थोडा रिवाईज केला, तर ते तुमचे जे कंटेंट आहे ते तुमच्या ब्रेनमध्ये पक्क जाणार.
1: हो.
0: आणि मग तुम्ही जेव्हा परीक्षेच्या आधी रिव्हिजन करणार तेव्हा तुम्हाला ते खात्रीनी असेल.
1: बरं.
0: पण काही विद्यार्थ्यांची सवय असते की मी परीक्षेच्या आदल्या दिवशी अभ्यास करीन.
1: हा.
0: इतका सारा कंटेंट
1: एका दिवसात
0: जर तुम्ही आधी काहीच वाचलेलं नाही तर ते होणार नाही. मग भले ते जागरण करो तेव्हा का दिवसभर अभ्यास करो, तर मेमरीमध्ये गोष्टी जाण्यासाठी ही एक पद्धत असते.
1: हो. मग आता या विद्यार्थ्यांनी एक्झाम पिरियडच्या दरम्यान कशी काळजी घ्यायला हवी, कुठल्या गोष्टींवर जास्त भर द्यायला हवा जेणेकरून त्यांची स्मरण शक्ती वाढेल?
0: हा. तर एक्झामच्या दृष्टीने जेव्हा तुम्ही प्रश्न विचारता तेव्हा मी विद्यार्थ्यांना हे सांगते की तुमच्यासाठी एक्झाम हे काही सरप्राईज नाही आहे. आपल्याला माहिती आहे की एवढा कोर्स झाल्यानंतर युनिट टेस्ट होते, एवढा कोर्स झाल्यानंतर दुसरी युनिट टेस्ट होते, मग तिमाही, मग वार्षिक, त्यामुळे आपल्याला हे सरप्राईज नाही आहे. मग तुम्ही आज जेव्हा अभ्यास करता तेव्हा तुमचा तो थॉट प्रोसेस जो आहे ती तशीच राहिली पाहिजे की मला हे आठवायचं आहे. मी आता अभ्यास करतोय कारण टीचर रागवतील किंवा आई तिथे बघते तर मी आपलं पुस्तक घेऊन बसलाय. अशा पद्धतीने अभ्यास केला तर ते होणार नाही आहे. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी आपलं सिलेबस जे आहे त्याचा पण त्यांना अंदाज असतो. साधारण 4थी-5वीपासून मुलांना ती आयडिया येऊन जाते की युनिट टेस्ट असेल तर 3 लेसनची किंवा ही असेल तर 6 लेसनची किंवा 9वी-10वीच्या मुलांना पूर्ण पुस्तक कदाचित कोर्सला असेल आहे. तर हे एवढं कंटेंट, एवढा पिरियड आणि मग परीक्षा, हे ज्याला समजतं

0: तो बरोबर पहिल्या दिवशीपासून आपल्या ब्रेनला तशा इन्स्ट्रक्शन देतो.
1: बरोबर. इथे डॉक्टर एकाग्रतेचं खूप महत्व येऊ शकतं.
0: एकाग्रता खूप जास्त महत्वाची आहे, कारण आपला मेंदू काही गोष्टी जेव्हा रजिस्टर करतो आहे किंवा त्याचं मी तुम्हाला सांगितलं की ती एक इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग आहे, त्याचं कोडिंग होत असतं आपल्या ब्रेनमध्ये, तर अशा वेळेस तुमच्या कानावर खूप आवाज पडले आहे, तुमच्या मनात काहीतरी दुसरंच आहे, समोर टीव्ही सुरू आहे, तर मग तुमचं ते कोडिंग बरोबर होणार नाही आणि ते लॉंग टर्म मेमरीत जाणार नाही. तसंच तुमच्या भावनांचा पण त्याच्यावर परिणाम होत असतो.
1: बरं.
0: आपण खूप रागात आहो, आपण खूप दुःखी आहो किंवा इव्हन आपण खूप आनंदात आहो, अशा वेळेस सुद्धा जर मुलांनी ते अभ्यास करायचा आणि ही एवढी इन्फॉर्मेशन माझ्या ब्रेनमध्ये टाकायची असं म्हटलं तर कदाचित ते होणार नाही. त्यामुळे मानसिक दृष्ट्या सुद्धा अभ्यास करताना शांत राहणं, आपल्या अभ्यासाला महत्व देणं आणि त्या व्यतिरिक्त काही जसं तुम्ही मेमरी टेक्निक्स विचारताय, तसे पुष्कळसे टेक्निक्स असतात की ज्याद्वारे आपण त्या गोष्टी रजिस्टर करत असतो आपल्या ब्रेनमध्ये.
1: बरं.
0: तर तुमचा ब्रेनच तुम्हाला सांगत असतो, फक्त तुम्ही ते वापरलं पाहिजे. जसं आता एखादा चॅप्टरचं सुरुवात दिसली आणि त्यांना दिसलं की अरे हे लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग शिकवत आहे, तर आपला ब्रेन ऑटोमॅटिकली एका साईडला लिव्हिंग एका साईडला नॉन लिव्हिंगचा विचार करतो. मग तुम्ही जर लिहून पाहिलं हे असे असे, मग लिव्हिंगचं काय 1, 2, 3, मग नॉन लिव्हिंगचं काय 1, 2, 3, म्हणजे तुमचा ब्रेन त्याला एक स्कीम देत आहे किंवा एक चार्ट देत आहे आणि त्याच्याने तुम्ही अच्छा हे असे असे हे असे असे, त्या गोष्टी ज्या आहे त्या तुमच्या ब्रेनमध्ये पक्क्या राहतात.
1: बरोबर.
0: किंवा फॉर एक्झाम्पल एखाद्या विद्यार्थ्यांनी विचार केला की मला हे फॉर्म्युले पाठ करायचे आहे, तर मी ते लाल पेनने लिहितो किंवा हिरव्या पेनने लिहितो, तर तुमचा ब्रेन ते पण रजिस्टर करेल की ही गोष्ट हिरव्या पेनने लिहिलेली होती, मग परीक्षेत कदाचित अरे हे ग्रीन पेनने लिहिलेलं होतं मी.
1: बरं.
0: कारण त्या ब्रेननी ते कशाशी तरी असोसिएट केलं, कारण त्या विद्यार्थ्यांनी एफर्ट घेतला ना.
1: बरोबर.
0: त्यांनी त्याच्या ब्रेनला सांगितलं की हे महत्वाचं आहे, मी निळा पेन ठेवून मी हिरवा घेतोय आणि मी हे लिहितो आहे, मी ह्याला स्क्वेअर मध्ये लिहिलेलं आहे. तुमचा मेंदू ते रजिस्टर करतो.
1: विचारांनाही चालना देणं किती
0: गरजेचं आहे,
1: आणायला पाहिजे.
0: हो, ते आणायला पाहिजे.
1: म्हणजे एकाग्रता ही हे स्मरणशक्ती वाढवण्याचं हे पहिलं पाऊल आहे.
0: पाऊल
1: आहे. हरकत नाही.

0: आता सोशल मीडिया इतका वाढत चाललेला आहे, तर कसं ह्या मुलांनी त्या सोशल मीडियाचा कसा वापर करायला हवा, कारण अभ्यासाच्या दृष्टीने ते महत्वाचं ठरतं आणि थोडे घातक परिणामही दिसून येतात, तर कसं मुलांनी त्यावर नियंत्रण ठेवायला हवं?
1: याच्यासाठी पुन्हा मी तो एक शब्द वापरेन की आपला ब्रेन जेव्हा गोष्टी मेमराईज करतो किंवा स्मरणशक्तीत टाकतो, विशेषतः अभ्यास जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा तो काहीतरी विशिष्ट कोडिंग करत असतो ब्रेनमध्ये, ते होत असतं. आता मुलांनी जर विचार केला की सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा स्क्रीनच्या माध्यमातून मी ऐकतो आहे बॉ, किंवा कोणीतरी मला समजवत आहे बॉ, तर तुमचा ब्रेन ती कोडिंगची प्रोसेसच करणार नाही आणि मग असं वाटेल की मी तर शिकतोय पण मला काही लक्षातच येत नाही. हा पहिला गोष्ट. दुसरी गोष्ट, जेव्हा तुमचा हा स्क्रीन टाइम वाढलेला असतो, म्हणजे लॅपटॉप असेल, मोबाईल असेल, टॅब असेल, काही पण असेल, तर त्याने काय होतं की तुमच्या ब्रेनमध्ये असं होतं की हे मला थोडीच लक्षात ठेवायचंय, मी इतकं कंटेंट पाहतो की सगळं मला लक्षात नाही ठेवायचंय, तर मेंदू हळूहळू गोष्टी रजिस्टर करणंच विसरून जातो किंवा त्याच रजिस्टर करेल ज्या मला खूप आवडल्यात, आणि मग त्याच्यामध्ये जर अभ्यास बसत नसेल तर अभ्यास लक्षात ठेवण्याची क्षमता हळूहळू कमी होते.
0: बरं बरं डॉक्टर, एक महत्वाचा प्रश्न, विसरणं आणि लक्षात ठेवणं याचा काय संबंध आहे?
1: खूप जास्त आहे, कारण जसं आपण काही गोष्टी म्हटलं लक्षात ठेवतो, तर काही गोष्टी आपण लक्षात नाही पण ठेवत, त्याला आपण दोन तीन टर्म्स वापरल्या जातात. एक आपण म्हणतो अनलर्निंग. अनलर्निंग म्हणजे एक पद्धत मी शिकली आहे, आता त्याच्यावर मला दुसरी पद्धत शिकायची आहे, तर ही मला विसरायची आहे. तर हे अनलर्निंग आपलं एक तर वेळेने होतं, जर आपण ती गोष्ट वापरली नाही तर हळूहळू ती अनलर्न होते, किंवा आपल्याला ती दुसरी शिकावी लागते. जसं आता आपण कॉम्प्युटर वापरतो तर त्या कॉम्प्युटरमध्ये फास्ट डेव्हलपमेंट होत असते, तर तुम्ही जी पद्धत आधी शिकली असता ती तुम्हाला अनलर्न करावी लागते. जसं पूर्वी तो माऊस वापरायची तर ती सवय होऊन गेलेली असते, मग त्याचं ते वेगळं आलं, मग आपल्याला तो माऊस वापरण्याची पद्धत अनलर्न करून दुसऱ्या पद्धतीने स्क्रोल करण्याची पद्धत शिकावी लागली. असे

0: अनेक गोष्टी आपल्या रोजच्या ह्याच्यात होत असतात. तर हे अनलर्निंग होतं कारण आपल्याला नवीन शिकायचं आहे. आणि दुसरं म्हणजे विसरणं. विसरणं म्हणजे आपण ज्या गोष्टी आधी लक्षात ठेवलेल्या होत्या त्या मला आता आठवत नाही आहेत.
1: बरं,
0: मग त्या वेळेनुसार असतील, त्या मी पर्पजफुली गेलं असेल, किंवा कदाचित मेंदूची लक्षात ठेवायची क्षमताच कमी होत असेल, तर त्याचे कारण काही राहू शकतात. आणि काही गोष्टी ज्या महत्वाच्या नाही तो आपला मेंदू आपोआप विसरतो, कारण नाहीतर मग आपल्यावर इन्फॉर्मेशन ओव्हरलोड होईल. जसं आपण बालपणी काही कविता शिकलो असतो, सपोज 15 कविता शिकलो, आपल्याला एकच आठवणार जी खूप छान होती, पण त्या 15 विसरणं पण गरजेचं आहे, कारण आपण अजून शिकलो आहेत. ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत, पण त्या 15 जेव्हा आपण शिकलो त्या कविता जरी नाही आठवल्या, पण त्या शिकण्यामुळे ब्रेनची जी डेव्हलपमेंट झाली ती राहते.
1: बरोबर,
0: म्हणून तुम्ही नवीन शिकू शकता.
1: म्हणून सतत नवीन शिकत
0: राहायला पाहिजे,
1: मेंदू आपला ऍक्टिव्ह
0: राहील. बरोबर आहे.
1: आता विसरणं हे वयानुसार होत जातं का?
0: याच्यामध्ये जे महत्वाचं आहे की काही लहान मुलांची लक्षात ठेवण्याची क्षमताच कमी असते.
1: बरोबर,
0: ज्याला आपण म्हणतो की ओव्हरऑल कदाचित त्याची बुद्धिमत्ताच कमी असेल आहे, तर हा एक ज्याला आपण डेव्हलपमेंटल प्रॉब्लेम म्हणतो, विकासात्मक समस्या आहे की त्या मेंदूची क्षमताच कमी आहे. मग या मुलांना शिक्षणात प्रॉब्लेम येतात, आणि असे 10-15% मुलं आपण बघत असतो. हे झालं मुलांमधलं. मग जसं जसं आपण मोठं होतो तसं तसं आपल्याला जाणवायला लागतं की अरे काही गोष्टी आपण विसरतोय, किंवा काही चेहरे आपण विसरतो आहे. तर हे एक ती वयानुरूप प्रोसेस असते. कधी कधी इन्फॉर्मेशन ओव्हरलोड झालेलं असतं.
1: बरं,
0: कधी कधी ताणतणाव असतो, कधी कधी आपण चुकीच्या दिशेने खूप ओव्हर थिंकिंग करत असतो एका वेळेचं, की आपण दुसऱ्या गोष्टी आयुष्यातल्या विसरूनच जातो. तर असे अनेक कारण असतात की ज्याच्यामुळे आपल्याला कधी कधी नाही आठवत.
1: बरं, विसरायला तो नको.
0: हो,
1: मग वयाचा कुठलाही टप्पा असो, तर अशांनी आपला मेंदू सक्षम राहायला हवा, कार्यान्वित राहायला हवा, सतत मेंदूला चालना देण्यासाठी, मेमरी इम्प्रूव्हमेंट थोडक्यात ती वाढवण्यासाठी काय मुद्दे लक्षात ठेवायला पाहिजे?
0: तर एक तर आपली जी लाईफस्टाईल आहे, जीवनशैली आपण ज्याला म्हणतो, ती जर बॅलन्स्ड लाईफस्टाईल असेल तर ऑटोमॅटिकली आपली मेमरी चांगली राहते. म्हणजे आपला आहार जो आहे, पुरेशी झोप घेणं हा खूप महत्वाचा आहे. किंवा खूप जास्त थकवा आला असेल तरी मग आपला मेंदू तेवढा कार्यक्षम राहत नाही. किंवा आपण भावनिकरित्या खूप टोकाच्या भावनांमध्ये जास्त
1: गुंतलो
0: आहे तरी सुद्धा तुमची हे कमी होते. व्यायाम जर नसेल, कारण व्यायामाने सुद्धा आपली ओव्हरऑल बॉडी सिस्टम चांगल्या रीतीने काम करत असते, मेमरीवर पण होते. आणि सामाजिकरण, म्हणजे समाजात जाणं, लोकांशी बोलणं, नवीन गोष्टी शिकणं, ह्या गोष्टींचा सुद्धा मेमरीवर खूप जास्त पॉझिटिव्ह परिणाम होत असतो.
1: हो,
0: त्याच्यामुळे योग्य जीवनशैली जर ठेवली तरी सुद्धा तुमची स्मरणशक्ती वाढू शकते.
1: बरोबर,
0: पण एका पर्टिक्युलर वयानंतर जर आपण आपल्या मेंदूला चालना नाही दिली तर जे एजिंगनी जे कमी होणार असते ते जरा लवकर व्हायला लागतं. त्याच्यामुळे आजकाल त्याला न्यूरोबायोलॉजिक्स म्हणतात, किंवा 50-60 तुम्ही चेस खेळा, तुम्ही काय
1: बोर्ड सोडवा,
0: खेळा कोड सोडवा,
1: संवाद
0: साधन, ते सामाजिकरणाचा भाग आहे की तुम्ही बोलत राहा, ऐकत राहा कानावर चांगल्या गोष्टी. तर ह्या सगळ्या गोष्टींनी तुमची मेमरी अजून चांगली कार्यान्वित राहते.
1: आणि सकारात्मक विचार,
0: कारण नकारात्मक विचार आले की त्या भावनांचं प्रमाण वाढतं, निगेटिव्ह भावनांचं. त्याच्यामुळेच पॉझिटिव्ह थिंकिंग ज्याला आपण म्हणू.
1: बरं,
0: आणि एक एफर्ट्स, किंवा मला आता हे वाचन कंटिन्यू ठेवलं, रोजचा पेपर मी वाचला पाहिजे, काय घटना झाली तर मग माणूस विचार करतो, मग त्यांनी तुमची मेमरी वाढायला मदत होते.
1: बरोबर, आता ही मेमरी वाढवण्यासाठी व्यायामाची जोड कितपत योग्य ठरेल, किती महत्वाची ठरेल?
0: व्यायामाची जोड म्हणजे असं आहे की जेव्हा तुम्ही व्यायाम करता तेव्हा तुमच्या शरीरातल्या प्रत्येक स्नायूला काही ना काही स्टिम्युलेशन आपण ज्याला म्हणतो तसं मिळत असतं. त्यांनी तुमचं ओव्हरऑल सर्क्युलेशन वाढत असतं, तुमचं मेटाबॉलिझम त्याच्यामुळे हे होत असतं, त्याचा ब्रेनवर नक्कीच सकारात्मक परिणाम होत असतो. तुम्हाला एक चांगलं गुड फिलिंग येतं, ती तुमची गुड डिसिप्लिन आहे, तर त्याच्यामुळे सुद्धा तुमच्या मेमरीवर सकारात्मक परिणाम होत असतो.
1: हो, एक 60-नंतरच्या वयाच्या टप्प्यातील व्यक्ती म्हणतात की मला मधल्या काळातलं आठवतं, आताच आठवतच नाही, किंवा मी एक क्रिया करायला जातो आणि नेमकं काय काम करायला आलो तेच विसरलो. सामान्य विसरभोयपणा किंवा गंभीर आजार, जसं उदाहरणार्थ डिमेन्शिया आपण म्हणतो, अशा आजारांमधला फरक कसा ओळखायला हवा?
0: एकतर जेव्हा तुम्हाला असं अचानक एखादी गोष्ट आठवत नाही, तर मी जसं म्हटलं की काही गोष्टी आपल्या विस्मरणात गेल्या असतात कारण आपण त्या कधी वापरल्या नाही.
1: हो,
0: गाणे म्हणणं, किंवा आता ते गाणं मला नाही आठवत आहे, पूर्वी मी म्हणायचो, तर हे कसं आहे, तुमचं यूज न केल्यामुळे ती मेमरी गेलेली आहे. पण मी आत्ता केलेली घटना मला आठवत नाही आहे, मी आंघोळ करून आलो की मला हे आठवत नाही आहे.

0: हो
1: असं जेव्हा रोजच्या याच्यामध्ये आपल्याला जाणवायला लागतं की अरे मला हे नाही आठवत आहे किंवा आठवायला मला त्रास व्हायला लागलेला आहे तेव्हा मला असं वाटतं थोडं अलर्ट होणं गरजेचं आहे. आणि हे जे इतर कारणं तुम्ही आता म्हटले की खूप भावनात्मक झालेलं आहे का किंवा तुमचा आहार व्यायाम योग्य नाही आहे का सोशली तुम्ही खूप
0: इन्वॉल्व नाही
1: जोडलेले नाही आहे का तर हे कारणं जर नसतील आणि तरी सुद्धा तुम्ही विसरत असाल तर मला असं वाटतं तज्ञांचं तुमचे जे फिजिशियन असतात त्यांना सांगणं गरजेचं आहे. कधी कधी एखाद्या व्हिटॅमिनच्या डेफिशियन्सीमुळे सुद्धा असं होऊ शकतं.
0: बरं,
1: त्याच्यामुळे ती ओव्हरऑल आपली एक तपासणी करून घेणं गरजेचं आहे.
0: बरोबर. आता आहार, झोप याचा कसा स्मरणशक्तीवर परिणाम होतो आणि ती सायकल व्यवस्थित त्या व्यक्तीने ठेवणं गरजेचं आहे, काय सांगाल?
1: झोपेचा आणि याचा खूप संबंध आहे. म्हणजे बरेचदा आपण असं म्हणतो की जेव्हा तुम्ही खूप अभ्यास करता त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही शांत झोपता तरी तुमचा ब्रेन ती इन्फॉर्मेशन त्याचं कार्य करत असतो. म्हणजे त्याचं कोडिंगचं काम सुरू असतं कारण तुम्ही बाकीच्या गोष्टींपासून त्या ब्रेनला आता आराम दिलेला आहे. तर तुम्ही जे शिकला आहात ते अजून झोपेमुळे म्हणजे योग्य झोपेमुळे ते अजून चांगल्या रीतीने रजिस्टर होतं

0: आपण असं म्हणतो की जेव्हा तुम्ही खूप अभ्यास करता त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही शांत झोपता तरी तुमचा ब्रेन ती इन्फॉर्मेशन त्याचं कार्य करत असतो, म्हणजे त्याचं कोडिंगचं काम सुरू असतं, कारण तुम्ही बाकीच्या गोष्टींपासून त्या ब्रेनला आता आराम दिलेला आहे. तर तुम्ही जे शिकला आहात ते अजून झोपेमुळे, म्हणजे योग्य झोपेमुळे ते अजून चांगल्या रीतीने रजिस्टर होतं. सकाळी उठून तुम्ही त्याला आठव पण शकता.
1: हो,
0: पण तुम्ही जर पुरेशी झोप घेतली नाही किंवा खूप झोपेत असताना तुम्ही अभ्यास केला किंवा खूप थकलेला आहात तुम्ही, तर अशा वेळेस मात्र आपला मेंदू तेवढा सक्रिय राहत नाही. कारण मी तुम्हाला सांगितलं हे मेंदूचं कार्य आहे.
1: बरोबर.
0: तर बाकीच्या कार्यांमुळे जर तो मेंदू थकला असेल तर मात्र तुमची मेमरी थोडीशी प्रॉब्लेमॅटिक
1: होऊ शकते. तर जाता जाता सगळ्याच व्यक्तींना, सगळ्यांनाच तुम्ही आपली मेमरी इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी काय मंत्र सांगाल?
0: सगळ्यात पहिले तर मी हे सांगेन की तुम्ही एक तर विद्यार्थी असाल नाही तर पालक असाल, तर विद्यार्थ्यांनी स्वतःला हे सांगायचं आहे की हा माझा मेमरीच्या दृष्टीने खूप महत्वाचा पिरियड आहे. तसंच पालकांनी हे जाणून घेतलं पाहिजे की मुलांच्या बौद्धिक विकासाच्या दृष्टीने लहानपण हे खूप महत्वाचं आहे, त्यांचं जे शैक्षणिक आपण वय म्हणतो, आणि तेव्हा तुम्ही हर तऱ्हेने मेमरी वाढवायचा प्रयत्न केला पाहिजे, पाठांतर केलं पाहिजे, लिहून आठवून लिहून पाहिलं पाहिजे. वेगवेगळे न्यूमोनिक्स असतात, वेगवेगळे चार्टिंग असतं, माइंड मॅपिंग असतं, टेक्निक्सचा वापर करून आपण मुलांची बुद्धिमत्ता आणि मेमरी वाढवायचा प्रयत्न केला पाहिजे. आणि जे थोडेसे मोठे आहे त्यांनी सुद्धा कुठल्या ना कुठल्या प्रकारे वाचन करत राहिलं पाहिजे, चर्चा करत राहिली पाहिजे, स्वतःला ऍक्टिव्ह ठेवलं पाहिजे, आजूबाजूला घटणाऱ्या घटनांवर विचार केला पाहिजे, सामाजिकरण केलं पाहिजे, तर तुमची सुद्धा मेमरी तेवढी स्ट्रॉंग राहील, मेंदू तुमचा फ्रेश राहील, आणि आपले जे रोजचे व्यवहार आहे ते करण्यासाठी म्हणा किंवा एक पुढे आपल्याला विकासात्मक पाऊल घेण्यासाठी सुद्धा मेमरी हे खूप महत्वाचं आहे.
1: बरोबर. मेंदू हा आठवणींचा खजिना आहे, फक्त त्या खजिन्याची दारं उघडण्याची योग्य किल्ली आपल्याला सापडायला हवी. आणि मग अशी मी आठवणींचा विषय काढला होता, अनेक अशा आठवणी आहेत, त्या प्रत्येक व्यक्तीने एकमेकांना शेअर केल्या पाहिजे. कदाचित जुनंही आपल्याला आठवायला लागेल किंवा मी विसरायला लागली आहे, आता मला आठवतच नाही, ही जी भावना सतत अनेक महिलांना त्रास देत असते ती भावना कमी करण्याचा प्रयत्न आपण नक्कीच करू शकतो. तर हे सर्वस्वी आपल्या विचारांवर अवलंबून राहील.
0: नक्कीच.
1: तर डॉक्टर जयश्री शिवलकर आपण इथे आलात आणि मेमरी इम्प्रूव्हमेंट याविषयी सविस्तर माहिती दिलीत. आकाशवाणी नागपूरच्या वतीने आभार, धन्यवाद, नमस्कार.
0: थँक्यू, नमस्कार.
1: आणि डॉक्टर, आज आपल्या कार्यक्रमात कुठलं गीत ऐकायला आवडेल?
0: एक नाम सिनेमामध्ये एक चिठ्ठी आई है असं गाणं आहे, खूप फेमस गाणं आहे ते. तर त्या चिठ्ठीसोबत ती नुसती चिठ्ठी नाही, तो नुसता संदेश नाही, तर तो एक भावनांचा आठवणीचा पेटारा आहे असं ते गाणं आहे.
1: बरोबर.
0: तर तुम्ही ते वाजवू शकता.
1: नक्की ऐकूया.
2: चिठ्ठी

0: मुलाखत आपण ऐकलीत. मैत्रिणींनो, यानंतर आपल्या कार्यक्रमात जागर आर्थिक साक्षरतेचा. या मालिकेमध्ये व्यवसायातील ताळेबंद याविषयी चार्टर्ड अकाउंटंट प्रीती राजंदेकर यांची ही मुलाखत आपण ऐकणार आहात. चला तर ऐकूया. मैत्रिणींनो नमस्कार. आज आपण आपल्या जागर आर्थिक साक्षरतेचा या मालिकेमध्ये अतिशय छान विषय घेऊन आलोय, आणि तो म्हणजे व्यवसायातील ताळेबंद. एखादा व्यवसाय, एखादी कंपनी चालवायची म्हणजेच आर्थिक उलाढाल ही आलीच, त्यात त्या कंपनीची बॅलन्स शीट ही खूप महत्वाची असते. त्या बॅलन्स शीटवरच कंपनीचा नफा तोटा, वर्षाची आर्थिक उलाढाल ही अवलंबून असते. पण बरेचदा काही गोष्टी आपल्याला माहिती नसतात. तर मैत्रिणींनो, आज याच विषयावर आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत. विषय आहे व्यवसायातील ताळेबंद, आणि यासाठीच आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओत आपण आमंत्रित केलंय चार्टर्ड अकाउंटंट असलेल्या प्रीती राजंदेकर यांना. तर प्रीती राजंदेकर, आपल्या या आकाशवाणीच्या स्टुडिओत खूप खूप स्वागत आहे. नमस्कार.
1: नमस्कार
0: प्रीतीताई. आपल्या आजच्या विषयानुसार व्यावसायिक ताळेबंद म्हणजे नेमकं काय आणि ते कशासाठी वापरलं जातं?
1: व्यावसायिक ताळेबंद, ज्याला आपण बॅलन्स शीट म्हणतो, जसं नॉर्मल इन्व्हेस्टर असेल आहे, जसं आपण कंपनी म्हणू तर कंपनी काही शेअर्स इश्यू करते, त्याच्यासाठी शेअर होल्डर्सनी त्या कंपनीत इन्व्हेस्ट करण्यापूर्वी त्याची बॅलन्स शीटची परिस्थिती कशी आहे, म्हणजे त्याच्यावरून ती किती हेल्दी बॅलन्स शीट आहे हे बघतात. तसंच जसं इंडिव्हिज्युअल आहे, म्हणजे आपण स्वतःच व्यवसाय करतो आहे, तर त्याच्यामध्ये पण आपण काय इम्प्रूव्हमेंट करू शकतो, आपले देणे किती आहे, येणे किती आहे, या सगळ्या गोष्टी असतात. पण ताळेबंद पूर्ण जाणून घेण्याच्या आधी आपल्याला एक महत्वाची गोष्ट जाणून घ्यावी लागते, ती म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, म्हणजे नफा तोटा विवरण. तर नफा तोटा विवरण आणि बॅलन्स शीट याच्यामध्ये काय फरक आहे हे पण आपण पहिले जाणून घेऊया.
0: अगदी.
1: नफा तोटा म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. तर सगळ्यात पहिले हे महत्वाचं असतं की प्रॉफिट अँड लॉस अकाउंट किती वेळा बनवता येतो. तर तसं पाहिलं तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपण एक महिन्याचाही बनवू शकतो. हा एक असा पिरियड दाखवतो, म्हणजे जसं 1 एप्रिल ते 31 मार्च, जसं आपलं जे आर्थिक वर्ष असतं, भारतात जे आर्थिक वर्ष फॉलो केलं जातं हे 1 एप्रिल पासून चालू होतं आणि 31 मार्च 2027 ला संपतं. पण ज्या मोठ्या मोठ्या कंपनीज आहे किंवा असे छोटे पण व्यावसायिक जे आहे, हा आपला प्रॉफिट जो आहे 1 महिना 2 महिना असे त्यांची जी काही ठरलेली त्यांच्या ऑफिसमध्ये ठरलेली सिस्टम आहे त्याच्यानुसार ते काढतात. त्याचा फायदा त्यांना असा होतो की जसं आपण ठरवलं की 3 महिन्याचा प्रॉफिट अँड लॉस म्हणजे नफा तोटा विवरण बनवायचं, तर आपल्याला जेव्हा आपण 3 महिन्याचं बघतो तर आपण आधी काहीतरी ठरवलं होतं की जसं आपले सेल्स 3 महिन्यात 10 लाख रुपये व्हायला पाहिजे, पण नाही झाले. मग का नाही झाले याचे कारण आपल्याला शोधता येतात.
0: बरोबर.
1: आता नफा तोटा, जसं नावच त्याचा नफा तोटा आहे, तर याच्यावरनं आपल्याला लक्षात येईल की आपल्याला याच्यातनं काय बघायला मिळेल.
0: प्रीतीताई, आताच तुम्ही म्हणाल्या की नफा तोटा यावर सुद्धा व्यावसायिक ताळेबंद जे आहे ते अवलंबून असतं. तर नफा तोटा म्हणजे नेमकं काय?
1: नफा तोटा म्हणजे एक असं विवरण आहे, जसं नावावरूनच आपल्या लक्षात येईल की आपण जो पण काही बिझनेस करतोय त्याच्यात आपल्याला नफा होतोय का, म्हणजे प्रॉफिट होतोय का, की लॉस होतोय. आता ऍक्च्युली कोणताही व्यवसाय हा जेव्हा आपण चालू करतो तर त्याचा मागचा जो उद्देश असतो हा प्रॉफिट होणं हाच महत्वाचा असतो.
0: बरोबर.
1: पण त्याचं वेळोवेळी कंपॅरिझन करून काय होतंय याचं अनालिसिसही आपल्याला याच्यातनं करता येतं. तर या विवरणाच्या 2 बाजू असतात. याच्या उजवीकडे असतो रिव्हेन्यू, म्हणजे सेल्स. जसं मी एखादी वस्तू बनवली आणि विकली तर सेल्सची जी फिगर असेल ती येते. तसंच जर का मी वस्तू मॅन्युफॅक्चर करून विकत आहे किंवा मी वस्तू विकत घेते आणि विकत आहे, तर अशा वेळेस त्या काही वस्तू राहून जातात. जसं मी आता 200 वस्तू आणल्या तर सगळ्या 200 वस्तू विकल्या जातील असं नाही होत. म्हणजे ज्या काही वस्तू विकल्या त्याला आपण क्लोजिंग स्टॉक म्हणतो, तो आपण सेल्सच्या खालोखाल क्लोजिंग स्टॉक येतो. ही झाली आपली नफा तोटा विवरणाची उजवी बाजू. आता डाव्या बाजूला काय येतील? तर आपण जे काही सेल्स केले किंवा आपण जे काही बनवलं किंवा विकत घेतलं त्याची पण आपल्याला पैसे द्यावे लागले. मग ते जे एक्सपेन्स असतात, तर याच्यामध्ये मुख्यतः 2 एक्सपेन्सेस डिवाइड होतात, एक डायरेक्ट एक्सपेन्सेस आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. डायरेक्ट म्हणजे जसं आपण एक एक्झाम्पल घेऊ की मी एक नारळाचं तेल काढायचा माझा व्यवसाय आहे, तर मग नारळाचा तेलाचा जो व्यवसाय आहे तर मला रॉ मटेरियल म्हणजे कच्चा माल काय लागेल तर नारळ लागतील. मग आता त्या नारळाच्या याच्यासाठी मला वर्कर पण लागतील काही, मग त्या वर्करला मी पैसे दिले, मग जे नारळ मी आणले ते मी गाडीत आणले, ट्रान्सपोर्टनी मागवले, तर त्याचं पण एक भाडं येईल आहे. तर ते सगळे झाले डायरेक्ट एक्सपेन्सेस.
0: अच्छा.
1: याच्यामध्ये अजून एक आहे की जसं इकडे क्लोजिंग स्टॉक आहे, असं मागच्या वर्षीचं पण काहीतरी उरलं असेल, तर आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये पहिले आपल्याला ओपनिंग स्टॉक दिसतो, मग आपले परचेसेस, मग आपण लेबरला काही काही पेमेंट केले. म्हणजे त्या गोष्टी की जर का आपण

0: गोष्टी आपण पे केल्या नाही तर ते कामच पुढे सडकणार नाही, त्यालाच आपण म्हणतो डायरेक्ट एक्सपेन्स.
1: अच्छा,
0: मग आता आपण वस्तू बनवली, आता आपण नारळाचं तेल बनवलं, पण आता त्याचा पुढचा प्रश्न येतो की हे सगळं मला विकायचंय, मग मला सेल्स लोक लागतील, मग याचं मला अकाउंटिंग पण करायचं आहे, मग मला अकाउंटिंगवाले लोक लागतील, मला एक थोडी ऑफिसची जागा लागेल आहे. आता कसं आहे की या लोकांना मी सगळ्यांना पैसा देते, ऑफिस भाड्याने घेतलं किंवा विकत घेतलं, आपण समजू की आपण ऑफिसची जागा भाड्याने घेतली, मग अशा वेळेस काय होईल, हे जे एक्सपेन्सेस आहे हे इनडायरेक्ट एक्सपेन्स झाले. कारण एका बाटलीवर मी किती नारळ यूज केले हे मी सांगू शकते, पण एका बाटलीवर म्हणजे ह्या लोकांचं कसं आहे की जर का मी नाही केलं प्रोडक्शन पण मला यांचे पैसे ते द्यायचेच आहे, म्हणजे डायरेक्ट एक्सपेन्स तुम्हाला नाही होणार पण इनडायरेक्ट एक्सपेन्स तर तुम्हाला होतीलच. मग डायरेक्ट एक्सपेन्स इनडायरेक्ट एक्सपेन्स झाले, मग आता प्रश्न येतो मशिनरीचा. मी आता काही मशीन घेतली आहे विकत, पण जसं आपण पाहतो की आपल्याकडे आपण एक कार घेतली, ती पहिल्या वर्षी जितकी छान असते ती दुसऱ्या वर्षी नाही राहत, ती तिसऱ्या वर्षी पण नाही राहत. मग याला आपण काय म्हणतो की ही डिप्रिशिएट होते, म्हणजे याला मराठीत आपण म्हणतो घसारा. मग अशा जवळपास जे पण व्यावसायिक आहे, जे मोठ्या मोठ्या कंपनीज आहेत, तुम्हाला बघायला मिळेल की ते बरोबर डिप्रिसिएशन लावतात. आता डिप्रिशिएशन म्हणजे कसं की आपण डायरेक्ट एक्सपेन्स दिसतात, इनडायरेक्ट एक्सपेन्स आपण पे करतो, पण डिप्रिसिएशन आपण पे नाही करत. तर आपण काय करतो की तो नफ्याचा जो काही भाग आहे तो आपण वेगळा काढून ठेवून देतो.
1: अच्छा,
0: असं. मग हा पुढे आपल्याला जेव्हा दुसरी मशीनरी का घ्यायची असेल तेव्हा तो आपल्याला कामात येतो.
1: खरंच म्हणजे नफा आणि तोट्याची बॅलन्स शीट पण अशीच तयार होते.
0: आता पुढे काय होतं की हा जो नफा आला, आता आपण बॅलन्स शीट कडे म्हणजे ताळेबंदाकडे वळूया. ताळेबंदाच्या पण दोन बाजू आहे, उजवी आणि डावी. तर डाव्यामध्ये असेट्स येतात म्हणजे मालमत्ता. हा जो प्रॉफिट अँड लॉस मधून जो प्रॉफिट आला हा आता पुढे ताळेबंद पत्रकात जातो.
1: अच्छा, तर त्यात कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होतो म्हणजे प्रामुख्याने?
0: जसं आता आपण पाहिलं प्रॉफिट अँड लॉस मध्ये दोन बाजू होत्या, अशा बॅलन्स शीटच्या पण दोन बाजू आहेत. तर एक उजवी बाजू आणि एक डावी बाजू. तर याच्या उजव्या बाजूला काय येतं हे आपण पहिले जाणून घेऊया. याच्यात सगळ्यात पहिले तर दायित्व आणि भांडवल बाजू, म्हणजे लायबिलिटीज आणि कॅपिटल. जसं आता एखादा व्यक्ती स्वतःच बिझनेस करतो आहे, तर आपण काय म्हणू की यांनी किती भांडवल इन्व्हेस्ट केलंय आपल्या व्यवसायात. पण मोठ्या मोठ्या कंपनीज मध्ये कसं असतं की जसं तुम्ही बघितलं असेल की एखाद्या कंपनीचा शेअर इश्यू होतो तर लोक शेअर मध्ये इन्व्हेस्ट करतात, त्याला आपण शेअर कॅपिटल म्हणतो. आणि लायबिलिटी, लायबिलिटी म्हणजे मला काही द्यायचं आहे. जसं मी लोन घेतलंय, आता मी तर 1 लाख रुपये इन्व्हेस्ट केले पण माझ्या 1 लाखामध्ये तर मशीन नाही आलं ना, मग मी लोन घेईल. मग ते जे असतात ते लायबिलिटीज या सेक्शनच्या खाली येतात. तर लायबिलिटीज पण दोन प्रकारच्या असतात. त्याच्यामध्ये असतात लॉंग टर्म लायबिलिटीज, ज्याला आपण म्हणतो दीर्घकालीन दायित्व. तर हे लॉंग टर्म आणि शॉर्ट टर्म कशावरनं ठरतं, तर याचा अगदी सोपा उपाय म्हणजे जर का मी एखादं लोन घेतलं आहे आणि ते मला लोनचा जो परतावा परत करायचा आहे हे मला 1 वर्षानंतर जर का करायचं असेल तर त्याला आपण म्हणू लॉंग टर्म डेट्स.
1: अच्छा,
0: जसे लॉंग टर्म डेट्स तसंच शॉर्ट टर्म डेट्स असतात, त्याला आपण करंट लायबिलिटी म्हणतो किंवा चालू दायित्व. जसं मी आता लेबरला पेमेंट करते आहे हे नेहमीच आहे, नंतर माझं इलेक्ट्रिसिटीचं बिल आहे. आता कधी कधी असं होतं की माझी तर बॅलन्स शीट बनून जाते आणि इलेक्ट्रिसिटी बिलचं नंतर येतं, तर हे मला द्यायची आहे. असं जर का आपण पाहिलं की मी ज्यांच्याकडनं काही माल खरेदी केला आहे, जसं नारळाचा पण एक्झाम्पल घेतलं, पण नारळ घेतले तर मला त्यांना पैसे द्यायचे, त्यांना आपण क्रेडिटर्स म्हणतो, म्हणजे धनको मराठी भाषेत धनको म्हणतो. तर त्यांना आपण पैसे देणार, हे सगळे जे आहे करंट लायबिलिटीज आहे.
1: अच्छा,
0: जसं आता इलेक्ट्रिसिटीचं बिल तर अजून पे करायचं आहे पण येऊन तर गेलंय ना, मग ती आपली करंट लायबिलिटी आपल्याला पे करायचीच आहे, म्हणजे पुढे जाऊन हे नफा तोटामध्ये चाललं जाईल. तर असे थकीत बिल जे आपण नाही दिलेले आहे खूप दिवस झाले, किंवा क्रेडिटर्स आहे जे हे आहे. आता जसं मी म्हटलं करंट लायबिलिटीज, जसं आपण पाहिलं लॉंग टर्म हे 1 वर्षाच्या नंतर, असं करंट लायबिलिटीज अर्थ असा असतो की ते आपल्याला 1 वर्षाच्या आत देऊन द्यायचे आहे, त्याचं पेमेंट करून टाकायचं आहे, हे आहे करंट लायबिलिटी.
1: अच्छा,
0: आणि आपण जसं वरती पाहिलं होतं की कॅपिटल किंवा इक्विटी किंवा भांडवल आपण जे म्हणतो, तो जो नफा तोटा म्हणजे प्रॉफिट अँड लॉस मध्ये जो प्रॉफिट आला होता तो याच्यामध्ये ऍड होतो, भांडवलामध्ये तो ऍड होतो.
1: म्हणजे या सगळ्या गोष्टींचा समावेश यामध्ये होतो आपण एक बॅलन्स शीट तयार करतो.
0: आणि थोडस कंपनीमध्ये तो आपल्याला वेगळा दिसतो, म्हणजे तर थोडस आपण काय म्हणू त्याला प्रेझेंटेशनचा पार्ट म्हणतो.
1: बरोबर,
0: बॅलन्स शीटची एक बाजू सांगितली जी होती लायबिलिटीज आणि कॅपिटल, अशी त्याची दुसरी बाजू आहे असेट्स. तर असेट्समध्ये पहिली जी येते ती येते फिक्स असेट्स म्हणजे स्थिर मालमत्ता. जसं मी म्हटलं की आपण मशीन घेतली ही स्थिर आहे, कारण आपण ती मशीन एका जागेवर बसवून देऊ, फिक्स करून टाकू आणि मग आपण आपलं प्रोडक्शन म्हणजे जे पण काही उत्पादन आहे ते करणार, म्हणून ती फिक्स आहेत. तर फिक्स असेट म्हणजे जसं मशीनरी आहे, लँड

0: म्हणजे जागा आणि आपली जी बिल्डिंग आहे या सगळ्या फिक्स असेट्स मध्ये येतात. त्याच्यानंतर येते करंट असेट्स. करंट असेट्स म्हणजे जसं अगदी आपल्या हातात आज किती आहे कॅश आहे, करंट असेट आहे. नंतर मी कोणाला तरी माल विकला, जसं आपण कोणाकडनं घेतला तर ते क्रेडिटर्स होते, आपण माल ज्यांना विकतो आहे ते आपले डेटर्स आहे. मला त्यांच्याकडनं पैसे पाहिजे, त्यांनी पैसे नाही दिले तर ते आहेत डेटर्स. हे पण करंट असेट मध्ये येतात. आणि आपल्या बँकेत आता किती पैसे आहेत हे असंच क्लोजिंग स्टॉक म्हणजे आता जसं 200 वस्तू बनवल्या पण माझ्याकडे अजून 20 वस्तू शिल्लक आहे तर तो क्लोजिंग स्टॉक मला त्याच्यात दिसतो. हे सगळं जे येतं हे करंट असेट्स मध्ये येतं. म्हणजे थोडक्यातच असं सांगायचं, जसं करंट लायबिलिटी एक वर्षाचं लिमिट असतं तसं करंट असेट्सचं एका वर्षाचं हे राहतं की विदिन एका वर्षामध्ये आपण काय काय घेतो त्याचा.
1: अच्छा.
0: आणि अदृश्य मालमत्ता हा एक तिसरा आणि महत्वाचा पॉइंट आहे. अदृश्य म्हणजे इनटँजिबल असेट, म्हणजे आपल्याला दिसत नाही. जसं कॅश दिसते, मशिनरी दिसते, असं तर ते आपल्याला दिसत नाही. मग हे काय असतं तर आपण ज्याला म्हणतो गुडविल किंवा एक ब्रँड नाव आहे. जसं एखादं कोल्ड्रिंकचं ब्रँड नाव असतं किंवा आपण त्यात आपण खूप ऐकतो की एखाद्या औषधाचं पेटंट करतो आपण, तर हे जे आहे हे त्यांची इंटेंजिबल असेट आहे. म्हणजे त्याची व्हॅल्यू खूप आहे. जर का त्यांनी ते पेटंट विकायचं ठरवलं तर त्यांना खूप पैसे येतात असं एक एस्टिमेशन असतं. ते त्यांच्या त्यांच्या हिशोबानी असतं आणि येतात ते, तर त्याला आपण म्हणतो इंटेंजिबल असेट.
1: प्रीतीताई, व्यवसायातील अॅन्युअल शीट कशी तयार करायची किंवा बॅलन्स शीट कशी तयार करायची?
0: जसं मी आता तुम्हाला क्रम सांगितला की जनरली आपल्या देशामध्ये काही फॉर्मॅट ठरलेले आहे, तर त्याच्यामध्ये हा जो मी जनरल फॉर्मॅट सांगितलं की पहिले तुम्हाला लायबिलिटी साईड म्हणजे जी दायित्वाची जी हे आहे डावी बाजू जी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जनरली पहिला याच्यावर कॅपिटल भांडवल दिसेल, तुमचं प्रॉफिट जो आता आपण प्रॉफिट अँड लॉस मधनं घेतला तो दिसेल. मग तुमचे लॉंग टर्म जे काही लायबिलिटीज तुम्हाला द्यायच्या आहेत त्या दिसतील आणि नंतर सगळ्यात शेवटी करंट लायबिलिटी दिसतील. असं असेटला सुद्धा पहिले फिक्स असेट दिसतात, मग नंतर करंट असेट्स म्हणजे चालू जे काही येते, आणि नंतर मी जसं तुम्हाला सांगितलं की इंटेंजिबल असेट जर का त्यांनी दाखवले असेल तर ते दिसतात. आता हे शेवटी कसं आहे की हा एक जनरल हे आहे म्हणजे हा सर्व ठिकाणी जवळपास वापरला जातो, पण याच्यामध्ये काही काही कंपनीज अशा आहेत जसं बँक्स आहेत यांचा थोडासा फॉर्मॅट वेगळा असतो. जसं आपल्यासाठी कॅश करंट असेट आहे पण त्यांच्यासाठी कॅश ही सगळ्यात वरची असते, कारण बँकांचं कामच पैसे देणं.
1: बरोबर.
0: तर बँकांची जी बॅलन्स शीट बनते ही त्यांच्या जो ऍक्ट आहे बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट प्रमाणे बनत असते.
1: अच्छा.
0: आणि आपल्याकडे इन्कम टॅक्स मध्ये किंवा याच्यामध्ये हा जो मी फॉर्मॅट तुम्हाला सांगितलं की फिक्स असेट करंट असेट अशा प्रकारे ती बनत असते, म्हणजे जनरली हा फॉर्मॅट फॉलो होतो.
1: बरोबर. तर जास्तीत जास्त नफा होण्यासाठी व्यावसायिकाने काय करायला हवं किंवा आपल्या नफ्या तोट्याचं गणित कसं मांडायला हवं?
0: आपण एक शब्द ऐकतो नेहमी कॉस्ट कटिंग, हा आपण एक शब्द ऐकतो. कधी कधी आपल्याला एक नवीन कार जेव्हा बाजारात येते तेव्हा ती अशी खूप मोठी वाटते आणि मग नंतर तुम्ही बघाल की त्याचं जे थोडस वर्ष ते आपल्याला छोटं वाटायला लागतं. तर आपण याला कॉस्ट कटिंग म्हणतो. म्हणजे जसं काय पर्याय उपलब्ध आहे. आता याच्यामध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे की एखादी जर का खूप चांगली विक्री होणारी वस्तू असेल आहे तर कॉस्ट कटिंग करताना तिची क्वालिटी आपण खराब नको होऊ द्यायला. तर सगळ्यात पहिली गोष्ट असते की आपण कॉस्ट कटिंग केली पाहिजे. आणि दुसरं म्हणजे आपण आपलं सेल्स वाढवायला पाहिजे.
1: अच्छा.
0: आपण सेल्स वाढवायला पाहिजे जेणेकरून आपलं टर्नओव्हर वाढेल तर मग आपला जो रेव्हेन्यू पण आहे तो पण चांगला होईल.
1: बरोबर. तर प्रीतीताई, आपण आपल्या या कार्यक्रमात थोडं थांबूया आणि तुमच्या आवडीचं एखादं गीत ऐकूया. कुठलं गीत ऐकायला आवडेल तुम्हाला?
0: परिणीता चित्रपटातलं कैसी ये पहेली है, हे वालं मला गाणं आवडतं.

0: तर मैत्रिणींनो, या छानशा गीतानंतर वळूया आपल्या या मुलाखतीकडे. जागर आर्थिक साक्षरतेचा या मालिकेमध्ये व्यवसायातील ताळेबंद या विषयावर प्रीती राजंदेकर यांच्याशी आपण गप्पा करतोय. तर प्रीतीताई, वळूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. प्रीतीताई, नफा तोटा पत्रक आणि ताळेबंद या दोन्ही विवरण पत्रांमध्ये काही फरक आहे का?
1: नफा तोटा पत्रक आणि ताळेबंदी जे विवरण असतं याच्यामध्ये फरक हा आहे की जसं नफा तोटा पत्रक जे आहे एका पिरियड साठी म्हणतात, म्हणजे एका काळासाठी म्हणतात, जसं एक महिना दोन महिने. पण आपण जे म्हणजे मी जसं मगाशी म्हटलं फायनान्शियल इयर, तर जेव्हा आपण इन्कम टॅक्स मध्ये फायलिंग वगैरे करतो तेव्हा ते संपूर्ण वर्षाचं एक वर्षाचं असतं. पण जनरली जसं आपला परफॉर्मन्स काय आहे हे बघण्यासाठी मोठ्या कंपनी किंवा नॉर्मल व्यावसायिक पण एक महिना दोन महिने किंवा तीन महिने अशा यांनी ते बघत असतात. पण तसं नॉर्मली आपण एका वर्षाचा प्रॉफिट पाहतो. बाकी पण मग बरेच एक्सेप्शन असतात, जसं अचानक एखादी पार्टनरशिप आहे ते बंद करायची वेळ आली, तर मग अशा वेळेस तो जो काही पिरियड तीन महिने चार महिन्यांनी ते जर का करत आहे तर त्याचा पण होतो. आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवण्याचा मुख्य उद्देश जो असतो ते आपल्याला नफा, म्हणजे आपलं केंद्र जे असतं की आपल्याला किती नफा होतो हे जास्ती महत्वाचं.
0: बरोबर. आणि हे समजणं खूप गरजेचं आहे.
1: म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं की आता वर्षभर किंवा महिनाभर हे असं, पण बॅलन्स शीटचं काय आहे, बॅलन्स शीट ही त्या दिवशीची असते. म्हणजे जसं प्रॉफिट तर वर्षभर झालं पण बॅलन्स शीट ही त्या दिवशीच असेल. तसं आता आपण फायनान्शियल इयर जर का घेतले 1/4/26 ते 31/3/27, तर 1/4/26 ते 31/3/27 पर्यंतचा प्रॉफिट झाला म्हणून आपण म्हणतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द पिरियड एंडेड असं आपण म्हणतो. आणि बॅलन्स शीटला काय म्हणतो, बॅलन्स शीट ऍज ऑन डेट 31 मार्च असं आपण म्हणतो. ती त्या दिवशीची बॅलन्स शीट असते, म्हणजे त्या दिवशी माझ्याकडे किती असेट्स आहे आणि त्या असेट्स मधनं मी किती लोकांना देणं लागते, त्याच्यात माझे कॅपिटल काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी बॅलन्स शीट मध्ये असतात.
0: अच्छा. प्रीतीताई, ताळेबंदातील गुणोत्तर विश्लेषण म्हणजे नेमकं काय किंवा ते कसं करायला हवं?
1: मी जसं काही व्यवसाय करते आहे तर माझ्या व्यवसायामध्ये वृद्धी झाली का, मागच्या वर्षी पक्षी चांगलं झाला का किंवा काय झालं हे बघणं पण माझंच काम आहे. तर मी अशा वेळेस काय करते, दोन गोष्टी आपण यांनी कम्पेअर करू शकतो. एक असतो तुलनात्मक ताळेबंद, म्हणजे कम्पेरेटिव्ह बॅलन्स शीट बनवणं. कम्पेरेटिव्ह म्हणजे मी या वर्षीचं बिल घेईल आहे आणि त्याच्या बाजूला मी मागच्या वर्षीचे पण आकडे देईल, तर मग मला कळले की माझे असेट्स वाढले का, मग माझा यावर वर्षीचा नफा किती होता जो मी आता ऍड करून टाकलाय कॅपिटल मध्ये, नंतर मला आता किती लोकांना पैसे द्यायचे आहे. ही तुलनात्मक बॅलन्स शीट असते. याच्यातनी आपल्याला कळतं की आपल्याला आपण मागच्या वर्षीपेक्षा कमी केलंय का जास्ती केलंय, जास्ती चांगला प्रॉफिट झालाय, किंवा आपली आर्थिक आरोग्य जे म्हणतो ते चांगलं आहे की नाही बॅलन्स शीटचं हे पण आपण बघू शकतो. आणि दुसरा जो एक असतो की आपल्याला क्विक, जसं जनरली हे जे मी रेशिओ सांगते हे कंपनीज मध्ये खूप फॉलो केल्या जातात आणि नॉर्मली पण ज्या ज्या लोकांना माहीत असतं, जसं मी आता एखाद्याला पैसे देते त्याच्या पैशात इन्व्हेस्ट करते तर त्याच्यासाठी फॉलो केले जातात. तर याला आपण म्हणतो रेशिओ अनालिसिस म्हणतो. तर याच्यामध्ये सगळ्यात पहिले जे महत्वाचे तीन आहे मी तुम्हाला सांगते, ते एक आहे वर्किंग

0: कॅपिटल.
1: तर
0: वर्किंग कॅपिटल म्हणजे काय हे पहिले आपण थोडं समजून घेऊया. मगाशी म्हटलं की असेट्सच्या साईडला करंट असेट्स असतात, असंच लायबिलिटी साईडला करंट लायबिलिटी असतात. तर करंट असेट्स मायनस करंट लायबिलिटीज म्हणजे थोडक्यात अगदी सोप्या शब्दात सांगायचं म्हणजे कधी पण आपल्या लायबिलिटीज ह्या कमी राहिल्या पाहिजे म्हणजे तो बरोबर राहील ना, नाही तर माझी निगेटिव्ह मध्ये चालली जाईल आणि मग ते काही उपयोगाचं निर्णय. हे सगळ्यात पहिले पाहतो. दुसरं पाहतो आपण करंट रेशिओ. करंट रेशिओ म्हणजे जसं मी तुम्हाला करंट असेट जे असतात त्याला आपण लायबिलिटीने डिवाइड करतो म्हणजे परत तेच आलं की माझा करंट रेशिओ हा कमीत कमी एक पाहिजे. म्हणजे जर का मला 100 असेट आहे तर मला 100 लायबिलिटीज येतात पण मला 110 लायबिलिटी नाही चालणार.
1: बरोबर.
0: तर मग मिनिमम तो एक पाहिजे,
1: थोडं बॅलन्स करावा लागतो.
0: हा नाही तर मग तुम्हाला तुमच्या असेट्स मग एक पेक्षा जास्ती असेल तर चालेल पण कमी नको.
1: खरंच खरंच.
0: असा तिसरा शेवटचा रेशिओ होतो तो म्हणजे डेट टू इक्विटी रेशिओ. म्हणजे जसं आपण आपलं तर भांडवल गुंतवलंय पण आता नाही होते त्यांनी तर आपण पैसे घेतले, मग आपण ते जे पण काही लोकांकडनं पैसे घेतले आहे आणि आपलं भांडवल याचा जो रेशिओ असतो त्याला आपण डेट टू इक्विटी रेशिओ म्हणतो. याच्यात देखील आपलं भांडवल जास्ती पाहिजे. जर का आपण घेतलेले पैसे जास्ती आहे तर आपण याला हेल्दी बॅलन्स शीट नाही म्हणत, कारण काय त्या गोष्टीचं आपल्याला इंटरेस्ट जास्त द्यावं लागतं आणि त्याचं म्हणजे देणं जास्त होऊन जातं ना. म्हणजे तो रेशिओ हे डिनोट करतो की आपण बाहेरून खूप जास्ती पैसे घेतले आहेत, सो इट इज रॉंग, असं नको व्हायला.
1: बरोबर.
0: तर हे मी तीन आपण बॅलन्स शीट साठी रेशिओ अनालिसिस करतो. या तीन बाकी पण खूप सारे रेशिओ असतात पण हे मी आपण पाहतो की किती यांचं वर्किंग कॅपिटल तरी यांच्या याच्यामध्ये होत आहे का, यांच्या याच्यात नंतर करंट रेशिओ मध्ये म्हणजे लायबिलिटीज कमी आहे की नाही आहे, अशा सगळ्या गोष्टी आपण बघतो.
1: बरोबर.
0: आणि तसं ते कम्पॅरेटिव्ह बॅलन्स शीट पण मी तुम्हाला म्हटलं तो पण एक चांगला हे असतो की तो म्हणजे त्याच्यात आपल्याला ग्रोथ बघता येते की मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी काय झालं, बघ ग्रोथ झाली का, मग आपण जे काही डिसाइड केलं तेवढं झालं की नाही झालं, हे सगळं आपल्याला त्याच्यात कळतं.
1: खरंच. प्रीतीताई, एखाद्या कंपनीने आपली बॅलन्स शीट कशी तयार करावी किंवा कशी मेंटेन करावी तर काही उदाहरणं सांगता येतील का?
0: तसं मी आता तुम्हाला सांगितलं की हे जे बेसिक मिनिमम रेशिओ आहे हे लक्षात ठेवायला पाहिजे नेहमी. म्हणजे जसे आपले असेट्स जे आहे हे चांगले म्हणजे लायबिलिटीजच्या हिशोबाने आपले असेट्स नेहमी चांगले असले पाहिजे, असंच आपलं वर्किंग कॅपिटल म्हणजे आपण म्हणतो की हातात खेळता पैसा असला पाहिजे, म्हणजे त्याच्यासाठी वर्किंग कॅपिटल पण चांगलं पाहिजे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण जे काही लोन घेतलं आहे तर आपण लोन तितकं घ्यायला पाहिजे जितकं आपण आपल्या व्यवसायातनं आलेल्या इन्कम मधनं प्रॉफिट राखून त्याचं इंटरेस्ट आणि ईएमआय वगैरे भरू शकतो इतकं असलं पाहिजे. आणि सर्वात महत्वाचं अजून एक असं असतं की खूपशा ठिकाणी आपल्याला असे फ्रॉड वगैरे ऐकू येतात की असं, तर असं का होतं मी एक सिम्पल एक्झाम्पल देते की आपण लोन घेतो, जसं एखाद्या कंपनीने लोन घेतलं की मला मशिनरी परचेस करायची, पण ती मशिनरी परचेस करायच्याऐवजी त्या पैशांनी फिरायला चालल्या जातात बाहेर.
1: अच्छा.
0: म्हणजे काय झालं, तुम्ही ज्या गोष्टीसाठी लोन घेतलं हे त्या लोनला अप्रोप्रिएट नाही झालं. मग जर का तुम्ही ती मशीनच घेतली नाही तर तुम्हाला त्याचा कसा फायदा होणार आणि तुम्ही ते लोन कसं फेडणार. या अशा गोष्टी ज्या आहे या आपण नको करायला. पण ज्या गोष्टीसाठी लोन घेतोय किंवा जसं आता हे सेबी आहे आपण पाहतो कोणती शेअर्स इश्यू होण्याच्या आधी त्यांचे ते सगळे पर्पज त्यांचं एक प्रॉस्पेक्टस निघतं म्हणजे एक पुस्तक निघतं त्याच्यामध्ये त्यांनी सगळं लिहिलेलं असतं की आम्ही लोकांना शेअर्स विकतोय आणि ते जे फंड्स येतील आपल्याला त्याचं आम्ही कसं अप्लिकेशन करणार आहे. तर हे पण खूप आवश्यक असतं की म्हणजे थोडक्यात काय की तुम्ही ज्या गोष्टीसाठी पैसे घेताय त्या गोष्टीसाठी वापरा. आणि जसं आता तुम्ही एक्झाम्पल घेते की आपण लोन घेतलं आणि आपल्याला कमी पैसे लागले तर ही आपल्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे, आपण ते जास्तीचं लोन आपण परत करू शकतो. तर या सगळ्या गोष्टी आपण लक्षात ठेवायला पाहिजे. कसं असतं कोणत्याही बिझनेसमध्ये नेहमी एकदम खूप मोठी ग्रोथ होते, कधी कधी असं बघायला मिळतं की मोठी ग्रोथ होते आणि तितकेच पटकन ते खाली येतात. तर अशाऐवजी आपण आपली ग्रोथ कशी कॉन्सिस्टंट होत राहील आहे आणि स्टेडी राहील आहे हे बघायला पाहिजे. कारण कोणती गोष्ट तुम्ही हळूहळू पुढे जाल ना तर मग तुम्हाला त्याच्यात चांगलं यश पण मिळतं आणि तरी ग्रोथ पण चांगली राहते.
1: खरंच. जाता जाता आपल्या मैत्रिणींना काय सांगणार?
0: मी माझ्या मैत्रिणींना सांगू इच्छिते की आता इन्व्हेस्टमेंटचे खूप सारे पर्याय उपलब्ध आहेत. याच्यामध्ये काही जे आपण म्हणतो की कमी जोखीमवाले जसं आपल्याला मिळते की फिक्स डिपॉझिट आहे किंवा रिकरिंग डिपॉझिट आहे, पण याच्यामध्ये आपल्याला इंटरेस्ट पण कमी मिळतं. आता जसं आपण कंपनीजची गोष्ट करतो आहे तर आता कधी कधी काय होतं की कंपनीचे शेअर्स एक शेअर 6,000-7,000 असा पण असतो, मग आपण ते नाही घेऊ शकत. तर त्याच्यासाठी सगळ्यात चांगला जो आता पर्याय उपलब्ध झालाय तो म्हणजे म्युच्युअल फंड. तर माझ्या मैत्रिणींना मी अगदी सांगू इच्छिते की जेव्हा पण त्या कुठे पैसे इन्व्हेस्ट करत असतील आहे तर मी जसे तुम्हाला वेगवेगळे रेशिओ अनालिसिस सांगितले आणि अगदी सेफ इन्व्हेस्टमेंट जर का तुम्हाला करायचं असेल तर म्युच्युअल फंडमध्ये SIP म्हणून एक प्लॅन असतो, तो पण खूप चांगला असतो. म्हणजे एकदम खूप सारी अमाऊंट आपण इन्व्हेस्ट नाही करू शकत, तर मग

0: दर महिन्यात आपण आरडी सारखे 2,000-3,000 जसं आपल्याला जमतं तसं तसं आपण इन्व्हेस्ट करायचं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जो तुम्हाला म्हणतो जसं आपल्या इथे नागपूरमध्ये मागे केव्हा तरी झालं होतं की तुम्हाला 10 दिवसात डबल पैसे करून मिळतील वगैरे, हे सगळं खोटं असतं. म्हणजे तो तुम्हाला देईल आहे, पहिल्या व्यक्तीने ते पैसे मिळतात मग नंतर मिळत नाही. याचं कारण आहे, जर का मार्केटमध्येच रेट ऑफ रिटर्न 8% असेल आहे तर तुम्हाला डबल देऊच शकत नाही.
1: बरोबर.
0: तर नेहमी सतर्क राहा, म्हणजे आर्थिक साक्षरता जितकी जरुरी आहे तेवढी आर्थिक सतर्कता पण जरुरी आहे.
1: खरंच. आणि म्हणूनच आपण आपल्या मालिकेचं नाव ठेवलंय की जागर आर्थिक साक्षरतेचा. तर प्रीती राजंदेकर, आपण या आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात आणि जागर आर्थिक साक्षरतेचा या मालिकेमध्ये व्यवसायातील ताळेबंद याविषयी आपल्या मैत्रिणींना खूप छान माहिती दिली, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. नमस्कार.
0: नमस्कार.

जागर आर्थिक साक्षरतेचा या मालिकेमध्ये व्यवसायातील ताळेबंद याविषयी चार्टर्ड अकाउंटंट असणाऱ्या प्रीती राजंदेकर यांची मंजुषा वंजारी यांनी घेतलेली ही मुलाखत आपण ऐकलीत. मैत्रिणींनो, आपल्या देशात सणांना फार महत्व आहे आणि श्रावणाला की वेगवेगळे सण आणि व्रतवैकल्यांना सुरुवात होते. अनेक पूजापाठ सुरू होतात, अनेकांना उपवास असतात. याच उपवासाला काही हटके आणि पारंपरिक पदार्थ आपण बघूया. तर एक पदार्थ मी तुम्हाला सांगणार आहे, रताळ्याचे थालीपीठ. त्याला लागणारं साहित्य असं आहे, 2 रताळी, वाटीभर भिजवलेला साबुदाणा, वाटीभर वरईचे तांदूळ, वाटीभर दाण्याचा कूट, 2-3 हिरव्या मिरच्या, मीठ आणि चवीपुरतं तूप. तर रताळ्याचे थालीपीठ तयार करताना वरईचे तांदूळ 3 तास आधी भिजत ठेवायचे. रताळी उकळून घ्यायची, वरईचे भिजवलेले तांदूळ चांगले भाजून मग मिक्सरमधून काढून घ्यायचे आणि बारीक करून घ्यायचे. मग या पिठात रताळी किसून घालायची. नंतर भिजवलेला साबुदाणा, दाण्याचा कूट, मीठ, बारीक केलेली मिरची, कोथिंबीर, चवीपुरती साखर घालून त्यांचा गोळा तयार करायचा. तव्याला छान तूप लावून थालीपीठ तयार करून तव्यावर तूप घालून खमंग असे भाजून घ्यायचे आणि चटणीबरोबर गरम गरम खायला द्यायचे. तेव्हा मैत्रिणींनो, हे रताळ्याचे थालीपीठ नक्की करून बघा. आणि आता मात्र आपल्या कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे मैत्रिणींनो. आपल्या आजच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरजपुरे. तेव्हा मी तुमचीच मैत्रीण मंजुषा वंजारी तुमचा इथेच निरोप घेते. नमस्कार.

वनिता मंडळाचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. यानंतर ठीक एक वाजता दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतल्या बातम्या आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: मानव निर्मित जंगल, पारंपरिक पायऱ्यांची विहीर बारव, मियावाकी प्रकारचं जंगल, तलावाचं पुनर्संचयन, अष्टविनायक बागा, त्यामध्ये औषधी, सुगंधी, बांबू, जलबाग व फुलपाखरू उद्यान यांनी समृद्ध असा टिटवाळा इथला निसर्गायण हा प्रकल्प. याविषयी माहिती देणार आहेत विद्याधर वालावलकर.
1: निसर्ग आणि माणूस याच्यामधलं जे नातं आहे ना, ते नातं आपल्याला विज्ञानाच्या भाषेत पर्यावरण सांगतं. म्हणजे पर्यावरण वाचवा म्हणजे काय वाचवा, आपल्या सभोवताली जी परिस्थिती आहे ती शक्यतो मेंटेन करायचा प्रयत्न करा.
0: पर्यावरण शिक्षण आणि पर्यटन यावर आधारित या प्रकल्पाविषयी विद्याधर वालावलकर यांची दीप्ती आंबेकर यांनी घेतलेली मुलाखत अवश्य ऐका. निसर्गायण
2: चित्रपट संगीताच्या कार्यक्रमानंतर मंगलाष्टक वन्स मोर या चित्रपटातलं अभिजित सावंत आणि बेला शेंडे यांनी गायलेलं गुरु ठाकूर यांचं गीत, संगीत निलेश मोहरीर यांचं.

कार्यक्रमात यानंतर निळकंठ मास्तर या चित्रपटातलं श्रेया घोषाल निघालेलं गजेंद्र आहिरे यांचं गीत, संगीत अजय अतुल यांचं.

मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया उमज पडेल तर या चित्रपटातलं सुधीर फडके आणि उषा अत्रे यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत, संगीत सुधीर फडके यांचं आहे.

0: उमस पडेल तर या चित्रपटातलं सुधीर फडके आणि उषा अत्रे यांनी गायलेलं गीत आत्ताच आपण ऐकलं. या गीताबरोबरच गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. यानंतर ठीक 1:30 वाजता मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र, 1:40 वाजता भंडारा गोंदिया जिल्ह्याचं वार्तापत्र नागपूर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. सुरुवातीला ठीक 1:30 वाजता मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
1: आकाशवाणी मुंबई. विजया सहजराव राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जपानबरोबर संरक्षण विषयक सहकार्याला अनन्य साधारण महत्व असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचं प्रतिपादन. केंद्रीय गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली दक्षिण क्षेत्रीय परिषदेची 31वी बैठक चेन्नईजवळ कोवलम इथं सुरू. माजी प्रधानमंत्री दिवंगत राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त देशाची आदरांजली. 6 फुटांपेक्षा उंच POP गणेशमूर्तींचं विसर्जन यंदा नैसर्गिक जलस्रोतांमध्ये करण्याला मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी. आणि BWF बॅडमिंटन स्पर्धेत भारताची त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या जोडीचा महिला दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. भारत आणि जपानच्या संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीत भाग घेण्यासाठी जपानचे संरक्षण मंत्री शिंजे रियो कोइझुमी सध्या भारत दौऱ्यावर आले आहेत. काल त्यांनी मुंबईत पश्चिम नौदलाचं मुख्यालय आणि INS चेन्नई या युद्धनौकेला भेट दिली. नवी दिल्ली इथं युद्धस्मारकावर आज त्यांनी पुष्पचक्र अर्पण करून शहीद जवानांना आदरांजली वाहिली. कोइझुमी यांना माणकेशा मैदानावर

0: पारंपरिक लष्करी मानवंदना देण्यात आली. बैठकीपूर्वी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी कोइझुमी यांचं स्वागत केलं. जपानच्या कुमामोतो प्रांतात अलीकडेच झालेल्या भूकंपात झालेल्या विनाशाबद्दल सिंग यांनी दुःख आणि सहवेदना व्यक्त केल्या, तसंच भारताकडून हर प्रकारे मदतीचं आश्वासन दिलं. भारतानं आतापर्यंत दिलेल्या पाठिंब्याबद्दल कोइझुमी यांनी आभार मानले. या बैठकीत भारत आणि जपान दरम्यान संरक्षण विषयक सामग्रीचं आदानप्रदान, परस्पर विश्वासाच्या वातावरणावर भर आणि हिंद प्रशांत महासागर क्षेत्रात स्थैर्य आणि सुरक्षितता स्थापित करणं या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. जपानबरोबरच्या संबंधांना अनन्यसाधारण महत्व असल्याचं राजनाथ सिंग म्हणाले.
1: हमारी आर्मी, नेव्ही और एअरफोर्स के बीच ज्वाइंट मिलिट्री इंगेजमेंट हमारी बढ़ती हुई इंटर ऑपरेबिलिटी को रिफ्लेक्ट करती हैं, लेकिन बदलती वैश्विक अनिश्चितताओं से आगे रहने के लिए हमें उभरते डोमेन्स में अपने सहयोग में और विस्तार करना होगा और मेक इन इंडिया इनिशिएटिव के तहत डिफेंस इंडस्ट्रियल मैन्युफैक्चरिंग को आगे बढ़ाना होगा.
0: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन, परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर, वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी सिंगापूरचे प्रधानमंत्री लॉरेन्स वांग यांची आज भेट घेतली. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री जितीन प्रसाद सुद्धा यावेळी उपस्थित होते. या भेटीदरम्यान द्विपक्षीय आर्थिक सहकार्य, डिजिटलायझेशन, कौशल्य विकास आणि शाश्वत विकास याबाबतीतल्या धोरणांची आखणी तसंच अंमलबजावणी यासंबंधी चर्चा झाली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली दक्षिण क्षेत्रीय परिषदेची 31वी बैठक आज चेन्नईजवळ कोवलम इथे होत आहे. या परिषदेला तमिळनाडूचे मुख्यमंत्री जोसेफ विजय, कर्नाटकचे मुख्यमंत्री डी के शिवकुमार, केरळचे मुख्यमंत्री सतीशन, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू तसंच तेलंगणाचे उपमुख्यमंत्री पुद्दुचेरी तसंच अंदमान निकोबार बेटांचे नायब राज्यपाल, लक्षद्वीपचे प्रशासक आणि विविध मंत्रालयांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित आहेत. या बैठकीत राष्ट्रीय महत्वाच्या व्यापक मुद्द्यांवर चर्चा सुरू आहे. यामध्ये महिला आणि मुलांवरच्या बलात्कारांच्या प्रकरणांचा जलद तपास आणि त्वरित निपटारा करण्यासाठी फास्ट ट्रॅक विशेष न्यायालय स्थापन करण्याच्या अंमलबजावणीचा तसंच शिक्षण आणि इतर संबंधित मुद्द्यांचा समावेश आहे. याशिवाय आंतरराज्य सहकार्य, आर्थिक विकास, औद्योगिक गुंतवणूक, भागीदारी बळकट करणं, पायाभूत सुविधांचा विकास, शिक्षण, आरोग्यसेवा, माहिती तंत्रज्ञान, आपत्ती व्यवस्थापन, गुन्हे प्रतिबंध आणि सीमावाद यांसारख्या विविध महत्वांच्या मुद्द्यांवर बैठकीत चर्चा होणार आहे. माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी आज आदरांजली वाहिली. देशसेवा आणि सार्वजनिक जीवनात राजीव गांधी यांनी दिलेल्या योगदानाची आठवण राधाकृष्णन यांनी समाजमाध्यमावरच्या आपल्या संदेशात करून दिली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुद्धा दिवंगत राजीव गांधी यांना आदरांजली वाहिली आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनीही आज लोकभवनात राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केलं. उपस्थित अधिकारी कर्मचारी तसंच पोलीस अधिकारी आणि जवानांना त्यांनी यावेळी सद्भावना प्रतिज्ञा दिली. राजीव गांधी यांचा जन्मदिवस सद्भावना दिन म्हणून पाळला जातो. सर्वोच्च न्यायालयाच्या 1978 निकालामधली उद्योग या शब्दाची कामगारस्नेही आणि व्यापक व्याख्या 2020 औद्योगिक संबंध संहितेचा अर्थ लावताना वापरली जाऊ नये असा निकाल सर्वोच्च न्यायालयानं आज 6-3 अशा बहुमतानं दिला. 1978 निकालाचा पुनर्विचार करण्याची गरज असल्याचं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्यासह 9 न्यायाधीशांच्या घटनापीठानं सांगितलं. 21 फेब्रुवारी 1978 रोजी सर्वोच्च न्यायालयानं उद्योग या शब्दाची व्याख्या आणखी समावेशक करून रुग्णालयं, शिक्षण संस्था, क्लब, सरकारचे कल्याणकारी विभाग अशा आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांना औद्योगिक तंटा कायदा 1947 संरक्षण दिलं होतं. न्यायमूर्ती बी व्ही नागरत्ना, न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुआन यांनी असहमती दर्शवणारा निकाल दिला. हे प्रकरण 9 न्यायाधीशांच्या पीठाकडे देण्याची मागणी विचारात घेण्याजोगी नाही असं मत या 3 न्यायाधीशांनी नोंदवलं. दिल्लीचे नायब राज्यपाल तरणजीत सिंग संधू यांनी आज आगामी ब्रिक्स परिषदेच्या तयारीची आढावा बैठक घेतली. येत्या 12-13 सप्टेंबर रोजी ही बैठक होणार आहे.

0: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्लास्टर ऑफ पॅरिसपासून तयार केलेल्या 6 फुटांपेक्षा उंच गणेश मूर्तींचं नैसर्गिक जलस्रोतांमध्ये विसर्जन करायला मुंबई उच्च न्यायालयानं आज अंतरिम परवानगी दिली. मात्र या प्रकरणी दाखल झालेल्या याचिकेवरचा निर्णय न्यायालयानं राखून ठेवला आहे. निर्णय जाहीर होईपर्यंत 24 जुलै 2025 रोजी दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल असं न्यायालयानं स्पष्ट केलं. या आदेशानुसार 6 फुटांपर्यंतच्या गणेश मूर्तींचं कृत्रिम तलावांमध्ये विसर्जन करणं बंधनकारक करण्यात आलं होतं, तर 6 फुटांवरच्या गणेश मूर्तींचं नैसर्गिक जलस्रोतांमध्ये विसर्जन करायला परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे यंदा POP च्या उंच गणेश मूर्तींचं विसर्जन नैसर्गिक स्रोतांमध्ये करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नवी दिल्लीत सुरू असलेल्या BWF बॅडमिंटन जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताची त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या जोडीनं महिला दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. त्यांनी जपानच्या 7व्या मानांकित रिन इवानागा आणि किए नाकानिशी या जोडीवर 21-16, 21-12 अशी थेट गेम्समध्ये मात केली. अँटिका सिंगापूर आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत मोहित जगलान आणि लक्षिता जगलान या जोडीनं मिश्र दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. सिंगापूरच्या ग्वान यू ताईन आणि जेसी बॅचलर या जोडीनं माघार घेतल्यानं या भावंडांना सरळ उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळाला आहे. NRC अर्थात राष्ट्रीय नागरिक नोंदणीच्या मागणीवरून मणिपूरमध्ये सुरू असलेल्या आंदोलनामुळे राज्यातल्या सर्व शाळा आणि विद्यापीठं बंद ठेवण्याचे आदेश राज्य सरकारनं जारी केले आहेत. हे आदेश आजपासून 22 ऑगस्टपर्यंत लागू असतील. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर इम्फाळ पश्चिम जिल्ह्यात सुरू असलेला जनगणनेशी संबंधित प्रशिक्षण कार्यक्रमही 28 ऑगस्टपर्यंत स्थगित करण्यात आला आहे. कॅम्पेन फॉर जस्ट अँड फेअर डिलिमिटेशन या संघटनेनं राज्यात जनगणना सुरू होण्यापूर्वी NRC अद्ययावत करण्याच्या मागणीसाठी 48 तासांच्या संपाची हाक दिली होती. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जपानबरोबर संरक्षणविषयक सहकार्याला अनन्य साधारण महत्व असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचं प्रतिपादन. केंद्रीय गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली दक्षिण क्षेत्रीय परिषदेची 31वी बैठक आज चेन्नईजवळ कोवलम इथं सुरू. माजी प्रधानमंत्री दिवंगत राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त देशाची आदरांजली. 6 फुटांपेक्षा उंच POP गणेश मूर्तींचं विसर्जन यंदा नैसर्गिक जलस्रोतांमध्ये करण्याला मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी. आणि BWF बॅडमिंटन स्पर्धेत भारताची त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या जोडीचा महिला दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आता आपण ऐकणार आहोत भंडारा गोंदिया जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी प्रवीण तांडेकर आणि हरिकृष्ण मोटघरे. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे भंडारा जिल्ह्यातून एका ट्रकमधून गांजा भरून मुंबईच्या दिशेनं नेला जात असताना पोलिसांनी रात्री गस्त घालत साकोलीजवळ ट्रकमध्ये 200 किलो गांजा पकडला. त्याची एकूण किंमत सुमारे 1 कोटी रुपये असल्याचं सांगण्यात आलं आहे. भंडारा नगर परिषदेत सभा सुरू असताना तांत्रिक अभियंता वंजारी यांना काँग्रेसच्या नगरसेविकेनं काही प्रश्न विचारले, मात्र सभा संपून देखील या प्रश्नांची उत्तरं मिळाली नसल्यानं काँग्रेसचे 4ही नगरसेवक नगर परिषदेत आंदोलनावर बसले. वंजारी यांनी माफी मागावी आणि त्यांच्यावर कारवाई करावी अशी घोषणाही यावेळी देण्यात आल्या. अखेर नगराध्यक्ष आणि मुख्याधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल असं आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं. भंडारा शहरातील रस्त्यांची झालेली चाळण आणि नगर परिषदेच्या अत्यंत बेजबाबदार कारभाराच्या निषेधार्थ खासदार डॉ प्रशांत पडोळे यांच्या अध्यक्षतेखाली दिशा समितीची बैठक झाली. या बैठकीत भंडारा नगर परिषदेचे बांधकाम अभियंता लाडे यांनी शहरात खड्डे नसल्याचं सांगितलं. यानंतर पडोळे यांनी थेट भंडारा नगर परिषदेचे मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले यांची भेट घेतली आणि शहरातील रस्त्यांची दुर्दशा सांगत प्रशासनाला धारेवर धरलं. देशात वारंवार

0: फुटीच्या घटना होत असल्याच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील जंतर मंतर इथे आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केल्याच्या निषेधार्थ भंडारा जिल्ह्यात बंद पाळण्यात आला होता. जिल्ह्यात खरीप हंगाम सुरू होताच बियाणे, खते आणि कीटकनाशकांच्या गुणवत्तेबाबत शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी कृषी विभागानं भरारी पथकाच्या माध्यमातून धाड टाकून कारवाई. या कारवाईत 6 कृषी केंद्रांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले असून 53 परवाने निलंबित करण्यात आले आहेत. आषाढी एकादशीचं औचित्य साधून भंडारा शहरासह जिल्ह्यात विठूनामाचा गजर पाहायला मिळाला. विविध मंदिरं, धार्मिक संस्था आणि शाळकरी विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला. शहरातील 2000 अधिक विद्यार्थ्यांनी वारी काढली, तसंच गांधी चौकात एकत्र येत विद्यार्थ्यांनी रिंगण घातले. गोंदिया शहरात प्रथमच किन्नर समाजाच्या वतीनं आयोजित 3 दिवसीय राष्ट्रीय संमेलन उत्साहात पार पडलं. देशाच्या कानाकोपऱ्यातून किन्नर समाजाचे प्रतिनिधी गोंदियात दाखल झाले होते. राष्ट्रीय प्रमुख लक्ष्मीनारायण त्रिपाठी यांनी सामाजिक एकात्मता, शिक्षण, स्वाभिमान आणि समाजातील सकारात्मक सहभागाबाबत मार्गदर्शन केलं. समारोपाच्या दिवशी शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. निशा नायक यांनी कन्या मौसी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ संमेलनाचं आयोजन केलं होतं. गोंदिया जिल्ह्यात चालकाला मारहाण करून झाडाला बांधत 30 टन 765 किलो तांदळानं भरलेला ट्रक चोरणाऱ्या टोळीचा LCB पर्दाफाश केला. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी 2 दिवसात कोहका इथल्या संजय कुमार दमाहे याला ताब्यात घेतलं. 18,13,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त आमदार राजकुमार बडोले यांच्या पुढाकारातून सडक अर्जुनी तालुक्यातील पांढरी इथं सेवा सप्ताहांतर्गत मोफत आरोग्य शिबिर घेण्यात आलं. शेकडो नागरिकांनी आरोग्य तपासणीचा लाभ घेतला. रक्तदाब, मधुमेह, नेत्र तपासणी, हृदयविकारासह विविध तपासण्या करण्यात आल्या. राज्यसभा खासदार राजेंद्र जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत काटंगी इथं पात्र शेतकऱ्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत कर्जमुक्ती प्रमाणपत्रांचं वितरण करण्यात आलं. कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांनी याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. सडक अर्जुनी तालुक्यातील फुटाळा सौंदळ रेल्वे स्टेशन परिसरातील घरावर छापा टाकून स्थानिक गुन्हे शाखेनं 5 किलो 800 ग्रॅम गांजा जप्त केला. सुमारे 5,86,000 रुपयांच्या मुद्देमालासह 53 वर्षीय अनिता मोहनकर हिला ताब्यात घेण्यात आलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आणि दिवंगत अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त फुलचूर येथील जलाराम लॉनमध्ये छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानाअंतर्गत समाधान शिबिर घेण्यात आलं. आतापर्यंतच्या 3 समाधान शिबिरात 16,000 नागरिकांना विविध योजनांचा लाभ मिळाला. येत्या 17 सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आणखी एका विशेष शिबिराचं आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती खासदार राजेंद्र जैन यांनी दिली. CCMP अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या BHMS डॉक्टरांना महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेत नोंदणी आणि अॅलोपॅथी प्रॅक्टिसची परवानगी देण्याच्या निर्णयाला IMA, MARD आणि आसामी संघटनेनं विरोध केला. गोंदिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात घोषणाबाजी आणि निदर्शनं करण्यात आली. IMA 227 डॉक्टरांनी संपाला पाठिंबा दिला असून सकाळच्या सत्रात OPD बंद ठेवण्यात आली होती. न्यू नागझिरा वन्यजीव अभयारण्यातील उमरझरी गेटवर कर्तव्यावर असलेल्या वनपाल शामू शरणागत यांच्यावर अस्वलानं हल्ला केला. गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. मुंडीपार जंगलात रानडुकराची बेकायदेशीर शिकार करून 20 किलो मांस तयार करून मध्य प्रदेशात विक्रीसाठी नेणाऱ्या टोळीचा वन विभागानं पर्दाफाश केला. मुख्य आरोपी राजेश कुंभरेसह 5 आरोपींना ताब्यात घेण्यात आलं. जागतिक आदिवासी दिनानिमित्त गोंदिया शहरासह ग्रामीण भागात उत्साहाचं वातावरण होतं. पारंपरिक वेशभूषा, लोकनृत्य आणि वाद्यांच्या गजरात भव्य रॅली काढण्यात आली. खासदार राजेंद्र जैन यांनी रॅलीचं स्वागत करून आदिवासी बांधवांना पुलाव वितरित केला. आताच आपण ऐकलं भंडारा गोंदिया जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी प्रवीण तांडेकर आणि हरिकृष्ण मोटघरे.
1: जिल्हा वार्तापत्राचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. 1:45 आणि 17 सेकंद झाले आहेत. आता ऐकूया कार्यक्रम भावधारा. या कार्यक्रमात सुरुवातीला अहिंसा तिरपुडे यांनी गायलेलं सुरेश भट यांचं गीत ऐकूया.

याबरोबरच भावधारा हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. 1:55 झाली आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.

0: श्रोते हो नमस्कार। ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आला श्रावण या मालेत ऐकूया मराठी कवितेतून बहरलेल्या श्रावण महिन्याची ओळख करून देणारा राणी दुर्वे यांचा ललितबंध।
1: आला श्रावण। श्रावणातल्या कहाणीचा शेवट नेहमीच ही 60 उत्तरांची कहाणी 5 उत्तरी सुफल संपूर्ण अशी असते। अर्थार्थी या वाक्याचा कहाणीशी संबंध नसतो, पण कहाणी टेकते मात्र या वाक्यावर। तसेच अर्थार्थी नाही तरी आजच्या भागात काल अपूर्ण राहिलेली सदानंद रेगेंची कविता आधी 60 उत्तरी पूर्ण करते। आला श्रावण श्रावण गुच्छ रंगांचे घेऊन, आला श्रावण श्रावण गुच्छ रंगांचे घेऊन, उन पावसाचे पक्षी आणि उंजळी मधून, निळे स्वप्न कुजबुजे, निळे स्वप्न कुजबुजे हळू पाखरंचकाने, उन कोवळे दाटले केशराच्या रानोराने। आता धरतील फेर, आता धरतील फेर कवडशांची डाळिंब, वर्षातील नभातून शाश्वताची निळी टिंबे। आला श्रावण श्रावण उल्या सोन पावलानी, आला श्रावण श्रावण ओल्या सोन पावलानी, दाही दिशा महिरल्या यौवनाच्या मंजिरानी, दाही दिशा महिरल्या यौवनाच्या मंजिरानी। श्रावण महिन्याच्या 5व्या दिवशी नागाची पूजा केली जाते। नागपंचमीच्या सणाची उत्पत्ती कशी झाली असावी यासंबंधी थेट कथा फारशी सापडत नसली, तरी हा सण भारतात बहुतेक भागात म्हणजे महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश, बंगाल अशा सर्व ठिकाणी पाळतात। श्रीकृष्णांना कालिया नावाच्या नागाचा पराजय करून तो यमुना नदीच्या पात्रातून सुरक्षितपणे वर आला, तो दिवस श्रावण शुद्ध पंचमी होता। त्यावरून नागपूजा प्रचारात आली असावी असा एक मतप्रवाह आहे। ऋग्वेदात नाग किंवा सर्पाचा विशेष उल्लेख नाही, पण यजुर्वेदात आहे। नंतरच्या पुराणातून आणि महाभारतात नाग आणि मनुष्य यांचा निकटचा संबंध आहे। नागकन्या उलुपी हिच्या सौंदर्याला भुलून अर्जुनाने तिच्याशी विवाह केला होता, त्यामुळे सर्प ही एखादी

0: ती मनुष्यजात असावी याविषयी संशय राहतो, पण ते असो. आला श्रावण, शहरांपेक्षा गावातलं हे चित्र कदाचित काही वर्षापूर्वीचं असेल. आषाढधारांच्या सपाट्याच्या पाऊस माऱ्यांनी झुकलेल्या झाडांच्या रुंद फांद्यांना हिंदोळे बांधावेत आणि त्यावर पोरींनी मनसोक्त झोके घ्यावेत. माहेरवाशिणींनी माहेरी यावं. माहेरच्या मंडळींना सुखी ठेवण्यासाठी बंधुराज नागाची पूजा करावी, त्याच्यासाठी उपास करावा. नागपंचमीच्या दिवशी घरादारात अगदी पहाटेपासून धांदल उडावी. भिंती सारवून घ्याव्यात, तिच्यावर हळदीने पिवळा नागोबा काढावा. गंधाना नऊ नागकुळं काढून घ्यावीत. सुन्याच्या आणि काजळ्याच्या टिकल्यांनी त्यात सजवावं. मातीचा नाग करून घ्यावा, त्यांची पूजा करावी. नागपंचमीला नागाच्या रूपानं वाडवडील घरात येतात आणि घराचं रक्षण करतात अशी आख्यायिका आहे. त्या दिवशी भाजी चिरत नाही, कोणताही पदार्थ तळत नाहीत, शेतकरी जमीन नांगरित नाहीत, कोणीही फावड्यानं जमीन खणत नाहीत. सर्पांपासून कुटुंबातल्या कोणालाही इजा पोचू नये या हेतूने नागपूजा केली जाते. पक्वान्न म्हणून पुरणाची दिंड करावी. जेवणानंतर तिन्ही सांजेला मुली बाळी बायकांचा खेळ सुरू व्हावा. फुगडी व फुगड्यांचे प्रकार खेळताना घेतले जाणारे उखाणेही मजेदार असत. लाईबाई लाही मक्याची लाही, लाईबाई लाही मक्याची लाही, मुक्यानी फुगडी शोभत नाही. तुझ्या माझ्या घरात उदबत्त्यांचा वास, तुझ्या माझ्या घरात उदबत्त्यांचा वास, आपण दोघी मैत्रिणी फायनल पास. तुझी माझी फुगडी बनात ग, तुझी माझी फुगडी बनात ग, हजाराची कुडी माझ्या कानात ग. व्रतवैकल्य सणांच्या मुळाशी विचार जसा निसर्ग पूजनाचा, तसाच निसर्ग व माणूस यामधील परस्पर संबंध प्रस्थापित करण्याचा. जसा शंकर हा देव ऋग्वेदकालीन केवळ रुद्र म्हणजे भयकारी होता आणि म्हणून त्याची स्तुती होत होती, तसेच ज्या प्राण्यांपासून माणसाला कृषीप्रधान संस्कृतीत शेतकऱ्याला भीती असेल त्या प्राण्याच्या पूजेची प्रथा नागपंचमी सणात रूपांतरित झाली असावी. मात्र त्याभोवतीने धरला आहे तो आनंदाचा फेर नागाला भाऊ मानण्याचा. कालौघात या कल्पना कालबाह्य होणं साहजिकच आहे, पण तरी हेतूचं महत्व उरतंच. आला श्रावण, उद्या पुन्हा एक नवा श्रावण दारी घेऊन येते.
1: आला श्रावण या मालेत आत्ताच आपण ऐकला राणी दुर्वे यांचा ललितबंध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. ऐकूया कृषीवाणी कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण. आजचा विषय आहे जमिनीची धूप होण्याची कारणं. याचं वाचन केलंय गायत्री भरणकर यांनी.
3: मंडळी, शेतीचा आत्मा म्हणजे जमीन, कारण त्यामध्येच पिकाची वाढ होत असते. मात्र वारा पाऊस यामुळे जमिनीची धूप होते. जमिनीचा सुपीक उत्पादक आणि अन्नद्रव्ययुक्त असा थर पाण्याबरोबर वाहून जातो आणि हळूहळू जमीन नापीक होत जाते. हे सर्व टाळण्यासाठी जमिनीची धूप होण्याची कारणं कोणती आहेत, त्याचे परिणाम काय होतात आणि त्यावर काय उपाययोजना असतात याविषयीची माहिती जाणून घेतली पाहिजे. जमिनीच्या पृष्ठभागावरील माती किंवा मातीचे कण एकमेकांपासून वेगळे होऊन त्याचं एका जागेवरून दुसऱ्या जागी वहन होणं म्हणजेच जमिनीची धूप होणं. खडक, दगड, वाळू यांच्यावर ऊन, वारा, पाऊस, थंडी, उष्णता अशा हवामानातल्या सगळ्या घटकांचा परिणाम होत असतो आणि त्याचं मातीमध्ये रूपांतर होत असतं. ही अत्यंत सावकाश होणारी अशी प्रक्रिया आहे. खडकापासून माती तयार व्हायला अनेक वर्ष लागतात. नैसर्गिक प्रक्रियेमध्ये जमिनीची धूप होण्याची वातावरणीय कारणं असली तरी जमिनीसह विविध घटकांमध्ये होत असलेल्या मानवी हस्तक्षेपामुळे मातीची धूप प्रचंड वाढली आहे. यामध्ये चुकीची मशागत पद्धती, नदी, ओढे, नाले यावरचं अतिक्रमण, अचानक बदलणारे प्रवाह, जमिनीच्या नैसर्गिक चढउतारामध्ये छेडछाड करणं ही प्रमुख कारणं आहेत. जमिनीच्या सपाटीकरणाच्या नादामध्ये मातीचा चांगला सुपीक थर मातीखाली जाण्याचं प्रमाणही वेगानं वाढत आहे. अशा अनेक कारणांमुळे शेतीयोग्य जमीन देखील पडीक होत आहे. मंडळी, जमीन समतल आहे की उताराची यावर जमिनीची धूप अवलंबून असते. उताराच्या जमिनीवर पाण्याच्या प्रवाहाला गती मिळून जमिनीची अधिक धूप होते. बेसुमार वृक्षतोड हेही एक कारण आहे. पावसाचे थेंब वृक्षाच्या पानांवर पडल्यावर त्याचा वेग संथ करते. यावरून सुद्धा धूप होण्याची तीव्रता ठरत असते. जास्त पाऊसमान असणाऱ्या प्रदेशात पावसामुळे तर तापमानामध्ये भिन्नता असणाऱ्या प्रदेशांमध्ये जमिनीचे आकुंचन प्रसरण पावण्यामुळे

0: सुद्धा मातीचे कण सुटे होतात आणि वाऱ्याबरोबर दूरवर वाहून नेले जातात. माती आणि परिसरातील निसर्गामध्ये सातत्याने हस्तक्षेप केल्यामुळे जमिनीची धूप मोठ्या प्रमाणात होते. तसंच पाळीव आणि जंगली प्राणी यांच्या विविध हालचालींमुळे सुद्धा जमिनीची धूप होत असते. अशा प्रकारे वेगवेगळ्या कारणांमुळे मोकळी झालेली माती पाणी किंवा वाऱ्यासोबत एका जागेवरून दुसऱ्या जागेवर वाहून जाते. जमिनीच्या या धुपेमुळे वजनानं हलकी मात्र अन्नद्रव्ययुक्त अशी कसदार माती वाहून जाते आणि वजनानं अधिक असलेले वाळूचे खडे दगड गोटे हे वाहून जात नाहीत आणि वालुकामय मृदेची निर्मिती होते. धुपेमुळे अन्नद्रव्ययुक्त कसदार मातीचा थर वाहून गेल्यानं जमिनीची उत्पादकता घटते आणि सुपीकता कमी होते. सातत्याने जलाशयांमध्ये मातीचं अथवा गाळाचं स्थिरीकरण होत गेल्यामुळे जलाशयांची जलधारण क्षमताही कमी होते आणि पाणीसाठा कमी राहिल्यानं भविष्यात पाणी टंचाई भासू शकते. त्यामुळे मंडळी जमिनीची धूप रोखण्याची ही जी महत्त्वाची कारणं आहेत त्याकडे वेळीच लक्ष देणं फार आवश्यक आहे. बरं तर मंडळी, पुन्हा भेटूया पुढल्या कृषीवाणीमध्ये. नमस्कार.
1: कृषीवाणी कार्यक्रमाच्या पुन्हा प्रसारणात आज आपण ऐकलीत जमिनीची धूप होण्याची कारणं याविषयीची माहिती. वाचन केलं होतं गायत्री भरणकर यांनी. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.

0: आकाशवाणी जळगाव केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात होमिओपॅथी आणि आपले आरोग्य या माहितीचा भाग चौथा. तज्ज्ञ आहेत डॉक्टर रुपेश पाटील.
1: होमिओपॅथीच्या उपचार पद्धतीमध्ये मला बऱ्याचदा लोकांचा अनुभव असा येतो की त्यांच्या भूतकाळामध्ये त्यांच्या मनावर अतिशय वाईट परिणाम झालेले असतात आणि खूप काळ त्या वाईट गोष्टींचं चिंतन केल्याने, त्या गोष्टींचं मनन केल्याने किंवा साध्या भाषेमध्ये त्या गोष्टी मनाला लावून घेतल्यामुळे त्या भावनांच्यामुळे काही विशिष्ट आजार तयार होत असतात. आणि डॉक्टर हनुमान यांनी या सगळ्या गोष्टींवर अतिशय मोठं संशोधन केलं होतं आणि म्हणूनच ते या सगळ्या गोष्टींना ते शास्त्राच्या रूपाने त्यांनी जन्म दिला. मन आणि शरीर एकत्र राहत असताना जर मनामध्ये काही वेदना, दुःख, काही रागाच्या, चिंतेच्या भावना सातत्याने शरीरात असतील तर त्याच्यामुळे काही आजार तयार होतं. जसं मॉडर्न सायन्स म्हणजे ॲलोपॅथी पण आता हे मान्य करतं, काही आजार हे सायकोसोमॅटिक डिसीजेस असतात, म्हणजे शरीर आणि मन यांच्या संयुक्तरित्याने ते फॉर्म होत असतात. म्हणजे साध्या भाषेमध्ये शरीर आणि मनाचं कॉम्बिनेशन झाल्यानंतर काही आजारांची उत्पत्ती होते जर त्या शरीरामध्ये आणि मनामध्ये नकारात्मक भावना असल्या तर. जसं चिंता करणाऱ्या पेशंटना पेप्टिक अल्सर किंवा गॅस्ट्रिक डिसीजेस होत असतात. तर होमिओपॅथीला पण हे गोष्टी मान्य होत्या आणि म्हणून जुन्या भावनांचं हिलिंग झालं पाहिजे, म्हणजे जुन्या भावना तुमच्या निघून जाऊन तुमच्या त्या ठिकाणी न्यूट्रल अशा भावना निर्माण झाल्या पाहिजे, ते होमिओपॅथी करते. म्हणजे जसं एखाद्याच्या अपत्याच्या निधनाने जर त्याच्या मनामध्ये खूप दुःख असेल तर होमिओपॅथी त्या पद्धतीची उपचार पद्धती करून त्या पेशंटचं त्या दुःखाची तीव्रता बऱ्याच अंशी कमी करण्याचं काम करत असते. म्हणजेच दुःखाची नकारात्मक भावना कमी होते आणि नकारात्मक दुःखाची

0: सकारात्मक भावना कमी झाल्याच्यामुळे जे डिसीजेस फॉर्म होऊ शकतात ते थांबण्याची शक्यता रुग्णांमध्ये खूपशी वाढते. आणि मला असं वाटतं होमिओपॅथीचं हे सगळ्यात मोठं वरदान आहे की तुमच्या भूतकाळावरती जेव्हा ती काम करते, तुमच्या बालपणीचे अनुभव, तुमच्या तरुणपणीचे अनुभव, जसं एखाद्याचा प्रेमभंग झाला असेल तर प्रेमभंगाच्यामुळे त्याच्या मनामध्ये जे दुःख तयार होतं ते खूपदा व्यक्त स्वरूपात ते बाहेर व्यक्त होत नाही, तर ते एखाद्या डॉक्टरकडे तुम्ही गेले आणि ते छानपणे तुम्ही मांडू शकले तर त्याच्यावरती जे काही औषध देतील तर त्या भावनांची तीव्रता आणि त्या भावनांच्या साह्याने तुमच्या शरीरात होणारी रोगनिर्मिती थांबण्यासाठी नक्कीच मदत होईल. म्हणजेच एखाद्याचा दुःखी भूतकाळ हा चांगल्या वर्तमानामध्ये बदलण्याची ताकद होमिओपॅथी हे शास्त्र ठेवते. आणि माझ्या इतक्या 24 वर्षाच्या अनुभवातून मी असं सांगू शकतो की त्या भावना जरी बदलल्या तरी शरीरामध्ये फॉर्म होणारे काही सायकोसोमॅटिक डिसीजेस प्रिव्हेंट होऊ शकतात, तसेच ऑलरेडी फॉर्म झालेले डिसीजेस पण दुरुस्त होऊ शकतात. मला असं वाटतं की होमिओपॅथीचं हे जे वरदान आहे ते तुमचा भूतकाळ दुरुस्त करून तुमचं वर्तमान आणि तुमचं भविष्य आनंदी करण्याच्यासाठी नक्कीच फायद्याचं ठरतं. होमिओपॅथीच्या या तत्त्वज्ञानामुळे अनेक रुग्णांना आता त्याचा फायदाही होतो आहे आणि अनेक लोक या सगळ्या पद्धतीकडे आता सकारात्मक पद्धतीने बघत आहे. आणि काहींना त्या गोष्टींचं कळतं आहे आता की ते जुने दुःख किंवा जुन्या गोष्टी ते आपण विसरलं पाहिजे आणि ते विसरण्याच्यासाठी होमिओपॅथी या सगळ्या गोष्टींमुळे नक्कीच मदत करत असते.
1: शिक्षा देण्यात आलेली आहे, फाईन देण्यात आलेला आहे, कारण पर्यावरण प्रदूषण हे एक अत्यंत घातक समस्या आहे, ते लोकांच्या जीवनाशी खेळत आहे. आर्टिकल 21 जो मूलभूत अधिकार आहे त्यावरती उल्लंघन होत आहे. तर अशा पद्धतीमध्ये जे काही केसेस होत चाललेले आहे, न्यायनिवाडे कोर्टाने दिलेले आहे, ते एक अत्यंत महत्त्वाचं पाऊल उचललं गेलेलं आहे. आणि भविष्य काळामध्ये सुद्धा याचा आधार घेऊन आपण अशा प्रकारे या केसेसचं रेफर करून कोर्टापुढे मांडणी करू शकतो. त्यासोबत आज कोर्टाने जनहित याचिका ही एक संकल्पना खूप चांगली पद्धत आणलेली आहे. जनहित याचिका म्हणजे आज आपण बघतो की समाजामध्ये बरेचसे लोक दुर्बल घटक आहेत, आर्थिक परिस्थिती त्यांची खालवलेली आहे आणि ते अन्यायाला मुकत आहेत. अशा परिस्थितीमध्ये जनतेच्या वतीने कुठलाही एक व्यक्ती, सामाजिक व्यक्ती असेल किंवा कुठलाही व्यक्ती, त्यांच्या वतीने जनहित याचिका दाखल करू शकतो. पर्यावरण कायद्यामध्ये आपल्याला जनहित याचिकाचा संदर्भ आलेला आहे. MC मेहता वर्सेस युनियन ऑफ इंडिया या केसेस जे दर्शवित आहे त्यामध्ये त्यांनी जनहित याचिका दाखल केलेली. MC मेहता हे पब्लिक इंटरेस्ट लिटिगेटिंग लॉयर आहे आणि त्यांनी पर्यावरण प्रदूषण मुक्त करण्यासाठी बरेचशा अशा परिस्थितीमध्ये न्याय मिळवून देण्यात आलेले आहे. अशा प्रकारे ज्युडिशरी म्हणजे न्याय व्यवस्थाने आपल्यासाठी एक अत्यंत महत्वाची भूमिका बजावली आहे आणि त्या पद्धतीने आज आपण पर्यावरण प्रदूषणाचं काय करू शकतो की आपण बचाव करू शकतो. आज काळाची गरज आहे की प्रत्येक व्यक्तीला हे माहिती असणं गरजेचं आहे की पर्यावरण प्रदूषण काय आहे, कायदे काय आहे, त्याची अंमलबजावणी कशा पद्धतीने आपण करू शकतो आणि आपण पर्यावरण संरक्षण किती चांगल्या पद्धतीने करू शकतो जेणेकरून भविष्यामध्ये आपल्याला कुठलेही संकट येऊ नये व आपण निसर्गमय व चांगल्या पद्धतीने पुढील जीवन जगू शकतो. कारण पर्यावरण प्रदूषण मुक्त जीवन जगणं हे आज मूलभूत अधिकार कळलेला आहे. आर्टिकल 21 नुसार जसं आपण वर बघितलेलं आहे त्याप्रमाणे राईट टू लाईफ चा भाट आहे की वी शुड गेट की आपल्याला हेल्दी एन्व्हायरमेंट भेटलं पाहिजे आणि त्या पद्धतीने आपण पर्यावरण संरक्षण करणं आज प्रत्येकाची जबाबदारी आहे, सरकारची आहे, व्यक्तीची आहे, न्याय व्यवस्थेची आहे, जेणेकरून आज आपण आपलं संरक्षण करून पुढील भविष्य काळासाठी, पुढील पिढीसाठी सुद्धा पर्यावरण प्रदूषण मुक्त करू शकतो. आणि अशा पद्धतीने आपण पर्यावरण प्रदूषण रोखलं गेलं पाहिजे, ह्या कायद्याची अंमलबजावणी चांगल्या पद्धतीने केली पाहिजे, लोकांना या कायद्याची माहिती पोहोचवणं गरजेचं आहे आणि त्यासोबतच जे दुर्बल घटक आहे, आर्थिक घटक परिस्थिती नाही आहे, तर त्यांना PIL जी जनहित याचिका ही संकल्पना आहे ती एकदम चांगली संकल्पना आज कोर्ट स्वीकारत आहे, त्यांच्या वतीने आपण न्याय मिळवू शकतो. धन्यवाद.
2: श्रोते हो, आताच आपण परिसर या कार्यक्रमात पर्यावरण प्रदूषण आणि कायदा याविषयी प्राध्यापक डॉक्टर योगेश महाजन यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा ऐकला. श्रोते हो, याबरोबरच परिसर हा कार्यक्रम संपला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विजय भुयार. ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती.
3: परिसर कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून पुन्हा प्रसारित करण्यात आला. यानंतर ठीक 2:15 दिल्ली केंद्रावरून दिलं जाणारं दोपहर समाचार हे हिंदीतलं बातमीपत्र आम्ही आता सहक्षेपित करणार आहोत काही क्षणातच.

अस्मिता वाहिनीबरोबरच प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आपण आमचे कार्यक्रम ऐकत आहात. दुपारचे 2:30 वाजलेले आहेत. आता नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात सौम्या कंटक यांचं गायन आपण ऐकणार आहोत. त्यांनी गायलेला राग शुद्ध सारंग. त्यांना तबल्याची साथ संतोष मिश्रा यांची आणि हार्मोनियमची संगती सुधांशू घारपुरे यांनी केलेली आहे. विलंबित रचना तिलवाडा तालात. बोल आहेत आओ सखी बात कीजे. द्रुतरचना 3 तालात निबद्ध आहे. बोल आहेत सखीरी मोरी ना समजत समज दे रे. नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया सौम्या कंटक यांचं गायन राग शुद्ध सारंग.

0: नाद ब्रह्मांतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आताच आपण सौम्या कंटक यांचं गायन ऐकलं. त्यांनी गायलेला राग शुद्ध सारंग आपण ऐकला. तबल्याची साथ संतोष मिश्रा यांची आणि हार्मोनियमची संगती सुधांशु घारपुरे यांनी केली होती. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला.
1: नागपूर आकाशवाणी केंद्र घेऊन येत आहे कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारण माझा आवार माझा शिवार. या कार्यक्रमात ऐका जैव सुरक्षा कुक्कुटपालन व्यवस्थापनातील उत्तम पर्याय या विषयी डॉक्टर एम एम कदम यांची मुलाखत. तसेच शेताच्या बांधावर या मालिकेत प्रगत शेतकरी सचिन चिकनकर मुक्काम कामठी जिल्हा नागपूर यांची मुलाखत. हा कार्यक्रम सोमवार 24 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 7:30 आकाशवाणीच्या सर्वच केंद्रावरून प्रसारित केला जाईल.

0: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जपान बरोबर संरक्षण विषयक सहकार्याला अनन्यसाधारण महत्व असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचं प्रतिपादन. वंदे मातरम या राष्ट्रीय गीताची दोनच कडवी गाण्याचा काँग्रेस कार्यकारिणीचा ठराव असंवैधानिक असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका. 6 फुटांपेक्षा उंच POP गणेश मूर्तींचं विसर्जन यंदा नैसर्गिक जलस्रोतांमध्ये करायला मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी. आणि VWF बॅडमिंटन स्पर्धेत भारताची त्रिसा ज्वाली आणि गायत्री गोपीचंद या जोडीचा महिला दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. भारत आणि जपानच्या संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीत भाग घेण्यासाठी जपानचे संरक्षण मंत्री शिंजेरियो कोइझुमी सध्या भारत दौऱ्यावर आले आहेत. काल त्यांनी मुंबईत पश्चिम नौदलाचं मुख्यालय आणि INS चेन्नई या युद्धनौकेला भेट दिली. नवी दिल्ली इथं युद्ध स्मारकावर आज त्यांनी पुष्पचक्र अर्पण करून शहीद जवानांना आदरांजली वाहिली. कोइझुमी यांनी माणेकशॉ मैदानावर पारंपरिक लष्करी मानवंदना देण्यात आली. बैठकीपूर्वी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी कोइझुमी यांचं स्वागत केलं. जपानच्या कुमामोतो प्रांतात अलीकडेच आलेल्या भूकंपात झालेल्या विनाशाबद्दल सिंग यांनी दुःख आणि सहवेदना व्यक्त केल्या. तसंच भारताकडून हर प्रकारे मदतीचं आश्वासन दिलं. भारताने आतापर्यंत दिलेल्या पाठिंब्याबद्दल कोइझुमी यांनी आभार मानले. या बैठकीत भारत आणि जपान दरम्यान संरक्षण विषयक सामुग्रीचं आदानप्रदान, परस्पर विश्वासाच्या वातावरणावर भर आणि हिंद प्रशांत महासागर क्षेत्रात स्थैर्य आणि सुरक्षितता स्थापन करणं या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. जपानबरोबरच्या संबंधांना अनन्यसाधारण महत्व असल्याचं राजनाथ सिंह म्हणाले.
1: हमारी आर्मी, नेवी और एयरफोर्स के बीच ज्वाइंट मिलिट्री एंगेजमेंट्स हमारी बढ़ती हुई इंटर ऑपरेबिलिटी को रिफ्लेक्ट करती हैं. लेकिन बदलती वैश्विक अनिश्चितताओं से आगे रहने के लिए हमें उभरते डोमेन्स में अपने सहयोग में और विस्तार करना होगा और मेक इन इंडिया इनिशिएटिव के तहत डिफेंस इंडस्ट्रियल मैन्युफैक्चर

0: को आगे बढ़ाना होगा।
1: अर्थमंत्री निर्मला सीतारामन, परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर, वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी सिंगापूरचे प्रधानमंत्री लॉरेन्स वॉंग यांची भेट घेतली. इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री जितीन प्रसाद सुद्धा यावेळी उपस्थित होते. या भेटीदरम्यान द्विपक्षीय आर्थिक सहकार्य, डिजिटायझेशन, कौशल्य विकास आणि शाश्वत विकास याबाबतीतल्या धोरणांची आखणी तसंच अंमलबजावणी यासंबंधी चर्चा झाली. वंदे मातरम या राष्ट्रीय गीताची दोनच कडवी गाण्याचा काँग्रेस कार्यकारिणीचा ठराव असंवैधानिक असल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. नागपूरमध्ये ते आज वार्ताहरांशी बोलत होते.
2: खरं म्हणजे हा काही इंग्रजांचा भारत नाही. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान तयार केलं. या संविधानाने लोकसभा आणि राज्यसभा पार्लमेंट तयार केली आणि या संविधानाने सांगितलं की संविधानाचं पालन म्हणजे काय, तर लोकसभा आणि राज्यसभेने तयार केलेला कायदा हा पाळणं म्हणजे संविधान पाळणं आहे. आणि आता त्याच दोन्ही सभागृहांनी घेतलेला निर्णय काँग्रेस म्हणते आम्ही मानणार नाही, संविधानाशी हा द्रोह आहे, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची हा द्रोह आहे आणि खऱ्या अर्थानं गुलामगिरीची मानसिकता हे अजूनही इंग्रजांच्या गुलामगिरीच्या मानसिकतेमध्ये आहे. ही गुलामगिरीची मानसिकता आहे.
1: काँग्रेसचा निर्णय गुलामगिरीच्या मानसिकतेतून आल्याचं आणि हा संविधानाशी द्रोह असल्याचं ते म्हणाले. पुण्यात आयोजित छात्रों की गूज कार्यक्रमात राहुल गांधी यांनी सर्वच तरुणाईशी संवाद साधला असता तर चांगलं झालं असतं, मात्र ते केवळ पुणे परिसरातल्या काँग्रेस नेत्यांच्या शैक्षणिक संस्थांमधल्या मुलींची नोंदणी कार्यक्रमात होत असल्याचं ते म्हणाले. राज्यात आपलं सरकार असेपर्यंत लाडकी बहीण योजनेद्वारे पात्र लाभार्थ्यांना अनुदान मिळत राहील असं त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. या योजनेत प्राप्तिकर भरणाऱ्या कुटुंबातल्या महिलांनी तसंच सरकारी सेवेतल्या महिलांनी अर्ज केले होते, त्या अपात्र ठरल्या असून त्यांच्यावर कारवाई करावी लागेल असं ते म्हणाले. राज्यातल्या 8वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद यासारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळेल. यासाठी 174 कोटी रुपयांपेक्षा अधिक निधीला सरकारनं मंजुरी दिली आहे. राज्यात गेल्या 5 वर्षात टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागलेल्या पाणीटंचाईग्रस्त गावांचा जलयुक्त शिवार अभियानाच्या 3रा टप्प्यात प्राधान्याने समावेश करावा, या गावांमध्ये जलसंधारणाची कामं तातडीनं हाती घ्यावीत असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. या गावांमध्ये स्थानिक भौगोलिक परिस्थिती आणि पाण्याची गरज लक्षात घेऊन जलसंधारणाची कामं निश्चित करावीत. जलस्रोतांच्या बळकटीकरणामुळे निर्माण झालेल्या सकारात्मक परिणाम नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जलसंधारणाशी संबंधित यशकथा तयार करून त्यांचा प्रभावी प्रसार करावा अशा सूचनाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या. राज्यात यंदाच्या पावसाळ्यात सरासरीच्या 20% पाऊस झाल्याची माहिती राज्य सरकारनं दिली आहे. ऑगस्ट महिन्यात आतापर्यंत सरासरीच्या केवळ 56.5% पाऊस झाला, तरी जुलैमध्ये जास्त म्हणजे सरासरीच्या 131.5% पाऊस झाल्यानं एकूण मान्सूनची स्थिती समाधानकारक आहे असं राज्य सरकारच्या पत्रकात म्हटलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. प्लॅस्टर ऑफ पॅरिसपासून तयार केलेल्या 6 फुटांपेक्षा उंच गणेश मूर्तींचं नैसर्गिक जलस्रोतांमध्ये विसर्जन करायला मुंबई उच्च न्यायालयाने आज अंतरिम परवानगी दिली. मात्र या प्रकरणी दाखल झालेल्या याचिकेवरचा निर्णय न्यायालयानं राखून ठेवला आहे. निर्णय जाहीर होईपर्यंत 24 जुलै 2025 रोजी दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल असं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. या आदेशानुसार 6 फुटांपर्यंतच्या गणेश मूर्तींचं कृत्रिम तलावांमध्ये विसर्जन करणं बंधनकारक करण्यात आलं होतं, तर 6 फुटांवरच्या गणेश मूर्तींचं नैसर्गिक जलस्रोतांमध्ये विसर्जन करायला परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे यंदा पीओबीच्या उंच गणेश मूर्तींचं विसर्जन नैसर्गिक स्रोतांमध्ये करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. क्षयरोगावर गुणकारी पण पाण्यात विद्राव्य नसणारं औषध देण्यासाठी नॅनो तंत्रज्ञानावर आधारित उपकरण आणि त्याच्या वापराचं पेटंट नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाला मिळालं आहे. विद्यापीठाने एका प्रसिद्धीपत्रकात ही माहिती दिली. हे पेटंट 20 वर्षांसाठी आहे. नॅनो तंत्रज्ञान प्रणालीच्या वापरामुळे हे औषध रुग्णाच्या शरीरात अधिक चांगल्या प्रकारे शोषलं जाऊन औषधाची परिणामकारकता वाढेल असं विद्यापीठाने या निवेदनात नमूद केलं आहे. ठाणे जिल्ह्यात भिवंडीमध्ये एका 15 वर्षाच्या मुलीवर अत्याचार केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी एका तरुणाला ताब्यात घेतलं आहे. आरोपीने पीडितेला जीव घेण्याची धमकी सुद्धा दिली होती. पोलिसांनी मंगळवारी आरोपीला अटक केली आहे आणि त्याच्यावर पॉक्सो तसंच धमकी दिल्याचा गुन्हा दाखल

0: दाखल केला आहे. मुंबई विद्यापीठाने अपार आयडी, एबीसी आयडी जोडणी तसंच आधार प्रमाणीकरण याबाबत विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी आयोजित केलेलं विशेष सुविधा शिबिर उद्यापर्यंत सुरू राहणार आहे. आगामी परीक्षांच्या हॉल तिकिटांसाठी अपार आयडी अनिवार्य असल्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना अजून याबाबतीत अडचणी येत आहेत त्यांनी उद्यापर्यंत संबंधित कागदपत्र आणि तपशिलासह शिबिराला भेट द्यावी असं आवाहन विद्यापीठानं केलं आहे. नवी दिल्लीत सुरू असलेल्या BWF बॅडमिंटन जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताची त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीजन या जोडीनं महिला दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. त्यांनी जपानच्या 7व्या मानांकित रिन इवानागा आणि किए नाकानिशी या जोडीवर 21-16, 21-12 अशी थेट गेम्समध्ये मात केली. काँग्रेसचे माजी नेते आणि माजी खासदार सज्जन कुमार यांचा मृत्यू झाल्याची माहिती दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयानं दिली आहे. 1984 दिल्लीत झालेल्या शीख विरोधी दंगली प्रकरणी दोषी ठरल्यानं ते तिहार तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत होते. 3 वेळा लोकसभेवर निवडून गेलेले सज्जन कुमार यांनी 2018 दोषी ठरल्यावर पक्षाचा राजीनामा दिला होता. गुजरातमध्ये भावनगर इथल्या बनावट दारू प्रकरणात मृतांची संख्या आता 7 झाली आहे. 30 जणांवर अद्याप रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी आतापर्यंत 21 जणांविरोधात FIR दाखल झाला असून 12 जणांना अटक केल्याचं भावनगरच्या पोलीस महानिरीक्षकांनी सांगितलं. गुजरात राज्यात दारूबंदी लागू असून मध्य प्रदेशातूनही दारू आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. पुढचा तपास सुरू आहे. माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी आज आदरांजली वाहिली. देशसेवा आणि सार्वजनिक जीवनात राजीव गांधी यांनी दिलेल्या योगदानाची आठवण राधाकृष्णन यांनी समाज माध्यमावरच्या आपल्या संदेशात करून दिली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनीही राजीव गांधी यांना आदरांजली वाहिली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जपानबरोबर संरक्षणविषयक सहकार्याला अनन्यसाधारण महत्व असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचं प्रतिपादन. वंदे मातरम या राष्ट्रीय गीताची दोनच कडवी गाण्याचा काँग्रेस कार्यकारिणीचा ठराव असंवैधानिक असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका. 6 फुटांपेक्षा उंच POP गणेशमूर्तींचं विसर्जन यंदा नैसर्गिक जलस्रोतांमध्ये करायला मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी. आणि BWF बॅडमिंटन स्पर्धेत भारताची त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या जोडीचा महिला दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 KHz आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोते हो, आता अस्मिता वाहिनीच्या पहिल्या सभेचे कार्यक्रम समाप्त होत आहेत. दुसऱ्या सभेत आपण भेटणार आहोत संध्याकाळी 5 वाजता. मात्र AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम सुरूच राहतील.

श्रोतेहो नमस्कार. 262.47 शतांश मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 दशांश मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. आमच्या दुसऱ्या सभेत मी रेडिओ सखी गौरी मुळे तुमचं मनपूर्वक स्वागत करते. सायंकाळचे 5 वाजता आहेत. आता ठळक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. प्लॅस्टर ऑफ पॅरिसपासून तयार केलेल्या 6 फुटांपेक्षा उंच गणेश मूर्तींचं नैसर्गिक जलस्रोतांमध्ये विसर्जन करायला मुंबई उच्च न्यायालयाने आज हंगामी परवानगी दिली. त्यामुळे यंदा पीओपीच्या उंच गणेश मूर्तींचं विसर्जन नैसर्गिक स्रोतांमध्ये करता येणार आहे. राज्यात गेल्या 5 वर्षात टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागलेल्या पाणीटंचाईग्रस्त गावांचा जलयुक्त शिवार अभियानाच्या 3र्या टप्प्यात प्राधान्याने समावेश करावा. या गावांमध्ये जलसंधारणाची कामं तातडीनं हाती घ्यावीत असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. या गावांमध्ये स्थानिक भौगोलिक परिस्थिती आणि पाण्याची गरज लक्षात घेऊन जलसंधारणाची कामं निश्चित करावीत असंही ते म्हणाले. राज्यातल्या 8वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद यासारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळेल. यासाठी 174 कोटी रुपयांचा निधी सरकारनं मंजूर केला आहे. नवी दिल्लीत सुरू असलेल्या BWF बॅडमिंटन जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताची त्रिसा ज्वाली आणि गायत्री गोपीचंद या जोडीनं महिला दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. जपानच्या रिन इवानागा आणि किए नाकानिशी या जोडीवर त्यांनी 21-16, 21-12 अशी मात केली. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज 628 अंकांची वाढ झाली आणि तो 77,538 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 154 अंकांची वाढ नोंदवत 24,232 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. सायंकाळचे 5:02 झालेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम गीतसंध्या. या कार्यक्रमात आज ऐकूया मराठी चित्रपट गीतं.

स्वप्नील बांदोडकर आणि वैशाली सामंत यांनी गायलेलं अश्विनी शेंडे यांचं गीत ऐकलं. या गीताला संगीत होतं निलेश मोहरीर यांचं आणि चित्रपट लाल इश्क.

0: निसर्ग, इतिहास आणि संस्कृतीचा संगम असलेली भूमी म्हणजे कोकण।
1: ही केवळ भूमी नाही तर प्रत्येक मनात कायमची रुजणारी एक स्मृती।
0: निसर्गरम्य कोकणाची सफर,
1: कोकण दर्शन,
0: निसर्गाच्या कुशीतलं एक सुंदर स्पंदन,
1: दर शुक्रवारी सकाळी 8:40
0: तुमच्या आवडत्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्स वर।
1: सादर करते विवेक वानखडे। दिसते भारी गणपतीची स्वारी, माझ्या कोकणा वाटे तुम्ही वळवा गाडी। श्रोते हो, कोकण दर्शन या कार्यक्रमात उद्या सकाळी 8:40 गावखडी गाव, कांदळवन सफर आणि कासव संवर्धन याविषयी ऐकाल सहभाग डॉक्टर गजानन रानडे, स्थानिक व्यावसायिक निनाद पाटील आणि कासव मित्र प्रदीप डिंगणकर यांचा।

कीर्ती सगथिया आणि सहकाऱ्यांनी गायलेलं लक्ष्मण उतेकर यांचं गीत ऐकलं. या गीताला संगीत होतं रोहित नागभिडे यांचं आणि चित्रपट होता लालबागची राणी. गीतसंध्या या कार्यक्रमात यानंतर हमसिका अय्यर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं पंकज पडघन यांचं गीत मितवा या चित्रपटासाठी या गीताला संगीत आहे मंगेश कांगणे यांचं.

गीत संध्या या कार्यक्रमातलं हे गीत बेला शेंडे, आनंदी जोशी, सुरेश वाडकर, ऋषिकेश रानडे आणि प्रियंका बर्वे यांच्या स्वरातलं मुंबई पुणे मुंबई 2 या चित्रपटातलं. गीतरचना आहे संगीता बर्वे, श्रीरंग गोडबोले आणि विश्वजीत जोशी यांची, आणि संगीत आहे अविनाश विश्वजीत यांचं.

श्रोतेहो, दर रविवारी सकाळी 11:05 आपण ऐकू शकता श्रोत्यांच्या मनपसंत हिंदी आणि मराठी गीतांचा कार्यक्रम आपली आवड। यासाठी आपण आम्हाला पत्र पाठवू शकता। आमचा पत्ता आहे आकाशवाणी रत्नागिरी केंद्र, डॉक्टर जयशम केळकर मार्ग, थिबा पॅलेस जवळ, रत्नागिरी। त्याचप्रमाणे आपण व्हॉट्सअपही करू शकता। आमचा फोन नंबर आहे 9435 73485। आणि हो, आपण ईमेलवरून सुद्धा आपलं गाणं आम्हाला कळवू शकता। आमचा ईमेल ऍड्रेस आहे progsection.airrtn@gmail.com। तेव्हा जरूर कळवा तुमच्या आवडीची गाणी आणि ऐका श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपली आवड।

स्वप्नील बांदोडकर आणि नेहा राजपाल यांनी गायलेलं फोटोकॉपी या चित्रपटातलं गीत ऐकलं. गीतरचना होती अश्विनी शेंडे यांची आणि संगीत होतं नेहा राजपाल यांचं. श्रोते हो, या गीताबरोबरच गीतसंध्या हा कार्यक्रम आता समाप्त होतोय. या कार्यक्रमात आज आपण ऐकलीत मराठी चित्रपट गीतं. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला.

0: प्रसार भारती, भारत का लोक सेवा प्रसारक।
1: हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे। यानंतर 5:30 युववाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल। आम्ही सहक्षेपित करणार आहोत।

0: हॅलो, हाय आणि नमस्कार माझ्या सर्व युवा मित्रांनो आणि मैत्रिणींनो. मी समर बुबडे तुम्हा सर्वांचं आपल्या आवडत्या युववाणी या कार्यक्रमात हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आज 20 ऑगस्ट सद्भावना दिवस. सद्भावना म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर एकता, बंधुभाव, शांतता असे मोठे मोठे शब्द येतात. पण कधी कधी सद्भावना आपल्या अगदी जवळच्या नात्यातही दिसते. चला अशीच एक गोष्ट ऐकूया. पुण्यातल्या एका छोट्याशा घरात अमोल आणि मीरा राहत होते. लग्नाला 8 वर्ष झाली होती. अमोल शांत, व्यवहारी, प्रत्येक गोष्ट विचार करून करणारा, आणि मीरा, तिला वाटायचं आयुष्य आधी जगायचं, गणित नंतर करायचं. दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं, पण मतं ती अनेकदा दोन टोकांवर असायची. त्या संध्याकाळी अमोल कागद घेऊन बसला होता. मीरा, मीरा मी काय म्हणतो, आपण नवीन टीव्ही नको घेऊया, पैसे वाचवूया, पुढच्या वर्षी घरासाठी लोन घ्यायचं आहे ग. मीरा त्याच्याकडे पाहत म्हणाली, अमोल आपण प्रत्येक गोष्ट पुढच्या वर्षासाठी ठेवत राहिलो ना तर हे आज कधी जगणार नाही. मी हे आपल्या भविष्यासाठी करतोय अगं, आणि वर्तमानासाठी काय करतोय. दोघेही शांत झाले. अमोलच्या मनात होतं, तिला माझी काळजी समजत का नाहीये, आणि मीराच्या मनात याला माझं जगणं उधळपट्टी का वाटते. त्या रात्री जेवणाच्या टेबलवर दोघं समोरासमोर होते, पण बोलत नव्हते. अमोलने तिच्या ताटात भाजी वाढली, मीराने त्याच्या ताटात पोळी वाढली. राग होता, पण काळजी अजूनही तिथेच होती. रात्री अमोल जागाच होता. मीराकडे पाहत त्याच्या मनात आलं, यार ही चुकीची नाहीये, तिला फक्त माझ्यासारखं भविष्य दिसत नाही. त्याचवेळी मीराही त्याच्याकडे पाहत विचार करत होती, हा वाईट नाहीये, याला फक्त माझ्यापेक्षा थोडी जास्त भीती वाटते. दोघांनी काहीच बोललं नाही, पण कदाचित एकमेकांना समजून घेण्याची सुरुवात झाली होती. सकाळी अमोलच्या डब्याजवळ एक छोटी चिठ्ठी होती. त्यात लिहिलं होतं, टीव्ही नको घेऊया, पण कधीतरी दोघांनी मिळून फिरायला जाऊया का. अमोल हसला आणि खाली लिहिलं, ठीक आहे, पण फिरण्यासाठी पैसे मी साठवतो. मीरा उठली, चिठ्ठी वाचली आणि हसत म्हणाली, तुम्ही सुद्धा ना, सुधारणार नाही. अमोल हसला, तूही ग. बरं, मतभेद संपले नव्हते, पण भांडण संपलं होतं. कारण त्यांना एक गोष्ट कळाली होती, ती म्हणजे एकमेकांशी सहमत होणं म्हणजे प्रेम नाही, एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करणं हे खरं प्रेम आहे. आणि कदाचित हीच गोष्ट आपल्या समाजालाही लागू होते. आपली मतं वेगळी आहेत, विचार वेगळे आहेत, आवडी वेगळ्या आहेत, पण प्रत्येक वेळेला विरोध करायचा असेल तर आपण एकत्र कसे राहणार. सद्भावना म्हणजे मतभेद संपवणं नाही, तर मतभेदांमध्येही माणुसकी जपणं. मित्रांनो, आज 20 ऑगस्ट सद्भावना दिवस, या दिवसाची सुरुवात मोठ्या व्यासपीठावरून होण्याची गरज नाही. ती होऊ शकते घरात, मैत्रीत, नात्यात, अरे कुठेही. आणि कदाचित आपल्यापेक्षा वेगळा विचार करणाऱ्या एखाद्या माणसाचं म्हणणं एकदा शांतपणे ऐकताना. कारण शेवटी नाती टिकवण्यासाठी प्रत्येक गोष्ट सारखी असण्याची गरज नसते, फक्त एकमेकांसाठी मनात थोडीशी जागा असावी लागते. हो, समजलं मित्रांनो. तर मी समर बोबडे तुम्हा सर्वांची आता रजा घेतो आणि आता आपण वळूयात आपल्या मालिकांकडे. मित्रांनो, आता आपण ऐकूयात सांजवेळ ही मालिका आपली रेडिओ मैत्रीण अंकिता पोवरकर हिच्यासोबत.
1: हॅलो, हाय आणि नमस्कार मित्रांनो. सांजवेळ या माले तुम्हा सगळ्यांचं मी अंकिता खूप खूप मनापासून स्वागत करते. मित्रांनो, संध्याकाळची ही वेळ अशी असते ना, दिवसभराची पळापळ संपलेली असते. सूर्याची केशरी किरण आकाशात रंगांची उधळण करत असतात आणि नकळत आपला हात चहाच्या कपाकडे जातो. अशा या निवांत क्षणी मन भूतकाळात रमून जातं किंवा भविष्याच्या विचारात गुंतत. म्हणूनच आजच्या सांजवेळमध्ये

0: मध्ये आपण एक अत्यंत जिव्हाळ्याच्या विषयावर बोलणार आहोत, आपला वेळ, आपली प्रायोरिटीज आणि नात्यांची गुंफण. आठवून बघा, शेवटचा आपण स्वतःसाठी किंवा आपल्या माणसांसाठी कधी निवांत वेळ काढला होता? संध्याकाळ झाली की पाखरं जशी आपल्या घरट्यांकडे परततात, तसं आपलं मनही आपल्या हक्काच्या माणसांकडे आणि घराकडे वळतं. पण आजकालची आपली जीवनशैली पाहिली तर असं वाटतं की आपण वेळेच्या मागे धावतोय की वेळ आपल्या हातातून निसटून चाललाय. संध्याकाळची ही शांत वेळ मनाला एक प्रश्न विचारते, आयुष्याच्या या धावपळीत माणसं कुठे हरवतायत की गुंफतात? आपण नेहमी म्हणतो मला वेळच मिळत नाही, पण खरं सांगायचं तर वेळ कोणाकडेच कमी किंवा जास्त नसतो. प्रत्येकालाच दिवसाचे 24 तास मिळतात. फरक फक्त एवढाच असतो की आपण तो वेळ कुठे आणि कोणासाठी गुंतवतो. आजच्या डिजिटल युगात आय एम व्हेरी बिझी असं म्हणणं एक स्टेटस सिम्बॉल बनलंय. मोबाईलचे नोटिफिकेशन्स, सोशल मीडियाचे फीड्स, ऑफिसचे मेल्स आणि डेडलाईन्स, या सगळ्याच्या नादात आपण एवढे व्यस्त झालोय ना की आपल्या शेजारी बसलेल्या माणसाला किंवा स्वतःच्या मनाला विचारायला वेळच उरला नाहीये की तू कसा आहेस. आपण तासन तास चॅट करतो, पण मित्राला फोन करून 5 मिनिटं मोकळेपणाने बोलत नाही. सोशल मीडियावर शेकडो लाईक्स मिळतात, पण घरात संध्याकाळी एकत्र बसून चहा पिण्यात जो आनंद आहे ना, तो या डिजिटल लाईक्स मध्ये कुठे शोधणार? मोबाईलच्या स्क्रीनवर रंगांची दुनिया सजली, पण प्रत्यक्ष संवादाची तार मात्र तुटली. वेळ अजूनही तिथेच आहे मित्रा, वेळ अजूनही तिथेच आहे मित्रा, फक्त संवादाची ती जुनी ओढ हरवली. मित्रांनो, वेळ नसतो असं कधीच नसतं, वेळ काढावा लागतो. आपण ज्या गोष्टीला किंवा ज्या माणसाला महत्व देतो ना, त्यासाठी आपोआप वेळ निघतो. विचार करा, जर उद्या आपल्या आयुष्यातली अत्यंत महत्वाची व्यक्ती आपल्याला सोडून गेली किंवा एखादा क्षण निघून गेला, तर आपल्याला काय आठवेल? आपण केलेल्या ऑफिसच्या ओव्हरटाईमच्या वेळा की आपल्या प्रिय माणसासोबत घालवलेली ते आनंदाचे क्षण? करिअर, यश, पैसा हे सर्व आयुष्यात खूप महत्वाचे, त्यात काहीच शंका नाही. तरुण वयात स्वप्नांचा पाठलाग करणं गरजेचंच आहे, पण हा पाठलाग करताना जर पायाखालची जमीन आणि सोबत असणारी माणसं सुटली तर त्या यशाला काय अर्थ उरेल? असं म्हणतात, ध्येयाचा पाठलाग जरूर कर, पण पावले थकल्यावर उभं राहायला हक्काचं घर ठेव. जगात कितीही उंच उडलास तरी संध्याकाळी परतायला तेच आपलं अंगण ठेव. आयुष्याचा समतोल साधायचा असेल तर 3 गोष्टींना वेळ देणं खूप गरजेचं आहे. स्वतःचे ध्येय आणि काम, ज्याने आपण आर्थिकदृष्ट्या सक्षम होतो. आपली माणसं आणि नाती, जे आपल्याला भावनात्मक आधार देतात. स्वतःचा एकांत, जिथे आपण स्वतःशी संवाद साधतो. दररोज संध्याकाळी कमीत कमी 15 ते 20 मिनिटं डिजिटल डिटॉक्स करा. मोबाईल बाजूला ठेवा, खिडकीत उभं राहून मावळणारा सूर्य पहा, थंड वाऱ्याची झुळूक अनुभवा आणि दिवसभरात काय केलं याचा जरा विचार करा. स्वतःला विचारा, आज मी कोणाच्या चेहऱ्यावर हसू आणलं का? आज मी स्वतःसाठी काही केलं का? मावळणाऱ्या सूर्याच्या या सोनेरी किरणांसोबत आणि चहाच्या एका गरम गरम कपासोबत आजची संध्याकाळ सुंदर घालवा. आपण भेटूया पुन्हा पुढच्या भागात एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.
1: मित्रांनो, आताच आपण ऐकत होतो सांजवेळ ही मालिका आपली रेडिओ मैत्रीण अंकिता पोहरकर हिच्यासोबत. आता ऐकूयात अनुभवाचे बोल या मालिकेत नागपुरातील नामवंत शिल्पकार श्री मौक्तिक काटे यांची स्वर्णिमा कमलवार हिने घेतलेली मुलाखत.
2: नमस्कार मित्रांनो, अनुभवाचे बोल या मालिकेच्या आजच्या भागात मी स्वर्णिमा आपल्या सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते. मित्रांनो, शिल्पकला ही केवळ एक कला नसून ती संयम आणि भावनांची सुरेख गुंफण असते. अनुभवाचे बोल या मालिकेच्या आजच्या भागात आपण नागपुरातील नामवंत शिल्पकार मौक्तिक काटे यांच्याशी बातचीत करणार आहोत. मित्रांनो, मौक्तिक काटे यांनी मुंबईच्या प्रसिद्ध सर जे जे स्कूल ऑफ आर्ट्स मधून पदवी पूर्ण केलेली असून नागपूरच्या शासकीय चित्रकला महाविद्यालयातून शिल्पकला या विषयात त्यांनी उच्च शिक्षण घेतले. तसंच नागपूर आणि विदर्भाच्या कला क्षेत्रात मौक्तिक काटे अत्यंत प्रतिभावान, अभ्यासू आणि प्रयोगशील शिल्पकार म्हणून ओळखले जातात. तसंच शिल्पकलेच्या क्षेत्रात स्वतंत्र ठसा उमटवणाऱ्या मोजक्याच तरुणांमध्येही त्यांचं नाव प्रामुख्याने घेतलं जातं आणि आज असं प्रतिभावान व्यक्तिमत्व आपल्याला लाभलं आहे. सर, आपलं नागपूर आकाशवाणीच्या स्टुडिओत खूप खूप स्वागत.
3: नमस्कार.
2: आपल्या आजच्या गप्पांना सुरुवात करताना मला सगळ्यात पहिला प्रश्न हाच विचारायचा आहे की आपली शिल्पकलेची पहिली ओळख कशी झाली आणि कधी झाली?
3: शिल्पकलेची

0: पहिली ओळख म्हणायला गेलं तर मी ज्यावेळेस नागपूरमध्ये एका महाविद्यालयामध्ये होतो, शिक्षण घेत होतो, 2 वर्षाचा एक कोर्स होता. त्याच्यामध्ये शिकत असताना विविध माध्यमाची जेव्हा ओळख होत असते, त्यावेळेस रंग असेल किंवा बाकी कागद असेल, वेगवेगळे माध्यम असतील, तर त्याच्यामध्ये आम्हाला मातीकामाची आम्हाला एक असाइनमेंट असायची. तर मातीकाम करत असताना ती असाइनमेंट जेव्हा आमची पूर्ण झाली, त्यावेळेस सरांनी जेव्हा ती पाहिली, त्यावेळेस 2-4 लोकांना मोजकी जी होती ती सरांना खूप आवडली होती. आणि मलाही त्याच्यामध्ये विशेष म्हणजे मला पण काम करायला त्याच्यामध्ये खूप आवडलं, कारण की ते माध्यम त्याच्या अगोदर असं कधी मातीकाम असं करायला कधी संधी नव्हती किंवा ते केलं पण नव्हतं. तर जेव्हा एटीडी करत असताना ते माध्यमामध्ये विशेषतः ती अजून सुद्धा मी अजून सांभाळून ठेवलेली आहे. माझ्याकडे ते 2 जे असाइनमेंट होत्या त्या अजून सुद्धा माझ्या घरी मी अजून सांभाळून ठेवलेले आहेत. तर ती म्हणजे जर का म्हणायला गेलं की जी जिथून आवड निर्माण झाली ते जे ते स्तोत्र अजून सुद्धा माझ्याकडे बघून मला ते खूप चांगलं वाटतं की ते मी जे काम मला जे सरांना पण इतकं अप्रिशिएट केलं होतं, मला जे खूप आवडलं होतं ते अजून सुद्धा माझ्यासोबत आहे. आणि तिथून आतापर्यंत जो प्रवास आहे तो साक्षीदार आहे ते माझं काम, की ते मला वाढत असताना बघतंय की यार ते मी जे निघडलो, म्हणजे मी ज्या हाताने घडलो तो आता अनेक शिल्प घडवतोय. तर मला आवडतं की ते काम प्रेरणा आहे माझ्यासाठी. आणि एटीडी मधून ते कामापासून आणि एटीडीला ती सुरुवात झाली की आपण आता पुढे शिल्पकलेची आपण वाटचाल केली पाहिजे, आणि असाच तो प्रवास होता. आणि त्या दरम्यान मध्ये आम्ही ज्यावेळेस काही काही छोटे मोठे बाहेरचे कामं करायचो, म्युरलचे वगैरे कामं करायचो, तर तिथे पण सिरामिकचे वगैरे थोडीफार ओळख व्हायची, कारण की भिंतीमध्ये आम्ही सिरामिक्सचे कामं करायचो आम्ही 2-3 मित्र मिळून. तर तिथे पण मातीचा थोडासा जे ओळख झाली, तर ते एकूण तीच माझी मातीकामाला किंवा हे आवडणारी जी ओळख होती ती तिथून माझ्या याच्यामध्ये रुजली असं म्हणायला हरकत नाही.
1: मग तुम्ही ज्या वेळेला शिल्प घडवता त्यावेळेला मनात नेमक्या कुठल्या भावना असतात आणि ते घडवण्याची ती जी सुरुवात असते तिथून ते पूर्ण रूपाला येईपर्यंत तो प्रवास कसा असतो आणि काय भावना असतात मनात हे सगळं काम करत असताना?
0: शिल्प घडवत असताना किंवा तिची प्रोसेस जी आहे ती थोडीशी अगोदरच सुरू होते. म्हणजे ज्यावेळेस आपण ऍक्च्युअली शिल्प आपण जेव्हा घडवतो त्याच्या अगोदर कसं होतं की विषय कुठला, जर का ते रिअलिस्टिक असेल किंवा फिगरेटिव्ह असेल किंवा अमूर्त असेल, हे 2 वेगळे विषय आहेत. तर जर का आपण ऍबस्ट्रॅक्ट जर का अमूर्त कला जर का आपण करतोय तर ती जी प्रोसेस आहे ना ती ऑनगोईंग प्रोसेस असते. म्हणजे येता जाता कधी पण काही गोष्टी बघून त्याचा संदर्भ लागतो, तर त्याचा संदर्भ लागल्यानंतर मी ते कसं काय दाखवेल, माझ्या याच्यामध्ये आहे ती वस्तूला माझ्या कामामध्ये मी कसं आणण्याचा प्रयत्न करील, तर ते तशीच तशी वाटली नाही पाहिजे. तर त्याच्यामध्ये माझा दृष्टिकोन कलात्मक दृष्टिकोन काय असायला पाहिजे हे इतर वेळी येता जाता आहे ना ते मध्ये कधी कधी ते फ्लॅश होत राहतं. तर एखाद्या वेळेस रात्री मग घरी कधीतरी ड्रॉइंग करून घेतलं त्याचं, तर ड्रॉइंग केल्यानंतर सुद्धा क्लॅरिटी येऊन जाते की यार आपल्याला हे असं असं असेल. तर मग ती एक एक एक एक प्रोसेस ती अशी अशी पुढे जात जाते. मग ज्यावेळेस एखादं आपण स्टोन वगैरे वरती खरंच काम करायला घेतो त्यावेळेस त्याच्यावरती त्या दगडाचा आकार आणि हे बघून ते त्याच्यामध्ये बसताय का हे पण एक विचार करावा लागतो की त्याच्यामध्ये ते थोडस त्याच्यामध्ये कुठून आपल्याला कमी करायचं आहे किंवा कुठे वाढवायचं आहे, कारण की दगड तुमच्याप्रमाणे नसतो, त्याच्यामुळे ते तसं थोडस त्याच्याप्रमाणे ऍडजस्ट करावं लागतं. आणि जर का फिगरेटिव्ह ची स्कल्पचर ची जर का गोष्ट केली तर त्याच्यामध्ये विषय कसा आहे, मग त्याच्यामध्ये त्याचा थोडासा अभ्यास करावा लागतो की त्याची पार्श्वभूमी कशी असेल, आणि किंवा समोरच्यांनी आपल्याला हा विषय दिलेला आहे आणि या विषयाबद्दलची अशी एक साधारणपणे पार्श्वभूमी असेल तर त्याला जोडून असलेले काही काही जे महत्वाचे घटक आहे किंवा ते कम्पोजिशन कसे असतील, फिगर्स कसा असेल, पेडिस्टल कसा असेल, मग हे सगळ्या गोष्टींचं ड्रॉइंग वगैरे करून आपण त्याची पूर्ण एक साधारणपणे त्याची पूर्ण एक हे घेऊन घेतो, अंदाज घेतो, आणि मग आपण ते पुढे जातो. अशा ह्या 2 प्रकारच्या हे असतात, रिअलिस्टिक आणि ऍबस्ट्रॅक्ट आर्ट मध्ये. साधारणपणे
1: एक शिल्प पूर्ण व्हायला साधारण किती वेळ लागतो?
0: तसं पाहिलं तर डिपेंड करतं जर का त्याचा साईज काय आहे, पण साधारणपणे जर का आपण आता जर का मी एक उदाहरण दिलं तर माझी एक हायकोर्टामध्ये जी आता न्यायदेवतेची एक पुतळा लागलाय, तर तो पुतळा बनवायला कमीत कमी 2 ते 3 महिने लागले होते, कारण की हा काय त्याच्यामध्ये विशेष म्हणजे असं होतं की हायकोर्टाने आता ते नवीन जे डायरेक्टिव्ह काढलेले की आता ती न्यायदेवता जी आहे ती आता पट्टी नसेल आहे, आणि त्याच्यामुळे ते जे आहे ते त्याच्यामध्ये मला त्यांच्यासोबत बोलून की नेमकं आपल्याला पाहिजे कसं आहे, तिची तिची तिचा पेहराव कसा असेल, तर ते सगळं

0: बघता ते त्याच्यामुळे थोडंसं आहे ना, ते थोडासा वेळ लागला त्याच्यामध्ये, तरी 2-3 महिने साधारणपणे लागतातच, कारण का की त्याला पूर्णत्वाला नेण्यासाठी 2-3 महिने लागतातच. आणि मग त्याचे डिटेल्स वगैरे कसे आहेत, मग ते क्लेवर करत असताना त्याची अॅनाटॉमी, त्याच्या पेहरावाचे रेफरन्सेस, हे सगळं बघून ते सगळं काम करायला कमीत कमी तेवढा वेळ लागतोच. आणि दगडाचं जर का आपण बघायला गेलं, तर जसं आम्ही नॉर्मली आम्ही कॅम्पमध्ये वगैरे जेव्हा ऑल इंडिया कॅम्प्समध्ये आम्हाला जेव्हा बोलवतात, त्यावेळेस ते विशिष्ट प्रकारचे एक दगड ते लोक मागून ठेवतात, जर का मार्बल असेल,
1: ओके,
0: सँडस्टोन असेल.
1: त्याच्यात दगडांचे पण वेगवेगळे प्रकार असतात का?
0: हां, दगडांचे पण
1: ओके
0: वेगवेगळे प्रकार आहेत.
1: हां
0: तर दगडांची शिल्प घडवायची असतील तर ते तसे तुम्हाला ते बायोडाटा मागून वगैरे, किंवा त्यांचे ड्रॉइंग्स वगैरे असतील कधी, तर ड्रॉइंग मागून ते सिलेक्शन करून मग ते तुम्हाला कॉल करतात.
1: मग कुठल्या मूर्तीला कुठला दगड वापरायचा हे कसं ठरवता तुम्ही?
0: तसं मूर्तीला कुठला दगड वापरायचा, तसं म्हणजे जर की रिक्वायरमेंट जशी असेल समोरच्यांची, तसं आपण त्याच्यामध्ये पण तशी घडवतो.
1: अच्छा,
0: म्हणजे ब्लॅक मार्बल असेल, आणि साधारणपणे आपल्या ह्या भागामध्ये विशेष दगडाची अव्हेलेबिलिटी नाही आहे, कारण की आपल्या ह्या भागामध्ये बेसॉल्टच दगड आहे, पण बेसॉल्ट दगडामध्ये मोठे मोठे ब्लॉक्स वगैरे आपल्याकडे साधारणपणे अवेलेबल नाही आहे. आणि सँडस्टोन जो आहे तो त्याच्यामध्ये ज्या क्वारीज आहेत, ज्या आपण त्याला आपण खदानी म्हणतो, त्या आपल्याकडे पण लिमिटेडच आहे, त्याच्यामध्ये तेवढा मोठा दगड अवेलेबल नसतो. तर आपण तो जो दगड जो आहे तो आयदर तिकडून वगैरे राजस्थानला मागवतो, किंवा वेगळ्या वेगळ्या त्याच्या जशा साऊथमध्ये पण आहे काही दगड चांगला, आणि उत्तर प्रदेशमध्ये आहे, काही गुजरातमध्ये आहे, तर असे विशिष्ट प्रकारचे दगड सगळीकडे जिथे अवेलेबल असेल तिथून तो मागवला जातो.
1: नवीन तंत्रज्ञान आणि आधुनिक साधनांमुळे शिल्पकलेत कुठले बदल झालेत?
0: तसं आता नवीन तंत्रज्ञान जे आहे त्याची जर का दखल जर का मी ज्यावेळेस कॉलेजला होतो त्यावेळेस आम्ही बघितलं होतं की आमचे जे सर आहेत त्यांनी त्यावेळेस म्हटलं होतं की CNC मशीन आलेली आहे, की त्याच्यामध्ये दगड वगैरे ठेवून ती तशी CNC पूर्ण ती मशीननी कार्व होतं. तर म्हणजे 2008-09 ची गोष्ट करतोय, तर ती टेक्नॉलॉजी तेव्हापासून आता खूप जास्ती म्हणजे ती ह्याला आलेली आहे, म्हणजे नावरूपाला खूप चांगल्यापणे आलेली आहे. आणि आता 3D प्रिंटर्स आलेले आहेत, रेझिन प्रिंटर्स आलेले आहेत, आणि मेटल प्रिंटर्स पण आले आहेत. म्हणजे तुम्हाला मेटलचे जे आम्ही जे कास्टिंग वगैरे जे मेटल्सचे आम्ही जे करवायचो ते जे आहे ते सुद्धा आता पार्ट जे आहे ते आता मेटलची प्रिंटिंगची मशीन आलेली आहे. तर त्याची जी मशीन्सचा जे वापर जो आहे तो मला तरी वाटतं की आता आम्हाला हे म्हणून चालणार नाही की मी फक्त याच माध्यमामध्ये काम करतो, किंवा मी फक्त मातीच काम करीन, किंवा बाकी तंत्रज्ञानाचा मला काही जर का उपयोग होणार नाही असं म्हणून चालणार नाही. ते पण त्याचं पण आम्हाला एक बेनिफिटच आहे. म्हणजे मला असं वाटतं की आपण जेव्हा समोर जातोय तर आपल्याला याचं सगळं कॅल्क्युलेशन घेऊनच चालावं लागेल. म्हणजे काही काही गोष्टी आहेत, मी जसं आता जसं पुतळ्याला मला चष्मा वगैरे लावा लागतो, तर पहिले कसं आहे की आम्ही ते ताराचं जे आम्ही ते वाकवून आणि हे ते पहिले चष्मा लावायचो. तर आता आम्ही काय करतो की फोटोवरून आम्हाला जेवढा एक्झॅक्ट साईज पाहिजे असतो तेवढा तो चष्मा आम्ही ते CNC मध्ये म्हणून तो लावतो. तर सोय, हा म्हणजे सोय तर झालेली आहेच खूप प्रमाणात. म्हणजे आता म्हणजे त्यांचे वेगळे वेगळे प्रकारचे त्यांच्यामध्ये काही जर का आपल्याला ऍड करायचं असेल तर पहिले ते आपल्याला फ्रॉम द स्क्रॅच बनवावं लागायचं. पण आता आपल्याला त्यांनी जर का वेळ वाचत असेल आणि आपल्याला काही गोष्टी लवकर डिलिव्हर करायच्या असतील तर ते नक्कीच बेनिफिटेड आहे. आणि जसं 3D स्कॅनिंग वगैरे पण आलेलं आहे, म्हणजे माणूस बसलेला आहे आणि त्याचे 3D स्कॅन करून तुम्ही त्याचा स्कॅनिंग मधून काढून त्याचा एक 3D प्रिंट पण काढू शकता. तर असे खूप सारे बेनिफिट्स आहेत त्याचे. पण असं वाटतं की शिल्पकार जे हाताने घडवतो त्याच्यामध्ये जे भाव टाकतो ते मला नाही वाटत की ती मशीन मध्ये ते येऊ शकतील, कारण की ते शेवटी एक कुठे ना कुठे ती कमांड दिलेली असते. पण आपण ह्युमन ब्रेन जो आहे हा कमांडनी नाही तर भावनांनी घडवतो. तर मला तरी वाटतं की ते घडवलेल्या शिल्पामध्ये जी आत्मीयता आहे ती तो मशीन नाही आणू शकणार असं मला वाटतं.
1: अगदी अगदी. मी आता हे विचारणारच होती पुढे की जसे प्रत्येक गोष्टीचे फायदे असतात तसे त्याचे तोटे सुद्धा असतात, तर मग तंत्रज्ञानाचा जसा फायदा आहे तसं त्याचा तोटा नेमका काय जाणवतो?
0: तोटा असं जाणवतो की
1: तर हे आहेच की भावना त्यात नसतातच, पण त्या व्यतिरिक्त काही आपल्याला वाटतं का?
0: त्या व्यतिरिक्त असं वाटतं की तोटा जर का असं बघायला गेलं तर पहिले कसं कधी म्हणजे कसं होतं की छोट्या छोट्या गोष्टींसाठी पण टेक्निकल सपोर्टसाठी किंवा छोट्या मोठ्या गोष्टींसाठी पण जी गोष्ट जी शिल्पकारच करू शकत होता ती त्याच्याकडे यायची. पण आता असं झालंय की जे ॲडव्हान्स

0: मुळे काय झालं की जे इंजिनियर्स आहेत की जे ज्यांनी जे सॉफ्टवेअर डेव्हलप केलेले आहेत तर त्यांना हे सगळे स्किल्स येतात की जे जसे झी ब्रश वगैरे आहेत ते झी ब्रश वगैरे शिकून त्याला शिल्पकला करायची काही गरज नाहीये. म्हणजे त्याला एवढी मोठी त्यांनी इतके वर्ष द्यायची त्याला गरज नाहीये. त्याला जर का त्याला झी ब्रश येत आहे किंवा वेगळे वेगळे टूल्स येत आहेत त्याच्यामध्ये जर का त्यांनी त्याचं करिअर केलं तर त्याला ते येऊ शकतं. पण हा म्हणजे ते शेवटी आयरनी अशी की त्याला जर का माती काम दिलं तर तो मे बी तो करू शकणार नाही आणि मला मला ते करायचं असेल तर मला ते करता येणार नाही. किंवा त्या दोघांचं असं आहे की पण जर का ठरवलं तर दोन्ही करू शकतात पण ते शेवटी चूज केलंय त्या लोकांनी की की आपल्याला तो मार्ग निवडायचा आहे. आम्ही कसं की ते समर्पण केलं इतक्या वर्षापासून आणि त्याच्यामुळे आम्हाला ते मिळालेलं आहे. तर तोटा हाच आहे की काही काही गोष्टी आपल्याला नाही आहेत काही काही गोष्टी तर ते त्यांच्यापाशी जातात. 3D प्रिंट्स करायला असतील तर ते मॉडेलिंग त्याच्यामध्ये करून घेतात. ते 3D प्रिंटचे मॉडेल छोटे छोटे मॉडेल पहिले आम्ही माती काम करून त्याचा रबर डाय काढून करायचो पण आता ते डायरेक्ट 3D प्रिंट्स मधून येतात आणि मग त्याचे डाय टाकून मल्टिपल प्रिंट्स काढले जातात.
1: ओके
0: तर ह्या गोष्टी आहेत पण तरी त्याला एक हाता म्हणजे हाताने फिनिशिंग म्हणा किंवा काही काही बारीक डिटेलिंग म्हणा तर ते बारीक डिटेलिंग ते हाताने तुम्हाला करावे लागतातच. तो एक हे आहेत शेवटी म्हणजे टेक्निकल ह्याच्यासाठी शिल्पकाराचा जे ब्रेन आहे आणि त्याचा जो अनुभव आहे तो त्या एका त्या ह्याला येणं थोडंसं कठीण आहे असं मला वाटतं. कारण की त्याला त्याला ते ह्याच्यामध्ये घडवता येतं त्याला ते PC वरती घडवता येईल पण 3D मध्ये ऍक्च्युअल जे घडवणं असतं ते बहुतेक त्याला तेवढं
1: परफेक्शन नाही येणार.
0: आणि जर का आम्ही जर का ते सॉफ्टवेअर शिकलो तर उलट आम्ही नक्कीच ते खूप चांगलेपणे घडू. कारण की आम्हाला 3D आणि डायमेन्शन्स लाईट्स शेड्स हे सगळं इतका चांगला आम्हाला अभ्यास असतो की आम्ही ते करू शकतो. पण ते समावती लायकिंग नाहीये की परत ते PC वरती बसून शिल्प घडवणे. आम्हाला कसं की स्वतः त्याच्यामध्ये उतरून मातीचा हाताला स्पर्श करून ते घडवणं एक आम्हाला जास्ती मोठे म्हणजे आम्हाला समाधानकारक वाटतं की त्या PC पेक्षा.
1: अगदी. या क्षेत्रात काम करत असताना आपल्याला अनेक नामवंत पुरस्कारांनी पुरस्कृत करण्यात आलंय, तर त्या सगळ्या पुरस्कारांविषयी काय सांगाल?
0: पुरस्कारांबद्दल तर असं आहे की जेव्हा नागपूरला साऊथ झोनचा म्हणजे एक हे होता एक्झिबिशन होतं जेव्हा साऊथ सेंट्रल झोनचं 2008-09 तर त्याच्यामध्ये मी एंट्री पाठवली होती. तर माझ्या जीवनामध्ये तसं ते प्रोफेशनल लेवलवरचं ते एक अवॉर्ड होतं साऊथ झोनचं आणि विद्यार्थी दशेमध्ये जर का महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनी होते तर त्याच्यामध्ये सेकंड इयरला आम्ही एक मेटलची एक मूर्ती बनवली होती. तर त्याच्यासाठी मला सगळ्यात पहिल्यांदा जे शिल्पकलेमधलं सगळ्यात पहिलं जे काही पुरस्कार होता तो महाराष्ट्र राज्य कलेचाच होता. ते त्यावेळेस औरंगाबादला त्याचं नाशिकला त्याचं त्यावेळेस प्रदर्शनी होतं 2007 गोष्ट आहे. ते पण अनुभव म्हणजे कसं की सगळे विद्यार्थी काम करतात आणि मग ते ती एंट्री पाठवावी लागते आणि मग ते जजेस पॅनल त्याला जज करून मग त्याच्यामधनं सिलेक्शन करतात. ते पण एक इंटरेस्टिंग होतं कारण की मी मेटलमध्ये पण कधी त्याच्या अगोदर कधी काम केलं नव्हतं. मी पहिल्यांदाच त्याच्या मेटलमध्ये काम केलं होतं.
1: अरे वा.
0: ते सुद्धा काम अजून ठेवलेलं आहे घरी म्हणजे सगळ्या घरी आहेत. आणि त्याच्यानंतर जर का बघायला गेलं तर 2000 जसं मी मगाशी मेन्शन केलं की 2009 जे साऊथ झोनचा अवॉर्ड होता त्याच्या पुढे बॉम्बे आर्ट सोसायटीचा एक अवॉर्ड होता आणि बॉम्बे आर्ट सोसायटीचा जवळपास 100 वर्ष म्हणजे जवळपास 100-125 वर्ष झालेली त्याला सुरू बॉम्बे आर्ट सोसायटीला म्हणजे खूप अगोदरची संस्था आहे कार्यरत आहे ती. आणि त्याच्यानंतर 2012 मी आपल्या याचा मिनिस्ट्री ऑफ कल्चरसाठी ज्युनियर फेलोशिपसाठी मी भरलं होतं.
1: अच्छा.
0: तर ती 2 वर्षासाठी अपकमिंग आर्टिस्ट लोकांना ती फेलोशिप देतात. तर मला ती 2012 मिळाली होती. 12 इंटरव्ह्यू देऊन दिला होता मी. दिल्लीला असतो त्याचा इंटरव्ह्यू. तर ती मला मिळाली होती. तर ती 13-14-15 काळामध्ये अशा 2 वर्षासाठी ती मिळाली होती. तर ती ते सगळ्यात मोठं असं मला वाटतं की ती मिळणं म्हणजे तुम्हाला रिकग्निशन जे भारत लेवलचं असतं ते समोर तुम्हाला कुठेतरी रिकग्निशन मिळालं. तर पासआउट झाल्यानंतर 3-4 वर्षानंतर ते मी तिथे अटेम्प्ट केलं होतं आणि मी सगळे कामं वगैरे घेऊन गेलो होतो तिकडे.
1: अच्छा.
0: तर ते त्यांनी कामं बघून इंटरव्ह्यू घेऊन मग ते तो अवॉर्ड दिला होता. आणि मग त्याच्यानंतर एक प्रफुल्ल डहाणूकर एक अवॉर्ड आहे आणि तेलंगणा राज्य कलेचा एक अवॉर्ड होता हैदराबादला तो पण एक मिळाला होता. आणि आयफॅक्स दिल्लीचा आहे आयफॅक्सचा एक अवॉर्ड आहे.
1: अच्छा.
0: तो पण एक मिळाला होता. तर हे सगळे मोजकेच अवॉर्ड आहेत पण ते

0: तुम्हाला जेव्हा असं रिकॉग्निशन मिळतं त्यावेळेस तुम्हाला चांगलं वाटतं की यार तुमचं कामाला कुठे ना कुठे भारत म्हणजे मतलब वेगळ्या वेगळ्या राज्यांमधून तुम्हाला पावती मिळाली आणि तुम्हाला कुठे ना कुठे एक
1: अगदी
0: ओळख मिळते, तर ते बघून
1: बरोबर.
0: छान वाटतं असं. आणि
1: जाता जाता आपल्या युवा श्रोत्यांना काय संदेश द्याल?
0: माझा संदेश फक्त एवढाच असेल की या क्षेत्राकडे येण्याचे म्हणजे मी आव्हान करेन, की कारण की हा जो क्षेत्र जो आहे तो तुम्हाला म्हणजे नुसतंच बाह्य रूपही नाही पण तुम्हाला आत्मिक पण एक वेगळ्या प्रकाराने तुम्हाला एनरिच करतो आणि तुम्हाला एक शांती देते. आणि आजकालच्या जी जे धावपळीचं जीवन आहे ते मला तरी वाटतं समोर तुम्ही जर का कुठल्या कलेला जोडलेले असाल ना, तर या धावपळीच्या जीवनामध्ये तुम्हालाच एक स्वतःचा एक खूप मोठा आधार आहे. तुम्हाला कोणाच्याकडे जायची अशी गरज पडणार नाही आणि ह्याला तुम्हाला समर्पण जसं आपण तुम्ही करता कुठल्या तरी क्षेत्राला, तर ते क्षेत्र तुम्हाला कधी असं एकटं सोडत नाही. तर हे क्षेत्र मला असं वाटतं की कधीही तुम्हाला असं एकटं नाही सोडत, तुम्हाला असं एकदम असं नेहमी इतकं चार्ज्ड अप ठेवतं ना की काय की एक काम झाल्यानंतर तुम्हाला दुसऱ्या कामासाठी काय येईल कसं येईल त्याच्यासाठी ते नेहमी मेंटल एक प्रिपरेशन असतंच तुमचं नेहमीचं. तर हे क्षेत्र जास्तीत जास्त लोकांनी निवडावं. शिल्पकला पण आपल्या भारताचं जे जसं संस्कृती आहे ती आपण मंदिर परंपरा म्हणा किंवा बाकी जितके पण आहे गायन वादन हे जितके पण आपली संस्कृती आहे ती कलाकारांनीच समोर कुठे ना कुठे जपलेली आहे. तर मला तरी वाटतं की या क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त लोकांनी यावं आणि त्याचा प्रचार प्रसार करावा. आणि आता खूप त्याला स्कोप पण खूप आहेत, तर सगळ्यांनी ह्याला घ्यावं. त्याचे शिल्पकला म्हणा किंवा व्हिज्युअल आर्ट्स म्हणा किंवा परफॉर्मिंग आर्ट किंवा ललित कलेची संबंधित असेल, तर मी तर म्हणतो की त्याच्यासारखी चांगली गोष्ट कुठली नसेल.
1: नक्कीच सर, आपण वेळात वेळ काढून आलात आणि इतक्या छान आपल्या गप्पा झाल्यात त्याबद्दल मी नागपूर आकाशवाणीतर्फे आपले मनपूर्वक आभार मानते आणि आपल्या पुढच्या सगळ्या वाटचालींसाठी खूप खूप शुभेच्छा.
0: धन्यवाद.
1: चला तर मग मित्रांनो, पुन्हा भेटूयात अनुभवाचे बोल या मालिकेच्या पुढच्या भागात नवीन व्यक्तीसह आणि नवीन विषयासह. तोपर्यंत स्वर्णिमाचा नमस्कार.
2: मित्रांनो, आताच आपण ऐकत होतो अनुभवाचे बोल या मालिकेत नागपुरातील नामवंत शिल्पकार श्री मौक्तिक काटे यांची स्वर्णिमा कमलवार हिने घेतलेली मुलाखत. तर मित्रांनो, सद्भावना म्हणजे मतभेद टाळणं नाही तर मतभेदांमध्येही माणुसकी जपणं. याच विचारासोबत आजच्या कार्यक्रमाची इथेच सांगता करतो. मी समर बोबडे आपला निरोप घेतो. आपण ऐकत होतात नागपूर केंद्राची प्रस्तुती असलेला युववाणी कार्यक्रम आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते अतुल साकरकर. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासोबत. तोपर्यंत माणसं जोडत राहा, मन जपत राहा. चला नमस्कार.

0: युववाणी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, सोशल मीडियामुळे जग जास्त जवळ आलं हे खरं, पण मनाचं एकाकीपण वाढलं, संवाद विस्तारला पण आत्मसंवाद हरवला. सोशल मीडियाचा योग्य प्रकारे वापर हाच त्यावरचा उपाय. या संदर्भात मीना अगरखेड यांचं मनोगत ऐकूया. समाज माध्यमाचा विवेकी वापर.
2: निसर्गाजवळ असताना मिळणारी शांतता, थंड वारा, तो क्षण मोकळ्या श्वासात भरून घ्या, आनंदाने जगा. आपण आपल्या खाजगी आयुष्यात काय करतो हे सगळ्यांना सांगायची गरज नसते, कारण तुम्ही एका प्रकारे तुमच्या वैयक्तिक गोष्टींची जाहिरातच करता.
1: अवश्य ऐका मीना आगरखेड यांचं मनोगत वनिता मंडळ कार्यक्रमात सोमवार दिनांक 24 ऑगस्टला दुपारी 12 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवर.
3: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी.
4: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी.
3: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
4: किसान वाणी.

0: Stormed into the quarterfinals of the BWF World Championships in New Delhi, the Indian pair produced a commanding performance to defeat seven seeds Rin Iwanaga and Kei Nakanishi of Japan in straight games. And that is the end of this news bulletin.
1: अकराशे त्रेचाळीस किलो हर्ट्सवर आकाशवाणीचे रत्नागिरी केंद्र आहे. 6:10 झालेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम गीत बहार. या कार्यक्रमात आज ऐकूया हिंदी चित्रपट गीतं.

आशा भोसले आणि विनोद राठोड यांनी गायलेलं जफर गोरखपुरी यांचं गीत ऐकलं. या गीताला संगीत होतं अनु मलिक यांचं आणि चित्रपट होता बाजीगर. कार्यक्रमात आता शेवटी कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं जावेद अख्तर यांचं गीत. संगीतबद्ध केलंय जतीन ललित यांनी आणि चित्रपट यस बॉस.

होतोय. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. यानंतर 6:20 संस्कृतमधून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: त्रिसा जौली अथ गायत्री गोपी चन्दः च नवदिल्ल्याम् आयोजितायां BWF विश्वप्रतिस्पर्धायाः प्रागुपान्त्यचरणे प्रविष्टवत्यौ इति वार्ताः।
1: आकाशवाणीचे हे रत्नागिरी केंद्र आहे। सायंकाळचे 6:30 वाजलेत। आता रूपरेषा आमच्या आजच्या उर्वरित तसंच उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची। या रूपरेषेनंतर 6:35 जितेंद्र घोडके सराफ पुणे यांचा प्रायोजित कार्यक्रम, त्यानंतर 6:40 मा

0: 9:15 स्पॉटलाइट आणि 9:30 चर्चा का विषय हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. 10:00 एकाल कार्यक्रम रजनीगंधा. 10:30 नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. यात विदुषी पद्मा तळवलकर यांनी गायलेला राग यमन आणि हमीर आपण ऐकू शकाल. असे आहेत आजचे उर्वरित कार्यक्रम. आता उद्याचे कार्यक्रम. उद्या शुक्रवार दिनांक 21 ऑगस्ट 2026. उद्या सकाळी 6:05 आम्ही सांगू सुविचार. त्यानंतर मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम प्रसारित होईल. 6:40 कृषीवाणीमध्ये ड्रॅगन फ्रूटची लागवड याविषयीची माहिती, याचं पुन्हा प्रसारण दुपारी 2:00. 6:45 आरोग्यम धनसंपदा, यामध्ये मुलांच्या भावना याविषयी बालरोग तज्ज्ञ डॉक्टर हर्षल वाघ यांनी दिलेली माहिती. या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण दुपारी 2:05. परिसर या कार्यक्रमात 6:50 पावसाळा आणि पर्यावरण याविषयी पर्यावरण अभ्यासक अशफाक अत्तार यांनी दिलेली माहिती, याचं पुनःप्रसारण दुपारी 2:10. आरोग्यम धनसंपदा आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. कार्यक्रमांची रूपरेषा आम्ही सांगू. 6:55 7:00 गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम. दिनविशेष आम्ही सांगू. 7:20 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:40 श्वास हेल्थ केअर यांचा प्रायोजित कार्यक्रम, तर 7:45 आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद हा प्रायोजित कार्यक्रम. भावधारा 7:50 8:40 कोकण दर्शन या कार्यक्रमात गावखडी गाव कांदळवन सफर आणि कासव संवर्धन याविषयी सहभाग डॉक्टर गजानन रानडे, स्थानिक व्यावसायिक निनाद पाटील आणि कासव मित्र प्रदीप डिंगणकर यांचा. या कार्यक्रमाचं लेखन सोनाली सावंत यांचं, निवेदन आणि निर्मिती सहाय्य सोनाली सावंत आणि वंदना मुसळे यांचं, सादरकर्ते विवेक वानखडे. 9:00 लखलख चंदेरी हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात गतिमंद आणि बौद्धिक दिव्यांग मुलांसाठी निवासी स्वयंरोजगार केंद्र चालवणाऱ्या रत्नागिरीतील आशादीप या संस्थेचे संस्थापक दिलीप रेडकर यांची गौरी मुळे यांनी घेतलेली मुलाखत या कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे. 10:00 मराठी चित्रपट संगीत. 10:30 एनसीईआरटीचा प्रायोजित कार्यक्रम उमंग. 11:05 गाता रहे मेरा दिल. दुपारी 12:00 पहिलं प्रसारण संपेपर्यंत आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. ते असे 12:00 वनिता मंडळ महिलांसाठी कार्यक्रम, 1:05 गीतबहार, 1:40 बृहन मुंबईचं वार्तापत्र, 1:45 भावधारा, 1:55 ऐसी अक्षरे रसिके, 2:30 नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. यात भूषण गोडे यांनी गायलेला राग मधुवंती. दुसरी सभा सुरू होईल 5:00. यामध्ये 5:02 गीतसंध्या या कार्यक्रमात उदयकाल हिंदी चित्रपट संगीत. 5:30 युववाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 6:10 गीतबहार या कार्यक्रमात उदयकाल मराठी चित्रपट संगीत. कार्यक्रमांची रूपरेषा सांगू. 6:30 6:35 सखी भगिनी मंडळ रत्नागिरी यांनी सादर केलेला लोकसंगीताचा कार्यक्रम. 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:30 आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना याविषयी डॉक्टर अभिजित कसालकर यांची गायत्री भरणकर यांनी घेतलेली मुलाखत. 7:15 पॉप म्युझिक. 9:15 स्पॉटलाईट आणि 9:30 करंट अफेअर हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. 10:00 रजनीगंधा. 10:30 नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. यामध्ये देवकी पंडित यांनी गायलेला राग नंद. याशिवाय नेहमीच्याच वेळी सर्व बातमीपत्र सहक्षेपित केली जातील. रूपरेषा ऐकलीत आमच्या आजच्या उर्वरित तसंच उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. 6:35 झालेत. प्रसारित करीत आहोत जितेंद्र घोडके सराफ पुणे यांचा प्रायोजित कार्यक्रम.
1: या कार्यक्रमात तज्ज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे व्यक्तिगत आहेत. आकाशवाणी केंद्र किंवा ऍड एजन्सी या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: आकाशवाणीच्या सर्व रसिक श्रोत्यांना माझा म्हणजे प्रियांका गोगटेचा मनापासून नमस्कार. श्रोते हो, आज आपण पुण्यातील 100 वर्ष जुनी सुवर्ण पेढी जितेंद्र घोडके सराफांकडे मिळणाऱ्या श्री गजांत लक्ष्मी अंगठीबद्दल माहीत करून घेणार आहोत. श्रोते हो, ही अंगठी धारण करणाऱ्याला आर्थिक विवंचनेतून बाहेर पडण्यास मदत करू शकणारी, तसंच धनवृद्धी सोबत आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देण्यास मदत करू शकणारी श्री गजांत लक्ष्मी अंगठी म्हणजे खरोखरच एक महत्वाची भूमिका निभावते असा अनुभव

0: आपल्या असंख्य बंधू भगिनींना आला आहे. संपूर्णतः मल्याळी शास्त्रावर आधारित श्री गजांत लक्ष्मी अंगठी केरळ सोडल्यास संपूर्ण भारतात फक्त जितेंद्र घोडके सराफांकडेच मिळते. श्री गजांत लक्ष्मी अंगठी जेवढ्या शास्त्रशुद्ध पद्धतीनं आणि श्रद्धेनं तयार केली जाते तेवढ्याच श्रद्धेनं स्वतः श्री जितेंद्र घोडके सराफ यांच्या हस्ते ती अंगठी धारण करणाऱ्यास दिली जाते आणि तेवढ्याच श्रद्धेनं आणि शास्त्रशुद्ध पद्धतीनं ती एका विशिष्ट मुहूर्तावर अर्थात दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी फक्त एक प्रहर म्हणजेच 1 तास 45 मिनिटांच्या कालावधीतच ती धारण करायची असते. जितेंद्र घोडके सराफांकडे मिळणारी ही श्री गजांत लक्ष्मी अंगठी सोनं चांदी तांब किंवा पंचधातूमध्ये एक विशिष्ट आणि अतिशय दुर्मिळ अशा घटक पदार्थाच्या मदतीनं तयार केली जाते. पण श्रोते हो, एक अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जर श्री गजांत लक्ष्मी अंगठी प्रथमच धारण करत असाल तर ही सोन्याची न घेता चांदी तांब किंवा पंचधातू मध्येच बनवावी असा स्पष्ट सल्ला श्री जितेंद्र घोडके सराफ अर्थात सर्वांचे लाडके दादा आपल्या सर्व ग्राहकांना देतात आणि ते अतिशय अभिमानानं आणि विश्वासानं असंही सांगतात की या दिवाळीत जी व्यक्ती चांदी तांब किंवा पंचधातू मध्ये ही अंगठी धारण करते ती व्यक्ती पुढल्या वर्षी सोन्याची अंगठी घेण्यास स्वतः तर येतेच पण इतर 10-12 लोकांनाही सोबत घेऊन येते. श्रोते हो, दिवसेंदिवस श्री गजांत लक्ष्मी अंगठीची वाढती मागणी त्यामुळे शेवटच्या काही दिवसात होणारी गर्दी आणि कितीही प्रयत्न करून सुद्धा नाईलाजानं मागणी पूर्ण करू शकण्याची असमर्थता आणि त्यामुळे आमच्या प्रिय ग्राहकांची होणारी निराशा टाळण्यासाठी जितेंद्र घोडके सराफ यांनी या वर्षी मार्च महिन्यापासूनच श्री गजांत लक्ष्मी अंगठीची विक्री सुरू केली आहे. आपणास श्री गजांत लक्ष्मी अंगठी हवी असल्यास आजच आमच्या दालनात आपलं सहर्ष स्वागत आहे. इतर शहरातील ग्राहक फोन करून अंगठी बुक करू शकतात. या अंगठीची किंमत धातू म्हणजेच चांदी तांब पंचधातू आणि त्यामध्ये 1 लाईन 2 लाईन 3 लाईनचे डिझाईन त्याचप्रमाणे अंगठीचा साईज यावर ठरते. अंगठीचा साईज कसा द्यायचा हे फोनवर सांगितलं जाईल. त्याचप्रमाणे व्हिडिओ कॉलवर विविध डिझाईन्स दाखवण्याची सुद्धा सोय आहे. एकदा अंगठीची निवड झाली पेमेंट केलं की लागलीच तुम्हाला व्हॉट्सअपवर पावती पाठवली जाईल आणि अंगठी भारतात कुठेही कुरिअरनी पाठवण्याची सुद्धा सोय जितेंद्र घोडके सराफ यांनी केली आहे. एक अत्यंत महत्वाचं म्हणजे ही अंगठी जरी आता घेऊन गेलात तरीही ही अंगठी इतर शुभ मुहूर्त जसं की गुढीपाडवा अक्षय तृतीया दसरा किंवा गुरुपुष्यामृत या दिवशी धारण न करता आधी सांगितल्याप्रमाणे फक्त आणि फक्त दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी तेही फक्त एक प्रहर म्हणजेच 1 तास 45 मिनिटातच 5 मिनिटांचा विधी करून भक्तिभावानं ती धारण करायची आहे. घरी करण्यात येणाऱ्या या विधीसाठी कुठलाही खर्च येत नाही. तर मग श्रोते हो, आता वाट कसली बघताय? आजच श्री गजांत लक्ष्मी अंगठी घरी घेऊन जा आणि आपल्या आर्थिक अडचणींवर मात करून आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. आमचा पत्ता: जितेंद्र घोडके सराफ, बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, चितळे बंधू मागील लेन, सदाशिवपेठ, पुणे. आमचे फोन नंबर्स 93 56 360 175 किंवा 93 56 370 970 किंवा 83 90 212 143 किंवा 98 81 211 748. आमचे लँडलाईन नंबर्स 0202444 78 286 किंवा 0202 244 80 135.
1: जितेंद्र घोडके सराफ पुणे यांचा प्रायोजित कार्यक्रम आता आपण ऐकलात. आकाशवाणीचे रत्नागिरी केंद्र आहे. सायंकाळचे 6:40 झालेत. आता प्रसारित करीत आहोत मावळतीचे रंग हा संवाद, याचं लेखन ज्योती मुळे यांचं.
2: श्रोते हो, ऐकूया मावळतीचे रंग हा संवाद. या संवादाचं लेखन केलंय ज्योती मुळे यांनी आणि सहभागी झाले आहेत रोहित देव, विद्या तावडे आणि ऋचा गद्रे

0: अवं माई, अहो हातात काय असेल तर काम टाकून आधी इकडं या बघू खाल्यात. ह्या बघा काय तर.
1: लक्ष्मी, अगं काय झालं एवढं आणि काय दाखवायचंय? बरं ते जाऊ दे, तू आत आणून दाखव ग.
0: माई अहो आत नाही आणता यायचं, तुम्ही आधी बाहेर यावा तर खरं. अण्णा तुम्ही पण यावा बघा.
2: आलो आलो आलो बाई आलो. अगं एकदा हाक मारलीस म्हणजे तू काही बाहेर आल्याशिवाय सोडायची नाहीस हो. बरं आलो. हां हां बोल, काय दाखवतेस? असं काय अक्रीत घडलंय सांग बघू.
1: आले आले ग लक्ष्मी. अगं मी देखील आले. हां काय दाखवतेस ते बघू. अगं सरळ आत आली असतीस तरी चाललं असतं ना. आता आलोच आहोत अंगणात तर दाखव काय ते तुझं कौतुक बघू.
0: माई
1: हां
0: अहो माझं कौतुकच आहे बघा.
1: हो
0: पर हित खाल्यात नाही आहे काय तर.
1: मग कुठे ग बाई?
0: तिकडं वरती आकाशात बघा.
1: आकाशात
0: बघा तर इंद्रधनुष्य पडलाय कसा. अहो मी आताच येत होती ना तवा नजरस्त पडलं आणि ह दाखवण्यासाठी इतका आटापिटा करायच लागला.
1: वा सुंदर, हा अप्रतिम दिसत इंद्रधनुष्य. किती स्पष्ट उमटलंय आकाशाच्या पटलावर. नाही
0: बघा तरी.
1: अग पावसाच्या सरी नुकत्याच ओसरल्या आकाशाच्या निळ्याशार अस्तरातून सूर्यकिरण पाझरायला लागले की क्षितिजावर बहुतेक करून दिसतं इंद्रधनुष्य. अर्थात आपलं लक्ष आणि नशीब दोन्ही हवं.
2: खरं
0: खरा.
1: श्रावणात ऊन सरींचा पावसाचा खेळ सुरू असतो ना, त्यामुळे दिसते हा ही रंगांची जादू.
0: अव किती बी वेळा बघितलं ना तरी अगदी मन भरत
1: नाही. खरंय.
0: म्हणून म्या म्हणलं तुम्हास पण दाखवावी ही जादू. लय व्यापार दिसतोय ना. लाल नारंगी पिवळा हिरवा निला पांढरा आणि जांभळा सगळे रंग अगदी साजून दिसत आहेत निळे आकाशात.
2: लक्ष्मी आमच्या लहानपणी ना हे जे तू रंगांची नावं सांगितलीस ना ते ताना पिहिनी पाजा असं म्हटलं जायचं.
0: बरं
2: लक्ष्मी आपल्या नजरेसमोर हे जे अद्भुत दृश्य दिसतंय ना याला फक्त निसर्गाचा चमत्कार म्हणता येणार नाहीये. हा
0: मग
2: प्रकाश पाणी आणि मानवी कल्पना शक्ती यांच्या संगमातून जन्मलेला एक विलक्षण अनुभव आहे हा.
1: एक मिनिट दोघांनीही ना नीट पहा आकाशात.
2: हा
1: मुख्य इंद्रधनुष्याच्या बाहेर आणखी एक फिकुटलेली रंगांची कमान दिसते बघा. दिसली
2: दिसली.
1: तिचे रंग इंद्रधनुष्याच्या रंगाच्या पूर्ण उलटे आहेत. बघ बघ गणित. ह्या दुहेरी रंगोत्सव पाहून असं वाटतंय ना जणू आकाशाचं प्रतिबिंबच पडलंय.
0: अगदी मी आपण तच म्हणणार होते माई. दोन दोन इंद्रधनुष्य आहेत आकाशात. तुम्ही म्हणता तसं एक उलट आणि एक सुलट. अहो हा चमत्कार.
2: लक्ष्मी हा चमत्कार नाही. हा प्रकाशाच्या परावर्तनामुळे हा दुहेरी रंगोत्सव दिसतोय आपल्याला. आलं का लक्षात?
0: अण्णा हो काय बोललं तर कळलं नाही बघा. थोडं जड आहे समजाय त्याच्या मुलं डोकीवरून गेलं सगळं.
2: अगं सांगतो हा लक्ष्मी, त्यासाठी इंद्रधनुष्य म्हणजे नेमकं काय हे समजून घ्यायला लागेल. हा इंद्रधनुष्य एका विशिष्ट परिस्थितीत दिसतं. त्याच्या मागे विज्ञान आहे. हा सूर्यप्रकाश कोणत्या रंगाचा असतो सांग बघू तुम्हाला.
0: अन्न काय हो चालेल जाणारी पोरं बी सांगतील.
2: हा
0: अहो पांढरा असतो प्रकाश.
2: सूर्यप्रकाश आपल्याला पांढरा दिसतो लक्ष्मी. तो प्रत्यक्षात वेगवेगळ्या रंगांच्या प्रकाश लहरींच्या मिश्रणाने बनलेला असतो.
0: या खरा.
2: हा पाऊस पडल्यावरती त्याच्या थेंबांमधून जेव्हा सूर्यप्रकाश जातो तेव्हा तो वाकतो. त्यातले वेगवेगळे रंग वेगवेगळ्या प्रमाणामध्ये वाकतात. हे रंग थेंबांच्या आतल्या भागातून परावर्तित होतात आणि पुन्हा बाहेर पडताना पुन्हा अपवर्तित होतात. त्यामुळे आपल्या नजरेला पांढरा दिसणारा सूर्यप्रकाश वेगवेगळ्या रंगांमधनं पसरला जातो आणि आपल्याला इंद्रधनुष्य दिसतं. हा म्हणजे थोडं कठीण आहे समजायला पण डोळ्यांसमोर चित्र उभं केलं तर पटकन समजेल.
0: अण्णा तुम्ही बोलत होता ना तवा दिसतच होत सगळं नजरेसमोर. शब्द नाही कळले.

0: पण तुम्ही सांगत होता ती भावना मात्र कळली.
1: अण्णा, तुम्ही विज्ञानाच्या दृष्टिकोनातून इंद्रधनुष्याची निर्मिती स्पष्ट केलीत खरी, पण कितीही वेळा पाहिलं असलं ना तरी प्रत्येक वेळी नव्याने इंद्रधनुष्याचं मनावर होणारं गारूड हे विज्ञानाच्या पलीकडचं आहे.
2: खरंय,
1: तुम्ही त्यामागचं रहस्य विज्ञानाच्या माध्यमातून जरी उलगडून दाखवलं तरी इंद्रधनुष्य पाहण्यातलं काव्य हरवलं नाही आणि हरवणार सुद्धा नाही. उलट त्यामुळे निसर्ग आणखीनच अद्भुत वाटायला लागलाय.
2: आहेच मुळी, म्हणजे निसर्गाच्या पोटात माणसासाठी एकापेक्षा एक अद्भुत खजिने आणि त्यातून मिळणारे धडे लपलेले आहेत. हा हे इंद्रधनुष्य आपल्याला जीवनाचा किती सुंदर धडा देतं बघा ना. ते पावसानंतर उमलतं, जेव्हा काळ्या ढगांनी आकाश भरून गेलेलं असतं तेव्हा वाटतं का की असं काही देखणं आपल्या वाट्याला येणार आहे.
0: ह्या खरं हा, पण
2: होय की नाही, पण पाऊस पडून गेला की त्याच आकाशामध्ये रंगांची किती सुंदर अशी उधळण होते याचा अर्थ काय?
1: याचा अर्थ असा की माणसाच्या आयुष्यात सुद्धा दुःख संघर्ष आणि संकट येतच असतात. त्यावेळी पुढचं सगळं धूसर असतं, किंबहुना काहीच समजत नसतं.
2: अगदी खरं.
1: पण तरीही प्रत्येक संकटानंतर संघर्षानंतर नव्या शक्यतांची कवाडं आपल्यासाठी खुली होतात.
2: अगदी बरोबर बोललीस माई. म्हणजे इंद्रधनुष्य हे नुसतं रंगांचं प्रतीक नाहीये, ते आशेचं नवचैतन्याचं आणि परिवर्तनाचंही प्रतीक आहे.
1: बरोबर.
2: त्यात वेगवेगळे रंग असतात पण ते एकत्र आल्यावरती सुंदर दिसतात. आपण माणसं आणि समाज यांचंही तसंच आहे. आपलं प्रत्येकाचं वेगळं व्यक्तिमत्व आहे पण सगळे एकत्र आलो की सुंदर एकजूट आणि सुसज्ज असा समाज बनतो, नाही का?
0: माईनू अण्णा, लय भारी. अहो, त्या इंद्रधनुष्याचं नातं आपल्या सर्वांशी कसं काय जोडलं व तुम्ही? अहो, आपण एवढं बोलसतो वर तर इंद्रधनुष्य बघा तर गेलं. पर आबा, पुन्हा होत तसं झालं बघा. अगदी जरा वेळापूर्वी ही तर काय रंगपंचमी होती त्याचा.
1: याला म्हणायचं काय? क्षणभंगूर. आणि हे सुद्धा निसर्गाकडून शिकण्यासारखं आहे. इंद्रधनुष्य थोडा वेळासाठी आकाशात उमटतं आणि विरून जातं. आपण त्याचे रंग पकडून ठेवू शकत नाही. हां, काही वेळासाठी त्याचं सौंदर्य अनुभवता येतं. आयुष्यात अनेक क्षण असेच असतात. ते जगायचंही, त्याचं सौंदर्य मनात साठवायचं आणि नंतर त्याच्या आठवणी जपायच्या.
2: वा वा, काय मस्त बोललीस माई.
0: आठवणीवरून आठवलं.
1: काय आठवलं?
0: तुम्हाला शेवलं आणले आहेत बघा भाजी करायसाठी. ही द्यायची राहिली बघा बोलण्याच्या नादात. डोंगरात गेलो होतो तिकडं मिळाली, एकदम चविष्ट भाजी होते. झक्कास भाजी करा, आवडल तुम्हासनी. हा, फक्त बनवताना काळजी घ्या, नाहीतर घसा खवखवल.
2: लक्ष्मी, अगे लक्ष्मी, शेवळाची भाजी करूया पण ती तुझ्या रेसिपीने. हा, म्हणजे तुझी रेसिपी सांग तू.
1: हा, रेसिपी सांगच, पण त्याआधी भाजी करताना काळजी काय घ्यायची ते सांग. म्हणजे या वातावरणात घसा खवखवलेला परवडणार नाही ग बाई.
2: होय होय.
0: हो माई, तर शेवलं आलू सारखं असतं, त्याला खाज असती. ती लागायस नको म्हणू आंबाडी, चिंच नाहीतर कोकम घालून करायची असते. शेवलाची भाजी सुकी आणि वली दोनवल्या प्रकारां करतात.
1: बर बर, मग आता मला सुखी कशी करायची ते सांग बघू.
0: शेवलाचा वरचा जांभला पिवला भाग आणि देठ सोलून घ्यायचा. पातेल्यात पाणी घेऊन उकलत ठेवायचं आणि त्याच्यात शिरलेली शेवलं आंबाडी किंवा चिंच नाहीतर कोकम घालून 10-15 मिनिटं चांगली शिजवून घ्यायची.
1: बर,
0: व्यवस्थित शिजली की भाजी पिलून पाणी फेकून द्यायचं. म्हणजे शेवलाची पुरी खास निघून जाते. मग एक कढई तापवून त्यात तेल घालायचं. आम्ही त्याच्यावर बारीक चिरलेला कांदा घालायचा. तो गुलाबी होईस्तोवर परतला की आलं लसूण पेस्ट घालायची बघा.
1: बर,
0: तर झालं की त्याच्यात आपल्याला हवं तसं तिखट हळद गरम मसाला घालायचा. आणि तिखटावर हात जरा सैल ठेवायला लागतो हा ह्या भाजीसाठी. मसाला घालून चांगलं हलवला की उकडलेली पाणी पिलेली शेवलाची भाजी घालून चांगली परतायची. वरनं मीठ घालायचं आणि झाकण ठेवून 5-7 मिनिटं दणदणीत वाफ काढायची.
1: बर,
0: झालं की भरपूर वलं खोबरं आणि कोथमीर घालून सारखी करायची. आन गरम गरम भाकरी संगट खायला घ्यायची. लय चविष्ट लागते.
2: तोंडाला पाणी सुटलं माझ्या.
1: म्हणजे आता रेसिपी ऐकलीच आहे, करून पाहते आता.

0: तुझ्या रेसिपी प्रमाणे. हा नाहीतर हल्ली रानभाज्या खायचं खूळ वाढलंच आहे ना.
1: असं नाहीये ते, लोक पूर्वीपासून रानभाज्या पावसाळ्यामध्ये ज्या यायच्या ना त्या खातच असत. आता मात्र त्याची जाहिरात केली जाते.
0: खरे, आमच्या लहानपणापासून आमच्या घरी पावसाळ्यात येणाऱ्या टाकळा, कुरडू, भारंगी, फोडशी, करटुली, अगदी कुड्याच्या शेंगा अशा कितीतरी रानभाज्या नियमित स्वयंपाकात होत असत. हा
1: खरंय, या रानभाज्या असल्या ना तरी त्या पचनक्रियेसाठी उत्तम आहेत. हा त्यामुळे वर्षातून एकदा तरी त्या खाव्या असा नेम होता पूर्वी.
0: हो ना.
1: आणि महत्वाचं म्हणजे पावसाळ्यामध्ये इतर भाज्या देखील कमी मिळायच्या, त्यामुळे मग पडवळ, भेंडी, घोसाळी, दोडकी यासारख्या आणि रानभाज्यांवरतीच मग भर असायचा. आजकाल त्यांना फक्त मोठमोठी नावं देऊन त्यांचे महोत्सव भरवले जातात, हे मात्र माहिती तुझं म्हणणं खरं आहे. हा
0: हो, कोणत्याही कारणाने का होईना लोक रानभाज्या खायला लागलेत ना, हे विशेष.
1: अगदी बरोबर.
0: आता अलीकडे तर त्याची टिक्की, कटलेट, पराठे असे काय काय वेगवेगळे पदार्थ देखील करतात.
2: आम्ही बाई ह्या सगळ्या भाज्या भाकरी संगट खाताव. माई, तुम्ही अलंबी खाल्लं भाय काय कधी?
0: नाही ग बाय.
2: रोवणं बी म्हणतात त्याला. मस्त वाटप लावून भाजी करायची दबदबीत, चिकन सारखी होते. एक हाय अलंबी पण शेवलासारखी लय लक्ष ठेवून साफ करायला लागते. रानात गावतात ना त्याच्या मुलं, इसार असू शकतो एखाद्यालेस.
0: खरंय.
2: पण मीठ लावून ठेवलं की कसला घोर नाही, रंग बदलला नाही म्हणजे नीट आहेत. एकदा रोवणं आणून देते तुम्हासनी. कांद्या खोबऱ्याचा वाटप लावून मस्त गरम मसाला घालून आणि चमचमीत अशी भाजी बनवा.
1: वा वा.
2: ह्या शेवलाची बी कांदा खोबऱ्याचं वाटप गरम मसाला लावून करतात आणि त्याची ही अशी ओली भाजी करतात. कोण कोण लोक बोंबील नाहीतर खेकड्यात शेवलं घालून बी करतात बघा, लय चटमटीत लागतात.
0: अच्छा अच्छा, म्हणजे अळंब्याची बिर्याणी आणि भजी देखील करतात असं पण ऐकलंय आम्ही. हा कधी मिळाली तर करून पाहायला हवं. गावठी अळंबी चवीला मात्र एक नंबर असतात, पण अलीकडे दुर्मिळ झालेत. मिळाली तर पाहायला हवी, अगदी मिळाली तर एवढ्यातच, नाहीतर मग थेट पुढच्या वर्षी.
1: हा अळंब्यांनी तुमच्या जिभेला पाणी सुटलं हे स्वाभाविक आहे, पण श्रावण सुरू झालाय याचीही आठवण ठेवा. नाहीतर कुणीतरी म्हणायचं अळंबी मांसाहारी असतात आणि तुमच्या श्रावणावरती संक्रांत येईल.
2: अण्णा अण्णा, अळंबी शाकाहारीच तर असतात. सरावण असला तरी बी चालतात, काय बी होत नाही. लोकांनी उगीच हे खाऊ नका तो खाऊ नका असं करून ठेवलं.
0: लक्ष्मी, अगं तू म्हणतेस ना ते बरोबर जरी असलं ना, तरी सणासुदीच्या दिवसात ते शाकाहारी की मांसाहारी हा वाहपो कोण करत बसणार. अगं उगाच एकदा मनात आलं की मनाला श्रावण बुडल्याचा घोर लागायचा, त्यापेक्षा ते टाळलेलं बरं नाही का.
2: अगदी तुम्ही म्हणाल तसं माईनू. तुमचे उपास विपास कडक असतील तर देवाधिकांच्या कार्यात अडचण नको. मी आपलं सांगितलं पण एक कबूल करायला हवं. सरावण लागला की जीवाला लय बरं वाटतं. कामासनी कंटाळलेल्या जीवाला सणासुदीचे दिवस आले की हुबारी येते, हुरूप येतो, मन उल्लसित होतं. पवित्र काय तो वाटायच लागतं.
1: आणि म्हणूनच आपल्या संस्कृतीमध्ये श्रावण महिन्याला आध्यात्मिक आणि सांस्कृतिक महत्व आहे. हा लक्ष्मी, काय या काळामध्ये निसर्ग हिरवाईने नटलेला असतो. शेतशिवारामध्ये नवजीवन संचारलेलं असतं आणि भरपूर सणासुदीमुळे भक्तिभावाचं वातावरण तयार होतं. या काळामध्ये येणारे भरपूर सण, व्रत, वैकल्य, पूजा अर्चा, धार्मिक विधी यांच्यामुळे आपलं मन उल्लसित होतं. समजलं का लक्ष्मी?
2: वय अण्णा अण्णा, पण सरावण महिन्यात कसे ढिगानी सणवार असतात नाही.
1: हो,
2: नुसती चंगल. बघा ना, सरावणी सोमवार, मंगला गौरी, नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुलाष्टमी, पोळा, हे कमी म्हणून की काय सरावणी मंगळवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवारचे पण उपास असतात. रोज पूजा, वाचन हाय, लवकर निवेद, सांजचं जेवण. बाय माझे, निस्ता उपास तापास करायचे आणि गोडदोड खायचं.
1: तू सगळी यादीच सांगितलीस.
0: हा आपण तेवढं करून गप्प बसायचं नाहीये. श्रावणी सोमवारी शिव उपासना करायची, शिव मंदिरात जाऊन शिवलिंगावर जल, दूध, बेलपत्र, फुलं वाहायची, ओम नमः शिवाय हा जप करायचा, शिवलीलामृत वाचायचं, शिवलिंगावर अभिषेक करायचा. आपल्या देवळातून सोमवार

0: देवाची पूजा, पालखी, भजन, कीर्तन असे धार्मिक कार्यक्रम असतात ना, त्यांचा सुद्धा लाभ घ्यायचा.
1: तुला माहिती आहे का लक्ष्मी, माईने हे जे सांगितलं ना त्याच्या जोडीला आणखी एक महत्वाची गोष्ट सांगतो. श्रावण महिन्यामध्ये अनेक शिवक्षेत्रांमध्ये भाविक भरपूर गर्दी करत असतात. हा, ज्योतिर्लिंग क्षेत्र, प्राचीन शिवमंदिरं, स्थानिक ग्रामदेवतांची मंदिरं ही या काळामध्ये भक्तांनी ओसंडून वाहत असतात. लक्ष्मी, आपल्याकडे देखील ना राजापूरचा धोपेश्वर, राजिवड्याचा काशी विश्वेश्वर, गुहागरचा व्याडेश्वर, देवरुखचा मार्लेश्वर या ठिकाणी दर्शनासाठी भाविकांची तौबा गर्दी झालेली असते.
0: हे झालं सोमवारचं.
1: हा,
0: श्रावणातला मंगळवार म्हटलं की बायकांच्या कानात फुगड्या, उखाणे घुमायला लागतात. बायकांना मंगळागौर पूजेचे वेद लागतात. श्रावणाच्या आधीपासून वशेळ्या कोणकोण हे हेरून ठेवतात, त्यांना बोलावणी धाडतात.
1: हो,
0: आपल्याकडे नवीन लग्न झालेल्या स्त्रिया वैवाहिक जीवनाच्या फलद्रुपतेसाठी, कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी मंगळागौरीचं व्रत जेवढ्या भक्तीने करतात ना, तितक्याच आवडीने मंगळागौर जागवतात सुद्धा.
2: माई, मला तर मंगळागौरीची तयारी करणं, त्याच्यासाठी फुलं, पत्री, निवेद करायला लय आवडतं. पूजा होते कधी आणि संध्याकाळ कधी होते, आणि आम्ही फुगड्या, फेर, झिम्मा, उकाने कधी खेळता असं होऊन जातं. मग आजपासून काहीतरी इसराय होत होतो, आता आठवलं.
0: काय ग, काय आठवलं?
2: अहो, उद्याच्या जीवती पूजेची तयारी करायची आहे ना. जाऊन डाल भिजत घालायला हवी, उद्या पूर्णाचा निवेद दाखवायला हवा ना. जाताना दुकानावरून गुळ सणे घेऊन जाते, उद्या संध्याकाळच्या हळदी कुंकवाला वाटायला लागतील ना. माई, आता मला निघायला पाहिजे, घराकडेच आहे हवं तर कामं आटोपतील ना माझी.
0: खरंय खरंय, उशीर झाला ग बराच तुला. निघ निघ, पण उद्या संध्याकाळी इथे देखील हळदी कुंकवाला ये. उभ्या उभ्या हळदी कुंकू घेऊन गेलीस ना तरी चालेल, पण ये हो.
2: वय वय, येते आम्ही उद्याच्याला. माईनू, तुम्ही काय करा, लवकर माझ्याकडे येऊन जावा, म्हणजे तुमचं बी झालं आणि माझं बी झालं. चला अण्णा, आता मी निघते.
1: हा लक्ष्मी, श्रावण सुरू आहेस तर जरा हौस करून घ्या छानपैकी. हा, आम्ही पण निघतो आता, देवळामध्ये जायची वेळ झाली भजनासाठी. म्हणजे तिकडे आमच्याशिवाय खोळंबले असतील ना लोक. हा चला, आम्ही निघतो. हा, तुम्ही पण या. हा, राम राम.
0: राम राम.

0: मावळतीचे रंग हा संवाद आत्ताच आपण ऐकलात. याचं लेखन केलं होतं ज्योती मुळे यांनी आणि सहभागी झाले होते रोहित देव, विद्या तावडे आणि ऋचा गद्रे. निवेदन केलं होतं विद्या तावडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे.
1: मावळतीचे रंग हा संवाद आता आपण ऐकलात. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला.

आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यात यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत सरासरीच्या 92% पाऊस. सुटे खाद्यतेल खरेदी न करण्याचं अन्न आणि औषध प्रशासन

0: करण्याचं नागरिकांना आवाहन. घाऊक ग्राहकांना 15 दिवसांपेक्षा अधिक कालावधीचा साखरेचा साठा ठेवण्यावर निर्बंध. आणि महापालिका नगरपालिका जिल्हा परिषद शाळांमधल्या 8वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना सरकार दप्तर मोफत देणार. राज्यात यंदाच्या पावसाळ्यात 1 जून ते 20 ऑगस्ट दरम्यान सरासरीच्या 92% इतका पाऊस झाला आहे. या कालावधीत 723 मिलीमीटर पावसाची सरासरी अपेक्षित असताना प्रत्यक्षात 665.1 शतांश मिलीमीटर पावसाची नोंद झाली. जुलैमध्ये राज्यात सरासरीच्या 131.5 शतांश टक्के पाऊस झाला, मात्र ऑगस्टमध्ये पावसाचा जोर कमी झाला आहे. 1 ते 20 ऑगस्ट दरम्यान राज्यात 104.2 शतांश मिलीमीटर पाऊस झाला असून हे प्रमाण सरासरीच्या 56% इतकं आहे. 1 जूनपासून कोकण विभागात सर्वाधिक पाऊस झाला असून या विभागात सरासरीच्या 103.5 दशांश टक्के पावसाची नोंद झाली. जुलैमध्ये झालेल्या समाधानकारक पावसामुळे राज्यातल्या एकूण हंगामी पावसाची स्थिती समाधानकारक असल्याचं दिसून येत आहे. सुटं किंवा सीलबंद नसलेलं खाद्यतेल असुरक्षित असून त्यात भेसळ आढळल्यानं ग्राहकांनी ते खरेदी करू नये असं आवाहन FDA अर्थात अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केलं आहे. ते मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. भेसळ, अयोग्य पॅकेजिंग आणि साठवणूक तसंच वाहतूक याबाबतच्या नियम उल्लंघनांच्या पार्श्वभूमीवर FDA खाद्यतेलासाठी नियम पालनाचे आदेश जारी केल्याचं त्यांनी सांगितलं. यात शेंगदाणा, मोहरी, सूर्यफूल, राईस ब्रान, पाम, नारळ आणि मका यासारख्या तेलांचा समावेश आहे. खाद्यतेलाचा व्यवसाय करणाऱ्या सर्व घटकांना हे आदेश लागू असतील. या आदेशामागचा उद्देशही मुंडे यांनी यावेळी स्पष्ट केला.
1: कंप्लायन्स ऑर्डर मला का काढावं लागतंय आणि हे माध्यम मी का स्वीकारलं, त्याचं कारणच हे आहे. याच्यामध्ये अवेअरनेस पण झाला पाहिजे, नागरिकांमध्ये झाला पाहिजे, FBOs मध्ये झाला पाहिजे, आमच्या अधिकाऱ्यांनी त्याप्रमाणे त्याच्याकडे बघितलं पाहिजे. सो दी सगळे स्टेक होल्डरला जर हे माहीत झालं तर त्याचं इम्प्लिमेंटेशन कंप्लायन्स आणखी चांगल्या पद्धतीनं होईल. हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे.
0: सुट्या तेलाचं उत्पादन, त्याचा स्रोत याची कुठलीही माहिती स्पष्टपणे दिलेली नसल्यानं त्याचा मागोवा घेऊन कारवाई करणं कठीण असतं, त्यामुळे ते खरेदी करू नये असं आवाहन मुंडे यांनी केलं. तसंच सीलबंद तेल खरेदी करताना त्याचं नाव, उत्पादन आणि समाप्तीची तारीख तपासावी असंही ते म्हणाले. आगामी सणासुदीच्या काळात साखरेचा पुरवठा नियमित ठेवण्याकरता केंद्र सरकारनं साखरेच्या देशांतर्गत साठ्यावर निर्बंध लागू केले आहेत. त्यानुसार 10 टनांची मासिक उलाढाल करणाऱ्या घाऊक ग्राहकांना आता 15 दिवस पुरेल त्यापेक्षा जास्त साखरेचा साठा करता येणार नाही. येत्या 1 सप्टेंबरपासून 30 नोव्हेंबरपर्यंत हा आदेश लागू राहील. वार्षिक आकडेवारीच्या निकषांवर साखरेचे भाव 18 ऑगस्टपर्यंत 13% वाढले आहेत. तसंच येत्या 1 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या हंगामात साखरेच्या उपलब्धतेबद्दल अनिश्चितता आहे. त्यादृष्टीनं हा निर्णय घेतला असून तो मिठाई, सॉफ्ट ड्रिंक, अन्न प्रक्रिया उद्योग आणि इतर मोठ्या ग्राहकांना लागू राहील. सरकारी किंवा निमसरकारी संस्थांना हा निर्णय लागू नसेल. गेल्या महिन्यात सरकारनं दिलेल्या आदेशानुसार कुठल्याही वितरकाला 30 दिवसांपेक्षा अधिक कालावधीसाठी आवश्यक साठा ठेवता येणार नाही. तसंच जास्तीत जास्त 4000 क्विंटल साठवून ठेवता येईल असं सरकारनं स्पष्ट केलं आहे. सागरी महासत्ता होण्यासाठी भारताला कौशल्य विकास, तंत्रज्ञान, सुरक्षा आणि नाविकांचं कल्याण यावर विशेष भर द्यावा लागेल असं प्रतिपादन राज्यपाल जिष्णू देववर्मा यांनी आज केलं. मुंबईत लोकभवनात 63व्या सागरी दिनाच्या कार्यक्रमाच्या उद्घाटनाच्या वेळी ते बोलत होते. देशात 176 सागरी प्रशिक्षण संस्था आणि 533 हून अधिक मान्यताप्राप्त भरती आणि नियुक्ती संस्था कार्यरत असून या संस्थांनी महाराष्ट्रातल्या विद्यापीठांशी सहकार्य करावं असं राज्यपाल म्हणाले. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 200व्या जयंती वर्षाच्या निमित्तानं राज्य शासनातर्फे त्यांच्या समग्र वाङ्मयाचा हिंदी, सिंधी, गुजराती, संस्कृत, तेलुगू, बंगाली आणि गोर बंजारा या 7 भाषांमध्ये अनुवाद करण्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केली आहे. ते आज मुंबईत 1 दिवसीय अनुवाद कार्यशाळेचं उद्घाटन करताना बोलत होते. यंदा महात्मा ज्योतिबा फुले यांचं 200वी जयंती वर्ष असून केंद्र आणि राज्य सरकार यानिमित्तानं विविध उपक्रम राबवणार आहेत. याचाच एक भाग म्हणून महात्मा ज्योतिबा फुले चरित्र साधन प्रकाशन समितीनं 2012 प्रकाशित केलेला महात्मा ज्योतिबा फुले समग्र वाङ्मय हा 861 पानांचा ग्रंथ 7 भाषांमध्ये अनुवादित केला जाणार आहे। त्यासाठी आवश्यक ती सगळी

0: ही मदत शासन करेल असं शेलार यांनी जाहीर केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यातल्या इयत्ता 8वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद यासारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळेल. यासाठी 174 कोटी रुपयांहून अधिक निधीला सरकारनं मंजुरी दिली आहे. राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागाअंतर्गत असलेल्या शासकीय आश्रमशाळांमधल्या 2421 जागांसाठी शिक्षक भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. संपूर्ण भरतीमध्ये पेसा क्षेत्रासाठी 885 तर नॉन पेसा क्षेत्रासाठी 1536 जागा राखीव आहेत. प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण सेवक अशी सर्व पदं पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरली जाणार असल्याची माहिती आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त लीना बनसोड यांनी दिली आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसपासून तयार केलेल्या 6 फुटापेक्षा उंच गणेश मूर्तींचं नैसर्गिक जलस्रोतांमध्ये विसर्जन करायला मुंबई उच्च न्यायालयानं आज हंगामी परवानगी दिली. मात्र या प्रकरणी दाखल झालेल्या याचिकेवरचा निकाल न्यायालयानं राखून ठेवला आहे. निर्णय जाहीर होईपर्यंत 24 जुलै 2025 रोजी दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल असं न्यायालयानं स्पष्ट केलं. नीट पेपरफुटी प्रकरणी नवी दिल्लीतल्या विद्यार्थी आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या कारवाई प्रकरणाची चौकशी करण्यासाठीच्या उच्चस्तरीय समितीच्या सदस्यांची घोषणा सर्वोच्च न्यायालयानं आज केली. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती आर सुभाष रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली ही समिती काम करेल. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती रविशंकर झा, दिल्ली उच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश न्यायमूर्ती शालिंदर कौर, सीबीआयचे माजी संचालक ऋषिकुमार शुक्ल आणि मेघालयाचे माजी पोलीस महासंचालक एल आर बिश्नोई यांचाही या समितीत समावेश आहे. भूमिहीनांना गायरान जमिनी आणि झुडपी जंगलं शेती करण्यासाठी द्यावीत अशी मागणी केंद्रीय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. ते आज यवतमाळ इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. भूमिहीन लोकांना उपजीविकेसाठी शेती मिळावी यासाठी विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीसारखे प्रयत्न व्हावेत असंही ते म्हणाले. आपला पक्ष एनडीए सोबत आहे त्यामुळे महाराष्ट्र सरकारमध्ये आम्हाला महामंडळांमध्ये 1-2 अध्यक्षपदं आणि 30-40 सदस्यपदं द्यावीत, जिल्ह्यापासून राज्यापर्यंत सत्तेत सहभाग द्यावा असंही आठवले म्हणाले. आठवले यांनी यवतमाळमध्ये सामाजिक न्याय योजनांचा आढावा घेतला. पीक विम्यासाठी केंद्रीय कृषी मंत्र्यांकडे पाठपुरावा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. शहर परिवर्तन गटाची स्थापना केली आहे. त्याचा प्रारंभ मुंबई, पुणे आणि नागपूरमध्ये झाला. मुंबईत प्रदेश काँग्रेसच्या मुख्यालयात आज शहर परिवर्तन गटाचं उद्घाटन करण्यात आलं. शहरांचं बकाल रूप आणि गलिच्छ राजकारण बदलण्यासाठी हा मंच सुरू केला आहे. तो केवळ काँग्रेसचा मंच न राहता शहराच्या विकासाकरता काम करू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी खुला असेल. सामान्य नागरिक, सामाजिक संस्था, सामाजिक कार्यकर्ते, तरुणाई आणि विशेषतः जेनझीसाठी या उपक्रमाची दारं खुली आहेत असं काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव आणि शहर परिवर्तन गटाचे अध्यक्ष सचिन सावंत यांनी सांगितलं. हवामान. गेल्या 24 तासात कोकणात अनेक ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यात यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत सरासरीच्या 92% पाऊस. सुटं खाद्यतेल खरेदी न करण्याचं अन्न आणि औषध प्रशासनाचं नागरिकांना आवाहन. घाऊक ग्राहकांना 15 दिवसांपेक्षा जास्त कालावधीचा साखरेचा साठा ठेवण्यावर निर्बंध. आणि महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद शाळेतल्या 8वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना सरकार दप्तर मोफत देणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: 1143 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे.

0: सायंकाळचे 7:10 झाले. श्रोते हो, तुम्ही ऐकता आहात आमच्या आजच्या दुसऱ्या प्रसारण सभेचे कार्यक्रम.
1: तुला कॉलेजचे दिवस आठवतात?
2: अरे कॉलेजच्या आठवणी सोड, किती गोष्टी विसरून गेलो आहे. तेव्हाचा बँक अकाउंट सुद्धा लक्षात नाहीये.
1: बँक अकाउंट जुना असेल तर माहिती मिळू शकते.
2: कशी मिळू शकते?
1: उद्गमने. RBI उद्गम पोर्टल वर रजिस्टर करून लॉग इन करा आणि तुमचे डिटेल्स टाकून 10 वर्ष किंवा त्याहून जुनी निष्क्रिय खाती सर्च करा.
2: हो,
1: बँकेशी संपर्क साधून खात सक्रिय करा.
2: आजच सर्च करतो.
1: मग आजचा चहा तुझ्याकडून.
2: हो हो.
3: RBI सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.
5: फिनोलेक्स अकॅडमी म्हणजे कोकणातील अनेक विद्यार्थ्यांना नोकरी मिळवून देणार अभियांत्रिकी महाविद्यालय.
6: बेंचमार्क, कॅपजेमिनी, टाटा कन्सल्टन्सी, इन्फोसिस यासारख्या IT, तसंच रिलायन्स, सिमेन्स, स्नायडर, फिनोलेक्स, महिंद्रा सस्टेन, फोरेसिया या आणि यासारख्या अनेक आंतरराष्ट्रीय कोर अभियांत्रिकी कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांना नोकरी देऊन फिनोलेक्स कॉलेजने मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स, भारत सरकार सपोर्टेड एक्सलन्स इन प्रोव्हाइडिंग प्रिफर्ड एन्व्हायरमेंट फॉर प्लेसमेंट हा सन्मान प्राप्त केला आहे.
5: फिनोलेक्स अकॅडमी, दर्जेदार शिक्षणाबरोबर उज्ज्वल यशाची हमी.
7: एक चांगलंय, भेसळीच्या एवढ्या बातम्या येत असताना आपण बिनधास्त आहात,
8: कारण आम्हाला ठाऊक आहे
7: अस्सल गोष्टींची पारख तुम्ही नेहमीच करता.
8: आणि अस्सल पनीर म्हणजे वारणा पनीर,
7: शुद्ध दुधापासून बनवलेले, संपूर्ण पोषण देणारे
8: वारणा पनीर.
7: खा बिनधास्त, जगा बिनधास्त.
9: मनोरंजन पूरे परिवार का, कनेक्टिविटी पूरे भारत की, BSNL फाइबर सुपर प्लस OTT, 1199 रुपए वाला प्लान अब पाई सिर्फ 1111 में, 200 Mbps, 25 OTT, 5000 GB डेटा और 24/7 अनलिमिटेड कॉलिंग. सीमित अवधि का ऑफर. अधिक जानकारी के लिए टोल फ्री नंबर 1800444 पर कॉल करें. BSNL, हर परिवार का भरोसा.

श्रोते हो, यानंतर 7:15 वृत्तविशेष आणि 7:30 किसानवाणी हे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, राज्यातल्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषेचं व्यावहारिक ज्ञान असणं अनिवार्य असून या नियमाची अंमलबजावणी आजपासून सुरू झाली. याबाबतच आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये जाणून घेणार आहोत. श्रोते हो, राज्यात 1989 पासून असलेल्या नियमाच्या आधारे रिक्षा आणि टॅक्सी चालवण्यासाठी व्यावहारिक मराठीचं ज्ञान आवश्यक आहे. 12 ऑगस्ट 2026 रोजी करण्यात आलेल्या संबंधित कायदेशीर तरतुदीनुसार आता या नियमाची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येत आहे. मुंबईनं नेहमीच देशभरातल्या नागरिकांना सामावून घेतलं आहे. देशाच्या विविध भागातून आलेल्या नागरिकांना रोजगार मिळावा ही शासनाची भूमिका आहे. त्याचवेळी महाराष्ट्राची भाषा आणि संस्कृती यांचा अभिमान राखणंही तितकंच आवश्यक आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर मराठीचा प्रचार प्रसार आणि संवर्धन करण्याच्या उद्देशानं हा निर्णय घेण्यात आला आहे, असं राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं.
1: महायुती सरकार आहे आणि महायुती सरकारच्या माध्यमातून राज्यातील जास्तीत जास्त सर्वसामान्य जनतेला रोजगार उपलब्ध व्हावा, राज्यातील जनतेबरोबरच देशातील अन्य प्रांतातून आलेल्या गोरगरीब लोकांना सुद्धा ह्या महाराष्ट्रामध्ये रोजगार उपलब्ध व्हावा ही प्रामाणिक भूमिका आहे. आणि मुंबई तर सगळ्यांना कुशीत घेऊन देशातील प्रत्येक गोरगरीब नागरिकांना असू द्या किंवा श्रीमंतांना असू द्या किंवा गर्भश्रीमंतांना असू द्या, पुढे घेऊन जाण्याची मुंबईची गेल्या अनेक वर्षापासूनची परंपरा राहिलेली आहे. परंतु प्रत्येक राज्याला प्रत्येक राजभाषेचा म्हणजे त्यांच्या भाषेचा अभिमान असणं गरजेचं आहे. तसंच महाराष्ट्राला सुद्धा मराठीचा अभिमान असणं गरजेचं आणि अभिजात भाषेचा दर्जा देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी मराठीला दिलेला असल्या कारणानं त्या मराठीचा प्रचार व्हावा प्रसार व्हावा आणि मराठी सर्वसामान्य दूरवर जगामध्ये पोहोचावी ह्या प्रामाणिक हेतू मनामध्ये ठेवून आम्ही 12 ऑगस्ट 2026 रोजी परिवहन विभागानं जी नवीन कायद्यामध्ये तरतूद केली त्याची अंमलबजावणी आता आम्ही सुरुवात करतोय. रोजगार हा मुंबईचा मूळ उद्देश आहे, महाराष्ट्राचा मूळ उद्देश आहे. परिवहन खात्याच्या वतीनं जरी कारवाई करण्याची भूमिका आम्ही घेतली तरी कोणाचा रोजगार बुडावा ही आमची भूमिका नाहीये आणि आम्ही दाखवून दिलेलं आहे. 1,65,600 अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांना आम्ही मराठी शिकवलं, म्हणजे कोणाच्या पोटावर किंवा कोणाच्या रोजीरोटीवर गदा आणण्याचा आमचा मुळीच प्रयत्न नाहीये. व्यावहारिक मराठी ज्ञान हे कायद्याच्या कक्षेमध्ये तेवढंच आहे. त्यामध्ये मी असं कधीच म्हणणार नाही की परराज्यातून आलेल्या आमच्या अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांनी घरी गेल्यानंतर सुद्धा मराठीमध्ये कुटुंबियांसोबत मुलांबरोबर म्हणजे बोलले तर आनंद आहे, म्हणजे कुटुंबियांबरोबर पूर्णतः मराठीत बोलले तर खूपच आनंद आहे त्या गोष्टीचा. परंतु आमच्या दृष्टीनं फक्त व्यवहारिक नॉलेज हेच महत्वाचं आहे. उद्या आम्ही असंही त्यांना सांगत नाही की तुम्हाला एवढं मराठी आलं ना चला आता मराठीमध्ये PhD करा, असंही आम्ही सांगणार नाही. घरात जाऊन मराठीत बोला असंही आम्ही सांगणार नाही. आमचं असं म्हणणं आहे की महाराष्ट्राची संस्कृती आहे, मराठी वर आमचं प्रचंड प्रेम आहे, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा असल्या कारणानं मराठी भाषा फार मोठी आहे, हजारो वर्षापूर्वीची मराठी भाषा आहे. आणि त्याचबरोबर ही मराठी तर तुम्ही बोला पण प्रवाशांनाही मी आवाहन करणार आहे, कारण अनेक अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांनी आम्हाला हेही सुद्धा सांगितलंय की साहेब ही वेळ आली नसती तुमच्यावर ही कारवाई करायची, जर आमच्या बरोबर प्रवाशांनी जर मराठीत संवाद साधला असता तर आम्ही कैक वर्षापूर्वीच मराठी शिकलो असतो, आम्हाला मराठी शिकवणी घ्यायची आज वेळ आली नसती. त्यामुळे प्रवाशांना सुद्धा आवाहन करतो की तुम्ही सुद्धा समोरचा जो रिक्षा टॅक्सी चालक आहे तो अमराठी असं समजून त्यांच्याबरोबर हिंदीमध्ये नव्हे तर जरी तो अमराठी असेल तरी त्याच्याबरोबर मराठीतच बोला, जेणेकरून आपली मराठी भाषा साता समुद्रापलीकडे पोहोचू शकते.
0: श्रोते हो, परभाषक रिक्षा टॅक्सी कॅब चालकांना मराठी भाषेचं प्रशिक्षण प्रबोधन आणि परीक्षण करण्यासाठी एक मोठी यंत्रणा सरकारनं उभारली. याविषयी माहिती देत आहेत महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे उपाध्यक्ष आणि साहित्यिक डॉक्टर प्रदीप ढवळ.
2: अमराठी भाषिकांसाठी हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी भाषा पाठ्यक्रम अभियान जो परिवहन विभागाच्या वतीने व राज्य मराठी विकास संस्थेच्या वतीने 1 मे 2026 ते 15 ऑगस्ट 2026 च्या मध्यरात्रीपर्यंत राबविण्यात आला. खरं म्हणजे हा विषय परिवहन विभागाचा असला तरी परिवहन विभागाने शिकवायचं धोरण काही नव्हतं आणि अशा वेळी महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री व भाषा मंत्री उदय सामंत यांनी पुढे येऊन हे अभियान राबवायचं ठरवलं.

0: आणि यासाठी म्हणून कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघ यांना त्यासाठी बोलवण्यात आलं. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी संकल्पना मांडली आणि मग यावरती काही ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेशकर्णिक यांच्या नेतृत्वाखाली अरुण म्हात्रे असतील, प्रवीण दवणेवरे असतील, हे सगळे आमची मंडळी एकत्र येऊन एक सिलेबस आम्ही तयार केलं. हे जे काही रिक्षा चालक, ऑटो, ओला, उबेर किंवा टॅक्सी यांना काही ग्रॅमॅटिकली मराठी बोलायची गरज नव्हती, पण यांना निदान कस्टमर किंवा आपला पॅसेंजर बसल्यापासून ते प्रवास संपेपर्यंत जी काही व्यवहारी बोलायची भाषा होती, म्हणजे मला इकडे जायचं आहे, कुठे थांबू, CNG मला भरायला जायचं आहे, अशी साधी साधी वाक्य त्यांच्याकडनं आम्ही पाठ करून घेतली आणि मग त्यातून एक 16 वाक्यांचं सिलेबस तयार केलं. आता महाराष्ट्रभर जवळजवळ 36 जिल्ह्यांमध्ये आपल्याला सगळं अभियान राबवायचं होतं आणि म्हणून कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघ आणि इतर काही साहित्य संघांची मदत घेऊन जवळजवळ महाराष्ट्रभर 1600 शिक्षक आमचे काम करत होते. यामध्ये असं की पटकन काही त्यांना 16 वाक्य शिकवायची नव्हती, एका तासामध्ये 4-4 वाक्य असे 4 दिवस आणि मग 4थ्या दिवशी त्यांची ओरल, त्याच सिलेबसवरती त्यांची ओरल घ्यायची ठरलेली होती. मला अतिशय आनंदाने आहे ते सांगावं असं वाटतं की एकूणच संपूर्ण राज्यामध्ये 1,65,600 प्रवेश अर्ज स्वीकारण्यात आले आणि त्यामध्ये जवळजवळ 1,40,423 लोकांना महाराष्ट्रभर आम्ही मराठी भाषा संवाद भाषा या अभियानातनं प्रशिक्षण दिलं आणि त्यांना सर्टिफिकेट प्रदान 17 ऑगस्ट 2026 रोजी माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि मराठी भाषा मंत्री यांच्या उपस्थितीत या 16 संपन्न झाला. या 16 मध्ये प्रचंड प्रतिसाद होता, म्हणजे आम्हाला तर खूप चांगले चांगले अनुभव आले आणि 6:30 देखील आम्ही क्लासेस सुरू केलेले आहेत. उदंड असा प्रतिसाद मिळाला. एकूणच या सगळ्या 1,65,600 पैकी साधारणतः 7,750 लोक ही नापास झाली, त्यांची पुनर्परीक्षा घेण्यासाठी म्हणून विनंती आम्ही शासनाला केलेली आहेत आणि 15 ऑगस्टच्या मध्यरात्रीपर्यंत जवळजवळ अजूनही 24,000 लोक वेटिंगवरती आहेत, तर त्याबद्दलही शासन नक्की धोरण घेईल आणि त्यांना पुन्हा या क्लासेसमध्ये येण्याची संधी मिळणार आहे.
1: श्रोते हो, सरकारी पातळीवर आयोजित केलेल्या अशा अभियानामध्ये समाज सहभागी होत नाही, तसंच ज्यांच्यासाठी आयोजन केलं आहे त्यांचाही प्रतिसाद मिळत नाही असं बरेचदा दिसून येतं. या अभियानामध्ये कोणाचा सहभाग होता आणि चालकांकडून त्याला कसा प्रतिसाद मिळाला हे देखील प्रदीप ढवळ यांच्याकडून जाणून घेऊया.
0: एक साहित्यिक म्हणून कोकण मराठी साहित्य परिषदेची जवळजवळ आमची सगळीच टीम अगदी पालघर पासून ते बांद्यापर्यंत आणि महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही दौरे करून उत्तम असा प्रतिसाद मिळाला. मुंबईमध्येच जवळजवळ 75,000 आपण अमराठी रिक्षा, टॅक्सी, ओला, उबेर बांधवांना शिकू शकलो याचा एक प्रचंड मोठा आनंद मला इथे व्यक्त करावा असा वाटतो. आणि ठाण्यामध्ये उत्तम प्रतिसाद जवळजवळ मिळाला. ठाण्यामध्ये जवळजवळ 30,000, ज्याच्यामध्ये नवी मुंबई, पालघर, ठाणे, मुंबई आणि उत्तर महाराष्ट्र. आता उरलेल्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला काय फारसा असं मराठीचे धडे घ्यावे लागले नाही, कारण सगळ्यांचीच भाषा तशी उत्तम असल्यामुळे जरी अमराठी असले साधारण तिकडे 10,000 देखील आपल्याला उर्वरित महाराष्ट्र, म्हणजे MMR एरिया सोडला तर उर्वरित महाराष्ट्रामध्ये आम्हाला प्रतिसाद खूप चांगला मिळालेला आहे. आता हे मिशन पुढेही चालू राहावं असं उपमुख्यमंत्र्यांनी ठरवलेलं आहे आणि थोडासा हा विरोध कुठेतरी होत असतो, तसा तो विरोधही झाला पण फारसा विरोध कुठे आम्हाला जाणवला नाही. प्रत्येक क्लासमध्ये प्रचंड गर्दी होत होती आणि प्रत्येकाला असं जाणवत होतं जर आपण महाराष्ट्रामध्ये राहतो, महाराष्ट्राने आपलं मोठं केलं आहे, महाराष्ट्रामध्ये रोजीरोटी आपण कमवतो तर आपल्याला मराठी भाषा आली पाहिजे, ही भावना प्रत्येकाच्या मनामध्ये आम्हाला प्रामुख्याने जाणवत होती आणि त्यांचा उत्तमचा प्रतिसाद प्रतिक्रिया आम्हाला मिळत होती. त्यांची मौखिक परीक्षा झाली. ती परीक्षा म्हणजे जे सिलेबस आम्ही शिकवलं ना त्याच सिलेबसवरती आम्ही प्रश्न विचारत होतो. त्यामुळे मग RTOचे अधिकारी होते, आमचे प्रशिक्षक घेणारी मंडळी होती, एखादा साहित्यिक त्यामध्ये असायचा आणि ओरल आम्ही परीक्षा त्यांची घेतली आणि त्याही परीक्षेत त्यांनी उत्तम असा प्रतिसाद दिला. म्हणजे काय काय ठिकाणी अगदी शाळेतले मुलगे कसे असतात अशी पाठ करत सगळी ती वाक्य आलेली होती, असेही अनुभव आले. आणि थोडं म्हणजे परप्रांतीय हे सगळी मंडळी मराठीवर

0: ती देखील उत्कटपणे प्रेम करत असताना आमच्या लक्षामध्ये आलं, त्यांचाही प्रतिसाद उत्तम होता असं मला येथे आवर्जून सांगावं असं वाटतं.
1: श्रोते हो, सरकारच्या प्रयत्नांना दाद न देता आडमुठी भूमिका घेणाऱ्या चालकांविरोधात कायद्याच्या चौकटीत परिवहन विभाग कारवाई करणार आहे. ही कारवाई कशा स्वरूपाची असेल, कारवाईचे काय टप्पे असतील ते जाणून घेऊया ठाणे प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांच्याकडून.
2: महाराष्ट्र मोटार वाहन नियम 1989 स्पष्ट म्हटलेलं आहे की सार्वजनिक वाहन ज्या क्षेत्र चालविणार आहे त्या कार्यक्षेत्रातील त्या वाहन चालकाला त्याचे भौगोलिक ज्ञान तसेच मराठी भाषा आणि त्या भागात जास्त बोलल्या जाणाऱ्या कोणत्याही भाषेचे कामचलाव ज्ञान असणे आवश्यक आहे. आपण महाराष्ट्रात राहतो त्यामुळे महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेचे कामचलाव ज्ञान येणं आवश्यक आहे. तसेच 12 ऑगस्ट 2026 नवीन नोटिफिकेशन निघालं. या नवीन नोटिफिकेशनमध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की मराठी भाषेचे जुजबी नॉलेज प्राप्त करून घेणे आवश्यक आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की असे जुजबी नॉलेज प्राप्त करून घेतल्यास तर कुठल्या प्रकारची कारवाई होऊ शकते. तर ज्या चालकांनी जुजबी नॉलेज किंवा मराठी भाषेचं ज्ञान जर प्राप्त करून घेतलं नाही त्यांच्यावर आमच्या वायुवेग पथकांमार्फत कारवाई केली जाणार आहे. आमच्या वायुवेग पथकामध्ये मोटार वाहन निरीक्षक असतात. ह्या मोटार वाहन निरीक्षकांमार्फत ही कारवाई केली जाणार आहे. वेगवेगळ्या ठिकाणी ही कारवाई केली जाणार आहे. मोटार वाहन निरीक्षक त्यांच्याशी मराठी भाषेत बोलतील आणि त्यांनी जर मराठी भाषेत प्रतिसाद दिला नाही तर जागीच त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. आता ही कारवाई कशाच्या स्वरूपाची असेल तर जे रिक्षा चालक मराठी भाषेत बोलणार नाही अशा रिक्षा चालकांना जागच्या जागीच नोटीस दिली जाणार आहे. साधारणतः ही 1 महिन्याची नोटीस असणार आहे. म्हणजेच 1 महिन्यामध्ये त्यांनी मराठी भाषेचं ज्ञान प्राप्त करून घेणे आवश्यक आहे. 1 महिना पूर्ण झाल्यानंतर त्यांनी त्या कन्सर्न ऑफिसमध्ये जाऊन आपल्या मराठी भाषेविषयी ज्ञान प्राप्त झाल्याचे सांगावे. त्यानंतर जी काही पुढची कारवाई म्हणजे बॅचवर केली जाणार आहे ती त्यांच्यावरची टळू शकेल. जर ह्या 1 महिन्यामध्येही त्यांनी आपलं मराठी भाषेचं ज्ञान प्राप्त करून घेतलं नाही तर 3 महिन्याकरिता त्यांनी जो आमच्या विभागाकडून प्राप्त करून घेतलेला बॅच आहे तो बॅच सस्पेंड केला जाणार आहे. आणि ह्या 3 महिन्याकरिता त्यांना पुन्हा मराठी भाषा शिकण्याची मुभा दिली जाणार आहे. जर ह्या 3 महिन्यातही त्यांनी मराठी भाषेचं नॉलेज प्राप्त करून नाही घेतलं तर त्यांना आमच्या विभागाकडून जो काही बॅच दिलेला आहे तो बॅच रद्द केला जाईल. परंतु रद्द करण्यापूर्वी एकदा त्यांचे म्हणणे 100% विभागाकडून ऐकले जाणार आहे आणि त्यानंतरच दिलेला बॅच हा रद्द केला जाईल.
1: श्रोते हो, भाषा हे जोडण्याचं माध्यम आहे, तोडण्याचं नाही. समभाषकांमध्ये आपुलकी वाढते आणि त्यामुळे व्यवसाय वृद्धी देखील संभवते. ही वस्तुस्थिती सर्वांनी जाणून घ्यायला हवी. या विषयाकडे भाषा संघर्ष नव्हे तर भाषा सौहार्द या दृष्टीनं पाहिलं तर सगळंच सोपं होईल. श्रोते हो, आमचा वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवरही कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्ते जीवन भावसार, निर्मिती सहाय्य भारती गांधी, लेखन आणि समन्वय नरेंद्र बेडेकर आणि निवेदन रश्मी पाटकर.

0: वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 7:30 वाजत आहेत. आता प्रसारित करीत आहोत केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालयाद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी.
1: शेतकरी बंधूंनो, सादर करत आहोत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी.

0: कैसे बचाएं?
1: मतलब?
0: देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है, और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? अरे पहले ऐसा नहीं था, पूछना अपने बड़े बुजुर्गों से कैसे फसल लहलहाती थी, शुद्धता झलकती थी, माटी भी तंदुरुस्त और लोग भी। पहली वाली बात कहा,
1: पर हम तो सब यही डाले हैं।
0: सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं, खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं।
1: सच
0: है? एक्सपीरियंस से बता रहे हैं, धूप में बाल सफेद नहीं किए हैं।
1: ठीक है भाई, मैं भी आज से जैविक खेती शुरू करूंगा।
2: माटी से प्रेम की परंपरा है परंपरागत खेती।
3: शेतकरी बांधवांनो, आजच्या कार्यक्रमात ऐकूया काकडी वर्गीय पिकांवरील किडींचं एकात्मिक व्यवस्थापन, याविषयी डॉक्टर वैशाली सावंत यांची स्वप्निता शिंदे यांनी घेतलेली मुलाखत।
4: शेतकरी बंधूंनो नमस्कार, आजच्या कार्यक्रमात मी स्वप्निता शिंदे तुम्हा सर्वांचं स्वागत करते। श्रोते हो, खरीप हंगामात काकडी वर्गीय भाज्यांची लागवड केली जाते, पण या पिकांची लागवड केल्यानंतर वेगवेगळे कीटक या दिवसांमध्ये येत असतात आणि त्यांचा प्रतिबंध कसा करायचा याबद्दल आज आपल्याला अधिक मार्गदर्शन करणार आहेत कर्जत येथील प्रादेशिक कृषी संशोधन केंद्रातील कीटकशास्त्रज्ञ डॉक्टर वैशाली सावंत। मॅडम, आजच्या कार्यक्रमात आपलं स्वागत।
5: धन्यवाद मॅडम।
4: मॅडम, सगळ्यात आधी आम्हाला सांगा की कोणकोणती पिकं या हंगामात घेतली जातात?
5: काकडी वर्गीय किंवा त्याला आपण वेलवर्गीय पिकं असं देखील म्हणतो। तर या ज्या वेलवर्गीय भाज्या आहेत याच्यामध्ये काकडी, पडवळ, दोडका, कारली, घुसाळी, दुधी भोपळा, लाल भोपळा, चिबूड आणि कलिंगड या प्रकारच्या पिकांचा समावेश होतो। तर याच्यापैकी खरीप हंगामात जर आपण म्हटलं तर साधारणतः काकडी, दुधी भोपळा, घोसाळी ही जी पिकं आहेत यांची लागवड ही खरीप मध्ये पण केली जाते, त्याचबरोबर रब्बी आणि उन्हाळी हंगामात सुद्धा केली जाते। त्याच्यानंतर पडवळ आहे, दोडका, कारली, लाल भोपळा यांची लागवड जी आहे ही खरीप आणि उन्हाळी या दोन्ही हंगामात केली जाते। चिबुडाची लागवड जी आहे ही फक्त खरीपामध्ये केली जाते आणि कलिंगडाची लागवड जी आहे ही शेतकरी जनरली रब्बी हंगामात करतात।
4: बरं, कोणकोणत्या किडींचा या पिकांवर प्रादुर्भाव होत असतो?
5: जर आपण बघितलं तर हे काकडी वर्गीय किंवा ह्याच्या वेलवर्गीय भाज्या आहेत यांच्यामध्ये बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या किडींचा प्रादुर्भाव जो आहे हा आपल्याला जाणवतो आणि त्याच्यामध्ये मुख्यत्वे आपल्याला दिसतं त्याचं म्हणजे फळमाशी, फळमाशांचा प्रादुर्भाव जो आहे हा इथे दिसतो। त्यानंतर तांबडे भुंगे जे आहेत त्यांचा प्रादुर्भाव आहे, त्याचबरोबर मावा, फुलकिडी, तुडतुडे या ज्या किडी आहेत या प्रादुर्भाव आपल्याला करताना दिसून येतात आणि काही ठिकाणी आपल्याला काही पिकांमध्ये आपल्याला सूत्रकृमी जे आहेत हे सुद्धा प्रादुर्भाव करताना दिसून येतात।
4: बरं, यातली सगळ्यात महत्वाची कीड जी आहे ती कोणती आहे जी पिकाला जास्त नुकसान करते?
5: ऍक्च्युली आपण जर आता बघितलं तर सगळ्यात महत्वाची जर आपण कीड म्हणू तर ती फळमाशी आहे। फळमाशी ही महत्वाची काय, कारण ती डायरेक्टली फळाला अटॅक करते म्हणजे तिच्यामुळे डायरेक्ट जे आपलं फायनल प्रोडक्ट आहे जी फळ त्या फळांवरच किंवा त्या फळभाज्यांवरच डायरेक्ट अटॅक करत असल्यामुळे ही कीड आपण म्हणू की सगळ्यात महत्वाची कीड आहे।
4: तिचा जीवनक्रम कसा असतो?
5: ही जी फळमाशी आहे ना हिचा प्रादुर्भाव हा आपल्याला म्हणजे जेव्हा आपण रब्बी किंवा उन्हाळी हंगामामध्ये या वेगवेगळ्या भाज्यांचं जेव्हा लागवड करतो तर त्याच्या कंपॅरिझन मध्ये आपल्याला खरीप हंगामामध्ये या किडीचा प्रादुर्भाव हा आपल्याला मोठ्या प्रमाणावर दिसून येतो। त्याचं कारण म्हणजे याची जी मादी माशी आहे ही मादी जनरली फळ जे आहे हे तयार व्हायला लागलं की त्याच्या सालीच्या आतमध्ये अंडी घालते आणि मग अंडी उबल्यानंतर त्याच्यातून अळ्या बाहेर पडतात आणि त्या अळ्या त्या फळाच्या गरामध्ये शिरतात आणि आतल्या जो गर आहे हा गर खाण्याचं काम त्या करतात आणि त्या ठिकाणी त्यांची अळी अवस्था पूर्ण झाली की त्या फळातून बाहेर पडतात आणि जमिनीमध्ये कोशावस्थेत जातात आणि मग त्याच्यातून पुन्हा प्रौढ बाहेर पडतात आणि ते पुन्हा फळांना नुकसान करण्याचं जे काम आहे ते करत असतात। तर अशा प्रकारे त्यांचं हे जीवनक्रम आहे याच्यामध्ये जमिनीमध्ये त्याची कोशावस्था असते। खरीप हंगामामध्ये आपल्याला याचा प्रादुर्भाव हा मोठ्या प्रमाणावर दिसून येतो।
4: बरं, मग आता यावर उपाययोजना काय आहेत?
5: ऍक्च्युली ही जी कीड आहे तर याच्या आधी तुम्हाला थोडक्यात मी त्याचं नुकसान कशा प्रकारे करते त्याबद्दल सांगते। ऍक्च्युली मी तुम्हाला आता सांगितलं की ती माशी आहे तिने अंडी घातल्यानंतर अळ्या आतमध्ये घरामध्ये शिरतात। आता घरामध्ये शिरल्यामुळे काय होतं की जी फळं आहेत ना आतमध्ये कुजतात आणि फळं कुजल्यामुळे बऱ्याचदा प्री मॅच्युअर फ्रूट ड्रॉप जो आहे हा होतो, म्हणजे फळं लहान असतानाच फळगळ आपल्याला तिथे दिसून येते। त्यानंतर जर ह्या प्रादुर्भावाकडे आपण लक्ष दिलं नाही तर 100% सुद्धा नुकसान होतं, त्यामुळे त्याच्या प्रादुर्भावाकडे लक्ष देणं हे गरजेचं आहे। त्याच्यानंतर ज्या ठिकाणी आपल्याला असंही आढळून येतं की ज्या ठिकाणाहून अंडी घातलेली आहेत तर त्या ठिकाणी किंवा जिथे

0: होल्स आहे त्या भोकामधून आपल्याला थोडस ब्राउनिश कलरचं गमी फ्लुइड जे आहे हे आपल्याला त्याच्यातून बाहेर पण येताना आपल्याला फळामधून दिसतं. इव्हन फळं वेडीवाकडी होतात, त्या लहान राहतात, हा प्रकारचा प्रादुर्भाव आपल्याला दिसतो. आणि ती फळं जेव्हा जमिनीवरती पडतात आणि ती जर उघडून बघितली तर त्या ठिकाणी आपल्याला अळ्या दिसतात. आणि एंट्री होल्स किंवा कधी कधी त्या अळ्या मी म्हटलं कोशावस्थेत जातात, त्याच्यामुळे तिथे जे काही ओपनिंग्स आहेत त्याच्यातून बॅक्टेरियल इन्फेक्शन आतमध्ये जातं आणि त्यामुळे अतिशय खराब वास त्याला येतो. म्हणजे आपल्याला इझिली हा प्रादुर्भाव ओळखू शकतो, त्याच्यामुळे त्याला कंट्रोल करणं हे खूप जास्त गरजेचं.
1: कोणत्या अवस्थेत या किडीचा प्रादुर्भाव होतो?
0: कसं असतं की जनरली पूर्ण तयार फळामध्ये तुम्हाला प्रादुर्भाव दिसेल, पण अंडी जी आहेत ही पूर्ण फळ तयार होण्याच्या आधी, म्हणजे साधारणतः फळ तयार होणार आहे आता त्यावेळेला ती जी मादी आहे ती अंडी घालते आणि त्याच्यानंतर जेव्हा फळ तयार होतं तेव्हा ती आतला गर जो आहे ते अळ्या खाण्याचं काम करत असतात.
1: बरं, त्याचं व्यवस्थापन मग कसं करायला हवं?
0: आता ही जी फळमाशी आहे याचं व्यवस्थापन हे आपण एकात्मिक पद्धतीने करणं गरजेचं आहे. कारण ही फळं आहेत, ही फळं आपण खातोय, भाज्या ज्या आहेत आपण, काकडी जी आहे ही आपण रेग्युलरली खातो किंवा इतर ज्या भाज्या आहेत ह्या आपण खातो, तर त्याच्यामुळे आपण डायरेक्टली त्याच्यावरती कीटकनाशकांचा वापर जो आहे हा टाळणं गरजेचं आहे. तर त्याच्याऐवजी आपण वेगवेगळ्या पद्धती तिथे अवलंबणं आवश्यक आहे, ज्याच्यामध्ये आपण पहिली म्हणू की मशागतीय पद्धतीचा अवलंब आपण करणं गरजेचं आहे. याच्यामध्ये बागेची स्वच्छता हा एक खूप महत्वाचा विषय आहे. बऱ्याचदा काय होतं की मी आता तुम्हाला सांगितलं की फळगळ होते, फळं खाली पडतात, ती अशी वेगवेगळ्या ठिकाणी पडलेली असतात, त्याच्यामध्ये अळ्या असतात आणि तुम्हाला हेही म्हटलं की अळ्या ज्या आहेत त्या कोशावस्थेत तिथेच जातात, तर त्याच्यामुळे जेव्हा ही फळं गळलेली असतात तेव्हा ती कलेक्ट करणं आणि ती नष्ट करणं हे गरजेचं आहे. आता कलेक्शन आणि डिस्ट्रक्शन मध्ये आपण काय करू शकतो की शेतामध्ये किंवा एक बाहेर कुठेही एक चांगला 2 फूट किंवा त्यापेक्षा जास्त खोल खड्डा खाण्याचा आणि ही जी सगळी प्रादुर्भित फळं आहेत ती गोळा करायची आणि ती त्या खड्ड्यामध्ये पुरून टाकायची.
1: पण मग आणखी एक माझा प्रश्न असा आहे की आता त्या फळांमध्ये तर किडींचा प्रादुर्भाव झालेला आहे, तर ती मातीमध्ये कोशावस्थात जात आहे तर तिथूनही काही प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते का?
0: बरोबर, अगदी तुमचा योग्य प्रश्न आहे. त्याच्यासाठीच तुम्हाला म्हटलं की 2 फूट किंवा त्यापेक्षा जास्त खोल खड्डा आपण जर वरचेवरच ते ठेवलं तर ते साहजिकच आहे की ते तिथेच कोशावस्थेत जातील. तर त्यामुळे 2 फूट किंवा त्यापेक्षा जास्त खोल केल्यावरती जरी ते कोशावस्थेत गेले तरी त्या कोशातून जी अडल्ट आहे त्याला एवढ्या वरपर्यंत बाहेर येता येत नाही.
1: बरं,
0: म्हणून तो जास्त खोल खड्डा करणं गरजेचं आहे. म्हणजे मी शेतकऱ्यांना हेच सांगेन की जर आपल्याला शक्य आहे की 2 फूट किंवा त्यापेक्षा खोल खड्डा करू शकतोय तरच जमिनीमध्ये गाडा, अदरवाईज अजिबात नको.
1: कारण त्याला पर्याय
0: हा आहे की आपण कीटकनाशकांचं द्रावण करू शकतो, म्हणजे पाण्यामध्ये ते टाकायचं आणि त्याच्यानंतर ही फळं जी आहेत ही त्याच्यामध्ये टाकायची, त्यामुळे ज्या आतल्या किडी ज्या आहेत त्या किडी नष्ट होते. त्यानंतर दुसरं म्हणजे ज्या किडी आहेत कोशावस्था जमिनीमध्ये असते, तर जनरली जेव्हा पिकांची काढणी होते तर त्यानंतर जे शेत आहे त्याची नांगरणी करणं गरजेचं आहे, त्यामुळे काय होतं की सुप्तावस्था आहेत किंवा कोशावस्था आहेत ह्या उघड्या पडतात आणि मग पक्षी ते वेचून त्या अळ्या ज्या आहेत त्या खातात आणि इव्हन सूर्यप्रकाशात सुद्धा तापून त्याच्या किडी आहेत त्या मरतात. तर हे सुद्धा एक आपल्याला आवश्यक आहे करणं.
1: नांगरणी करतोय म्हणजे ते उन्हाळ्यात करणं अपेक्षित आहे का?
0: नाही, आता कसं आहे की ही पिकाची जेव्हा काढणी होणार त्यानंतरच, नांगरणी तुम्ही आधीच्या स्टेजला नाही करू शकत आहे. ही कशासाठी आहे नांगरणी? ही तुम्हाला त्यावेळेला नाही उपयोगी पडणार आहे, ही तुम्हाला पुढच्या वेळेस प्रादुर्भाव होऊ नये यासाठी आपण ती करतोय. अदरवाईज काय होईल, मी माझी पिकं काढली गेलेली आहे त्यानंतर जर मी ते तसंच ठेवलं तर त्या कोशावस्था किंवा त्या ज्या अवस्था आहेत त्या जमिनीमध्ये तशाच राहतात आणि जेव्हा पुढच्या वेळेला जेव्हा पीक लावताय तर त्यावेळेला त्या पुन्हा ऍक्टिव्ह होतात आणि शेतामध्ये पुन्हा वाढतात. तर त्यासाठी हे जे आहे हे आपल्याला पुढच्या वेळेस प्रादुर्भाव होऊ नये यासाठी आपण ही काळजी घेणं गरजेचं आहे. नांगरट आपण त्यासाठी करायची. त्याच्यानंतर दुसरं महत्वाचं आहे ते म्हणजे कधी कधी काय होतं की समजा जर आपली परसबाग आहे तर त्या ठिकाणी आपण एक कापडी पिशवी आहे ते फळांच्या भोवती आपण लावू शकतो किंवा इव्हन पेपर आहे ते न्यूज पेपरने सुद्धा त्याला कव्हरिंग करू शकतो. त्यामुळे काय होतं की फळमाशीचा डायरेक्ट संबंध हा फळाशी येत नाही आणि त्यामुळे ती त्या ठिकाणी साली खाली अंडी जी आहे ती अंडी ती घालू शकत नाही. पण हे कोण करू शकतं की ज्यांची फक्त परसबाग आहे आणि त्याच्यात त्यांनी 1-2 झाडं लावलेली आहेत त्यांना ते शक्य आहे. मोठ्या प्रमाणावरती जे शेती करतायत तर त्यांना हे शक्य होणार नाही. त्यानंतर अतिशय महत्वाचा वापर जो आहे फळमाशीच्या नियंत्रणासाठी तो रक्षक सापळ्याचा केला जातो. आता हे जे रक्षक सापळे आहेत याच्यामध्ये क्यू ल्युअर नावाचं फेरोमेन जे आहे ते वापरलं जातं आणि हे रक्षक सापळे हे आपण एका हेक्टरमध्ये 4 या प्रमाणामध्ये त्याचं रेकमेंडेशन जे आहे ही आमच्या डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने केलेली आहे. तर त्याचा वापर हा आपण शेताच्या चारही बाजूंना जर आपलं क्षेत्र असेल त्याप्रमाणे आपण ते रक्षक सापळे लावावेत. यामध्ये नर त्याच्यात आकर्षित होतात आणि ते त्याच्यात पडतात

0: ते मरतात. तर त्याच्यामुळे मेटिंग होत नाही आणि त्यामुळे प्रादुर्भाव जो आहे हा नक्कीच कमी होतो. तर हा अतिशय चांगला उपाय आहे.
1: बरं, फळमाशी व्यतिरिक्त अशा कोणत्या किडी आहेत ज्या पिकाला नुकसान करतात?
0: फळमाशी व्यतिरिक्त जर महत्वाची कीड आपण बघितली या काकडीवर्गीय पिकांमध्ये तर ती म्हणजे तांबडे भुंगे किंवा त्याला पंपकिन बीटल असं म्हटलं जातं. आता हे जे पंपकिन बीटल आहेत हे मोठ्या प्रमाणावरती या पिकांना नुकसान करतात. हा जो पंपकिन बीटल आहे हा एक साधारणतः 8 mm लांबीचा असतो आणि वेगवेगळे रंग असतात, कधी नारिंगी, कधी लाल, कधी थोडासा काळसर, अशा प्रकारचे हे पंपकिन बीटल्स असतात. आणि ह्याचे ऍडल्ट जे आहेत हे आपल्याला झाडाच्या वर म्हणजे पानं फुलं हे खाताना आपल्याला ते दिसतात. आणि ज्या अळ्या आहेत त्या अळ्या आपल्याला जमिनीमध्ये दिसतात, म्हणजे जमिनीची जी मुळं आहेत किंवा जमिनीलगतचे जे खोड आहे ते खोड खाण्याचं काम जे आहे ह्या अळ्या करत असतात.
1: फळावर त्या काही नुकसान करत नाहीत का?
0: याचा डायरेक्ट इफेक्ट जो आहे हा फळांवरती नसतो, फक्त फळमाशी जी आहे ही डायरेक्टली आपल्याला फळांना प्रादुर्भाव करताना दिसते. आता काय होतं की ही जी पंपकिन बीटल्स आहेत यांचंही जर आपण वेळीच कंट्रोल नाही केलं तर आपण जर शेतामध्ये बघितलं तर याचा प्रादुर्भाव म्हणजे ह्या एवढ्या मोठ्या प्रमाणावरती असतात आणि पानं गोल गोल होल्स करून ते खातात आणि त्याच्यामुळे पूर्ण पानं ही जाळीदार होतात, म्हणजे पानच शिल्लक राहत नाहीत. किंवा आता जसं मी म्हटलं की अळ्या ज्या आहेत त्या अळ्या मुळं खाण्याचं काम करतात. जर झाडं लहान असतील आणि जर या किडीचा प्रादुर्भाव झाला तर साहजिक आहे की मुळांवरती डायरेक्टली इफेक्ट झाल्यामुळे उत्पादनच कमी होणार आहे किंवा झाडं मरणार आहेत. तर त्यासाठी सुद्धा या किडीचं व्यवस्थापन करणं किंवा या किडीच्या प्रादुर्भावाकडे लक्ष देणं
1: आणि याचा जीवनक्रम कसा असतो.
0: हा, आता याच्यामध्ये काय आहे की याची जी मादी आहे ही जमिनीमध्ये अंडी घालते. अंडी घातल्यानंतर 5 ते 15 दिवसांमध्ये अळ्या बाहेर पडतात आणि अळ्या बाहेर पडल्यानंतर त्या मुळं खाण्याचं किंवा जमिनीलगतचं जे खोड आहे ते खोड खाण्याचं काम त्या करतात. आणि साधारणतः 3 आठवड्यापर्यंत त्यांची अळी अवस्था असते आणि 3 आठवड्यापर्यंत त्या हे काम करतात आणि त्याच्यानंतर त्या कोशावस्थेत जातात. मग कोशावस्थेत जाताना त्या काय करतात, मातीच कव्हरिंग करतात, त्याच्या आतमध्ये त्या कोशावस्थेत जातात आणि मग त्याच्यातून जेव्हा अडल्ट बाहेर पडतात तेव्हा मग ते वरती येतात आणि वरती पानं जे आहेत फुलं कळ्या ते खाण्याचं काम ते करतात.
1: आणि मग यांचं व्यवस्थापन कसं करायला हवं?
0: पहाटे किंवा संध्याकाळच्या वेळेला याचे जे प्रौढ आहेत हे बसलेले असतात पानांवरती वगैरे, तर त्यावेळेला त्यांना कलेक्ट करायचं आणि त्यांना नष्ट करायचंय. त्याच्यानंतर जसं मी मगाशी म्हटलं की आपण पिकाची नांगरट करणं हे तर खूप गरजेचं आहे, कारण ह्याची पण अंडी अवस्था किंवा अळी अवस्था जी आहेत ह्या जमिनीमध्ये आहेत. तर त्याच्यामुळे नांगरणी करणं, कोशावस्था सुद्धा जमिनीमध्ये आहे तर त्याच्यामुळे नांगरणी करणं गरजेचं आहे, जेणेकरून कोश आहेत ह्याच्या अळी अवस्था आहेत ह्या नष्ट व्हाव्यात आणि पुढच्या वेळेला त्याचा प्रादुर्भाव कमी व्हावा यासाठी हे आवश्यक आहे. त्याच्यानंतर दुसरं म्हणजे बऱ्याचशी जी ह्या किडी असतात ना यांचं जेव्हा मुख्य पीक शेतात नसतं त्यावेळेला त्या काय करतात की आजूबाजूला जी रानटी काकडीवर्गीय झाडं आहेत तर त्याच्यावरती किंवा त्या तणांवरती त्या गवतांवरती त्या वाढतात काकडीवर्गीय झाडांवरती. तर त्याच्यामुळे आजूबाजूची काकडीवर्गीय किंवा तण आपण म्हणू शकतो तर त्यांचा नायनाट करणं, त्यांना नष्ट करणं हे एक गरजेचं आहे. आणि याच्यामध्ये शेवटचा पर्याय म्हणजे आपण कीटकनाशकांचा जो आहे तो वापर आपण याच्यासाठी करू शकतो की आपण झाडांवरती साधारणतः डायमेथोएट 30% प्रवाही कीटकनाशक आहे हे 1.5 mm किंवा मॅलॅथिओन 50% प्रवाही कीटकनाशक हे 2 mm हे प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून त्याची फवारणी जी आहे आपल्याला करता येते.
1: बरं,
0: आणि एक साधारणतः 10 ते 15 दिवसाच्या अंतराने दुसरी फवारणी जी आहे ही आपण करू शकतो.
1: आणखीन कोणकोणत्या किडी असतात काय सांगाल?
0: या 2 तर महत्वाच्या किडी आहेत. याच्या व्यतिरिक्त आपल्याला मावा, तुडतुडे, पांढरी माशी या ज्या किडी आहेत या आपल्याला या पिकांवरती प्रादुर्भाव करताना दिसून येतात. आता याबद्दल जर आपण म्हणायचं झालं तर ही जी मावा किंवा या ज्या किडी आहेत ह्या जनरली पानाच्या पाठच्या बाजूला असतात. पानाच्या पाठच्या बाजूला आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावरती या किडी दिसून येतात. आता जर मावाच्या बद्दल बोलायचं झालं त्याला आपण अफिड्स असं म्हणतो, तर हे अफिड्स आपल्याला पिवळ्या, काळ्या किंवा हिरव्या रंगाचे असतात आणि ते छोटी छोटी असे मऊ त्यांचं शरीर असतं आणि त्यांची पिल्लावस्था म्हणजे त्यांची पिल्लं आणि प्रौढ ह्या दोन्ही अवस्था आपल्याला पानाच्या पाठच्या बाजूला दिसतात आणि हे पानातून रस जो आहे तो रस शोषून घेण्याचं काम ते करत असतात. आता रस शोषल्यामुळे काय होतं की पानं पिवळी पडतात, कारण पानातलं मेन हेच घेतलं आणि प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे पानं पिवळी पडतात आणि झाड जे आहे हे निस्तेज होतं. आणि या किडींचं दुसरं वैशिष्ट्य हे आहे की ते त्यांच्या जेव्हा ते हे रस शोषत असतात त्याच वेळेला ते त्यांच्या शरीरातून एक मधासारखा गोड पदार्थ जो आहे तो बाहेर टाकत असतात.
1: बरं,
0: आणि हा मधासारखा गोड पदार्थ बाहेर टाकत असल्यामुळे त्याच्यावरती काळ्या रंगाची बुरशी वाढते आणि ती बुरशी काळ्या रंगाची वाढल्यामुळे साहजिक आहे की प्रकाश संश्लेषण जी प्रक्रिया आहे आपली फोटोसिंथेसिस त्याच्यावरती ऍडव्हर्स इफेक्ट किंवा विपरीत परिणाम जो आहे हा होतो आणि त्यामुळे झाडाची वाढ खुंटणं आणि त्याच्यामुळे

0: त्यामुळे साहजिकच आहे की आपल्या उत्पन्नावर परिणाम होणं हे होत असतं. आणि या माव्यासारखंच जी पांढरी माशी आहे किंवा तुडतुडे आहेत ते सुद्धा अशाच प्रकारे झाडाला नुकसान करत असतात.
1: यांचा प्रतिबंध करण्यासाठी काही उपाययोजना आहेत का? कीटकनाशकं वापरायची की आणखीन काही करू शकतो आपण?
0: नाही, आपण याच्यासाठी कसं आहे की जनरली आपण सगळ्यांना शेतकऱ्यांनाही सांगतो की आपण फक्तच रासायनिक कीटकनाशक याकडे आपण वळायचं नाही आहे. कारण साहजिक आहे की त्याचे खूप जास्त विपरीत परिणाम हे आपल्या शरीरावरती तसंच इव्हन आपल्या पूर्ण नेचरवरती होत असतात. तर त्यासाठी आपण एकात्मिक पद्धतीकडे जायचं आहे, म्हणजे वेगवेगळ्या पद्धती, जसं की मशागतीय पद्धत आहे किंवा कलेक्शन अँड डिस्ट्रक्शन आहे, त्याच्यानंतर ट्रॅप्सचा वेगवेगळा वापर आहे, सापळ्यांचा वापर आहे, ते करायचं आहे. आणि ह्या सगळ्या वेगवेगळ्या पद्धती अवलंबून सुद्धा जर प्रादुर्भाव हा आर्थिक नुकसान पातळीच्या वर जात असेल तर त्यावेळेला शेवटचा पर्याय म्हणून आपण रासायनिक कीटकनाशकांचा वापर जो आहे हा करायचा. आता ह्या ज्या किडी आहेत त्या जनरली सापळा, पिवळ्या चिकट सापळे जे आहेत त्याचा वापर आपण या किडींच्या व्यवस्थापनासाठी करू शकतो. कारण हा जो मावा ह्या किडी आहेत या पिवळ्या रंगाकडे ते आकर्षित होतात, तर त्यामुळे आपण जर ठिकठिकाणी पिवळे चिकट सापळे जर आपल्या शेतामध्ये लावले तर ह्या त्याच्या तिकडे आकर्षित होतात. आणि साहजिकच आहे की त्याच्यामुळे आपण त्यांचं कंट्रोल करू शकतो. ह्या ज्या रस शोषक किडी आहेत, म्हणजे मावा आहे, पांढरी माशी, तुडतुडे, तर या रस शोषक किडी ज्या आहेत या बांधावरती किंवा बांधावरचं जे गवत आहे किंवा इतर तण आहे तर त्याच्यावरती सुद्धा वाढत असतात. तर त्यामुळे आपल्याला ते तण जे आहे हे काढून टाकणं किंवा त्यांचा बंदोबस्त करणं हे सुद्धा गरजेचं आहे. त्यानंतर जेव्हा नत्र खताचा जर आपण अवाजवी वापर करू नये, कारण काय होतं की नायट्रोजनयुक्त खतं जर आपण जास्त वापरली तर साहजिक आहे की झाड जे आहे हे जास्त हिरवंगार होतं आणि अति हिरव्यागार पानांकडे ह्या किडी जास्त आकर्षित होतात, तर त्याच्यामुळे प्रादुर्भाव वाढतो. तर त्यामुळे जेवढी शिफारस केलेली मात्रा असेल खतांची त्याप्रमाणेच आपण नत्र खताचा वापर करावा, त्यापेक्षा जास्त हा करू नये. त्याच्यानंतर रासायनिक कीटकनाशकांच्या ऐवजी तुम्ही फक्त पाण्याचा फवारा जरी आहे हा पण जर जोरदार फवारा हा पानाच्या पाठच्या बाजूला जर मारला तरी सुद्धा ह्या किडी ज्या आहेत ह्या खाली पडतात आणि त्या मरतात. कारण हे सॉफ्ट बॉडीड किडी आहेत, म्हणजे एकदम मऊ असतात, तर त्यामुळे फक्त पाण्याचा फवारा सुद्धा आपल्याला मारता येतो जर कमी प्रमाणामध्ये प्रादुर्भाव असेल तर. आणि जर प्रादुर्भाव हा जास्त असेल तर मग मात्र आपल्याला अशा वेळेला रासायनिक कीटकनाशकांचा वापर करायला लागतो. यामध्ये मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे डायमेथोएट 1 मिली किंवा मॅलॅथिओन 2 मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणामध्ये मिसळून त्याची फवारणी आपल्याला करता येते.
1: पाण्याचा फवारा मारून आपण ह्या किडींचा नायनाट करू शकतो, तर त्यामुळे पिकाला अवाजवी पाणी गेलंय
0: नाही,
1: विपरीत परिणाम होत नाही.
0: नाही नाही, असं होत नाही. पाण्याचा फवारा हा फक्त तुम्हाला जो स्ट्रॉंग फवारा मारल्यामुळे फक्त किडी खाली पडणार आहेत आणि त्या नष्ट होणार आहेत, त्याच्यामुळे इतर काही परिणाम होत नाही.
1: कलिंगड आणि काकडीमध्ये सूत्रकृमींचा प्रादुर्भाव होतो का?
0: हो, कलिंगड आणि काकडीमध्ये आपल्याला सूत्रकृमीचा प्रादुर्भाव जो आहे हा आपल्याला बऱ्याचदा दिसून येतो. तर ऍक्च्युली सूत्रकृमी म्हणजे निमॅटोड्स आपण त्याला म्हणतो, हे अतिशय सूक्ष्म असतात, आपल्याला डोळ्यांनी ते दिसत नाहीत, ते आपल्याला मायक्रोस्कोप खालीच बघायला लागतात. त्याच्यामुळे याचा प्रादुर्भाव जो आहे हा ओळखणं हे खूप गरजेचं आहे. बऱ्याचदा काय होतं की जर सूत्रकृमींचा प्रादुर्भाव झाला तर हे सूत्रकृमी जमिनीमध्ये असतात आणि जमिनीमधून ते मुळामध्ये शिरतात झाडाच्या आणि मुळामध्ये शिरून ते आतला रस, म्हणजे मुळातून ते रस शोषण्याचं काम ते करतात. आणि जेव्हा हे सूत्रकृमी आतमध्ये शिरतात तेव्हा ते मुळांवरती गाठी तयार करतात. आपल्याला मुळांवरती गाठी ज्या आहेत त्या दिसून येतात. त्यामुळे काय होतं की जेव्हा खाली, म्हणजे आता जमिनीखाली आपल्याला मुळांवरती गाठी दिसतील पण जमिनीच्या वरती आपल्याला कुठल्या प्रकारचा इफेक्ट दिसतो, तर त्यांनी रस ते शोषत असल्यामुळे मुळातून पानं जी आहेत ही पिवळी पडतात, ती निस्तेज होतात, त्याच्यानंतर झाडांची वाढ जी आहे ही खुंटते. आणि इव्हन आपल्याला असंही दिसतं की जर उष्णता आहे, म्हणजे दिवसा, तर जर उष्णतेमध्ये ती पानं आहेत ना ती अशी कोमेजलेली दिसतात आणि जसं ऊन जे आहे ते कमी होतं तर ती पुन्हा नॉर्मल स्टेजला येतात. तर अशा प्रकारचा प्रादुर्भाव पण आपल्याला दिसतो. आणि जर आपल्याला अगदीच ओळखायचं झालं की हा वरती तुम्हाला आपल्याला हा इफेक्ट दिसणार, कारण जर आपल्याला इतर कुठलाही रोग नाहीये त्याच्यावरती किंवा इतर जर पानं पिवळी, मी आता म्हटलं की रस शोषक किडींमुळे पण होतात, पण ती रस शोषक किडी आपल्याला दिसतात, जर तसा आपल्याला प्रादुर्भाव दिसत नाहीये त्या किडींचा किंवा कुठल्याही प्रकारचे डाग त्या पानांवर दिसत नाहीये, म्हणजे कुठल्याही प्रकारचा रोग त्याच्यावरती नाहीये, तरीही जर ती पिवळी पडतायत, तरीही ती जर निस्तेज दिसतायत, तरीही जर वाढ खुंटते, तर याचा अर्थ आपण समजू शकतो की या ठिकाणी आपल्याला सूत्रकृमीचा प्रादुर्भाव जो आहे हा झालेला असू शकतो. आणि मग अशा वेळेला आपण जर एखादं झाड उपटून बघितलं आणि त्या मुळांवरती जर आपल्याला गाठी दिसून आल्या तर कन्फर्म आहे की या ठिकाणी सूत्रकृमीचा प्रादुर्भाव जो आहे हा झालेला आहे.

0: त्याचं व्यवस्थापन करण्याच्या काय पद्धती आहेत?
1: सूत्रकृमीमध्ये सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे क्रॉप रोटेशन, म्हणजे ज्या शेतामध्ये सूत्रकृमींचा प्रादुर्भाव आहे तर तो त्या ठिकाणी रेग्युलरलीच असतो, त्या शेतामध्ये त्या जमिनीमध्येच निमॅटोड्स आहेत. तर त्यामुळे जर त्या निमॅटोडला ज्या योग्य त्या ज्याच्यावरती प्रादुर्भाव करणाऱ्या ज्या जी पिकं आहेत तीच जर आपण रेग्युलरली घेत राहिलो तर साहजिक आहे की त्यांचं प्रमाण जे आहे शेतामध्ये वाढणार आहे. तर त्याच्याऐवजी जर आपण दुसरी पिकं घेतली, म्हणजे जसं की ज्वारी घेतलं त्या ठिकाणी, म्हणजे जेथे काकडीवर्गीय पिकं आहेत तर त्याच्याऐवजी पुढच्या सीझनला आपण ज्वारी, मका किंवा झेंडू. झेंडू हे अतिशय चांगलं पीक आहे सूत्रकृमींना नष्ट करण्यासाठी किंवा त्यांचं प्रमाण कमी करण्यासाठी. तर या पिकांचा आपण वापर जो आहे तो करायचा आहे, म्हणजे क्रॉप रोटेशन, फेरपालट जी आहे पिकांची ती करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर दुसरं महत्वाचं म्हणजे जमिनीची खोल नांगरणी करायची. मी मघासपासून प्रत्येक वेळेला हेच सांगते की जमिनीची नांगरणी करायची आणि जमीन जी आहे किंवा शेत जे आहे हे खूप चांगल्या प्रकारे तापून द्यायचे. म्हणजे सॉइल सोलरायझेशन आपण म्हणतो की जर सूर्यप्रकाशाच्या उन्हात जर ती तापली ना तर त्याचा अतिशय चांगला इफेक्ट होतो. म्हणजे त्याच्यामध्ये ज्या काही सूत्रकृमी आहेत किंवा इतर कुठल्याही कोशावस्था आहेत, सुप्तावस्था आहेत, ह्या सगळ्या नष्ट होण्याचं काम जे आहे हे सॉइल सोलरायझेशनमुळे किंवा उन्हाच्या तापण्यामुळे जे आहे ते होत असतं. त्याच्यानंतर आजूबाजूचं शेताच्या आजूबाजूला जे तण आहेत तर त्यांचा नाश करणं हे आवश्यक आहे. त्यानंतर महत्वाचं म्हणजे कडुनिंबाची पेंड जी आहे त्याचा वापर करावा. म्हणजे जिथे सूत्रकृमीचा प्रादुर्भाव असेल तर त्या ठिकाणी आपण पिकाच्या आळ्यामध्ये कडुनिंबाची पेंड जी आहे ती टाकायची खत म्हणून. तर त्याच्यामुळे साहजिक आहे की सूत्रकृमींचं प्रमाण जे आहे हे सुद्धा कमी होतं. कडुनिंबाची पेंड जी आहे डायरेक्टली आपण शेतामध्ये जमिनीमध्ये मिक्स करायची आहे. आणि त्याच्यानंतर अजून जे बुरशी आहेत ना त्या सुद्धा याच्यावरती खूप इफेक्टिव्ह आहेत. म्हणजे एक पॅसिलोमायसिस लिलॅसिनस नावाची बुरशी आहे, तसंच एक व्हर्टिसिलियम क्लायमायडोस्पोरियम नावाची बुरशी आहे. तर या ज्या दोन उपयुक्त बुरशी आहेत या काय करतात की या सूत्रकृमींची अंडी जी आहेत ती अंडी पॅरासिटाईज करायचं काम करतात आणि त्यांचं जे एक शेल आहे त्या अंड्याचं एक शेल आहे ते डिग्रेड करण्याचं काम करतात. तर त्यामुळे अंडी अवस्थेमध्ये सूत्रकृमींचं नायनाट करण्याचं काम या ज्या दोन बुरशी आहेत त्या करतात. ऍक्च्युली याचा वापर जो आहे हा आपण बायोलॉजिकल नेमॅटिसाइड म्हणून सुद्धा करता येतो. तर याच्यातलं जे हे पॅसिलोमायसिस लिलॅसिनस नावाचं जे बुरशी आहे ही आपल्याला ग्रीन निमॅगॉन नावाने सुद्धा अवेलेबल आहे बाजारामध्ये. तर याचा सुद्धा वापर जो आहे हा आपण करू शकतो.
2: श्रोते हो, कोणतंही पीक घेताना त्यावर येणारे कीटक आणि त्यामुळे होणारी उत्पादनात घट हे शेतकऱ्यांपुढचं सगळ्यात मोठं आव्हान आहे. आणि जर मॅडमने सांगितल्याप्रमाणे आपण उपाययोजना केल्या तर साहजिकच आपण आपलं उत्पन्न वाढवू शकतो. तर मॅडम तुम्ही आजच्या कार्यक्रमात आलात आणि आमच्या सर्व शेतकरी बंधूंना पीक घेताना कोणकोणती काळजी घ्यायला हवी त्याबद्दल मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे आपले आभार.
1: धन्यवाद मॅडम.
3: श्रोते हो, आताच आपण काकडी वर्गीय पिकांवरील किडींचं एकात्मिक व्यवस्थापन याविषयी डॉक्टर वैशाली सावंत यांची स्वप्निता शिंदे यांनी घेतलेली मुलाखत ऐकली.

0: किसान वाणी हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: किसानवाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित झाला. आम्ही सहक्षेपित केला. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे.

0: आकाशवाणी मुंबई। अंकिता आपटे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। सागरी सुरक्षा क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठी भारत आणि जपानमध्ये सामंजस्य करार। दिल्लीसाठीचा बृहत आराखडा केंद्र सरकारकडून जाहीर। नीट पेपर फुटी प्रकरणातल्या आंदोलकांवर झालेल्या पोलीस कारवाईच्या चौकशीसाठीच्या समिती सदस्यांची सर्वोच्च न्यायालयाकडून घोषणा। बांगलादेश राष्ट्रपतीपदी नॅशनलिस्ट पार्टीचे मिर्झा फखरुल इस्लाम आलमगीर विजयी। आणि बॅडमिंटन विश्वचषक स्पर्धेत त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद महिला दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत। भारत आणि जपाननं सागरी सुरक्षेच्या क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठी सामंजस्य करारावर आज स्वाक्षरी केली। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि जपानचे संरक्षण मंत्री शिंझिरो कोइझुमी यांच्यात नवी दिल्लीत चर्चा झाली, त्यानंतर हा सामंजस्य करार झाला। जागतिक पातळीवर जलवाहतुकीत येणाऱ्या अडथळ्यांविषयी राजनाथ सिंग यांनी चिंता व्यक्त केली।
1: हमारी मेरीटाइम लाइफलाइन्स बढ़ती हुई वल्नरेबिलिटीज

0: का सामना कर रही हैं, फ्रीडम ऑफ नेविगेशन, ओवरफ्लाई और अनहिंडर्ड लॉफुल कॉमर्स को सुनिश्चित करना सिर्फ इकोनॉमिक नेसेसिटी नहीं है बल्कि यह एक स्ट्रेटेजिक इम्परेटिव भी है। इंडियन ओशन और पब्लिक ओशन की सुरक्षा आपस में गहरे रूप से जुड़ी हुई है, इसलिए इंडिया के महासागर विजन यानी म्यूचुअल एंड होलिस्टिक एडवांसमेंट फॉर सिक्योरिटी एंड ग्रोथ फॉर ऑल इन द रीजन और जापान के फ्री एंड ओपन इंडो पैसिफिक इनिशिएटिव के बीच क्लोज अलाइनमेंट आज पहले से भी कहीं ज्यादा जरूरी है।
1: केंद्र सरकारनं दिल्लीसाठीचा मास्टर प्लॅन अर्थात बृहत आराखडा 2047 आज प्रसिद्ध केला। त्यानुसार 40 लाख घरांची बांधणी, उंच इमारती, मेट्रोचं जाळं 640 किलोमीटर पर्यंत वाढवणं यासारखे प्रस्ताव यात मांडले आहेत। दिल्लीचे नायब राज्यपाल टी एस संधू, मुख्यमंत्री रेखा गुप्ता आणि केंद्रीय गृहनिर्माण आणि नगरविकास मंत्री मनोहर लाल यावेळी उपस्थित होते। दिल्लीतले ठराविक भाग वगळता इतरत्र उंच इमारतींवरचे निर्बंध सरकारनं हटवले आहेत। इयत्ता 6वीपासून रोजगार क्षमता आणि नवोन्मेष कौशल्य प्रशिक्षण तर 9वीपासून व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू करायचा प्रस्ताव नीती आयोगानं मांडला आहे। मुलांमध्ये कौशल्य विकास लवकर सुरू व्हावा आणि त्यासाठी यांचा समावेश शालेय शिक्षणातच व्हावा असं आयोगानं म्हटलं आहे। तसंच सामान्य रोजगार क्षमता आणि नवोन्मेष कौशल्य हा विषय 11वी आणि 12वीपर्यंत शिकवण्यात यावा असंही आयोगानं आपल्या अहवालात सुचवलं आहे। 9 पेक्षा जास्त सिम कार्ड्स नावावर असलेल्यांना नवी मोबाईल कनेक्शन्स देऊ नयेत अशा सूचना टेलिकम्युनिकेशन विभागाने टेलिकॉम ऑपरेटर्सना दिल्या आहेत। ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त सिम कार्ड्स घेता येऊ नयेत यासाठी या महिन्याच्या 24 तारखेपासून कडक पावलं उचलायच्या सूचनाही विभागानं दिल्या आहेत। आगामी सणासुदीच्या काळात साखरेचा पुरवठा नियमित ठेवण्याकरता केंद्र सरकारनं साखरेच्या देशांतर्गत साठ्यावर निर्बंध लागू केले आहेत। त्यानुसार 10 टनांची मासिक उलाढाल करणाऱ्या घाऊक ग्राहकांना आता 15 दिवस पुरेल त्यापेक्षा जास्त साखरेचा साठा करता येणार नाही। येत्या 1 सप्टेंबरपासून 30 नोव्हेंबरपर्यंत हा आदेश लागू राहील। वार्षिक आकडेवारीच्या निकषांवर साखरेचे भाव 18 ऑगस्टपर्यंत 13% वाढले आहेत। तसंच येत्या 1 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या हंगामात साखरेच्या उपलब्धतेबद्दल अनिश्चितता आहे। त्यादृष्टीनं हा निर्णय घेतला असून तो मिठाई, सॉफ्ट ड्रिंक्स, अन्न प्रक्रिया उद्योग आणि इतर मोठ्या ग्राहकांना लागू राहील। सरकारी किंवा निमसरकारी संस्थांना हा निर्णय लागू नसेल। गेल्या महिन्यात सरकारनं दिलेल्या आदेशानुसार कुठल्याही वितरकाला 30 दिवसांपेक्षा अधिक कालावधीसाठी आवश्यक साठा ठेवता येणार नाही, तसंच जास्तीत जास्त 4000 क्विंटल साठवून ठेवता येईल असं सरकारनं स्पष्ट केलं आहे। सुटं किंवा सीलबंद नसलेलं खाद्यतेल असुरक्षित असून त्यात भेसळ आढळल्यानं ग्राहकांनी ते खरेदी करू नये असं आवाहन FDA अर्थात अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केलं आहे। ते मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते। भेसळ, अयोग्य पॅकेजिंग आणि साठवणूक तसंच वाहतूक याबाबतच्या नियम उल्लंघनांच्या पार्श्वभूमीवर FDA खाद्यतेलासाठी नियम पालनाचे आदेश जारी केल्याचं ते म्हणाले। यात शेंगदाणा, मोहरी, सूर्यफूल, राईस ब्रँड, पाम, नारळ आणि मका यासारख्या तेलांचा समावेश आहे। खाद्यतेलाचा व्यवसाय करणाऱ्या सर्वांना हे आदेश लागू राहतील। या आदेशामागचा उद्देशही मुंढे यांनी यावेळी स्पष्ट केला।
2: कंप्लायन्स ऑर्डर मला का काढावं लागतंय आणि हे माध्यम मी का स्वीकारलं त्याचं कारणच हे आहे। याच्यामध्ये अवेअरनेस पण झाला पाहिजे, नागरिकांमध्ये झाला पाहिजे, FBOs मध्ये झाला पाहिजे, आमच्या अधिकाऱ्यांनी त्याप्रमाणे त्याच्याकडे बघितलं पाहिजे। सो दी सगळे स्टेक होल्डरला जर हे माहीत झालं तर त्याचं इम्प्लिमेंटेशन कंप्लायन्स आणखी चांगल्या पद्धतीनं होईल। हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे।
1: सुट्या तेलाचं उत्पादन, त्याचा स्रोत याची कुठलीही माहिती स्पष्टपणे दिलेली नसल्यानं त्याचा मागोवा घेऊन कारवाई करणं कठीण असतं, त्यामुळे ते खरेदी करू नये असं आवाहन मुंढे यांनी केलं। तसंच सीलबंद तेल खरेदी करताना त्याचं नाव, उत्पादन आणि समाप्तीची तारीख तपासावी असंही ते म्हणाले। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या AIR News Mumbai या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। नीट पेपर फुटी प्रकरणी नवी दिल्लीतल्या विद्यार्थी आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या कारवाई प्रकरणाची चौकशी करण्यासाठीच्या उच्चस्तरीय समितीच्या सदस्यांची घोषणा सर्वोच्च न्यायालयानं आज केली। सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती R Subhash Reddy यांच्या नेतृत्वाखाली ही समिती काम करेल। पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती रविशंकर झा, दिल्ली उच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश न्यायमूर्ती शालिंदर कौर, CBIचे माजी संचालक ऋषिकुमार शुक्ल

0: आणि मेघालयाचे माजी पोलीस महासंचालक एल आर बिश्नोई यांचाही या समितीत समावेश करण्यात आला आहे. या आंदोलनादरम्यान पोलिसी बळाच्या अवाजवी वापराबरोबरच आंदोलकांनी केलेला हिंसाचार, विशेषतः महिला आंदोलनकर्त्यांचा छळ आणि छेडछाडीच्या आरोपांची चौकशी ही समिती करणार आहे. झारखंड लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण होऊन नोकरीत रुजू झालेल्या उमेदवारांच्या नियुक्त्या रद्द करण्याच्या झारखंड राज्य सरकारच्या निर्णयाला झारखंड उच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे. 11वी ते 13वी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय न्यायालयानं स्थगित केला, तसंच खाद्य सुरक्षा अधिकारी पदाची परीक्षा रद्द करण्याचा निर्णयही न्यायालयानं स्थगित केला आहे. या परीक्षांमधून 342 उमेदवार पात्र ठरले होते. काँग्रेसचे माजी नेते आणि माजी खासदार सज्जन कुमार यांचा मृत्यू झाल्याची माहिती दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयानं दिली आहे. 1984 दिल्लीत झालेल्या शीख विरोधी दंगलींप्रकरणी दोषी ठरल्यानं ते तिहार तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत होते. 3 वेळा लोकसभेवर निवडून गेलेले सज्जन कुमार यांनी 2018 दोषी ठरल्यावर पक्षाचा राजीनामा दिला होता. गुजरातमध्ये भावनगर इथल्या बनावट दारू प्रकरणात मृतांची संख्या आता 7 झाली आहे. 30 जणांवर अद्याप रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी आतापर्यंत 21 जणांविरोधात FIR दाखल झाला असून 12 जणांना अटक केल्याचं भावनगरच्या पोलीस महानिरीक्षकांनी सांगितलं. गुजरात राज्यात दारूबंदी लागू असून मध्य प्रदेशातून ही दारू आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. पुढचा तपास सुरू आहे. अन्न पदार्थ आणि ग्राहकोपयोगी उत्पादनांचं परीक्षण करणाऱ्या राष्ट्रीय परीक्षण शाळेचा कायापालट करण्याच्या दृष्टीनं केंद्रीय अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या सचिव निधी खरे यांच्याशी चर्चा केली. उत्पादनांचा दर्जा आणि सुरक्षिततेबाबत तडजोड होऊ नये याकरता संस्थेत मूलगामी बदल करण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली. भारतीय अन्न महामंडळाशी संबंधित मुद्द्यांवर जोशी यांनी दुसरी बैठक घेतली. बांगलादेशात 35 वर्षांनंतर झालेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत सत्ताधारी बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे मिर्झा फखरुल इस्लाम आलमगीर विजयी झाले आहेत. त्यांनी लिबरल डेमोक्रेटिक पार्टीचे अध्यक्ष आणि 11 पक्षांच्या विरोधी आघाडीचे उमेदवार ओली अहमद यांचा पराभव केला. आलमगीर यांना 255 तर ओली यांना 88 मतं मिळाल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त MMM नसीरुद्दीन यांनी दिली. आलमगीर यांचा शपथविधी उद्या बंग भवनच्या दरबार हॉलमध्ये होणार आहे. बॅडमिंटन विश्वचषक स्पर्धेत महिला दुहेरीत भारताच्या त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या जोडीनं आज उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. त्यांनी जपानच्या 7व्या मानांकित जोडीचा 21-16 21-12 असा सरळ गेम्समध्ये पराभव केला. नवी दिल्लीत इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियमवर या स्पर्धा सुरू आहेत. महिलांच्या उपांत्यपूर्व फेरीत PV सिंधूला आज पराभव पत्करावा लागला. चीनच्या वांग झी यी हिनं तिला 11-21, 21-15, 17-21 असं पराभूत केलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सागरी सुरक्षा क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठी भारत आणि जपानमध्ये सामंजस्य करार. दिल्लीसाठीचा बृहत आराखडा केंद्र सरकारकडून जाहीर. नीट पेपरफुटी प्रकरणातल्या आंदोलकांवर झालेल्या पोलीस कारवाईच्या चौकशीसाठीच्या समिती सदस्यांची सर्वोच्च न्यायालयाकडून घोषणा. बांगलादेश राष्ट्रपतीपदी नॅशनलिस्ट पार्टीचे मिर्झा फखरुल इस्लाम आलमगीर विजयी आणि बॅडमिंटन विश्वचषक स्पर्धेत त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद महिला दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. रात्रीचे 8:15 वाजलेत. प्रसारित करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम.

पद्मजा फेणाणी जोगळेकर यांनी गायलेलं हे गीत होतं कवी ग्रेस यांचं, संगीतबद्ध केलं होतं यशवंत देव यांनी. श्रोतेहो कार्यक्रमात यानंतर प्रवीण दवणे यांची गीतरचना.

अनुराधा पौडवाल यांच्या स्वरातलं हे गीत होतं शांताराम नांदगावकर यांचं. संगीतबद्ध केलं होतं अरुण पौडवाल यांनी. श्रोते हो, सुगम संगीताचा कार्यक्रम तुम्ही ऐकताय.

अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं हे गीत संगीतबद्ध केलं अरुण पौडवाल यांनी. आणि या गीताबरोबरच सुगम संगीताचा हा कार्यक्रम आता समाप्त होतोय. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला.

श्रोते हो, यानंतर 9:30 समाचार संध्या, 9:00 News@9, 9:15 स्पॉटलाईट आणि 9:30 चर्चा का विषय है दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. सुरुवातीला 9:15 समाचार संध्या.

0: हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा।
1: रजनीगंधा फूल तुम्हारे महके यूही जीवन।
2: कार्यक्रमातलं सुरुवातीचं गीत लता मंगेशकर आणि तलत मेहमूद यांनी गायलेलं, राजेंद्र कृष्ण यांचं, संगीत मदन मोहन यांचं आणि चित्रपट आहे जहां आरा।

आरजू या चित्रपटातलं शंकर जयकिशन यांनी संगीतबद्ध केलेलं हसरत जयपुरी यांचं गीत आता ऐकूया. गायले लता मंगेशकर यांनी.

किशोर कुमार यांनी गायलेलं मिस्टर एक्स इन बॉम्बे या चित्रपटातलं हे गीत होतं आनंद बक्षी यांचं आणि संगीतबद्ध केलं होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी. श्रोते हो रजनीगंधा या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आशा भोसले यांनी गायलेलं मजरू ह सुलतानपुरी यांचं. संगीत ओपी नय्यर यांचं आणि चित्रपट आहे मेरे सनम.

मोहम्मद रफी आणि सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं राजकुमार या चित्रपटातलं गीत ऐकलं. हसरत जयपुरी यांच्या या गीताला संगीत होतं शंकर जयकिशन यांचं. कार्यक्रमात यानंतर बहारों के सपने या चित्रपटातलं मजरूह यांचं गीत ऐकूया. संगीतबद्ध केलंय राहुल देव बर्मन यांनी आणि गायलंय लता मंगेशकर यांनी.

लता मंगेशकर यांनी गायलेलं मजरूह यांचं हे गीत संगीतबद्ध केलं होतं राहुल देव बर्मन यांनी आणि चित्रपट होता बहारों के सपने. श्रोते हो, या गीताबरोबरच रजनीगंधा हा जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आता समाप्त होतोय.

रजनीगंधा हा जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोते हो, रात्रीचे 10:30 वाजत आहेत. आता नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. या कार्यक्रमात आज विदुषी पद्मा तळवलकर यांचं गायन ऐकूया. सुरुवातीला त्यांनी गायलेला राग यमन.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आज आपण विदुषी पद्मा तळवलकर यांनी गायलेला राग यमन आणि हमीर ऐकलात. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

यानंतर 11 वाजता हिंदीतून आणि 11 वाजून 5 मिनिटांनी इंग्रजीतून बातम्या. आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारी ही बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करणार आहोत.